सुप्रभात श्रोते हो, सुप्रभात। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख शके 1948, 12 मे 2026। पहाटेचे 5:50 आणि 43 सेकंद झाले आहेत। आमचे आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत। या प्रातःकालीन सभेत मी अर्चना साने आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। ही प्रातःकालीन सभा सुरू करूया या मंगलसुरांनी।

0: आनंदलाल आणि सहकाऱ्यांनी सनीवर वाजवलेली अहिर भैरव रागातली धून आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: श्रोतेहो, आता गिरवाणवाणी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत राब खाडिलकर रचित देवी स्तोत्र समूह स्वरात.

गिर्वणवाणी कार्यक्रमात राब खाडीलकर रचित देवी स्तोत्र आपण ऐकलत समूह स्वरात. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजेच बरोबर 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत ग दि माडगुळकर यांची ही भक्तिरचना. सुमन कल्याणपूर यांनी गायली होती आणि संगीत होतं स्नेहल भाटकर यांचं.

शरद जांभेकर यांच्या स्वरात आपण ऐकलीत विद्याधर गोखले यांची रचना. संगीत होतं पंडित राम मराठे आणि प्रभाकर भालेकर यांचं. प्रभात वंदन हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. श्रोते हो, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांनी त्यांच्या ओव्यांमधून अभंगांमधून सामान्यांना भक्तिमार्ग शिकवला. यात स्त्री संतांनीही सर्वांना खूप प्रेरणा दिली आणि त्यांचा बहुमोल वाटा आहेच. त्यातल्याच अलौकिक संतत्व लाभलेल्या संत मुक्ताबाई यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांचीच ही अभंगरचना आपण आता ऐकणार आहोत.

संत मुक्ताबाई यांची ही रचना आपण ऐकलीत. सी रामचंद्र यांनी स्वरबद्ध केली होती आणि स्वर होता आशा भोसले यांचा. जुन्या काळातले अतिशय दर्जेदार संगीत देणारे आणि उत्तम गाणारे असे गोविंद पोवळे यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून ऐकूया त्यांची ही रचना.

संत नामदेव महाराजांचा अभंग आपण ऐकलात, गोविंद पोवळे, प्रभाकर नागवेकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. संगीत होतं दत्ताराम गाडेकर यांचं.

0: श्रोते हो, प्रभात वंदन कार्यक्रमात आता वेळ झाली आहे चिंतन या सदराची. आज ऐकूया डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचे विचार.
1: कालपर्यंत आपण सम्यक दर्शन, ज्ञान, चारित्र, मोक्षमार्ग आणि गुणस्थान या सर्वांविषयी जाणून घेतलं, परंतु इथपर्यंत पोचायचं कसं हा एक प्रश्न तरी उपस्थित होतोच. मग इथपर्यंत पोचण्यासाठी प्रत्येकालाच गुरुची आवश्यकता भासते, आणि हा गुरु म्हणजेच आपला आध्यात्मिक गुरु असू शकतो किंवा आपला इतरही कोणता गुरु असू शकतो, पण तो क्षण त्या गुरुपर्यंत जाण्याचा हा खूप महत्त्वाचा असतो. गुरु हा शब्द ऐकला की प्रत्येकच जण नतमस्तक होतो. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात गुरुचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. मानवी जीवन हे अज्ञानरूपी अंधकाराने भरलेले असते. या अंधकारात भटकताना मार्ग चुकणं स्वाभाविकच आहे, पण अशावेळी आपल्याला कोणी पथदर्शक दिवा दाखवला तर मग तर आपल्याला योग्य मार्ग मिळून ध्येय गाठणं काही अवघड नाही. आणि हा मार्गदर्शक दिवा दुसरा तिसरा कोणी नसून गुरुच असतो. आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकालाच मार्गदर्शक किंवा गुरुची गरज भासते, आणि तो आपल्याला मिळतो देखील, फक्त त्याला जाणण्याची आवश्यकता असते. आपल्याला आपल्या जन्मापासूनच गुरु मिळतो. तो जन्मदाते आई, वडील, घरातील इतर वडीलधारी माणसं, नातेवाईक यांच्या रूपात मिळतो. या सर्वांकडून व्यवहार ज्ञान, संस्कार यांच्या रूपात शिकवण मिळतेच. यासोबतच शाळेतील गुरुजन, मित्रमंडळी, सखे सोबती हे सुद्धा गुरुस्थानीच असतात. शाळेतील शिक्षकांचा, महाविद्यालयीन शिक्षकांचा आपल्या मनावर खोल ठसा उमटतो आणि आपले पूर्ण आयुष्य तो प्रभावित करतो. त्यामुळे शाळेतील आपले जे संस्कार असतात ते संस्कार आपल्याला पुढे पथदर्शक आणि मार्गदर्शक कायमच ठरत असतात. गुरुने सुद्धा ज्ञानदान करताना समोर बसलेल्या शिष्यांचा आवाका, क्षमता बघून आपल्या शिकवण्याचा ओघ ठेवला पाहिजे. समोर असलेल्या शिष्यांमध्ये कोणी एकपटी असेल, कोणी जास्त स्पष्टीकरण गरजेचं असणारा असेल, अशावेळी शिक्षकाने आपलं शिकवणं पक्षपाती कसं होणार नाही, सर्वंकष कसं होईल हे बघणं गरजेचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना एकाच मोजपट्टीने मोजणं चुकीचं ठरेल. त्यामुळे गुरुने सुद्धा आपली शिकवण्याची पद्धत, आपली उपदेश देण्याची पद्धत त्यानुसार बदलती ठेवली पाहिजे. आपल्या अवतीभोवती अनेक प्रकारचे गुरु आपल्याला दिसतात. दीक्षागुरु, शिक्षागुरु, सद्गुरु, आध्यात्मिक गुरु, ग्रंथ शिकवणारे गुरु इत्यादी इत्यादी. या सर्वच गुरूंचे महत्त्व अधोरेखित करता येते, कारण आपल्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती यातला कोणता ना कोणता तरी गुरु आपल्याला भेटतच असतो. शालेय जीवनामध्ये वाचक गुरु हे असतातच, कारण ते आपल्याला शिकवतात, वाचून दाखवतात, त्यानुसारच आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. आध्यात्मिक गुरु हा ज्याच्या त्याच्या कर्माचा, नशिबाचा भाग असू शकतो आणि त्या त्या टप्प्यावरती तो आध्यात्मिक गुरु आपल्याला भेटतच असतो. प्रत्येक गुरु हा नावाप्रमाणेच महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. प्रत्येक शिष्याला त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे ज्ञान देणे, स्वतःकडील ज्ञानभांडार योग्य शिष्याकडे कसे संक्रमित होईल हे बघणे हे गुरुचे ध्येय असायला हवे. हे ज्ञान जर पुढच्या पिढीकडे व्यवस्थितरित्या संक्रमित झाले नाही तर नष्ट होण्याचा धोका असतो. त्यामुळे गुरुने ज्ञानदान करताना सजगपणे, हातचे न राखता, मनापासून ज्ञानदान करावे. हे करत असताना विद्यार्थ्यांविषयी प्रेम, आत्मीयता, आपुलकी ठेवून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल हे जो बघतो तो खरा गुरु होय. अशा गुरुचरणी त्रिवार वंदन.

चिंतन या सदरात आपण ऐकत होता डॉक्टर राजश्री मोहाडीकर यांचे विचार. आणि याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम समाप्त होत आहे. नमस्कार.

श्रोतेहो प्रभातवंदन हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 6:30 वाजलेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसंबंधी. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजेच 6:35 आजचे काही दिनविशेष आपण जाणून घ्याल. सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात खरीप पूर्व विहीर पुनर्भरणाचं नियोजन याविषयी माहिती आपण ऐकाल. सकाळी 7:15 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात हातापायाला मुंग्या येणं कारणं आणि उपचार या विषयावर डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चवरे यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4th भाग आपण ऐकाल. सादर करत्या संगीता आरसपुरे. 6:50 परिसर कार्यक्रमात वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांच्या श्यामली राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 4th भाग. सादरकर्ते सचिन लाडोळे. दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार 7:10 प्रादेशिक बातम्या. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक. 7:50 आणि सकाळी 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत. 9:30 फोन इन लो भसावा सादर करते संजय भुजबळ. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 नाट्यसंगीत. 10:25 काही स्थानिक निवेदनं. वार्ताचित्र हा कार्यक्रम सकाळी 10:30 आपण ऐकू शकाल. तर 10:45 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. सकाळी 11:00 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयदीप वैद्य यांनी गायलेला राग नटभैरव आपण ऐकाल. सकाळी 11:30 कार्यक्रम आम्ही सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे आणि त्यांच्या पत्नी अभिनेत्री दिग्दर्शिका स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम आज याचा पहिला भाग आपण ऐकाल. संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. आज यामध्ये कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात तसंच आरोग्य दर्पण यामध्ये रुग्णसेवेचा अनुभव अधिपरिचारिका उमा कानेटकर यांची मुलाखत आपण ऐकाल. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 1:40 धुळे नंदुरबार जिल्हा वार्तापत्र आपण ऐकाल मुंबई केंद्रावरून. दुपारी 1:45 दी नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम दुपारी 3:00 आपण ऐकाल. दरम्यानचं 2:15 दोपहर समाचार दिल्ली केंद्रावरून. दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. 6:30 कार्यक्रम अमृत कलश हा ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम असतो आपण जाणताच. आज यामध्ये रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगानं ज्युनियर आणि यूथ रेडक्रॉस पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. सादर करते विनायक मोरे. सव्वा 7:00 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं घर माझं शेत. 7:30 आज यामध्ये जागतिक वनस्पती आरोग्य दिन या निमित्तानं सेंद्रिय शेती आणि वनस्पतींचे आरोग्य याविषयी डॉक्टर रणजित

0: निंबाळकर यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकाल. त्याचप्रमाणे कृषीवाणी कार्यक्रमातली माहिती पुनःप्रसारित होईल. रात्री 9:15 कार्यक्रम एक कलाकार, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 10:15 मंथन, तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. रात्री 10:00 रवींद्रनाथांच्या सहवासात या अनुभवनाट्याचा 5वा भाग, मूळ लेखन मैत्रेयी देवी यांचं, मराठी अनुवाद विलास गीते, आकाशवाणी रूपांतर आशा साठे, सादरकर्त्या गौरी लागू, आज रात्री 10:00. आणि 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात दीपशिखा श्रीवास्तव यांनी गायलेला राग बिहाग आपण ऐकाल. याबरोबरच सर्व बातमीपत्र नेहमीच्याच वेळी प्रसारित आणि सहक्षेपित होतील. आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमासंबंधी आपण जाणून घेतलं. सकाळचे 6:35 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, आज आहे 12 मे. आजचा दिवस इतिहासाच्या दृष्टीनं कसा महत्वाचा आहे हे पाहूया. 1666 आग्रा इथं शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांची भेट झाली. 1909 सेवानंद बाळूकाका कानिटकर, डॉ गजानन श्रीपद तथा अण्णासाहेब खेर आणि वि ग केतकर यांनी पुणे अनाथ विद्यार्थीगृहाची स्थापना केली. 1987 ब्रिटिश रॉयल नेव्हीमधील HMS हार्मिस ही युद्धनौका विकत घेऊन भारतानं तिला INS विराट या नावानं नौदलात दाखल केलं. 1998 साली या दिवशी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचं निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करण्याचा केंद्र सरकारनं निर्णय घेतला. 12 मे हा जन्मदिवस असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत आधुनिक रुग्णपरिचर्या शास्त्राच्या जनक फ्लॉरेन्स नायटिंगेल यांचा जन्म 1820 साली या तारखेला झाला. द लेडी विथ द लॅम्प म्हणून ओळखल्या गेलेल्या फ्लॉरेन्स यांनी क्रिमियन युद्धात जखमी सैनिकांच्या सेवेसाठी मोलाचं काम केलं. त्यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस हा परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. 1890 साली एका फोनोग्राफ ध्वनिमुद्रणात फ्लॉरेन्स नायटिंगेल यांनी हा संदेश दिला होता. भारतीय तत्वज्ञ जे कृष्णमूर्ती यांचा जन्म 12 मे 1895 या दिवशी झाला. त्यांनी जगभर प्रवास करून ठिकठिकाणी व्याख्यानं दिली.
2: I must have my ideals, my faith, otherwise I am lost. With your faith, with your beliefs, with your ideals, you are already lost. That's a fact, you are very lost people. But whereas you could have a dialogue, conversation, say, why do I cling to my particular prejudice, particular ideal, particular and so on? Why have I identified myself with them?
1: 1905 मराठा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे संस्थापक आत्माराम रावजी भट यांचा जन्म. भारताचे एक आघाडीचे बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचा 1933 साली या दिवशी जन्म झाला.
3: खरं सांगू का, म्हणजे मी खेळत असे ह्याचा मी कधीही विचारच असं करत नसे. म्हणजे जसं मला असं वाटतं एखादा लेखक जसा लिहायला लागला की मला काही वाटत नाही तो काही पूर्व विचार करतो, जसे त्याच्या मनामध्ये विचार येत राहतात तसे आपोआप ते उतरत जातात कागदावर, अशा तऱ्हेच माझं खेळ असं.
1: 1907 हॉलिवूड अभिनेत्री कॅथरीन हेपबर्न यांचा जन्म. 4 वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ऑस्कर पुरस्कार मिळवणाऱ्या कॅथरीन हेपबर्न यांचा आजवरच्या हॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक म्हणून गौरव करण्यात येतो. आज स्मृतिदिन असणारी प्रसिद्ध व्यक्तिमत्व ही आहेत. 1889 ब्रिटिश उद्योगपती आणि कॅडबरी या चॉकलेट कंपनीचे संस्थापक जॉन कॅडबरी यांचं निधन. मराठी कादंबरीकार लक्ष्मणशास्त्री मोरेश्वर हळबे यांचं निधन 12 मे 1904 या दिवशी झालं. मुक्तामाला ही त्यांनी लिहिलेली अद्भुत रम्य कादंबरी 1861 साली प्रसिद्ध झाली होती, जिला त्याकाळी प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. 1984 साली या दिवशी चरित्रकार धनंजय कीर यांचं निधन झालं. 2010 लेखिका तारा वनारसे रिचर्ड्स यांचं निधन.
0: आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेतले. सादर करते होते मुजम्मिल पटेल. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया खरीप पूर्व विहीर पुनर्भरणाचं नियोजन याविषयी माहिती.
4: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, खरीपाच्या सुरुवातीला म्हणजे जूनमध्ये पाऊस पडून त्याचा ऑगस्टपर्यंतचा खंड पडू शकतो. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचं संवर्धन करायला हवं. पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरवायला हवं. अनेक वेळा पावसाचं प्रमाण कमी होणं, पावसाचा खंड पडणं किंवा पावसाचं असमान वितरण होणं अशा परिस्थितीत खरीप पिकांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. मान्सूनमध्ये पडणारं पावसाचं पाणी जमिनीत भूपृष्ठाखाली खोलवर जमिनीच्या काही थरांमध्ये मुरतं आणि साठून राहतं. अशा पाण्याच्या साठ्याला आपण भूजल असं म्हणतो. विहिरीद्वारे हा भूजल साठा पिण्यासाठी आणि शेतीसाठी आपण वापरतो. काही प्रमाणात औद्योगिक गरज यातना आपली भागवली जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. भूपृष्ठावर असलेले जलसाठे कमी पडत असल्यामुळे भूजल साठा वापरण्याचं प्रमाण वेगानं वाढत आहे. ज्या प्रमाणात भूजल साठ्यात नैसर्गिकरित्या वाढ होते त्यापेक्षा जास्त प्रमाणात भूजल साठा उपसला जात आहे. परिणामी भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. भूजल साठ्याचा वाढण्याचा नैसर्गिक वेग कमी असल्यानं कृत्रिमरित्या हा वेग वाढवण्याचे विविध उपाययोजना करणं गरजेचं आहे. खरीप हंगाम मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. त्यामुळं जमिनीतील ओलाव्याचं संवर्धन, आच्छादन आणि पीक फेरपालट करून प्रभावी पाणी व्यवस्थापन तंत्राचा अवलंब महत्वाचा ठरतो. पाण्याचा अपव्यय टाळल्यास पिकांना पाण्याची उपलब्धता वाढू शकते. पावसाच्या पाण्याचं जतन करण्यासाठी उतारावर बंधारा बांधणं, चर खोदणं आणि नाला बंधारा उभारणं हे पारंपरिक उपाय फायदेशीर ठरतात. याशिवाय भूजल पुनर्भरणाच्या माध्यमातून विहिरीचा पाण्याचा साठा वाढवल्यास सिंचनाची समस्या उद्भवत नाही. त्यासाठी पावसाळ्यात विहिरीच्या काठावर किंवा शेततळ्याच्या जवळ शोषखड्डे तयार करून गाळण यंत्रणा वापरून पाणी जमिनीत जिरवणं, नाला विहीर आणि बोअरवेलच्या भोवती पुनर्भरण चर खोदून पाणी जमिनीत मुरवणं, घराच्या छतावरील पाणी किंवा शेतावरील वाहून जाणारं पाणी शोषखड्ड्यात जमा करणं असे उपाय करता येतात. पुनर्भरणापूर्वी गाळण यंत्रणा वापरावी जेणेकरून विहीर किंवा कूपनलिकेमध्ये गढूळ पाणी जाणार नाही. मान्सूनच्या पावसाचं पाणी विहिरीत सोडणं म्हणजे विहीर पुनर्भरण होय. यासाठी ओढा किंवा नाल्यातून वाहणारं पाणी याचा वापर करता येतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी विहीर पुनर्भरणासाठी केलेल्या काही शिफारशी अशा आहेत. विहीर आणि ओढ्याच्या अंतरामध्ये 2 स्वतंत्र खड्डे घ्यावेत. पहिला खड्डा 3 मीटर लांब, 3 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल घ्यावा. दुसरा खड्डा पहिल्या खड्ड्यापासून 3 मीटर अंतरावर घ्यावा. दुसरा खड्डा 2 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल घ्यावा. पहिल्या खड्ड्याच्या मध्यभागी एक आडवे छिद्र घेऊन हा खड्डा PVC 6 इंच पाईपद्वारे दुसऱ्या खड्ड्यास जोडावा. पहिला खड्डा दगड गोट्यांनी भरून घ्यावा. अधिक कार्यक्षमतेसाठी दुसऱ्या खड्ड्याच्या तळाशी 45 सेंटीमीटर जाडीचा खडीचा थर भरावा. त्या थरावर 45 सेंटीमीटर जाडीचा वाळूच्या चळीचा थर भरावा. त्यानंतर 45 सेंटीमीटर जाडीचा बारीक वाळूचा थर भरून त्यावर 15 सेंटीमीटर जाडीचा विटांच्या चुऱ्याचा थर भरून घ्यावा. हा खड्डा तळापासून 4 इंच PVC पाईपद्वारे विहिरीशी जोडावा. ओढ्यातील पाण्यातील पालापाचोळा, कचरा इत्यादी 3 मीटर लांब

0: 3 मीटर रुंद आणि 1 मीटर खोली असलेल्या पहिल्या खड्ड्यात स्थिरावतील आणि कणविरहित पाणी पाईपद्वारे 2 मीटर लांब 1.5 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल असलेल्या दुसऱ्या खड्ड्यात जाईल. दुसऱ्या खड्ड्यातून गाळलेलं स्वच्छ पाणी विहिरीत पाईपद्वारे जाऊन विहिरीचं पुनर्भरण होईल. तर शेतकरी बंधू भगिनींना अशा प्रकारे खरीप पूर्व विहीर पुनर्भरणासाठीचं नियोजन करावं.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकत होतात खरीप पूर्व विहीर पुनर्भरणाचं नियोजन याविषयी माहिती. हीच माहिती संध्याकाळी 7:30 वाजता माझं घर माझं शेत या कार्यक्रमातही आपण पुन्हा ऐकू शकाल. आता 7:15 वाजता आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून तर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की उपचार पद्धतीमध्ये आपण म्हणालात की फिजिओथेरपीचा पण रोल महत्वाचा असतो, तर फिजिओथेरपीचा रोल कुठल्या प्रकारच्या हातापायाला मुंग्या येण्यामध्ये महत्वाचा असतो आणि ती किती कालावधी करता फिजिओथेरपी घेण्यात यावी, काय सांगाल?
1: तर शियाटिका सर्वांनी ऐकलं असेल की सडनली कमरेपासून खालपर्यंत एकदम सिव्हिअर पेन होतं मागच्या साईडनं, तर असं एका साईडलाच होत असेल तर तेव्हा शियाटिका किंवा लंबर स्पॉन्डिलॉसिसचे चान्सेस जास्त असतात. सिमिलरली सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसमध्ये तुम्हाला एका हातालाच मुंग्या येणार किंवा एका हाताचं ग्रीप कमी होणार, तुम्हाला एका हाताने वस्तू पकडता येणार नाही, तर हे सर्व कारण असतात सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे. तर त्याच्यामध्ये तुम्ही बेसिकली डिस्क जी असते दोन व्हर्टिब्राच्या मध्ये, तर डिस्क थोडी सरकलेली असते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम होतो. तर फिजिओथेरपीने नेक मसल स्ट्रॉंग होतात, स्पाइन मसल स्ट्रॉंग होतात आणि मग हळूहळू बॉडी त्या डिस्कला हँडल करते. तर हे फिजिओथेरपी तुम्हाला कमीत कमी 2 ते 3 महिने कंटिन्यू करावी लागते, त्यांनी मग हळूहळू तुमचा पेन कमी होतो, मेडिसिनचे रिक्वायरमेंट कमी होतो आणि हा प्रॉब्लेम भरपूर वेळेला कम्प्लिटली सॉल्व्ह होतो.
0: त्यानंतर हातापायाला मुंग्या येणं हे किती घातक ठरू शकतं?
1: काही काही कारण असतात, जसं सडनली कधी कधी स्ट्रोक मध्ये पण असं असतं, स्ट्रोक म्हणजे पॅरालिसिस, कधी कधी ब्रेन मध्ये कुठल्या एका भागाला ब्लड फ्लो कमी गेलं तर सडनली एका हातापायाला मुंग्या येऊ शकते, एका हातापायाचं ग्रीप कम्प्लिटली जाऊ शकते. त्याच्या व्यतिरिक्त वेगळे पण काही सिम्पटम्स असतात, जसं स्लरिंग होणं म्हणजे बोलण्यात लडखडात येणं किंवा एकदम सडनली बेडवर तर मला उठता आलं नाही किंवा मग माझं सेन्सोरियम थोडंसं डिसबॅलन्स झालं, तर अशा वेळेला इमिजिएटली आपल्याला लोकल फिजिशियनला कन्सल्ट करून आपल्याला स्ट्रोक करता पण इव्हॅल्युएट करावं लागेल.
0: डॉक्टर, आता हातापायाला मुंग्या येणं यावर जे जे वेगवेगळे प्रकार आपण सांगितलेत, म्हणजे बीट12ची कमतरता, थायरॉइड, डायबिटीज आणि स्पॉन्डिलोसिस, तर या सगळ्या गोष्टींमध्ये एकदा उपचार झाल्यानंतर काय काळजी घ्यावी लागते?
1: तुम्हाला जर माहिती पडलं की तुमचं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी आहे त्याच्यामुळे तुम्हाला न्यूरोपॅथी होते, तर त्याचं मिनिंग की एकदा जर तुम्हाला बी12 कमी झालं असेल, तुम्ही व्हेजिटेरियन्समध्ये खूप कॉमन असतं व्हिटॅमिन बी12 डेफिशियन्सी. व्हेजिटेरियन डाएटमध्ये फक्त दहीमध्ये थोडंसं बी12 असतं आणि मिल्कमध्ये थोडंसं बी12 असतं, बाकी व्हेजिटेरियन फूडमध्ये तेवढं बी12 नसतं. तर एकदा जर तुम्हाला डेफिशियन्सी असेल बी12नी, तर तुम्ही एकदा जर बी12चं ट्रीटमेंट घेतलं तर त्याचं मिनिंग हे नाही की पूर्ण आयुष्यभर तुमचं बी12 नॉर्मलच राहील. बी12चं स्टोअर बॉडीमध्ये 6 ते 8 महिन्याच राहतं, लिव्हरमध्ये स्टोअर राहतं, तर तुम्हाला प्रत्येक 5 ते 6 मंथ्स नंतर बी12चे इंजेक्शन्स परत परत रिपीट घ्यायला पाहिजे कंटिन्युअसली फॉर दी एंटायर लाईफ, बिकॉज एकदा जर डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला टेंडन्सी आहे. तर बी12 खूपच सेफ मल्टीव्हिटॅमिन आहे, वॉटर सॉल्युबल व्हिटॅमिन आहे, त्याची कधी टॉक्सिसिटी होत नाही. तर बी12 रिप्लेसमेंट मधून मधून इधर चेक करून घ्यायला पाहिजे किंवा तुम्ही डायरेक्टली घेऊ शकता.
0: आणि थायरॉइड आणि डायबिटीज मध्ये
1: थायरॉइडचं औषध घेत असेल तर आयडियली एव्हरी 3 ते 6 मंथ्स तुम्ही थायरॉइडचं एक टेस्ट करायला पाहिजे, TSH आपण सांगतो, TSH फ्री T4, हे टेस्ट करायला पाहिजे आणि बघायला पाहिजे की तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये आहे का. जर तुमचं थायरॉइड कंट्रोलमध्ये असेल तर तुम्हाला थायरॉइडमुळे होणारे न्यूरोपॅथीचे चान्सेस कमी राहतात आणि ते तुम्ही अवॉइड करू शकतो. डायबिटीजमध्ये तुमचं डायबिटीज खूप कंट्रोल असायला पाहिजे, HbA1c तुमचं 6.5 जवळपास असायला पाहिजे. डायबिटीज कंट्रोल हा खूप मोठा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, डायबिटीज ज्या हिशोबाने वाढते खूप लोकांना होतंय, अनकंट्रोल ठेवल्यामुळे त्यांना न्यूरोपॅथीचे पण चान्सेस खूप जास्त येतात.
0: आणि स्पॉन्डिलोसिसमध्ये काय काळजी घेऊ शकतो डॉक्टर?
1: पोश्चर करेक्शन हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, रात्री झोपताना

0: तुमचं स्पाईन जर तुम्ही फ्लॅट झोपत असाल तर आयडियली एकदम पातळ पिलो घ्यायला पाहिजे, किंवा तुम्ही एका कुशीवर झोपत असेल तर थोडंसं थिकनेस अप्रोप्रिएट असायला पाहिजे की सर्वायकल स्पाईन तुमची स्ट्रेट असायला पाहिजे. त्याच्यानंतर झोपताना जर तुम्हाला लंबर स्पॉन्डिलोसिसचा त्रास असेल तर दोन्ही पायांमध्ये एक पिलो ठेवा, त्याच्यामुळे तुमचं लंबर स्पाईन पण झोपताना सरळ राहील जर तुम्ही एका कुशीवर झोपत असाल तर. त्याच्यानंतर जर फोनवर बसत असाल किंवा खूप कम्प्युटरवर काम करत असाल तर आयडियली अर्गोनॉमिक चेअर्स तुम्ही वापरा. अर्गोनॉमिक चेअर्स मध्ये इन्व्हेस्ट करणं हे खूप चांगलं आहे, बिकॉज पोस्चर करेक्शन तुमचं बरोबर राहिलं तर तुम्हाला स्पाईन मुळे होणारे प्रॉब्लेम्स थोडे कमी राहतील.
1: डॉक्टर उत्कर्ष शहा, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सविस्तर अशी माहिती आमच्या सर्व श्रोत्यांना दिली. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: सॉरी सर।
1: श्रोतेहो नमस्कार। परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते। श्रोतेहो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे। या मुलाखतीचा भाग चौथा आज आपण ऐकूयात। सर नमस्कार।
2: नमस्कार।
1: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे।
2: धन्यवाद।
1: सर, वर्षा जल संचयन करण्यासाठी लोकसहभाग कसा महत्वाचा आहे आणि तो कसा वाढवता येईल?
2: यामध्ये लोकसहभाग वाढविण्यासाठी आपल्याला विविध उपाय करावे लागतील, जसे जनजागृती आणि शिक्षा, ज्याला आपण अवेअरनेस आणि एज्युकेशन असे म्हणत असतो। यासाठी शाळा, कॉलेज तसेच ग्रामीण व शहरी भागात व्यापक मोहीम राबवावी लागेल। नंतर आर्थिक प्रोत्साहन, कर सवलत किंवा अनुदाने, ज्याला आपण सबसिडी म्हणतो, त्याची सुद्धा आपल्याला प्रावधान करावे लागेल। नंतर ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्था ज्याला यांचा सहभाग वाढवावा लागेल। नंतर तांत्रिक सहाय्य आणि सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागेल, जेणेकरून लोकांना वापरण्यास सोपी जाईल। जल जागरूकता मोहीम, अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आपल्याला वर्षा जल संचयनासाठी लोकसहभाग वाढवता येऊ शकतो।
1: सर, वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याकरिता कोणते सरकारी उपक्रम आहेत?
2: जलसंधारणाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारद्वारे जल शक्ती अभियान, ज्याला आपण कॅच द रेन, ही मिशन 29 मार्च 2022 रोजी देशात सुरू झाली। यामध्ये देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये जल संधारण आणि पावसाचे पाणी साठवण्यासाठी सुरू करण्यात आलेले आहे। नंतर राष्ट्रीय धोरण, राष्ट्रीय जल धोरण, जेथे जलसंधारण आणि पावसाच्या पाण्याच्या संचयनाचे समर्थन करते। त्याचप्रमाणे अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन, ज्याला आपण अमृत मिशन असे म्हणत असतो, तसेच अटल भूजल योजना, हे देखील पावसाच्या पाण्याच्या साठवणीवर लक्ष केंद्रित करत असते। अशा विविध योजना भारत सरकार वर्षा जल संचयनाकरिता राबवित आहे।
1: सर, महाराष्ट्रात भूजल पुनर्भरण वाढवण्यासाठी कोणते असे उपक्रम आहेत जे राबवले जातात?
2: मुख्यमंत्री ग्राम समृद्धी अभियान, तसेच मृद व जलसंधारण विभागामार्फत रिचार्ज पीठ, ज्याला आपण शोष खड्डे असे म्हणत असतो, याची निर्मिती केल्या जाते। तसेच लोकसहभागातून नदी तसेच नाले यांचे पुनरुज्जीवन करणे, तसेच खडकाळ जमिनीत वॉटर प्रूफिंग करून तलाव तयार करणे, आणि हे कार्य शाळा आणि कॉलेजच्या माध्यमातून सुद्धा लोकसहभाग आणि लोकजागृती करून महाराष्ट्र सरकार अनेक प्रकारे आपल्याला वर्षा जल संचयन तसेच भूजल पुनर्भरण यासाठी हातभार लावत असते।
1: नक्कीच, म्हणजे सरकारद्वारे वेगवेगळे उपक्रम नक्कीच राबवले जातात। लोकांनी सुद्धा आपला जर सहभाग नोंदवला तर रेन वॉटर हार्वेस्टिंग हे खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं। श्रोते हो, आपण ऐकत होतात परिसर या कार्यक्रमांतर्गत वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत, यांच्याशी बातचीत केली होती शामली राऊत यांनी। या मुलाखतीचा भाग

परिसर कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आता थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृत मधलं बातमीपत्र संस्कृत समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: धीषु यूरोपेन सह भारतस्य सहभागित्वं इतोपि सुदृढं करिष्यति इति। भाजपा दलस्य नेता हिमंत बिस्वा शर्मा इत्येषः अद्य चतुर्मन्त्रिभिः सह असम राज्यस्य मुख्यमंत्री रूपेण शपथवचनं ग्रहीष्यति। असम राज्ये तृतीयवारं एनडीए प्रशासनं भविष्यति, यस्य नेतृत्वं शर्मा वर्यः निरन्तरं द्वितीयवारं मुख्यमन्त्रित्वेन करिष्यति। आईपीएल इति क्रिकेट प्रतिस्पर्धायां धर्मशाला इत्यत्र हिमाचल प्रदेश क्रिकेट एसोसिएशन स्टेडियम इत्येतस्मिन् क्रीडांगणे दिल्ली कैपिटल्स दलेन पंजाब किंग्स दलं त्रिस्तोभि पराजितम् इति वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर, तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरून श्रोतेहो आपण आमचं प्रसारण ऐकू शकता जगात सर्वत्र। सकाळचे 7 वाजलेत, थोड्याच वेळात जनता सहकारी बँक आजचा विचार।
2: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक।
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना।
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत।
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ।
3: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून।
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण।
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा। जनता सहकारी बँक लिमिटेड।
1: ऐकूया आजचा विचार। आज जागतिक परिचारिका दिन, त्यानिमित्ताने आजचा हा विचार। निस्वार्थ सेवा ही माणसानं करण्याची सर्वात बहुमोल कृती आहे। ती थेट ईश्वर सेवा ठरते जी मनाला समाधान देते।
4: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
5: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार, पालकांनी मुलांना तो द्यायलाच हवा।
6: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव,
5: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत। स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे। ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com।
7: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
8: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
7: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
8: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
7: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
8: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
7: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, फिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
9: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
10: आकाशवाणी,
9: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
10: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
4: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
1: आजचा विचार पुन्हा एकदा। निस्वार्थ सेवा ही माणसानं करण्याची सर्वात बहुमोल कृती आहे। ती थेट ईश्वर सेवा ठरते जी मनाला समाधान देते।

0: आपण ऐकलात आजचा विचार.
1: जनता सहकारी बँक पुणे प्रस्तुत आजचा विचार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
0: आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात.
2: अगर है शौक मिलने का

0: आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल।
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी मैफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी, कोथरूड, पुणे इथे। अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा।

0: आम्ही.
1: मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2. माझ्या शेजारी बसलेली आहे माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे, स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक, माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो, असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
0: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
3: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 7:07 आणि 9 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या. मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे. हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम.
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
2: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
4: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषक लागू.
2: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौवंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा

जरूर ऐका। कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून। सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे।

0: आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती। भविष्यातील अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन। आणि विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना जारी, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। आता सविस्तर बातम्या। पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातला सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे। या पार्श्वभूमीवर देशातल्या साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतिगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते। पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला। ते म्हणाले,
1: पेट्रोल डीजल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें। ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए। मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें। मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो, हम सोने की खरीद को टाले।
0: तत्पूर्वी काल पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते। सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्यांनी मंदिरामध्ये पूजा केली। पंतप्रधानांच्या उपस्थितीत मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रांमधून आणलेल्या जलाचा अभिषेक करण्यात आला। यावेळी हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टीही करण्यात आली। भारतीय वायुसेनेच्या सूर्यकिरण पथकानं चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या। सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं। ते म्हणाले,
1: आझादी के समय सरदार साहब ने 500 से ज्यादा रियासतों को जोडकर एक भारत का आधुनिक स्वरूप घडा था। तो साथ ही सोमनाथ के पुनर्निर्माण से उन्होंने दुनिया को बताया था, भारत केवल आजाद नहीं हुआ है, भारत अपने प्राचीन गौरव को पुनः हासिल करने के मार्ग पर भी अब आगे बढ़ चुका है।
0: सोमनाथ मंदिराच्या पुनर्बांधणीला 75 वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधत काल मुंबईमध्ये श्री धाकलेश्वर मंदिरातही एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्यपाल जिष्णुदेव वर्मा या कार्यक्रमाला उपस्थित होते। अनेक आक्रमणांनंतरही सोमनाथ मंदिर आज दिमाखात उभं आहे हीच भारताच्या सनातन शक्तीची साक्ष आहे असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी केलं। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड इथल्या ऐतिहासिक कुणकेश्वर मंदिर परिसरातही सोमनाथ स्वाभिमान पर्वानिमित्त काल धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही

माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोलियम आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरु असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनानंतर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आपला प्रस्तावित कान दौरा रद्द केला आहे. तसंच त्यांच्या विभागासाठी इंधन बचतीचे 3 महत्वाचे निर्बंधही लागू केले आहेत. भविष्यात देशाचं आर्थिक नेतृत्व करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. जागतिक अर्थव्यवस्थेच्या पुढील युगासाठी महाराष्ट्र सज्ज असून त्यासाठी सर्व आघाड्यांवर जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू असल्याची ग्वाही त्यांनी दिली. नवी दिल्लीमध्ये भारतीय उद्योग महासंघानं आयोजित केलेल्या शिखर परिषदेमध्ये ते काल बोलत होते. 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आणि 2047 पर्यंत जगातल्या सर्वात महत्वपूर्ण प्रादेशिक अर्थव्यवस्थांमध्ये महाराष्ट्राचा समावेश करण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरामध्ये हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

0: बातमीपत्रात पुन्हा स्वागत. रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी सलग तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान झालं असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रत्नागिरी जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असलेल्या हापूस आंब्याचं उत्पादन यंदा मुळात 15-20% अपेक्षित होतं. त्यात आता हंगाम अंतिम टप्प्यात असताना हाताशी येणार असलेले तयार आंबे अवकाळी पावसाने अक्षरशः धुळीला मिळालेत. रातांब्यांसारख्या पिकांचंही खूप नुकसान झालं आहे. हापूस बागांचे तातडीने पंचनामे करून सरकारने कोणत्याही अटी न घालता सरसकट नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी माजी आमदार बाळमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. रत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर, खेड, दापोली आणि मंडणगड या तालुक्यांमध्ये जोरदार पावसामुळे विजेचे 300 अधिक खांब पडले, तारा तुटल्या आणि वीज पुरवठा बराच काळ खंडित झाला होता. महावितरणचं 80 लाख रुपयांचं नुकसान झालं. महामार्गाचं काम अर्धवट असल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं, काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं, वीज पडून किंवा झाडं कोसळून घरं, गोठे, कुक्कुटपालन केंद्रांचं नुकसान झालं. एकंदरीतच 3 दिवसातल्या या पावसाने नागरिकांचे मोठे हाल झाले असून कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्तीनिमित्त पुणे आकाशवाणीनं रसिक श्रोत्यांसाठी आज अगर है शौक मिलने का या सांगीतिक मैफिलीचं आयोजन केलं आहे. आज संध्याकाळी 6 वाजता कोथरूडच्या बालशिक्षण मंदिर सभागृहामध्ये हा कार्यक्रम होणार आहे. नाशिकमध्ये TCS कंपनीतल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला काल नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. मुदत संपल्यानं काल तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. आज जागतिक परिचारिका दिन आहे. या निमित्तानं धुळ्यात परिचारिका संघटना, जिल्हा रुग्णालय तसंच भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज यांनी संयुक्तपणे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. यामध्ये 30 रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. क्रिकेट. ICC नुकत्याच जाहीर केलेल्या पुरुषांच्या

या एकदिवसीय सामन्यांच्या सांघिक क्रमवारीत भारतानं अव्वल स्थान कायम राखलं आहे. टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या क्रमवारीतही भारतानं वर्चस्व राखत अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. हवामान. राज्याच्या बहुतांश भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे. आज सर्वत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या संसाधनांवरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं, पंतप्रधानांचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. भविष्यातल्या अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करण्याची महाराष्ट्राची क्षमता असल्याचं

0: तो पुन्हा पाऊस रूपानं बरसण्यासाठी. हजारो वर्षांचं हेच निसर्गचक्र.
1: यातून शिकूया पुनर्वापराचं निसर्गाचं तत्व. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर, पुनर्वापर करा.

0: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
1: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
2: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
0: मग
2: मग काय,
0: स्वतःपासून सुरुवात कर.
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत.

0: tap tap tap sarati sumane tap tap tap tap.
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही. कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या. मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता. आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 आणि 2553-1706.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहनं धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. आता बरोबर 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिल खुलास या कार्यक्रमात मी डॉक्टर मृण्मयी भजक सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. भारताची स्टार्टअप परिसंस्था वेगाने विकसित होत असताना राष्ट्रीय स्तरावर जाहीर झालेल्या स्टार्टअप इकोसिस्टम रँकिंग 2026 मध्ये महाराष्ट्राने लीडर श्रेणीत आपलं स्थान कायम राखत अग्रस्थान सिद्ध केलं आहे. उद्योग, नवीन उपक्रम आणि धोरणात्मक पाठबळ यांचा संगम घडवून आणण्यात राज्याने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याच संदर्भात माहिती देण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेलं आहे महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर श्रीकांत पाटील यांना.
1: सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत करते. सर आपण बघतो की हल्ली स्टार्टअप हे खूप तरुणाईला एक आकर्षित करणारी गोष्ट आहे. तर जेव्हा आपण स्टार्टअप म्हणतो तर त्याच्या काही डेफिनेशन असतात का, काही व्याख्या असतात का?
2: स्टार्टअपची आपण टेक्निकली पाहायला गेलो तर व्याख्या आहे, पण आपण हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी करतोय आणि आमचाही उद्देश असा आहे की ग्रामीण भागातल्या तरुणाला सुद्धा स्टार्टअप म्हणजे काय कळालं. तर मुख्यतः याच्यामध्ये साधारणतः चार स्टेजेस असतात. एक तर आयडिएशन स्टेज असते, दुसरी इन्व्हेन्शन असते, इनोव्हेशन आणि नंतर स्टार्टअप. पण एखादी कुठलीही संकल्पना जर असेल आणि त्या मुलाला त्या संकल्पनेला कमर्शलाइज करायचं असेल तर त्याच्यासाठी आम्ही मदत करतो. ग्रामीण भागातली संकल्पना असो, शहरी भागातली संकल्पना असो, या संकल्पनेवर आम्ही काम करतो, त्याला सपोर्ट करतो आणि ती संकल्पनेचं रुपांतर एखाद्या व्यवसायात करण्यासाठी त्याला जी काही मदत लागत असेल, आर्थिक सहाय्य असेल, मार्गदर्शन असेल, त्याला टेक्नॉलॉजिकल सपोर्ट लागत असेल, तो सर्व सपोर्ट आम्ही स्टार्टअपच्या माध्यमातून करतो.
1: आणि जर यासाठी काही वयोमर्यादा असते का की स्टार्टअप काही वयापर्यंतच सुरू करू शकतो की आपण कधी?
2: नाही, वयोमर्यादा तशी काही नाहीये. म्हणजे जेव्हा 18+ जे आपण म्हणतो, साधारणतः सरकारी सगळ्या स्कीमसाठी कौशल्य विकासाच्या असो, रोजगाराच्या असो, त्याला 18 वर्षाची मर्यादा आहे. त्याच्या पुढे स्टार्टअप
1: तुम्ही कधी सुरू
2: किमान मर्यादा
1: पण कमाल मर्यादा
2: अशी काही फिक्स नाही.
1: महाराष्ट्र म्हणजे राष्ट्रीय स्तरावर 2026 मध्ये जे रँकिंग झालं त्यामध्ये महाराष्ट्राला लीडर्स या कॅटेगरीमध्ये स्थान मिळालेलं आहे आणि ही अतिशय प्रत्येकासाठी, महाराष्ट्रीय माणसासाठी अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. तर त्यात नेमक्या कुठल्या गोष्टी जास्त फोकस केल्या गेल्या की जेणेकरून हे स्थान आपण राखलं?
2: महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं भाग्य असं आहे की महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीचे अध्यक्ष आता माननीय मुख्यमंत्री साहेब आणि ही इज ऍक्च्युली अ व्हेरी टेक्नोक्रॅट लीडरशिप, ज्यांना टेक्नॉलॉजी विषय खूप आवडतो, इनोव्हेशन खूप विषय आवडतो आणि या संपूर्ण संकल्पनेला आता त्यांच्याकडनं मूर्त स्वरूप मिळतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करतोय आणि मंगलप्रभात लोढासाहेब मंत्री आहेत, त्यांचा पण सपोर्ट या सगळ्या इनोव्हेशन सोसायटीच्या ऍक्टिव्हिटीजसाठी असतो. याच्यासाठी मुख्यतः आम्ही 4-5 विषयांवर जे काम केलेलं आहे की ग्रामीण भागापर्यंत स्टार्टअप इकोसिस्टीम बिल्ड व्हावी याच्यासाठी वेगवेगळ्या स्तरावर काम होतात. जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक स्टार्टअपची कमिटी आहे किंवा आम्ही इनोव्हेशन कमिटी म्हणतो, कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती समिती चालते. त्याचबरोबर जे जे कलेक्टर त्या भागामधले जे इनोव्हेशन आहेत त्यांचं ते संकलित करतात आणि त्या इनोव्हेशनवर काम करतात. आमची स्वतःची स्टार्टअप पॉलिसी 2025 लॉन्च झालेली आहे. त्याच्यामध्ये महिलांचं सक्षमीकरण असेल, विमेन लेड स्टार्टअप्स वाढवणं असेल, याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. तुम्हाला याचा मुख्य बिंदू जर सांगायचा झाला तर महाराष्ट्र हा देशात अव्वल याच्यासाठी आहे की महाराष्ट्रात 37,000 DPIIT रजिस्टर्ड स्टार्टअप्स आहेत आणि याच्यात सगळ्यात तुमच्यासाठी पण आनंदाची गोष्ट अशी आहे की याच्यात 45% स्टार्टअप्स आहेत विमेन लेड आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी हे ध्येय पण ठेवलं की हा आकडा आता 50-50 झाला पाहिजे. तर महाराष्ट्र असं एक राज्य आहे ज्याच्यामध्ये आपण 45% वर विमेन लेड स्टार्टअप्स आहेत आणि आपण जसं पुण्यश्लोक अहिल्या म्हणून एक सीन करतो ज्याच्या माध्यमातून महिलांना आपल्याला जास्तीत जास्त संधी देता येतील. तर पॉलिसीमधलं इंटरव्हेन्शन असेल, पॉलिसीचं

भारताची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी, प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: फ्रेमवर्क एक नीट झालेला आहे. पॉलिसी ग्रामीण भागापर्यंत कशी पोहोचेल आणि जे मॉडर्न टेक्नॉलॉजीज आहेत, डीप टेक आहे, फिनटेक आहे, मेडिकल टेक्नॉलॉजीजवर आपण काम करतोय, या सगळ्या टेक्नॉलॉजीजचा पण एक अद्ययावत उपयोग करून महाराष्ट्र सर्व क्षेत्रात काम करल्यामुळं आणि सर्वांचं मार्गदर्शन असल्यामुळं मला असं वाटलं की सक्सेस मिळाला असेल.
1: नक्कीच खूप अभिमानाची गोष्ट आहे. पण मागील काही वर्षात देखील महाराष्ट्राने स्टार्टअप क्षेत्रात उत्तम कामगिरी केलेली आहे, तर त्याबद्दलही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: महाराष्ट्र काम सतत करतोय, म्हणजे आपण मुंबईला आर्थिक राजधानी म्हणतो आणि त्या माध्यमातून सर्वांचं एक पॉइंट ऑफ अट्रॅक्शन असतं की मुंबईमध्ये जायचं, मुंबईमध्ये काम करता आलं पाहिजे. आणि जनरली मी स्वतःही ग्रामीण भागातून येतो तर मला असं एक त्या भागात फिरताना जाणवतं की आपलं व्हिजिटिंग कार्डवर मुंबईचा पत्ता असावा. तर मुंबई आणि महाराष्ट्र हे सगळ्यांना मॅग्नेट आहे आणि या संदर्भामध्ये आपलं महाराष्ट्र इतकं लकी आहे की आपल्याकडे बऱ्याच शहर आहेत, जसं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर आहे, नागपूर आहे, नवी मुंबई आता मोठ्या प्रमाणावर विकसित होत आहे, तर आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीज आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं या संधी लवकर मिळतात.
1: सर, आता तुम्ही सांगितलं की गेल्या काही वर्षांपासून सातत्यपूर्ण उत्तम कामगिरी महाराष्ट्र करत आहे, तर राज्याच्या दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता?
0: आपल्या सर्वांना माहित आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी $1 trillion इकॉनॉमीचं लक्ष ठेवलेलं आहे आणि हे लक्ष साध्य करण्यासाठी त्यांनीच बऱ्याच प्लॅटफॉर्मवर सांगितलं की आपल्याला टिपिकल मॅन्युफॅक्चरिंग ज्या प्रॅक्टिसेस आहेत त्याच्या व्यतिरिक्त हे जर महाकाय उद्देश आपल्याला साध्य करायचा असेल तर आपल्याला काहीतरी नवीन करावं लागेल. आणि त्यांच्यामुळे त्यांचाच हा कानमंत्र घेऊन आम्ही पुढे जातोय की इनोव्हेशन लेड इकॉनॉमी. तर इकॉनॉमी जी आहे ती इनोव्हेशन बुस्टर घेऊन आली पाहिजे आणि हे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्याला इनोव्हेशन आणावे लागते, जेणेकरून आपण जर पाहत आलो तर जगभरात अमेरिकेचा दबदबा याच्यासाठी आहे की त्यांच्याकडे प्रॉडक्ट लीड कंपनीज आहेत, ऍपल आहे, मायक्रोसॉफ्ट आहे, फेसबुक आहे, सगळ्या प्रॉडक्ट बेस्ड कंपनीज आहेत. पण आपण सर्व्हिस बेस्डवर जास्त, पण आपल्याकडच्या ज्या प्रॉडक्ट डेव्हलपमेंट कंपनीज आहेत यांना इनोव्हेटिव्ह आयडियाज देऊन इनोव्हेशन प्रॅक्टिसेस एस्टॅब्लिश करून आपल्याला इकॉनॉमीशी जोडता येईल. आणि जे $1 trillion इकॉनॉमीचं आपण लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करतोय, मला असं वाटतं की 29 पूर्वी इनोव्हेशन लेड इकॉनॉमी हे जर आपण कानमंत्र स्वीकारला आणि त्या पद्धतीनं काम केलं तर नक्कीच आपण त्या दिशेने जाऊ शकतो.
1: नक्कीच सर, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी याचा या सगळ्यामध्ये कसा हातभार आहे आणि कसा सहभाग आहे?
0: हे आमचं ऑब्जेक्टच आहे, आमचा उद्देशच इनोव्हेशन स्टार्टअप्स असल्यामुळे आम्ही पूर्ण वेळ त्याच्यातच काम करतोय. आणि विकसित महाराष्ट्राची जी संकल्पना राज्यांनी मांडलेली आहे त्याच्यात लार्जर रोल हा इनोव्हेशन सोसायटीचाही आहे, स्टार्टअप्सचाही आहे, इनोव्हेशनचाही आहे. त्या माध्यमातून आम्ही राज्याचे जे उद्देश आहेत त्याच्याशी आम्ही संलग्न होऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय.
1: सर, आता 2024 ते 2029 मध्ये जे नवीन धोरण आलेलं आहे तर ह्यामध्ये काही बदल वेगळे करण्यात आलेत का?
0: आता आम्ही थिमॅटिक इन्क्युबेशन हा कॉन्सेप्ट प्रयत्न करतोय, जेणेकरून आता आपल्याला माहित आहे की मी आता मागच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं की आपण प्रोडक्ट लेड इनोव्हेशन कमी करतोय, त्याच्यामुळे आता आम्ही काही स्पेसिफिक एरियाज घेण्याचा प्रयत्न करतोय की डीप टेक टेक्नॉलॉजीजवर सगळीकडे आता एक लक्ष चालू आहे, जगभरात काम चालू आहे. फिनान्शियल टेक्नॉलॉजीजमध्ये खूप क्रिप्टोग्राफी असेल, क्रिप्टो करन्सी असेल, हे सगळे विषय आता डिजिटल करन्सीच्या वरचे विषय झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण स्वतःही मुंबई म्हणून आर्थिक राजधानी आहोत, सगळे फायनान्शियल हूज हू आपल्या मुंबईमध्ये आहे, तर मोठमोठ्या टेक्नॉलॉजीज प्लॅटफॉर्म्सवर आपल्याला काम करावं लागणार आहे आणि त्याच्यात काय काय इनोव्हेशन आणता येतील आणि ते इनोव्हेशन राज्याच्या विकासासाठी कसे हातभार लावू शकतात यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे.
1: बरोबर आहे सर, आता आपण बघतोय की AI आहे, अॅग्रीटेक आहे, डीप टेक आहे, EV आहे, तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या तंत्रस्नेही ज्याला आपण म्हणू शकतो अशा गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींचा आपण आपल्या विकासामध्ये कशा पद्धतीने वापर करतोय?
0: मी जसं सांगितलं की संभाजीनगर आता खूप मोठ्या प्रमाणात मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून पुढे येत आहे आणि ऑटोमोबाईल हब म्हणून पण पुढे येत आहे. तिथे सगळं मर्सिडीज आहे, TVS आहे, सगळ्या कंपनीज ऑटोमोबाईलच्या तिथे आहेत. नाशिकमध्ये पण काही प्रमाणात आहे आणि पुण्यात तर एक तर शिक्षणाचंही माहेरघर आहे आणि आता औद्योगिक आणि स्टार्टअपचं पण माहेरघरच असल्यासारखं आहे. त्याच्यामुळं आपल्याला जे येणारे संशोधन आहे, आता तुम्ही मागच्या 15-20 वर्षात पाहण्याचा प्रयत्न जर केला किंवा त्याचं जर अवलोकन केलं तर फ्युल ट्रान्समिशन हा विषय आहे. आपण डिझेलवर होतो, त्याच्यानंतर इमिडिएटली LPG वर आलो, नंतर CNG वर आलो, नंतर आता इलेक्ट्रिकल व्हेकल वर आलो आणि आता आमच्या काही स्टार्टअप्स अशा आहेत जे हायड्रोजन फ्युएल

0: आता हे सगळे फ्यूल ट्रान्समिशन पूर्वी दहा दहा पाच पाच दशकात होत होते, आता काही दिवसात होतं, काही वर्षात होत आहे. ती ही अडॅप्टेबिलिटी पण आपल्याला समजून घेऊन या रिलेटेड आम्ही एक इनोव्हेशन इकोसिस्टम बिल्ड करण्याचा प्रयत्न करतो.
1: सर, इन्क्युबेशन आहे, सेंटर ऑफ एक्सिलन्स आहे, तर या गोष्टींचा विस्तार कशा पद्धतीने होतोय?
0: आम्ही आता काय करतोय की जसं एखाद्या ग्रामीण भागातला तरुण असेल आणि त्याच्या मनात एखादी संकल्पना असेल, तो मे बी मराठवाड्यातला असेल, विदर्भातला असेल, आणि त्याची एखादी आयडिया असेल, तर तो प्रत्येकदा काही मुंबई पुणे इकडे येणार नाही की माझी आयडिया आहे आणि मी काय करू. तर आम्ही असा विचार करतो की रिच टू अनरिच्ड, जिथे पोहोचलो नाही तिथे पोहोचण्याचा सोसायटीचा उद्देश आहे. तर आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक इन्क्युबेटर, मायक्रो इन्क्युबेटर करायचा प्रयत्न करतो. म्हणजे जी छोटीशी आयडिया असेल, त्याची संकल्पना असेल, ती त्याच्या जिल्ह्यातच त्याला एक्सप्लोअर करता आली. त्याच्यानंतर हे 36 इन्क्युबेटर करण्याचा प्रस्तावित आहे. त्याच्यानंतर आम्ही रिजनल इनोव्हेशन हब करायचा प्रयत्न सुरू आहे की ज्या आयडियाज मॅच्युअर्ड झाल्या त्या आयडियाला कुठेतरी एक मोठी प्लॅटफॉर्म लागणार आहे एक्सप्लोअर करायला, त्याच्यावर अजून नर्चर करण्यासाठी. तर ते प्लॅटफॉर्म मी रिजनल लेवलला करतोय. सब विदर्भाचे काही प्रश्न आहेत, मराठवाड्याचे काही प्रश्न आहेत, तिथली सभोवतालची एज्युकेशन सिस्टीम आहे, अवेलेबल इंडस्ट्रीयल इन्फ्रास्ट्रक्चर आहे, या तिन्हीचा संगम करून तिथे इनोव्हेशन कसं करता येईल. एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्रजींनी संभाजीनगरमध्ये सांगितलं की आम्ही फंड ऑफ फंड करतोय आणि प्रत्येक विभागाला आम्ही 50 कोटी रुपये स्टार्टअप आयडिया इन्कल्केट करण्यासाठी देतो. तर हे 300 कोटीचं पण एक आम्ही काम करतोय की प्रत्येक विभागात एक इनोव्हेशन साठी सपोर्ट मिळावा.
2: श्रोते हो, राष्ट्रीय स्टार्टअप दिन 2026 निमित्त महाराष्ट्राला लीडर्स श्रेणीत अग्रक्रम मिळालेला आहे. या यशामागे काय काय प्रमुख घटक आहेत ते आज आपण जाणून घेतलं. विषयाची व्याप्ती पाहता आपण उद्याही या विषयावर बोलणार आहोत. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना मनापासून धन्यवाद देते. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी डॉक्टर मृण्मयी भजक आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: आपण रोज पाहतो ती सतत धावणारी आणि कधी.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रानं सहक्षेपित केला.
3: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत. वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय. एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 0202-553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
4: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
5: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
4: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅट्रॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
5: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
4: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
5: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
4: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू. कॉल 8929304142.
6: वाचन संस्कार हाच खरा शाश्वत संस्कार. पालकांनी मुलांना तो द्यायलाच

0: हवा।
1: खास उन्हाळी सुट्टी निमित्त अक्षरधाराचा बालकुमार शब्दोत्सव।
0: मराठी इंग्रजी पुस्तकांवर 25% सवलत। स्थळ अक्षरधारा बुक गॅलरी, आचार्य अत्रे सभागृहासमोर, बाजीराव रोड, पुणे। ऑनलाइन पुस्तक खरेदीसाठी अक्षरधारा.com।
2: चष्मा घालवण्याचे सर्वोत्तम लेसिक तंत्रज्ञान म्हणजे डॉक्टर कांक्रियांचे एशियन आय हॉस्पिटल। आजच संपर्क करा 8888942222।
3: हॅपी बर्थडे टू यू।
4: झोप बीप आता काहीही नाही
5: अगो बाई,
4: रात्रभर आपण नुसत्या गप्पा
6: मारायच्या।
7: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
8: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत। मस्त धमाल गप्पा दंगा करतायत। कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं।
3: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू।
8: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर। मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू।

0: आम्ही
1: मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
0: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.
3: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भूषण.

0: टप टप टप करती सुनी टप टप टप टप।
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही। कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या। मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता। आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706।

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:45 झाली आहेत. ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम पुस्तक बिस्तक आता प्रसारित करत आहोत.
1: प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तक. पुस्तक बिस्तक. श्रोतेहो, पुस्तक बिस्तक या कार्यक्रमाच्या या भागात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी म्हणजे राजहंस प्रकाशन. मराठी पुस्तक विश्वात अग्रगण्य अशा राजहंस प्रकाशनच्या एका पुस्तकाविषयी

0: आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया.
1: श्रोतेहो नमस्कार. पुस्तक बिस्तक या कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत. श्रोतेहो, अगदी 5-6 वर्षांपूर्वींचे दिवस. कोविड-19 किंवा कोरोनाच्या साथीने अख्ख्या जगाला वेठीस धरलेलं होतं आणि पुढे आपल्या सगळ्यांचं आयुष्य त्यांनी आमूलाग्र बदलून टाकलं. या काळातल्या अतिशय अस्वस्थ करणाऱ्या अनुभवांचं पुस्तक नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. राजहंस प्रकाशनांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं नाव आहे कोरोनायन. लेखक आहेत डॉक्टर राजेंद्र मलोसे. या 2 वर्षांच्या काळात डॉक्टर मलोसे या साथीशी डॉक्टर म्हणून 2 हात करत होतेच, सामान्य नागरिकांपेक्षा हा कोरोनाचा कहर ते अगदी जवळून पाहत होते. या पुस्तकाच्या सुरुवातीलाच ते अत्यंत संवेदनशीलतेने लिहितात, सगळं जग उलथपालथ, संवेदनशील मनाचं आणि त्यातल्या काही कणांचं काय झालं असेल, मग मी ते कण आणि माझ्या जगण्यातले क्षण टिपायचं ठरवलं तर हे सगळे क्षण आणि कण होते आणि आहेत ते झिजण्याचे, झुंजण्याचे, रडण्याचे, हरण्याचे, थिजण्याचे, कोसळण्याचे, कोपण्याचे, स्तिमित होण्याचे आणि कुणीतरी संपण्याचे. तेच तर मला सांगावंसं वाटलं, ते मला लिहावंसं वाटलं. मी जर का ते लिहिलं नसतं तर त्या निघून गेलेल्या कोविड कणांनी आणि कोविड क्षणांनी मला जगू दिलं नसतं. आणि मग डॉक्टर मलोसे यांनी त्यांच्या चांदवड गावातल्या कोरोना काळाची अगदी बारकाईनी कहाणी लिहिलेली आहे. चांदवड गावात सुरुवातीला एकही कोरोना रुग्ण नसल्याने थोडं निवांत गाव हळूहळू कोरोनाच्या छायेत येतं. मग कोरोना झालेली माणसं, त्यांच्यावरचे उपचार, त्या छोट्या गावातल्या अपुऱ्या सोयी सुविधा आणि डॉक्टरांची रात्रंदिन सुरू असलेली लढाई, हा सगळा अनुभव या पुस्तकात वाचायला मिळतो. डॉक्टर राजेंद्र मलोसे अतिशय संवेदनशीलतेने या काळातल्या कितीतरी कहाण्या लिहितात. अतिशय करुण कहाण्या, जगण्यासाठी श्वासासाठी तळमळणाऱ्या अनेक सामान्य लोकांच्या कहाण्या. कोरोना काळातल्या माणसांचं जग किती वेगळं होतं. सामान्य जनता, हॉस्पिटल्स, डॉक्टर, सामाजिक संघटना आणि कार्यकर्ते, सरकारी मदत आणि सूचना, असे सगळे एकत्रित लढत होते या विषाणू विरोधात. 2 वर्ष हा मोठा काळ होता, माणसाला माणूस म्हणून खचवणारा. डॉक्टर मलोसे यांनाही या आजाराने गाठलं, ते त्यातून बरे झाले. अनेकांनी त्यासाठी परिश्रम केले आणि शेवटी हा साथीचा विळखा सुटला. विळखा सुटला पण या काळात त्यांनी अनेकांचे आयुष्य बदलून टाकले. लेखकाबरोबर सगळं जगच त्या काळात या साथीबरोबर जगत होतं. ती सगळी भीषण परिस्थिती डॉक्टर मलोसे यांनी बारकाईने या पुस्तकातून समोर आणली. आता हा काळ मागे पडला, त्यालाही 4-5 वर्ष उलटली. भीती संपली जवळपास. निदान काही माणसं पूर्वस्थितीला आली. ज्यांचं नुकसान झालं तीही या जगण्याशी जुळवून घेत आहेत. तरीही पुस्तक वाचताना एक अनामिक ताण येत राहतो. नकोशा काळातल्या आठवणी पुन्हा मनावर मळ बांधतात. आणि मग पुस्तकाच्या शेवटी डॉक्टर मलोसे परत डॉक्टर म्हणून गावात काम सुरू करतात, हा शेवट फार दिलासा देतो. हे पुस्तक या काळाचं दस्तऐवज म्हणून महत्वाचं ठरतं. डॉक्टर राजेंद्र मलोसे यांच्यासारख्या आपल्या पेशावर निष्ठा ठेवून काम करणाऱ्या आणि माणूस म्हणून माणसांविषयी अतिशय संवेदनशील असणाऱ्या डॉक्टरांविषयी, लेखनाविषयी यामुळे आदरच वाटत राहतो. मंडळी, राजहंस प्रकाशनांनी प्रकाशित केलेलं हे पुस्तक एक अतिशय वेगळा अनुभव देणार आहे. पुस्तकाचे संपादक डॉक्टर सदानंद बोरसे यांचाही मोलाचा सहभाग या पुस्तकाच्या निर्मितीत आहे. तेव्हा राजहंस प्रकाशनांनी प्रकाशित केलेलं कोरोनायन, डॉक्टर राजेंद्र मलोसे लिखित हे पुस्तक नक्की वाचा. धन्यवाद. श्रोतेहो, विषयांचं वैविध्य आणि आशयाची समृद्धी म्हणजे राजहंस प्रकाशन. राजहंस प्रकाशनच्या या आणि अशा पुस्तकांच्या खरेदीसाठी जरूर भेट द्या www.rajahansaprakashan.com या वेबसाईटला, आणि राजहंस प्रकाशनच्या फेसबुक आणि इन्स्टाग्राम पेजलाही जरूर फॉलो करा. संपर्क करा rajahansaprakashan1@gmail.com या ईमेलवर आणि 837-88-36-836 या मोबाईल क्रमांकावरही. प्रतिभा आणि ध्यास म्हणजे लेखक आणि प्रकाशक, त्यातूनच जन्माला येतं पुस्तक बिस्तक. पुस्तक बिस्तक.
2: पुस्तक बिस्तक हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. 7:50 झाले आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत. आज या कार्यक्रमात ऐकूया काही बालगीतं.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्वोत्तम मोतीबिंदू शस्त्रक्रिया म्हणजे डॉक्टर कांकरी यांचे एशियन आय हॉस्पिटल. आजच संपर्क करा 8888942222.

0: आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं मधुकर जोशी यांचं गीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं. याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आता थोड्याच वेळात म्हणजेच 8 वाजता समाचार प्रभात आणि 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आमच्या केंद्रावरून आम्ही प्रसारित करू. सुरुवातीला 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून.
1: नमस्कार, आकाशवाणी से समाचार प्रभात के साथ मैं मुकेश कुमार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने पश्चिम एशिया संकट के बीच विदेशी मुद्रा बचाने के लिए लोगों से ईंधन और विदेशी उत्पादों का उपयोग कम करने का आग्रह किया. वरिष्ठ भाजपा नेता हेमंत बिस्व सरमा आज गुवाहाटी में असम के मुख्यमंत्री पद की शपथ लेंगे. भाजपा के दो तथा असम गण परिषद और

0: असलेत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही, 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. आता सविस्तर बातम्या. पश्चिम आशियातील संघर्ष हा या दशकातील सर्वात मोठ्या संकटांपैकी एक आहे. या पार्श्वभूमीवर देशातील साधन संपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. गुजरातमध्ये वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन केल्यानंतर ते काल बोलत होते. पश्चिम आशियातील संकटाच्या प्रतिकूल परिणामांना सामोरं जाण्यासाठी त्यांनी केलेल्या आवाहनाचा पुनरुच्चारही यावेळी पंतप्रधानांनी केला. ते म्हणाले,
2: पेट्रोल डिझेल का उपयोग कम करें, इलेक्ट्रिक बस और पब्लिक ट्रांसपोर्ट का अधिक इस्तेमाल करें, कार पुलिंग को बढ़ावा दें. ये जरूरी है कि सरकारी और प्राइवेट दोनों ही दफ्तरों में वर्क फ्रॉम होम को प्राथमिकता दी जाए. मैं कुछ स्कूलों से भी आग्रह करूंगा कि कुछ समय के लिए ऑनलाइन क्लासेज की व्यवस्था पर काम करें. मैं आप सबसे आग्रह करूंगा कि जब तक हालात सामान्य न हो हम सोने की खरीद को टाले.
1: तत्पूर्वी काल सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त पंतप्रधान सोमनाथ अमृत महोत्सवात सहभागी झाले होते. सोमनाथ अमृत पर्व पुढची 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं प्रतिपादन पंतप्रधानांनी यावेळी केलं. गेल्या काही वर्षात देशातल्या अनेक पवित्र तीर्थस्थळांचा कायापालट करण्यासाठी झालेल्या विकासकामांची पंतप्रधानांनी यावेळी माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात अर्थात UAE, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी UAE पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाह्यान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टन यांच्यासह पंतप्रधान द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी पंतप्रधान नॉर्वेमध्ये 3रा भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या पंतप्रधानांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात पंतप्रधान इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिगटाच्या बैठकीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनीही आंतरमंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना याबाबत माहिती दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठाही सुरळीत सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात यावर्षीच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध असल्याचं रसायन आणि खत मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी सांगितलं. आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. गुवाहाटी इथल्या खानापारा पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. आसाममध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सलग तिसऱ्या

कार्यकाळाची तसंच शर्मा यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या सलग दुसऱ्या कार्यकाळाची सुरुवात होणार असून राज्याच्या इतिहासात या पदावर सलग दोनदा विराजमान होणारे ते पहिलेच बिगर काँग्रेस नेते ठरणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानं काल याबाबत अधिकृत माहिती दिली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा हा गेल्या 9 वर्षातला पहिला चीन दौरा आहे. ट्रम्प यांनी 2017 त्यांच्या पहिल्या कार्यकाळात चीनला भेट दिली होती. तैवान आणि इराणबरोबर दोन्ही देशांच्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत साशंकता व्यक्त केल्यानंतर जागतिक तेल बाजारावर काल परिणाम झाला. कच्च्या तेलाच्या किमती 4% जास्त वाढून काही काळ प्रति बॅरल $105 वर गेल्या होत्या. इराणनं पाठवलेल्या शांतता प्रस्तावावरील प्रतिसादातील अटी पूर्णपणे अस्वीकार्य असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. इराण आणि अमेरिका यांच्यात युद्धविरामावर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांनाही मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स 1,313 घसरून 76,015 बंद झाला तर निफ्टी 360 घट नोंदवून 23,816 बंद झाला. महाराष्ट्र विधान परिषदेच्या 10 जागांसाठी आज मतदान होत आहे. नियमित 9 आणि 1 रिक्त जागेची पोटनिवडणूक अशा 10 जागांसाठी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे 10 अर्ज दाखल झाले आहेत तर 5 अपक्षांनी या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान आणि आवश्यकता भासल्यास सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होणार आहे. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका अभियान ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं काल अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल असं यासंदर्भात निवेदन देताना केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितलं. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं. या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली. येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढील महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी माहिती त्यांनी दिली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजे ICC पुरुषांच्या 1 दिवसीय क्रिकेट संघाची क्रमवारी जारी केली असून यामध्ये भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे. दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड तर ऑस्ट्रेलिया 3 क्रमांकावर आहे. IPL क्रिकेटमध्ये काल रात्री दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज संध्याकाळी अहमदाबादमध्ये सामना होणार आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज वर्तवला आहे तर येत्या 2 दिवसात आसाम, मेघालय, उपहिमालयीन पश्चिम बंगाल आणि सिक्कीम या भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्लीसह चंदीगड, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, पंजाब आणि उत्तराखंड तसंच ईशान्येकडील काही भाग, अंदमान आणि निकोबार बेटं, आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, लक्षद्वीप, ओडिशातही विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर देशातील साधनसंपत्तीवरचा ताण कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी नागरिकांना केलं एकजुटीचं आवाहन. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नाही. 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याची केंद्र सरकारची माहिती. पंतप्रधान येत्या शुक्रवारपासून 5 देशांच्या दौऱ्यावर. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा आज शपथविधी. आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प उद्यापासून 2 दिवसांच्या चीन दौऱ्यावर. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

Tal. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर. सकाळचे 8:40 आणि 40 सेकंद झाले आहेत. भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता प्रसारित करत आहोत.

श्रोतेहो, भावधारा कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं आशा भोसले यांनी गायलेलं भारा तांबे यांचं गीत. संगीत होतं श्रीनिवास खळे यांचं.

0: tap tap tap sarati sumane tap tap tap tap.
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही. कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या. मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता. आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे होतं रमेश अणावकर यांचं गीत, संगीत दशरथ पुजारी यांचं.
1: श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत, वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय, एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून

घेऊया. ध्वनिमुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा. हायपर टेन्शन याविषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: वसंत प्रभू यांनी संगीतबद्ध केलेलं हे पी सावराम यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर यांनी.
1: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल. या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
2: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलत शांता शेळके यांचं गीत दोन घडीचा डाव या चित्रपटातलं. संगीत होतं वसंत पवार यांचं आणि हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि डॉ वसंतराव देशपांडे यांनी.

यंदा कर्तव्य आहे या चित्रपटातलं हे होतं आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतरचना श्रीकृष्ण पोवळे यांची, संगीतकार श्रीनिवास खळे. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेली होनाजी बाळा यांची रचना आपण ऐकलीत. अमर भोपाळे या चित्रपटासाठी ही रचना गायली होती लता मंगेशकर यांनी.

तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही, कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या, मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात मंगळवारी 12 मे ला सकाळी 11 वाजता. आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706.

टप टप टप करती सुने टप टप टप टप करती सुने टप टप टप।

ಕೇವಲ ಭರ ಕುಲ ಕೇವಲ

0: आधी कळस मग पाया या चित्रपटातलं हे होतं ग. दि. माडगुळकर यांचं गीत. स्वरबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी आणि गायलं होतं आशा भोसले यांनी. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत काही क्षणातच.
1: सचिन
2: मम्मी
1: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: पुलिस
4: मिस सीमा.
3: हाँ बोलते हैं.
4: लगेज पुलिस स्टेशन लाया. थांबा नहीं तो

0: घरी येऊ हा?
1: पण का मी
0: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
0: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
0: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

साधी माणसं या चित्रपटातलं योगेश यांचं गीत आपण ऐकलं. गायलं होतं लता मंगेशकर आणि उषा मंगेशकर यांनी. संगीत होतं आनंद घने यांचं.

राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं मधुसूदन कालेलकर यांचं गीत आपण ऐकलं. पतिव्रता या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं पंडित भीमसेन जोशी आणि आशा भोसले यांनी.

0: जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगलेच अडकाल.
1: 10 लाख द्या वाचाल.
2: सर एवढे कुठून आणणार?
1: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2 लाख पाठवा, बाकी नंतर.
2: सर 2 लाख
3: काय झालं बाबा?
2: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
0: अरे
2: ठेवला
3: बाबा, घाबरू नका. डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
2: फ्रॉड?
3: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
2: तर पैसे गमवाल.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

0: मोहित यांची मंजुळा या चित्रपटातलं हे होतं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. गीत जगदीश खेबुडकर यांचं, संगीतकार आनंद घन.
1: हॅलो
2: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
1: पुन्हा
2: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात. दुसऱ्या

0: आशा भोसले यांनी गायलेलं पोस्टातली मुलगी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीतरचना ग दि माडगूळकर यांची, संगीतकार सुधीर फडके. आणि याबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. सकाळचे 9:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम फोन इन लोभ असावा. सादर करते संजय भुजबळ.
1: फोन इन लोभ असावा.

0: हॅलो,
1: हेलो।
0: फोन इन लोबासा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. बोला.
1: हाँ, स्वागत आपलं। हाँ, तुमचं कार्यक्रम अशात ही रेडिओचं चांगलं असतात आपलं ही।
0: बाळूजी केडगावून
1: हाँ,
0: बोलत आहात. बोला.
1: केडगावून बोलतोय। बाळू नारायण शिंदे। ती रेडिओचं चांगलं असतात आपलं ही कीर्तन, ही प्रभात वंदन।
0: वा, म्हणजे एकूण भक्ती ज्या कार्यक्रमात आहे, भक्ती संगीत आहे, असे कार्यक्रम
1: हाँ
0: तुम्हाला आवडतात असं दिसत आहे.
1: हाँ
0: दोन्ही चॅनल ऐकता का? विविध भारतीवरून पण
1: हाँ
0: भक्ती संगीत सकाळी 8 वाजता प्रसारित होतं.
1: हाँ भक्ती संगीत ही, प्रभात वंदन, अजून बातम्या, गाणी।

0: हिंदी गाणी, मराठी नवची गाणी, हा करमणूक होती चांगली गाण्याची, ही आपली गाणी ऐकत ऐकत
1: अगदी बरोबर
0: काम भी करतात.
1: खरं खरंच आहे. आणि आपण प्रत्येक जण शेतीशी संबंधित असतो, तुम्ही तर प्रत्यक्ष शेतीत काम करताच, म्हणून आपल्या कार्यक्रमांमधून बऱ्याचदा शेती हा विषय येतो, वेगवेगळ्या गाण्यांमधून, वेगवेगळ्या कथानकानुसार. एवढंच नाही, आता या ध्वनिमुद्रणानंतर लगेचच आम्ही कार्यक्रमासाठी ध्वनिमुद्रण करणार आहोत, त्यात प्रवीण तरडे आणि त्यांच्या सुविद्य कलाकार पत्नी स्नेहल येणार आहेत. त्यांचंही म्हणणं हेच आहे की मी शेतकरी आहे म्हणून माझ्या सिनेमात शेतीच हा विषय असतो.
0: हा,
1: तसं आपण प्रत्येक जण शेती या विषयाशी निगडीत आहोत, म्हणून वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून आम्ही पण शेती करतो. चल, नक्की खूप खूप आभार तुमचे कॉलसाठी आणि एकूण तुमच्या अभिप्रायांसाठी, धन्यवाद.
0: शेतीचे कार्यक्रम आम्ही ऐकतो,
1: सगळेच ऐकतात शेतीचे कार्यक्रम. खूप खूप आभार.
2: हॅलो,
1: फोन इन लोभ असावा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: नमस्कार संध्या.
1: नमस्कार.
2: मी मुनवरे तालुका पैठण येथून तनुश्री सुर्वे बोलते.
1: किती गोड बोलतेस तनुश्री तू.
2: थँक्यू. आणि सर, मला म्हणजे कार्यक्रम तर आपले छान असतातच, पण मला आज थोडस व्यतिरिक्त बोलायचं होतं.
1: हो चालेल की बोल.
2: हा सर, तुम्ही कार्यक्रमाला होता 17 आणि 18 एप्रिलला,
1: बरोबर?
2: तुम्ही खूप छान कार्यक्रम केला. सर, मी पण शास्त्रीय संगीतच शिकते.
1: वा,
2: तर तो कार्यक्रम मला बघाय खूप आवडला. तर मला म्हणजे तुमचा आवाज जेव्हा तिथं मी ऐकला तेव्हा मला म्हणजे आमच्या भोसलेचं सर आहे तिथं क्लास घेतात ह्याचे शास्त्रीय संगीताचे, तर त्यांनी आम्हाला वाचण्यासाठी कसलं हे दिलं म्हणजे त्या कार्यक्रमाविषयी सगळ्यांना सांगण्यासाठी. तर त्या कार्यक्रमामध्ये तुमचं नाव मी ऐकलं, संजय भुजबळ सर म्हणून. तर मला लगेच लक्षात आलं की ते तुम्हीच आहात म्हणून मी खूप म्हणजे कार्यक्रम ऐकायची तर उत्सुकता होतेच, पण तुमचा आवाज ऐकण्याची तर त्याहून उत्सुकता जास्त होते.
1: खूप खूप आभार. आमच्यासाठी पण हे खूप मोठं एक प्रोत्साहन मिळतं अशा गोष्टीतून की या नव्या पिढीला. अगदी काय वय तुझं आता?
2: सर, 20 वर्षाचे आता.
1: बर, तरी ह्या नव्या पिढीला एक काहीतरी आपण देऊ लागतो आहोत, देतो आहोत, तिथपर्यंत ते पोहोचतंय याचा आम्हाला खूप आनंद असतो. रेडिओशी कसा कसा संबंध आहे तुझा?
2: हा, आणि मी जेव्हा तुमचा तिथं आवाज ऐकला तेव्हा मी पप्पांना म्हंटल की पप्पा हा ह्या म्हणजे संजय भुजबळ सरांचा मी आवाज रेडिओवर ऐकलाय तर मला तो खूप आवडतो. माझी तुम्हाला खरं तर म्हणजे भेटण्याची खूप इच्छा होते, कारण मला सर दिसत नाही डोळ्यांनी, म्हणजे 10वीपासून मला दिसायचं बंद झालंय डोळ्यांनी. तर हा, तर मग मला भेटण्याची तुम्हाला खूप इच्छा होते. म्हणजे तो कार्यक्रम मी जास्त तर मोबाईलवर पप्पांचे ऐकते, पण पहिल्यांदाच मी लाईव्ह म्हणजे लाईव्ह कार्यक्रम तो पुढे बसून ऐकला, म्हणून तेव्हा तर मला उठण्याची इच्छाच होत नव्हती.
1: तर आभार. रेडिओचे कुठले कुठले कार्यक्रम ऐकतेस ते सांग ना.
2: हो सर, पहिला कार्यक्रम तर 1 वाजता लागतो, नेक्स्ट वे
1: कार्यक्रम. बरोबर, तुझ्याच वयाच्या श्रोत्यांचा आहे.
2: हो हो सर. आणि दुसरा म्हणजे फोनिंग आपली आवड, आणि म्हणजे फोनिंगचं कार्यक्रम तर मी सगळंच ऐकते. फोनिंग आपकी पसंत, फोनिंग लोभ असावा, हा सगळे कार्यक्रम सर मी ऐकते.
1: खूप छान, असंच ऐकत राहा, अभिप्राय कळवत राहा. मला थोडस वाईट वाटलं की तू मोबाईल ऐकते म्हणालीस, प्रत्यक्ष कार्यक्रम ही ऐकला म्हणालीस, पण एक लक्षात घे, थोडीशी तुझी दृष्टी जरी कमी झाली असली तरी तुझा दृष्टिकोन हा अजिबात कमी झालेला नाहीये, तो उलट चौफेर वाढतोय, 10 दिशांना पसरतोय आणि तू 10 दिशा बघू शकतेस, जे कदाचित एखाद्या साध्या सामान्य माणसाला नाही बघता येणार.
2: हो सर,
1: हा तुझा प्लस पॉइंट नक्की लक्षात घे.
2: हो सर,
1: आणि खूप खूप आभार आजच्या कॉलसाठी.
2: हो सर, आणि मला पण तुमच्यावर बोलून खूप छान वाटलं.
1: मलाही,
2: कारण आतापर्यंत तर रेडिओवरच आवाज ऐकला होता, आज प्रत्यक्ष बोलणं झालं, मला खूप आनंद झाला.
1: धन्यवाद. हॅलो.
3: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार. फोन इन लोभ असावा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
0: आठवड्याच्या संपूर्ण कार्यक्रमाचं सार म्हणजे

0: सभा कार्यक्रम
1: नक्कीच
0: नक्की बन. मला एक आठवण सांगायची, आपल्या आकाशवाणी पुणे केंद्राचे प्रसिद्ध कीर्तनकार गोविंद स्वामी आफळे आमच्या गावाला 2 दिवसासाठी आणले होते.
1: बर.
0: त्यांनी आम्हाला 2 माणसाला बोलून घेतलं, दुपारी 4 वाजता एक पेटीवाला आणि तबल्यावाला.
1: बर बर.
0: आणि त्यांनी तबला लावला 4:30 वर. आता 4:30 वरची सवय इथं काही नव्हती कोणाला, पण धरलं मी आता. पण त्यांनी विलंबित रामकृष्ण हरिचालू केल्याबरोबर दामादामाने स्वर सापडत गेले आणि चांगल्या पैकी सध्या त्यांनी माझ्या पाठीवर ताप टाकली.
1: वा वा.
0: स्वामीने आणि त्यांचे चिरंजीव चारदत्त आपले यांचा कार्यक्रम अजून मधून होतच असतो.
1: हो हो. ते म्हणून म्हणालो मी आज दोन्ही कॉल, तुमच्या आधीचा कॉल आणि हा कॉल, जसं रेडिओच्या कार्यक्रमांविषयीचा आहे तसंच रेडिओशी संबंधित बाहेरच्या कार्यक्रमांचा पण आहे. तुम्ही आता बघत कीर्तन रेडिओवरून ऐकता, तुम्हाला प्रत्यक्ष साथ करायची संधी मिळाली आणि त्या साथीच्या वेळेस तुम्हाला नक्कीच रेडिओ ऐकताना जो अनुभव तुम्हाला आला की पद्धत कळली गायनाची वगैरे, ती तुम्हाला बरोबर पकडता आली.
0: मी रविवारचा कार्यक्रम सोडतच नाही कीर्तनाचा.
1: हा म्हणू तो म्हणलं, त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष साथ करताना, तेही ऐनवेळीची साथ करताना मदत झाली.
0: तो माझ्या आयुष्यातला आनंदाचा दिवस होता.
1: प्रश्नच नाही. आणि आम्हालाही आनंद आहे या गोष्टींमध्ये की रेडिओ असा पण जुळला जातो समाजाशी, कलाकारांशी, सामान्यांशी.
0: त्यांचे चार दापायचे एक शिष्य आहेत रोहिणी परांजपे म्हणून, त्यांना दोन्ही अंग आहेत कीर्तनाचे, रामदासचे कीर्तन आणि वारकरी संप्रदाय.
1: बरोबर.
0: त्यांचा एखादा कार्यक्रम घेतला आपल्या केंद्रावर तर बरं होईल.
1: नक्की. तुम्हाला माहितीच आहे आपली एक पद्धत आहे कीर्तनासाठी पण, जशी संगीतासाठी आहे, लोकसंगीतासाठी आहे, तसं कीर्तनासाठी पण ऑडिशन्स होतात, स्वर चाचणी होते आणि त्यातून पास झालेल्या लोकांना आपण निश्चित आकाशवाणीवर निमंत्रित करतो. तर त्यांना नक्की ती परीक्षा दिली नसेल तर द्यायला सांगा.
0: ओके,
1: धन्यवाद कॉलसाठी. हॅलो.
2: हॅलो.
1: फोन इन लोभासभा कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
2: ज्योती मस्काडे बोलते. थँक्यू सर.
1: बोला ज्योती.
2: हा, कार्यक्रम छान असतात तुमचे.
1: आभार.
2: आणि ते स्वाती मारवाडी मॅडम तुमच्याकडे जॉईन झाल्या, त्या इथं होत्या आधी औरंगाबाद वरून बोलते मी, छत्रपती संभाजीनगर वरून.
1: बरोबर. आमचे सहकारी आहेत, त्या अनेक कार्यक्रम सादर करतात, ट्रान्समिशन मध्ये असतात.
2: हो, खूप छान त्यांचं, म्हणजे खूप छान असं हे बोलणं असतं.
1: नक्कीच.
2: इथं होते तेव्हा मी, तर मी त्यांना खूप मिस केलं, विचारलं होतं.
1: बरोबर.
2: तर आता ते पुणे आकाशवाणीवर ऐकू येतो त्यांचा आवाज.
1: नक्की. एक पॅनल असतं आमचं अनौसर्स, त्यावर त्याच छत्रपती संभाजीनगरला असताना तिथे काम करत होत्या
2: आणि
1: त्या त्यांच्या सर्व्हिस, त्यांचा तो अनुभव इथेही त्या वापरू शकतात म्हणून इथेही त्या असतातच.
2: हो, आवाज खूप छान आहे त्यांचा, खूप सुंदर आहे.
1: नक्कीच नक्कीच. एकूण तुम्ही अनेक स्टेशन ऐकता असं दिसतंय.
2: हो.
1: कुठले कुठले केंद्र ऐकता?
2: मी नागपूर, नागपूरचा हॅलो डॉक्टर, तुमचे आकाशवाणी पुणे. आणि मला एक सांगायचं होतं, कालची कथा होती ना
1: ती संध्याकाळची गोष्ट वाटते.
2: नाही नाही, दुपारी भगिनी मंडळ मध्ये.
1: भगिनी मंडळ मध्ये वनिता मंडळ. बरोबर.
2: हा हा हा. तिथं अनपेक्षित कथा युट्यूब चॅनल वर टाका. व्यक्तिभेद कार्यक्रमात बघा, पालकांनी मुलांशी कसं वागावं असं झालं होतं, पण ते आता त्यांचं हे नाही आठवत डॉक्टरांचं नाव, ते पण टाकलं तर बरं होईल. मला ऐकायला नाही भेटलं, सकाळी होतं ना.
1: बरोबर. सगळेच कार्यक्रम
2: मी पुणे FM वर दुपारी ऐकलं 2:30 पण ते पूर्ण ऐकायला नाही भेटलं.
1: बरं.
2: पुणे. हा, तेवढं मग जर टाकलं तर बरं होईल.
1: नक्की. आपण अनेक कार्यक्रम युट्यूबवर टाकतो, ज्यांना ज्यांना ज्या ज्या कार्यक्रमांना म्हणजे पुन्हा प्रसारणाची म्हणा, पुन्हा एकदा ऐकण्याची व्हॅल्यू असते, ते मूल्य असतं पुन्हा एकदा ऐकण्याचं.
2: पालक आणि मुलांचा संवाद
1: म्हणून तर म्हणतो, येऊ शकेल
2: कार्यक्रम. व्यक्तिभेद कार्यक्रम
1: नक्की
2: सोमवारी होत होता.
1: नक्की युट्यूबला चेक करा असेल.
2: हो हो हो हो, चालेल ना.
1: चला, खूप खूप धन्यवाद.
2: अनपेक्षित कथा पण छान होती कालची.
1: नक्की ऐका, नेहमीसाठी आमच्या संग्रही असणार आहे.
2: हो हो हो, चालेल.
1: धन्यवाद.
2: थँक्यू.
1: हॅलो.
3: हॅलो.
1: फोन इन लोभासावा या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
3: आपण संजय भुजबळ गाव बोलतात ना?
1: बोलतोय.
3: हा, पहिल्यांदाच झालं बोलणार.
1: अरे वा.
3: मुलाखती फार छान घेता.
1: धन्यवाद. आपलं नाव कळेल
3: आणि

0: राधिका बोधनेर बोलते मी.
1: बोला बोला.
0: हा आणि विशेष गीत गंगा पण फार आवडतं तुमचं.
1: हो त्याचं मी आता पहिल्याच कॉलमध्ये आठवण करून दिली. आता हे ध्वनिमुद्रण संपलं, आपण शनिवारी हे ध्वनिमुद्रण करत आहोत 11 वाजता. हे संपलं की आपले लोकप्रिय कलावंत दिग्दर्शक लेखक प्रवीण तरडे आणि त्यांच्या सुविद्य कलाकार पत्नी स्नेहल या आम्ही कार्यक्रमाच्या रेकॉर्डिंगसाठी येत आहेत. तर त्यांचंही तुम्हाला ध्वनिमुद्रण ऐकता येईल.
0: हा सुलभा तेरणेकरांचे मी लेख वाचत होते. पूर्वी स्वराज्य म्हणून साप्ताहिक येत होतं, त्यांच्यात लेख येत होते, पण प्रत्यक्ष त्यांची मुलाखत ऐकल्यावर इतकं छान वाटलं ना.
1: बरोबर,
0: छान झाली ती मुलाखत सुलभा तेरणेकरांची.
1: धन्यवाद.
0: आणि आता सध्या 101 उमा सदन एकदम फॉर्मला आहे कार्यक्रम,
1: अगदी टॉपला,
0: खूपच छान. आणि सखी विश्व
1: होय
0: फार वनिता मंडळ मधल्या सविता जेरे आणि परवा अर्चना साने संज्ञा कुलकर्णी आणि आशाताईंचं ते मुलाखत घेतलेला थोडा भाग ऐकवला
1: हो
0: त्या सखी विश्वामध्ये.
1: अगदी अगदी.
0: त्यांचा आवाज ऐकून आशाताईंचं खूप छान वाटलं.
1: खरं तर दररोजचा एक तासाचा हा कार्यक्रम आहे आणि महिला विश्वातले अनेक विषय यात समाविष्ट असतात. वेगवेगळ्या कलाकारांना बोलून, वेगवेगळं लिखाण करून, जी नावं आत्ता तुम्ही घेतली या आमच्या अनेक कलाकारांनी त्यात आपला जीव ओतून कार्यक्रम तयार केलेत. म्हणून तो प्रत्येक विषय तुम्हाला आपला वाटतो, भिडतो. फोन इन कार्यक्रम असतील त्यातूनही तुम्ही थेट बोलू शकता त्यांच्याशी.
0: आणि 101 उमा सदनमध्ये तुमचा पण थोडा मागच्या एका भागात सहभाग होता.
1: हो आदनबद्ध तो असतो, जशी आवश्यकता असेल. निलिमा पटवर्धन या आमच्या अधिकारी, मी आदनबद्ध असतो.
0: आता अमृतसर इथं एक कार्यक्रम त्याचं ना ते पुण्यावर जास्त जाहिरात नव्हती त्यामुळे कळला नाही तो कार्यक्रम.
1: कुठला कुठला?
0: विविध भारतीला असतो अमृतसर इथं तो कार्यक्रम.
1: बरोबर बरोबर, प्रायोजित कार्यक्रम आहे, प्रसाद कुलकर्णी सादर करतात आणि याची जाहिरात दररोज असतेच. हा प्रमो ज्याला म्हणतो आपण तो तसा जरी नसला कारण हा प्रायोजित कार्यक्रम आहे, पण यांचे स्वतःचे प्रमो त्या प्रायोजकांच्या नावासहचे प्रमो दिवसभरात प्रसारित होतात. खूप खूप आभार.
0: आशाताईंवर कार्यक्रम कधी झाला ते कळलं नाही. कोणा होणार आहे का तो कार्यक्रम?
1: होतात, यथावकाश रिपीट होतात, फक्त त्याला रिपीट व्हॅल्यू असावी. जर मूल्य असेल पुनःप्रसारणाचं तर नक्की तो कार्यक्रम पुन्हा एकदा ऐकवला जातो. युट्यूबलाही चेक करा, युट्यूबला पण कार्यक्रम जातात.
0: युट्यूबला आहेत का ते? बरोबर.
1: धन्यवाद कॉलसाठी.
0: आणि ते मनोज बोरगोकरांची नदीष्ट पुस्तक ते लेखक त्यांची मुलाखत खूप छान झाली.
1: आभार.
0: आवडली.
1: चला चौफेर तुमचं ऐकणं आहे, ऐकत राहा, अभिप्राय कळवत राहा. धन्यवाद. हॅलो.
2: हॅलो.
1: फोन इन लोभसभा कार्यक्रमात आपलं स्वागत.
2: हा नमस्कार सर, मी पुण्यातूनच बोलतोय. नावाचा उल्लेख जरूर वाटला तर मी शेवटी सांगेन. ओके. तर पहिली गोष्ट म्हणजे तुमचं आकाशवाणीचं अभिनंदन या नवोदीच्या निमित्ताने.
1: खूप खूप आभार.
2: आणखी विशेषतः श्रोत्यांच्यासाठी मला हे सांगायचं माझा एक अनुभव की जो सहजासहजी लक्षात येत नाही. आणि तो अनुभव म्हणजे असा आहे की तुम्ही म्हणजे जी आकाशवाणीची सेवा करत आहात, प्रकारचे मंदिरातील पुजारी किंवा सेवेकरी आहात,
1: प्रश्न
2: त्या पद्धतीने आकाशवाणीचे तुम्ही पुजारी आणि सेवेकरी आहात. पण माझा अनुभव असा आहे की तुमच्याकडे एक न्यूज रीडर होते विजय कुमार लडकत.
1: बरोबर.
2: हा तर त्यातला अनुभव माझा असा आहे की लडकत साहेब जेव्हा कोरोनामध्ये गेले त्या दिवशी संध्याकाळी मला बातमी कळाली आणि आश्चर्य म्हणजे ते माझ्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहत होते.
1: ओ ओ.
2: आणि तोपर्यंत मला माहिती नव्हतं
1: तो काळच तसा होता.
2: हा लडकत साहेब आपल्या शेजारच्या बिल्डिंग मध्ये राहतात.
1: बरोबर आहे. अगदी माहीत असलं तरी न कळण्याची परिस्थिती त्यावेळेस होती कोरोनामुळे, सगळ्यांनी आपण स्वतःला बंद करून घेतलेलं होतं.
2: मला सांगायचा मुद्दा हा आहे की तुमच्या सारख्या व्यक्ती जर समजा मला स्वारगेटवर समोरून जर आल्या तरी मी ओळखू शकत नाही.
1: बरोबर. रेडिओ
2: त्यांचा आमचा जाण्याचा मार्ग एकच होता पण मला माहितीच नव्हतं की हे लडकत आहेत म्हणून. तर हे तुमचं म्हणजे तुम्ही जी सेवा करता आहात त्यातलं एक माझ्या दृष्टिकोनातून एक शल्य आहे की तुमची जगाला ओळख नसते. तुमच्या आवाजाची ओळख असते.
1: बरोबर आहे. तसंही आपली एकूण जी विचार प्रणाली असते तीच आपली ओळख असते. ती कुठल्या माध्यमातून जाते आवाजाच्या का दिसण्याच्या हा गौण असतो प्रश्न. पण तुम्ही म्हणता तसं खूप असं स्वतःचं व्यक्तित्व रेडिओवरून वेगवेगळ्या कलाकारांचं जात राहतं आणि तीच त्यांची ओळख आवाजाच्या माध्यमातून होत राहते. तुम्ही कालचा उल्लेख केला, सगळ्या श्रोत्यांना सांगू देत की आकाशवाणीला 90 वर्ष जी पूर्ण होत आहेत त्यानिमित्तानं आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं वॉकेथॉन अर्थात एक प्रभात फेरी म्हणूयात अशी काल आम्ही सकाळी 7 वाजता काल म्हणजे शुक्रवारी तर हा वॉकेथॉन त्या निमित्तानं आयोजित होता आकाशवाणी ते शनिवारवाडा आणि शनिवार ते परत असे ती प्रभात फेरी होती. खूप खूप आभार. जाता जाता मला श्रोत्यांसाठी नाव सांगा.
2: मी जरूर सांगतो सर, मी थोडस मराठीमध्ये लेखन करतो.
1: ओके, थोडं पटापट बोला, खूप वेळ घेतला आपण.
2: एकच माझा खूप लहानपणापासून संबंध आहे की ज्या वेळेला रेडिओला लायसन्स लागत होते त्यावेळेपासून मी म्हणजे मी ऑफकोर्स माझं वय आज 61 आहे पण ठीक आहे, हरकत नाही. माझं नाव आहे नितीन चांदेकर, मी लेखन करतोय.
1: धन्यवाद.
2: थँक्यू.
1: हॅलो
3: हॅलो,
1: फोन इन लोबासावा कार्यक्रमात आपलं स्वागत.
3: नमस्कार, शैलेंद्र शिंदुणेकर फ्रॉम पाणीपत हरियाणा राज्य.
1: अरे क्या बात आहे, पुन्हा एकदा स्वागत सर.
3: धन्यवाद, बहुत बहुत धन्यवाद.
1: हा मी तेच म्हणणार होतो, हिंदी बोलणार का मराठी आज.
3: कार्यक्रमाबद्दलचे सगळे अभिप्राय खूप छान आणि आता नुकतंच रवींद्रनाथ टागोरांची हे होती पुण्यतिथी
1: होय
3: आणि त्यानिमित्तानं कालचा कार्यक्रम खूप छान झाला.
1: युवाणीतला खरंच आहे,
3: बाकीचं सगळं खूप छान. थोडस एक असं जाणवत की आजकाल फंबल का होत बरेच, म्हणजे निवेदन वगैरे असतात ना
1: बर,
3: तर त्यातला एक तो म्हणजे न आवडणारा कार्यक्रम म्हणजे असं होऊ नये कोणाबद्दल, जे हरवलेल्या व्यक्तींचं जे हे असत खर तर ते कोणाबद्दल होऊ नये ते खूप म्हणजे दुःखदायक आहेत सर. त्याच्यामध्ये एक परवा एक 5-1 दिवसापूर्वी पंजाबी रंगाचा गुलाबी ड्रेस असं बोललं गेलं, म्हणजे तो
1: हा फंबल पण नाहीये, ही चुकच आहे.
3: ते एवढे बारीक बारीक हे आहेत
1: साहजिक, फक्त एक त्यातलं लक्षात घ्या की हे सगळं लाईव्ह असतं. जर सादरकर्त्याच्या बोलता बोलता हे लक्षात आलं तर लगेच ते करेक्शन पण करतात. त्यातून फंबल ही लाईव्ह मुळेच होत राहतात पण त्यातनं ते कसं सावरून तुम्हाला पुन्हा तो मुद्दा तुमच्यापर्यंत छान पोहोचवतात ही पण एक कला असते. निश्चित तसाही प्रयत्न अनेक कलाकार करतात पण चुका ह्या चुकाच असतात आणि त्या टाळल्याच गेल्या पाहिजे.
3: आम्ही लहान असताना जे ऐकलंय किंवा ज्याच्या आधीचे जे बाकीचे सगळे मंडळी आहेत बऱ्याच असं होत नव्हतं आणि आता थोडं किंचित वाढल्यासारखं वाटतं.
1: लाईव्हचं प्रमाण आता थोडं जास्त वाढलं हे एक त्यातलं कारण असू शकतं. जर आपल्या पुणे केंद्राच्या कार्यक्रमाविषयी म्हणायचं तर अनेक कार्यक्रम आपण लाईव्ह देतो आहोत.
3: बरोबर बरोबर. आणि सकाळचं ते अमृत सरिता गीता
1: हा
3: खूप सुंदर, खूप म्हणजे अगदी आवर्जून ऐकतो. ड्युटी करून नाईट ड्युटी करून आलो तर पहिल्यांदा रेडिओ लावून ते ऐकतो.
1: चला, खूप खूप आभार आजच्या एकूण कॉलसाठी आणि अभिप्रायांसाठी.
3: थँक्यू सर. थँक्यू.
1: डिरेक्ट फ्रॉम पानिपत. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो,
4: नमस्कार.
1: फोन इन लोबासावा कार्यक्रमात आपलं स्वागत.
4: संजयजी नमस्कार.
1: नमस्कार. नमस्कार.
4: बोलतोय.
1: बोला.
4: थोडासा उशीर झाला, फोन लागतोय का नाही असं वाटलं.
1: बोला, वेळ संपून गेली.
4: शेवटच्या हो ना, अगदी शेवटच्या क्षणी फोन लागला.
1: बोला.
4: मी फोन याच्यासाठी केला, काल मी पहिल्यांदा आकाशवाणीमध्ये पुण्यामध्ये एवढे वर्ष राहून जुना श्रोता असूनही मला यायचा योग आला नव्हता, पण काल मला पहिल्यांदा योग आला आणि असं वाटलं नव्हतं की अचानक तुम्ही जे कोणी तिघं आता प्रमुख तिथले उद्घोषक निवेदक आहात त्यांच्याशी भेट होईल.
1: बरोबर.
4: कालचा जो काही वॉकेथॉनचा कार्यक्रम होता मला समजायला थोडासा उशीर झाला, पण मी म्हणजे ठरवलं होतं की आपल्याला आता कळायला आपण जायचं. मी बरोबर 8:05 आकाशवाणीला आलो, तुमच्या म्हणजे तुमच्या बरोबर सामील झालो.
1: बरोबर.
4: आणि बघितलं, खूप छान वाटलं. आपल्या ज्या नवीन पिढीच्या तेजश्री बाबुळगावकर आहेत, त्यांनी मला तुमचा कम्प्लीट मेसेज पाठवला, असं असं आमची रूपरेषा आहे.
1: बरोबर.
4: आणि मला म्हणजे या कार्यक्रमाचा लाभ

0: घेताला आणि तुमच्यासारख्या म्हणजे लोकांशी भेटण्याची संधी मिळाली आकाशवाणी मधलं थोडंफार थोडी गडबड होती
1: ती संधी आमच्यासाठी पण होती
0: अगदी बरोबर. आणि तर अशा तुमच्या भविष्यात असणाऱ्या कार्यक्रमांना मी नक्कीच येत राहील.
1: नक्की स्वागत असेल. अनेक कार्यक्रम आपण तेवढ्यासाठीच बाहेर स्टुडिओच्या बाहेर सादर करतो. 12 तारखेला पण आता एक कॉन्सर्ट आहे, नक्की या.
0: नक्की नक्की.
1: आभार आजच्या तुमच्या कॉलसाठी अभिप्रायांसाठी. हॅलो
2: सुप्रभात, मी पुणे नरेमधनं सुनीता सुहास परदेशी बोलतीये सर.
1: स्वागत आहे आपलं फोन इन लोभासभा कार्यक्रमात.
2: धन्यवाद भुजबळ सर. मी मागे एक सूचना सुचवली होती, त्याची अजूनही अंमलबजावणी झाली नाही आणि आता होणेही नाही असं वाटतंय. मी सूचना अशी दिली होती की आपण आम्ही जे श्रोते कॉल करतो प्रोग्रामसाठी तर त्याचं आपल्या दिन आपली दिनक्रमा सांगता तुम्ही रोजच्या कार्यक्रमांची यादी, त्याच्यात ती सांगितली जावी. पण सध्या तेच लागत नाहीये, दिवसाची कार्यक्रमाची यादीच वाचली जात नाही.
1: तुम्ही विविध भारती बद्दल म्हणत असाल.
2: हो हो,
1: कर पुण्याला आहेच आहे दोन्ही वेळेस
2: सांगितली जाते सकाळी.
1: हो पुण्याला आहेच ना, पुणे केंद्रावर आहेच आहे, विविध भारतीवर नाहीये. कारण जी वेळ आपण यांची घेत होतो मुंबई विविध भारतीची, पण ती आता उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला ती घेता येत नाहीये.
2: ओके, मग आपल्याला इथं काही येणार
1: आपण ऍडजस्टमेंट म्हणूनच जिथं जिथं आपल्याला वेळ मिळतो तिथं दिवसभराची रूपरेषा सांगत राहतो.
2: ओके बर, पण ते सकाळी कसं सर
1: अखंड फिक्स वेळ आता विविध भारतीला नाहीये, पुणे केंद्राच्या वेळा फिक्स आहेत.
2: ओके बर बर. आणि सध्या गीत सरिता हा कार्यक्रम अत्यंत अप्रतिम आहे. प्रसाद सर छान अगदी सादर करतात, परत संध्याकाळी 5 वाजता संध्याकाळची गोष्ट त्याचं वाचन, म्हणजे परवा मी गौरी लागू ताईंचं वाचन ऐकलं. त्या पुस्तकामध्ये जशी भाषा वापरलीये, म्हणजे
1: पांगिरा
2: गाव हा गावकरी हा पांगिरा, तर ते तिथली भाषा त्यांचं ते बोलण्याची ढब अगदी तंततंत ताईंनी खूप छान वाचून दाखवलं. म्हणजे आपणच पुस्तक वाचतोय असं फील येतो अक्षरशः ऐकताना.
1: अगदी, त्यामुळे हे अभिवाचन आहे, ते कॅरेक्टर पकडून वाचणं त्यात होतं. आणि अगदी दोन दोन तीन तीन व्यक्तिरेखांचे संवाद वाचताना तो जो कस लागतो, तिन्ही व्यक्तिरेखा पुन्हा पुन्हा त्या व्यक्तिरेखेत जाणं, तो आवाज काढून बोलणं, हे अभिवाचकाचं कसब असतं आणि त्यात 100% देतात.
2: अगदी अगदी खरंच आहे. अगदी म्हणजे सर्वच आता नवोदित जे अँकर आहेत जे आलेत आता, ते पण खूप छान आपापल्या भूमिका बजावतात, खूप छान अगदी बोलतात आणि सगळ्यांचे आवाज पण खूप सुंदर आहेत.
1: खूप आभार त्याच्या या तुमच्या वाक्यातून त्यांना किती प्रोत्साहन मिळणार आहे तुम्हाला कल्पना नाही.
2: हो नाही नाही खरंच आहे. आणि आपण एकमेकांना मोटिवेट करणं प्रोत्साहित करणं हेच आपला स्वभाव आपण ठेवणं गरजेचं आहे. कारण हे शेवटी बुमरँग आहे, तुम्ही जे फेकता किंवा जे तुम्ही पेरता ते परत फिरून तुमच्याकडे येतं, तुम्हालाही अशी दाद मिळते. आता तुम्ही लगेच मला रिप्लाय दिला असता की तुमच्या ह्या बोलण्याने ते किती मोटिवेट होणार आहे, त्यांना किती उत्साह येणार आहे, तसंच आम्हाला पण छान वाटतं ऐकून देवाणघेवाण करून. आणि रेडिओ आमचं काय सखा सखी काही म्हणा तुम्ही, अगदी छान आहे आणि वेळही छान जातो आम्हाला. तर खूप छान सर,
1: धन्यवाद एकूण अभिप्रायांसाठी आणि प्रोत्साहनासाठी मुख्यतः.
2: येस नक्की धन्यवाद.
1: तर हे होते गेल्या शनिवारी सकाळी 11 ते 11:30 ध्वनिमुद्रित झालेले फोन कॉल्स. एक पत्र माझ्या हातात आहे, नारायण पांडुरंग टेमगिरे यांनी रांजणी करमाळा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे इथून पाठवलेलं. थोडंसं जुनं पत्र दिसतंय, पण या पत्राच्या शेवटी त्यांनी एक अपेक्षा व्यक्त केली आहे, ग्रामीण भागातील यात्रांचे वृत्तांत द्यावेत, विविध सांस्कृतिक धार्मिक शैक्षणिक परिसंवादाचे ध्वनिमुद्रण आम्हाला ऐकवावे. तसंच ग्रामीण भागातील कलाकारांसाठी कार्यशाळा घेऊन त्यांना कला सादर करण्याची संधी द्यावी असंही म्हटलंय. आठवड्यातून एकदा तमाशा वर्ग सादर करावा अशी विनंतीही त्यांनी केली आहे. निश्चितच आपण विविध यात्रांचे वृत्तांत बातम्यांमधून किंवा इतर कार्यक्रमांमधून देत असतो. शिवाय फोन इन कार्यक्रमातूनही अनेक ठिकाणचे आपले श्रोते यात्रांविषयी माहिती आपल्याला सांगत असतात, ते ध्वनिमुद्रणही आपण ऐकवतो. आणि शिवाय ग्रामीण भागासाठी आपला एक विभागच ग्रामीण विभाग काम करत असतो आणि ग्रामीण भागातले सगळे विषय, सामाजिक असतील, आर्थिक असतील, शैक्षणिक असतील, यांचा तिथे समावेश कसा होईल यासाठी हा विभाग प्रयत्न करतो. ग्रामीण भागातील कलाकारांना संधी देण्याविषयी यासाठी आपल्या विविध स्वर चाचणी असतात आणि

0: या स्वर चाचणीत पास होणाऱ्या अनेक कलाकारांचा आपण विविध कार्यक्रमांमध्ये समावेश करून घेतो. आजच्या कार्यक्रमासाठी काही मेल आलेले आहेत. श्रीनिवास माळवदे यांनी इंद्रायणी नगर भोसरी इथून मेल पाठवली आहे. ते म्हणतात, मी खूप लहानपणापासून FM विविध भारतीचा फॅन आहे. विविध भारतीची विविध प्रकारची गाणी ऐकतच तरुण झालो आणि आता ज्येष्ठही झालो. विविध भारती परिवाराचे आम्ही सदस्य आहोत हे आम्ही अभिमानानं सांगतो. डॉक्टर अभिनव बोरकर यांचं निवेदन नेहमीच छान असतं. त्यांचे अभ्यासपूर्ण निवेदन नेहमीच नवीन काहीतरी देतं. दिनांक 10 रोजी सर्वात आधी चलती का नाम गाडीमधील गाण्यांनी दिवसाची सुरुवात झाली. गदिमांजलीमध्ये गदिमांनी लिहिलेली गाणी मनाला भावून गेली. लाखात अशी लेखणीमध्ये नाग देशपांडे यांच्या लेखणीतून आलेली गाणी ऐकताना छान अनुभूती येते. याशिवाय भावा बहिणींचे खट्याळ गाणे, आई बघ ना कसा हा दादा, हे ऐकून आम्ही भावा बहिणीचे लहानपणचे दिवस आठवले. फिल्मी गाण्यांपेक्षा वेगळं पण जपणारी नाट्यगीतं नेहमीच वेगळ्या जगात घेऊन जातात, असा छान अभिप्राय त्यांनी पाठवलाय. जयंत कुंभकर यांनी चंदननगर खराडी येथून मेल पाठवली आहे. अमृत सरिता गीता हा एक अप्रतिम कार्यक्रम आहे. आम्ही रोज सकाळी ऐकतो. निवेदन उत्तमच आहे आणि लेखनही. आजच्या संदर्भातील विवेचन जरा आठवावे ही विनंती. गीतेवर स्वामी योगानंद, स्वामी अरविंद, महात्मा गांधीजी, जे कृष्णमूर्ती आणि ओशोचे विचारही उद्बोधक आहेत, त्यांचाही समावेश करावा अशी विनंती त्यांनी केली आहे. प्रसाद कुलकर्णी यांना उत्तम उत्तम शुभेच्छा. या कार्यक्रमांना युट्यूबवर उपलब्ध करून द्यावं असंही त्यांनी म्हटलंय. श्याम खिरीड यांनी एक मेल पाठवली आहे. 9 मे रोजीच्या वनिता मंडळ कार्यक्रमाविषयी ते म्हणतायत, माय लेकर हा कार्यक्रम सुंदर लिखाण, अभिवाचन, सुंदर कवितेचं सादरीकरण, किती कौतुक करावं ते समजत नाही. गदिमा यांच्या आईची सत्य घटना ऐकून डोळ्यातून टचकन अश्रू ठिबकले. वीणा देव यांची देवावरची श्रद्धा पाहून मला स्वतःचा कोतेपणा जाणवला. असेच सुंदर कार्यक्रम ऐकवत राहा ही विनंती. कल्पना भागवत यांनी पुण्याहून मेल पाठवली आहे. आई मुलांच्या भावविश्वावर आधारित कार्यक्रम आत्ताच ऐकला, भरून पावले, सारखे डोळे पाण्यानं भरून येत होते. सादरीकरण, लेखन आणि निवडही उत्तम. खूप दिवसांनी असा मन भारावून टाकणारा कार्यक्रम ऐकला, धन्यवाद. विजय शेंडगे यांनी मेल पाठवली आहे. कितीही बदल झाले तरी जुन्या गाण्यांची लज्जत कमी होत नाही. त्याप्रमाणेच काळ कितीही पुढे सरकला तरी आकाशवाणी, चिरंतन तसंच विविध भारतीही टिकून आहे. काळानुरूप नवनवीन रूपे धारण करते, श्रोत्यांना मोहिनी घालते. मी एक ललित लेखक असल्यामुळे इतर वेळी FM ऐकायला फारशी सवड मिळत नाही, परंतु ड्राईव्ह करताना मात्र FM ऐकणं अधिक पसंत करतो. FM अन्य केंद्रावरून जाहिरातींचा अक्षरशः भडीमार होत असतो, त्यामुळे मी इतर सर्व FM चॅनल सोडून विविध भारती ऐकणं अधिक पसंत करतो. विद्यागौरी ताम्हणकर यांचे कार्यक्रम विशेष आवडतात. सखी सहेली हा कार्यक्रम आपण का ऐकायचा हा प्रश्न कधीही पडत नाही. आज ऐकलेली कॅनडा वारीची मुलाखत मात्र फारशी प्रभावी वाटली नाही. अलीकडे आपल्या आकाशवाणी केंद्रावरून साहित्यविषयक विविध कार्यक्रमांना आवर्जून स्थान दिलं जातं, हे फार महत्वाचं आहे. संधी मिळाल्यास मीही काही कार्यक्रम सुचवू शकतो, असंही त्यांनी मेलच्या शेवटी म्हटलंय. नक्की ते कार्यक्रम सुचवू शकतात. एकूण त्यांच्या या मेलसाठी, आजच्या पत्रांसाठी आणि फोन कॉल्ससाठी सर्वांचे खूप खूप आभार. आजचा लोभ असावा इथं संपवण्याची मला संजय भुजबळला द्या अनुमती. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. नमस्कार.
1: फोन इन लोभ असावा.

फोन इन लो भसावा हा कार्यक्रम आपण ऐकलात. सादर करते होते संजय भुजबळ. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

नमस्कार आणि शुभप्रभात. आकाशवाणी पुणे केंद्रावर सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो. आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. श्रोतो, मेकॅनिकल इंजिनियर असलेल्या विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांच्या मनामध्ये असलेल्या संत साहित्याच्या प्रेमापोटी अनेक अभंग त्यांचेही मुखोद्गत होते. अनेक भाषणांमध्ये ते सातत्यानं त्या अभंगांचा उल्लेखही करायचे, कारण त्यांचं ध्येय निश्चित आहे. ते ध्येय आहे विश्वशांतीच्या दिशेनं भारताला कसं न्यायचं. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन सिस्टीम ही जी संकल्पना आहे, मूल्याधिष्ठित शिक्षण, यावरती त्यांचं खूप चिंतन झालेलं आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा त्यांनी भरवलेल्या आहेत. त्यांचा एक मुद्दा सर्वांना मान्य होईल असा आहे, तो असा आहे की वैश्विक स्तरावरती जर आपण विचार केला तर तुम्ही कोणत्या देशाचे, कुठच्या धर्माचे, कुठच्या जातीचे हा महत्त्वाचा मुद्दा नाही. काही मूल्यं जी आहेत ती वैश्विकदृष्ट्या सारखीच असणार सगळीकडे, आणि त्यामध्ये काय काय येतं असं जेव्हा ते म्हणायचे की ह्या गोष्टी सर्व जगभर असणारच, मग त्यात बदल नाही. राष्ट्र बदललं म्हणून त्यात बदल नाही, धर्म बदलला म्हणून त्यात बदल नाही. आणि त्या कोणत्या आहेत, तर त्या ह्या चार आहेत.

आणि हे वैश्विक सत्य आहे. आई, वडील, गुरु आणि अतिथी या चौघांमध्ये परमेश्वराचं रूप सामावलेलं आहे. आत्ताच 10 तारखेला मदर्स डे झाला. आता मूलत मदर्स डे ही संकल्पना आपल्या भारतातली नाही, ही बाहेरून आली आहे. आणि आम्ही उत्तम ग्राहक असल्यामुळे आम्ही परदेशातून आलेल्या प्रत्येक गोष्टी अगदी सहज विकत घेतो. आमच्या लक्षात येत नाही की आम्ही काय करतो आहे ते. पण मूलत मी थोडी माहिती काढली, खरी खोटी परमेश्वरालाच ठाऊक. पण मी माहिती जी काढली त्यामध्ये परदेशामध्ये इंग्लंडमध्ये प्रामुख्यानं घटस्फोट झालेले जे पतीपत्नी आहेत त्यांच्या मुलांचा सांभाळ कोणी करायचा असा प्रश्न जेव्हा आला त्यावेळेला दोघंही तयार नाहीत. बायकोचं म्हणणं असायचं मी एकटीच आई आहे काय, त्यांनी सांभाळायला पाहिजे नवऱ्याने. आणि पती म्हणायचा की मी जबाबदारी घेणार नाही कारण ती आई आहे, तर तिनेही सांभाळायला पाहिजे. मग अशा वेळेला काय करायचं, तर अशा वेळेला ह्या मुलांना बोर्डिंगमध्ये ठेवलं जायचं. आणि बोर्डिंग ह्या शासनानं चालवलेल्या शाळांमध्ये या पद्धतीनं मुलं राहायची आणि आई वडील त्यांना एकत्र भेटायला येऊ द्यायचे नाहीत असा दंडक शाळांमध्ये होता. याचं कारण आई वडिलांचा घटस्फोट झालेला आहे, ते एकमेकांशी भांडतातच आहेत. त्यामुळे ते तिथे पोचल्यानंतर सुद्धा शाळेमध्ये म्हणजे त्या बोर्डिंगच्या शाळेमध्ये गोंधळ घालतील आपापसात भांडून. आणि म्हणून असं ठरलं की एक दिवस आई भेटायला येणार आणि एक दिवस वडील भेटायला येणार. आणि म्हणून तो त्या इंग्लंडमधल्या शाळांमध्ये मदर्स डे म्हणजे डिवोर्स्ड घटस्फोटित स्त्री आई मुलाला येऊन भेटून जाणार आणि एक दिवस फादर्स डे जेव्हा वडील भेटायला येणार. परंतु या परदेशातल्या लोकांचं त्यांची संस्कृती विकण्याचं जे कसब आहे ते कसब भारताने 150 वर्ष अनुभवलेलं आहे. आणि त्याच्या आधीच्याही मोगलांच्या काळात सुद्धा आम्ही इतके दयाळू आहोत की आम्ही अन्य संस्कृतींच्या सगळ्या गोष्टी अत्यंत आनंदाने विकत घेतो. आणि विकत घेत असताना आम्ही आमच्या त्यांच्या तुलनेमध्ये मागासलेले आहेत असाही टाव फोडत राहतो. विश्वनाथ कराड सरांना याचं वैषम्य आहेच की भारतासारख्या अत्यंत अलौकिक तत्वज्ञानाचा मोठा भाग असलेल्या देशाच्या माध्यमातून हे जगभर जायला हवं, ते जात नाही. मग ते कसं जाईल, तर ते विद्यापीठांच्या माध्यमातून जाईल. आणि म्हणून विश्वनाथ कराड सर सातत्याने हा प्रयत्न करत असत. त्यामुळे जेव्हा हा मुद्दा येत असे तेव्हा की मातृदेवो भव ही जी कल्पना आहे ते मातृदेवो भव हे सातत्यानंच आहे ना. ती अशी फक्त एकच दिवस परमेश्वर होऊ शकत नाही. आई ही कायमस्वरूपीच परमेश्वर असते. त्यामुळे मातृदेवो भव मधली जी कल्पना आहे ईश्वरीय अनुभूती आहे आईजवळ.

कारण माणसाचा जन्म तिच्या माध्यमातून झालेला असल्यामुळे ही संकल्पना भारतीय संस्कृतीमध्ये फार वर्षांपूर्वी आहे. म्हणजे ख्रिश्चनांची संस्कृती आता 2000 वर्षाची आहे, इस्लामची संस्कृती 1400 वर्षाची आहे, पण ही संकल्पना मातृदेव भव पितृदेव भव ही त्याच्याही आधीपासून आमच्या देशामध्ये सुरू आहे. आम्ही आता मदर्स डे सुरू करतो किंवा मदर्स डे साजरा करतो हा अत्यंत चुकीचा मार्ग आहे, परंतु चला त्यानिमित्ताने एक दिवस का होईना पण ते सुरू असतं. पण विश्वनाथ कराड सरांच्या मनामध्ये मात्र सातत्यानं आईबद्दल नितांत जिव्हाळा होता आहे. याचं कारण एकतर ते खूप लहान होते, त्यांच्या आईचं निधन झालं त्यावेळेला, आणि त्यामुळे त्यांच्या मोठ्या भगिनी प्रयागका यांनी त्यांचा सांभाळ केला, पण परंतु आईची आठवण मात्र त्यांना सातत्यानं येत राहते. आणि मग ते त्यांच्या संस्थेमध्ये जेव्हा दिवाळी असे तर दिवाळीच्या वेळेला मी पाहिलेलं आहे, सगळा जो स्टाफ आहे त्या स्टाफला दिवाळीला जाताना साडी भेट दिली जायची, आणि साडी भेट देताना कराड सर आवर्जून त्यांच्या स्टाफला सांगायचे की ही तुझ्या बायकोसाठी नाही, ही तुझ्या आईसाठी घेतलेली आहे, आईला ही साडी नेऊन दे. ही जी मातृदेव भवाची कल्पना कराड सरांनी त्यांच्या संस्थेसुद्धा रुजवली, पितृदेव म्हणून दादाराव कराड यांच्याबद्दलची स्मृती सातत्यानं जागृत ठेवून, त्यांना कशाची आवड होती तर त्यांना कुस्तीची आवड होती, म्हणून दादाराव कराड कुस्ती महावीर स्पर्धा दरवर्षी रामेश्वर गावामध्ये आयोजित केली जाते. अतिथी देवोभव पण संकल्पना तशीच आहे, कराड सरांकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अतिथीला अत्यंत आदरानं सत्कार करून माऊलींची प्रतिमा दिली जाते, शाल घातली जाते, फोटो काढले जातात, ते फोटो लगेच त्यांच्या पत्त्यावरती पाठवले जातात. हे सगळं करण्यापाठीमागची भूमिका तीच आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे आचार्य देवभव, आणि ती कल्पना स्वतः कराड सरांनी आयुष्यभर बाळगली. आजही 85व्या वर्षीसुद्धा ते अजूनही सांगतात की सोलापूरच्या महाविद्यालयामध्ये गोडबोले सरांनी जर मला सांगितलं नसतं की अरे कलेक्टर व्हायचं असेल तर इंजिनियर झालास तरीसुद्धा कलेक्टर होता येतं, इथपर्यंत त्यांच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत, जागृत आहेत. त्यांच्या रामेश्वर गावातले कुलकर्णी मास्तर तेही त्यांना आठवत आहेत, त्यांचे इथले COEP मध्ये शिकत असतानाचे जे प्राध्यापक होते त्यांची नावं ठाऊक आहेत. आचार्य देवोभव, कारण शेवटी गुरु महत्त्वाचा आहे. आणि म्हणून ह्या ज्या वैश्विक चार गोष्टी आहेत ज्या तुम्हाला टाळता येत नाही, त्या अटळ आहेत, चिरंजीव आहेत संपूर्ण जगामध्ये, त्या ह्या चार गोष्टी आहेत. कोणत्या आहेत त्या चार गोष्टी?

आणि भारतामध्ये या चार गोष्टींना अनन्यसाधारण महत्त्व दिलेलं आहे. अगदी आमचे अतिथीसुद्धा, आमच्या देशावरती आक्रमण करणाऱ्या माणसांनासुद्धा आम्ही अतिथी समजून त्यांना परमेश्वराचं स्थान दिलेलं आहे, इतकं आक्रमकांच्या इतिहासाचं कौतुक आमच्या देशात होतं. आणि ही वैश्विक संकल्पना घेऊन जर भारत पुढे गेला तर युनिव्हर्सल व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन सिस्टीम अस्तित्वात आली तर मला वाटतं त्याचं सारं श्रेय हे डॉक्टर विश्वनाथ कराड यांनाच द्यावं लागेल. असो, या कार्यक्रमाबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असतील, प्रतिसाद असतील तर जरूर मेसेजच्या माध्यमातून कळवा. नंबर आहे 9657722396, 9657722396.

ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:11 होत आहेत. आता नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

शिक्का कट्यार या नाटकातलं हे पद होतं यना टिपणीस यांचं. संगीत होतं पंडित रामकृष्ण बुवा वझे यांचं आणि हे गायलं होतं नूतन पेंढारकर यांनी.

0: tap tap tap tap tap tap tap tap.
1: तुमच्याही मनात अशा आनंद देणाऱ्या आठवणी असतील ना, कधी माणसांच्या, कधी प्राण्यांच्या, कधी एखाद्या प्रसंगाच्या, तर कधी अगदी एखाद्या वस्तूच्याही. कधीही आठवल्या तरी आपल्याला नेहमी आनंदच देऊन जाणाऱ्या. मग त्याबद्दलच आम्हाला सांगा तुमच्या आवडत्या सखी संदेश या कार्यक्रमात, मंगळवारी 12 मेला सकाळी 11 वाजता. आणि त्यासाठी फोन नंबर आपले नेहमीचेच 0202-553-1705 आणि 2553-1706.
2: पोलीस?
3: मिस सीमा?
2: हो, बोलते.
3: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा
2: पण का? मी
3: एकट्या

0: दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
0: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
0: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
0: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
2: हॅलो मम्मा.
1: हाय.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
4: सुपरनिर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपरनिर्मा मैं सब तमाम.
5: सचिन
4: मम्मी,
5: सुपरनिर्मा में है सचमुच अपनापन.
6: हेलो
0: राजेश जी, मी पोलीस चौकीतून बोलतोय.
6: पुन्हा
0: तुम्ही डिजिटल अरेस्ट मध्ये आहात, दुसऱ्या खोलीत जा एकटे. तुमच्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळाले, चांगले अडकाल.
7: 10,00,000 द्या, वाचाल.
6: सर एवढे कुठून आणणार?
7: एक लिंक पाठवली आहे, सध्या प्रोसेसिंग साठी 2,00,000 पाठवा, बाकी नंतर.
6: सर 2,00,000
8: काय झालं बाबा?
6: बेटा हे म्हणतात की माझ्या पार्सल मध्ये ड्रग्ज मिळालेत.
0: अरे
6: ठेवला
8: बाबा. घाबरू नका, डिजिटल अरेस्ट सारखं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे.
6: फ्रॉड?
8: पोलीस, बँक, RBI यांच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना कधीही पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा. जर समजदारी न दाखवाल
6: तर पैसे गमवाल.
3: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

बकुळ पंडित यांनी गायलेली ही पदरचना होती व्ही सी गुर्जर यांची एकच प्याला या नाटकातली. याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10:26 झाली आहेत. काही स्थानिक निवेदनं जाणून घेऊया. दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल ही संस्था दिव्यांग, अनाथ, ट्रान्सजेंडर आणि आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातल्या विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असते. या संस्थेच्या वतीनं प्रवेश परीक्षा 2026 घोषणा करण्यात आली आहे. या परीक्षेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना UPSC, MPSC, बँकिंग आणि उच्च शिक्षणासाठी मोफत मार्गदर्शन आणि निवासी सुविधा पुरवली जाणार आहे. इच्छुकांनी याचा लाभ घ्यावा. राष्ट्रीय दृष्टीहीन संघ महाराष्ट्र संचलित जागृती अंध मुलींची शाळा आळंदी देवाची. या शाळेत गेली 35 अंध मुलांना मोफत शिक्षण, भोजन, निवास, गणवेश आणि आरोग्यविषयक सोयीसुविधा उपलब्ध असून याचबरोबर संगणक, संगीत, कला, व्यक्तिमत्व विकास, परदेशी भाषा या प्रकारचं शिक्षणही दिलं जातं. याचा लाभ अंध प्रवर्गातल्या मुलींनी घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 1 ते इयत्ता 7 च्या प्रवेशासाठी

0: पालकांनी 96 57 82 83 63 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. मोबाईल नंबर पुन्हा एकदा 96 57 82 83 63. हरवलेल्या व्यक्तीसंबंधीचं निवेदन. पारू सुनील बिरंगणे ही 16 वर्षांची युवती पिसोळी तालुका हवेली जिल्हा पुणे इथून बेपत्ता आहे. हिचं वर्णन याप्रमाणे: उंची 4 फूट, बांधा सडपातळ, केस काळे आणि लांब, रंग गोरा, नाक सरळ, चेहरा गोल, डोळे काळे, गळ्यापासून छातीपर्यंत डाग आहे भाजल्याचा. बेपत्ता झाली तेव्हा हिच्या अंगात काळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस आणि पांढऱ्या रंगाची ओढणी होती. हिला मराठी भाषा येते. या वर्णनाची व्यक्ती युवती सापडल्यास काळेपडळ पोलीस ठाणे पुणे शहर इथं संपर्क साधावा. अभिषेक गणेश पत्रे हा 5 वर्षांचा मुलगा 25 एप्रिल 2026 रोजी सकाळी 6 च्या सुमारास जनता वसाहत पर्वती पुणे इथून बेपत्ता झाला आहे. याचं वर्णन याप्रमाणे: रंग काळा सावळा, उंची 3 फूट, चेहरा गोल, डोक्याचे केस काळे आणि बारीक, नाक सरळ, डोळे काळे. बेपत्ता झाला त्या दिवशी अंगात पांढऱ्या रंगाची चड्डी आणि त्यावर निळ्या रंगाच्या रेषा असा वेश होता. याच्या उजव्या कपाळाच्या उजव्या बाजूला जुन्या जखमेची व्रण आहे. कानडी आणि मराठी भाषा बोलतो. हा मुलगा बोबडं बोलतो. या वर्णनाचा मुलगा आढळल्यास पर्वती पोलीस स्टेशन पुणे इथं संपर्क साधावा. काही स्थानिक निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत वार्ताचित्र.
1: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्राच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात ज्येष्ठ उद्योजक डॉक्टर अभय फिरोदिया यांना पुण्यभूषण पुरस्कार प्रदान, अटकेपार झेंडा उपक्रम पुण्यात जल्लोषात साजरा, कोहिनूर कट्टा मसाप आयोजित मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या कार्यक्रमाला रसिकांची दाद आणि बालसाहित्यिक तसंच दिवाळी अंकांचा पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात. पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दिला जाणारा पुण्यभूषण पुरस्कार ज्येष्ठ उद्योजक डॉक्टर अभय फिरोदिया यांना नुकताच प्रदान करण्यात आला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते फिरोदिया यांना गौरवण्यात आलं. सोन्याच्या फाळानं पुण्याची भूमी नांगरत असलेली बालशिवाजी महाराजांची प्रतिकृती, पुण्यनगरीच्या ग्रामदैवतांची प्रतिमा आणि 2 लाख रुपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देशसेवा बजावताना जायबंदी झालेल्या सैनिकांचा गौरव देखील या प्रसंगी करण्यात आला. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले,
2: आर्थिक प्रगती आवश्यकच आहे. पैसा कमवणं गुन्हा नाही आहे, पण तो कमवत असताना त्या व्यक्तीमध्ये त्या व्यक्तीचा चाल चलन व्यवहार आणि चरित्र कसं आहे जास्त महत्वाचं. फिरोदियांच्या बाबतीमध्ये सामाजिक जाणीव, सामाजिक संवेदनशीलता, एक उद्योगपती म्हणून, उद्यमी म्हणून सतत त्यांच्या ठाई राहिली की मूल्याधिष्ठित जीवन पद्धती आणि मूल्याधिष्ठित परिवार पद्धती ही भारतीय संस्कृती, इतिहास आणि विरासत बरोबर आपली सगळ्यात मोठी ताकद आहे, शक्ती आहे. व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन हा शब्द बराच प्रचलित आहे, पण बिझनेस विथ इथिक्स याची चर्चा खूप होते, पण त्याचं अनुकरण मात्र तेवढ्या प्रमाणात होत नाही. खऱ्या अर्थाने अभयजींच्या बाबतीत हे म्हणता येईल की त्यांचा बिझनेसमध्ये ठीक घेऊन त्यांनी काम केलं, त्यामुळे त्यातलं वेगळे पण जास्त महत्वाचं आहे.
1: हा सन्मान केवळ फिरोदिया कुटुंबाचा किंवा फोर्स उद्योग समूहाचा नाही, तर हा सन्मान मूल्यांचा आणि विचारधारेचा आहे असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी काढले. सत्काराला उत्तर देताना डॉक्टर फिरोदिया म्हणाले,
3: डॉक्टर सतीश देसाई आणि त्यांच्या सहकार्यांनी आणि त्यांच्या ॲडवायझरी काउन्सिलने मला

0: पद्मभूषण पुरस्कार दिल्यामुळे मला असं वाटतं की मी पुणेकर असल्याची पावती मला आज मिळाली आहे. मला आनंद आहे की या माझ्या कारकिर्दीमध्ये माझ्याबरोबर अनेक लोकांनी उत्तम काम केलं. प्रत्येकाला गुरु लागतो. मिस्टर गुरुदत्त माझे गुरु होते. जे काही आहे आपली मूल्य आणि आपली कामगिरी आपण आतापर्यंत अचीव्ह केलेलं त्याच्याबद्दल अभिमान असायला पाहिजे. आपण सतत पुढे चालायला पाहिजे. चरैवेती चरैवेती म्हणजे चालत राहा तुम्ही ज्याच्यावर विश्वास ठेवता ते. आपल्या संस्कृतीमध्ये सहकार्य, समृद्धी निर्माण, संवेदना म्हणजेच कोलॅबोरेशन, क्रिएशन अँड कम्पॅशन हे महत्त्वाचे आहेत. ही प्रत्येक बाब नुसते शिक्षण किंवा ज्ञान किंवा फक्त उद्योग करून होत नाही. त्याला एक मूल्याधिष्ठित एक विचार लागतो.
1: अटके पार झेंडा उपक्रम पुण्यात जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला श्रीमंत छत्रपती वृषाली राजे भोसले आणि सरदार घराण्यांचे वारसदार प्रतिनिधी यांची विशेष उपस्थिती होती. भारत इतिहास संशोधक मंडळाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य हा विशेष लघुपट देखील प्रसारित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत इतिहास संशोधक मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत होते. या उपक्रमाबाबत अधिक माहिती देताना डॉक्टर सचिन पुणेकर म्हणाले,
2: आपला कल्पना की छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकारी मावळ्यांनी 17व्या शतकात रायरेश्वर येथे शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केले. त्यानंतर राजगड, रायगड, जिंजी, सातारा आणि पुणे या हिंदवी स्वराज्याच्या राजधानी म्हणून ओळखल्या गेल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या उत्तराधिकाऱ्यांनी स्वराज्याचा पुढे अटक ते कटक आणि तंजावर ते पेशावर असा मराठा साम्राज्यात विस्तार केला. मावळातील रायरेश्वर, राजगड ते खैबर खिंडीतील जमरूत किल्ल्यापर्यंतचा मराठ्यांचा हा पराक्रमाचा इतिहास सर्वांनाच प्रेरणादायी आहे. 28 एप्रिल 1758 रोजी मराठ्यांनी सिंधू नदीच्या तटावरील अटक किल्ला जिंकला. तसेच पुढे 8 मे 1758 रोजी पेशावर जिंकून घेतले. जनमानसात अटकेपार झेंडा रोवणे म्हणून प्रसिद्ध असलेली ही घटना मराठा साम्राज्याच्या वैभवाचा सर्वोच्च बिंदू मानली जाते. म्हणून या ऐतिहासिक दिवसाचे स्मरण करण्यासाठी तसेच मराठा साम्राज्याच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या शूर योद्ध्यांच्या अतुल्य पराक्रमाला वंदन करण्यासाठी हा असाधारण अटक विजय दिवस अर्थात मराठा साम्राज्य दिवस म्हणून ओळखला जावा यासाठी या उपक्रमाचं आयोजन बायोस्फिअर संस्था, पुणे दख्खन इतिहास संशोधन संस्था तसंच पुणे महानगरपालिका आणि विविध सेवाभावी संस्था आणि व्यापक स्वरूपात शिवशंभू प्रेमींच्या सहभागातून आणि हिंदवी स्वराज्य ते मराठा साम्राज्य उभारणीमध्ये योगदान देणाऱ्या शिवराज्यांच्या वारसदार प्रतिनिधी यांच्या विशेष उपस्थितीत 28 एप्रिल तसेच 8 मे 2026 रोजी हा उपक्रम साजरा करण्यात आला. अटकेपार झेंडा या उपक्रमामध्ये विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. त्याच्यामध्ये मराठा स्वराज्य ते साम्राज्य या मराठ्यांच्या गौरवशाली इतिहासाची शौर्यगाथा सांगणारी सांगीतिक मानवंदना संगीतकार पंडित उदय रामदास व शिवशायरी संबळ वादक श्री हरिदास शिंदे आणि सहकारी यांच्या माध्यमातून देण्यात आली. शिवाय या ठिकाणी अटकेपार झेंडा 28 एप्रिल 1758 या संकल्पनेवर आधारित डाक विभागाकडून प्रकाशित करण्यात आलेले विशेष आवरण याचं देखील प्रकाशन यावेळी झालं. त्यामुळे खऱ्या अर्थानं अटक विजय दिवस किंवा मराठा साम्राज्य दिवस हा शासकीय पातळीवर खऱ्या अर्थानं अधोरेखित झाला असे म्हटलं तरी ते वावगं ठरणार नाहीये. शिवाय आपण अटकेपार झेंडा या दिवसाचं आपण बोधचिन्ह हे देखील त्या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थित प्रकाशित केलं. शस्त्र संग्राहक श्री संतोजी चंदने संग्रहित शिवशस्त्र गाथा प्रदर्शनाचं देखील प्रदर्शनी ही दोन्ही दिवस शनिवारवाडा तसंच भारत इतिहास संशोधक मंडळ या ठिकाणी मांडली होती. एकंदरीत विविध भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरे केले. सर्वात महत्वाचं म्हणजे मराठ्यांचा हा जो दैदिप्यमान पराक्रम आहे, इट इज अ हाईटाइड ऑफ मराठा एम्पायर किंवा ज्याला झेनिथ ऑफ मराठा एम्पायर असं म्हटलं जातं आणि हा दिवस आधुनिकीत होणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या एकंदरीत रणसंग्रामात किंवा स्वराज्य ते साम्राज्य निर्मितीमध्ये योगदान देणाऱ्या वीर मावळ्यांना, सरदारांना किंवा नेतृत्वाला यथोच्च अभिवादन या माध्यमातून निश्चित झालं.
1: कोहिनूर कट्टा आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सहकार्यानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे या कार्यक्रमाचं नुकतंच पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं. महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं तर अध्यक्षस्थानी मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक गो ब देगलूरकर होते. मानचित्र सांस्कृतिक पुण्याचे उपक्रमाच्या बोधचिन्हाचं अनावरण करण्यात आलं. कोहिनूर ग्रुपचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित संजीव अभ्यंकर, अभिनेते प्रवीण तरडे आणि वीरेंद्र चित्राव मंचावर उपस्थित होते. या संपूर्ण उपक्रमाविषयी अधिक माहिती ऐकूया डॉक्टर स्वाती महाळंक यांच्याकडून.
3: पुणे.

0: ही भारताची सांस्कृतिक राजधानी व्हावी या उद्देशानं कोहिनूर कट्टा प्रस्तुत आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विशेष सहयोगानं मानचित्र सांस्कृतिक पुण्याचं ही निमंत्रितांची 2 दिवसीय परिषद नुकतीच पुण्यात पार पडली. पुढील अनेक वर्षांचं सांस्कृतिक वेधपत्र अर्थात व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्याच्या दृष्टीनं याचं विशेष महत्त्व आहे. मूर्तीशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ गोबम देगलूरकर, उद्योजक कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ गायक पंडित संजीव अभ्यंकर, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, दिग्दर्शक अभिनेते प्रवीण तरडे यावेळी उपस्थित होते. कला, मग ते नृत्य असो, गायन असो, शिल्पकला असो किंवा अध्यात्म असो, यामध्ये काहीतरी नवीन करावंसं वाटेल अशी परिस्थिती निर्माण करणं ही खरं तर संस्कृती आहे. भौतिक सुखसुविधांच्या मागे धावत असताना आपण ही गोष्ट विसरत तर नाही ना याचा गांभीर्याने विचार करायला हवा असं प्रतिपादन मूर्तीशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ गोबम देगलूरकर यांनी केलं. नाट्यशास्त्राबाबत आपलं वेधपत्र मांडताना ज्येष्ठ रंगकर्मी किरण यज्ञोपवीत यांनी सद्यस्थितीचा नेमका आढावा घेतला. सध्याच्या काळात नव्यानं नाटकात पदार्पण करणाऱ्या मुलांनाही होतकरू म्हणून घ्यायचं नसतं, कारण त्यांचं एकंदर राहणीमान, जीवनशैली याच्याशी ते मिळतं जुळतं नसतं. त्यामुळे कमी काळात जास्त काहीतरी ठोसपणे मिळवून देणारं त्यांना हवं असतं आणि नाटकाकडेही ही माणसं, तरुण मुलं याच दृष्टिकोनातून पाहतात असं ते म्हणाले. पुणे सर्व दिशांनी वाढतं आहे असं आपण म्हणतो. हॉलिवूडमध्ये सर्व जगभरातून माणसं येतात, याचं कारण तंत्रज्ञानामधलं जे जे हवं ते सगळं त्यांना तिथे सहज मिळतं. पुण्यामध्ये नाट्यकर्मी, रंगकर्मी, चित्रकर्मींसाठी कायमस्वरूपी असं बहरणारं विश्व निर्माण व्हायला हवं असेल तर आपल्याला या क्षेत्रातल्या यच्चयावत सुविधा इथं निर्माण कशा होतील हे पाहावं लागेल असं प्रतिपादन निर्माते दिग्दर्शक श्रीरंग गोडबोले यांनी केलं. बदलत्या काळात देशभरात नव्हे तर पुण्यामध्येही मराठीपेक्षा हिंदी इंग्लिशमध्ये लेखन करणारी माणसं वाढत आहेत आणि यापुढेही ती सातत्यानं वाढत जाणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांनी लिहिलेलं कंपोज करणारी, त्यांची पुस्तकं प्रकाशित करणारी सक्षम यंत्रणा आजही पुण्यामध्ये उपलब्ध नाही हे दुर्दैवी आहे. त्यामुळे अशा यंत्रणा निर्माण करण्यापासून अनेक बारीक सारीक गोष्टींमध्ये आपल्याला लक्ष घालावं लागेल याकडे ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांनी लक्ष वेधलं. याखेरीज या परिषदेमध्ये प्रवीण तरडे, डॉ सलील कुलकर्णी, डॉ माधवी वैद्य, अनिल झणकर, समर नखाते, रामदास फुटाणे, डॉ सदानंद बोरसे, प्रसाद भडसावळे, डॉ भावार्थ देखणे, प्रसाद मिराजदार आदी मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले आणि भविष्यातल्या पुण्याचं एक रंगतदार पण प्रत्येकालाच विचार करायला लावणारं मानचित्र सगळ्यांच्या मनात तयार झालं.
1: महाराष्ट्र साहित्य परिषद आणि पुण्यभूषण फाउंडेशन यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या दिवाळी अंक पारितोषिकांचं वितरण पुण्यात उत्साहात झालं. ज्येष्ठ लेखक, नाटककार अभिराम भडकमकर या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पद्मगंधा, वाघूर, चौफेर समाचार आणि मनशक्ती बालकुमार या दिवाळी अंकांना विविध गटातील सर्वोत्कृष्ट अंक म्हणून गौरवण्यात आलं. पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर सतीश देसाई यावेळी उपस्थित होते. भडकमकर यावेळी म्हणाले,
2: दिवाळी अंक या गोष्टीशी आपण लहानपणापासून जोडले गेलेलो आहोत. गौरवशाली परंपरा आहे, अभिमानास्पद परंपरा आहे आणि खरोखरच आपण या परंपरेतच घडत गेल्याचं आपल्याला जाणवेल. वाचनाची गोडी दिवाळी अंकांनी आपल्याला लावली. दिवाळी अंक आपल्याला पुस्तकांच्या आणि साहित्याच्या जगामध्ये घेऊन आले. मला या ठिकाणी उभं असताना इतके दिवाळी अंक आतापर्यंत वाचलेले डोळ्यासमोर येत आहेत आणि लक्षात येते की त्या प्रत्येक दिवाळी अंकांनी आपल्याला काय काय दिलं. गूढकथा वाचायची सवय लावली. आत्ताच एक होता कारवरला ची 50वी आवृत्ती प्रसिद्ध झाली. ती कादंबरी पहिल्यांदा दिवाळी अंकामध्ये प्रकाशित झाली होती. जयवंत दळवींचं नातीगोती या नावाने आलेलं जे नाटक होतं, त्या नाटकाची मूळ जी कादंबरी होती ऋणानुबंध, ती सुद्धा मी दिवाळी अंकात वाचली होती. मंथरे तुला लागले पिसेसारखी कथा विग कानेटकरांची आजही लक्षात येते. कितीतरी कथा, कितीतरी साहित्य, कितीतरी गोष्टी दिवाळी अंकातून आपण वाचल्याचं आठवतं. मला आठवतं की दिवाळी अंक त्यावेळेला इतक्या वेगवेगळ्या गोष्टी आपल्यासमोर आणत होते, साहित्यातल्या इतक्या वेगवेगळ्या दालनांशी आपला परिचय करून देत होते. केवळ साहित्यामध्ये कथा, कादंबऱ्या, लेख हेच नव्हे तर व्यंगचित्र सुद्धा किती अप्रतिम होती. आपलं वैचारिक भरण पोषण या अंकांनी नकळत कसं केलं हे आपल्याला कळलं सुद्धा नाही आणि आपल्याला असं लक्षात आलं.

0: की आपल्या परिपक्वतेच्या जडणघडणीमध्ये दिवाळी अंकांचा फार मोठा वाटा आहे. इतके वेगवेगळ्या प्रकारचे विषय त्यावेळेला हाताळले जात होते, वेगवेगळ्या प्रकारचे साहित्यिक त्यावेळेला दिवाळी अंकातून आपल्यापर्यंत येत होते, वेगवेगळ्या प्रकारच्या कादंबऱ्या, वेगवेगळ्या प्रकारचे लेख, वैचारिक लेख त्या ठिकाणी येत होते. आणि असं लक्षात येत होतं की दिवाळी अंक त्या काळामध्ये लोक विकत घ्यायचे, बजेटमध्ये एक रक्कम असायची की दिवाळीच्या वेळेला पणत्या घ्यायच्या आहेत, कपडे घ्यायचे आहेत, फराळ घ्यायचा आणि एक दिवाळी अंक सुद्धा घ्यायचा. लायब्ररीमध्ये, ग्रंथालयांच्या मध्ये दिवाळी अंकांच्यासाठी ज्या पद्धतीने स्पर्धा लागत आणि मग आमचा अंक राखून ठेवा अशा पद्धतीच्या गोष्टी होत, त्यामुळे दिवाळी अंकांनी आपलं संपूर्ण विचारविश्व हे भरून टाकलं होतं. जरी तो वर्षातून एकदा येणारा उपक्रम असला तरी तो वर्षभर पुरायचा, त्यामुळे दिवाळी अंकांनी आपल्या संपूर्ण मराठी समाजाचं वैचारिक उन्नयन केलं असं मला नेहमीच वाटत राहत.
1: अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे यांच्यातर्फे बालसाहित्यातील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार प्रदान सोहळा पुण्यातील पत्रकार भवनात पार पडला. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ पंडित विद्यासागर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. क्षिप्रा शहाणे, प्रिया फुलंब्रीकर, डॉ प्रतिमा जगताप, डॉ वर्षा तोडमल, संध्या देवरुखकर, पुंडलिक वझे, संजय काकडे, बाबूराव शिरसाट, डॉक्टर प्रसन्न दाभोळकर आणि बबन शिंदे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. बालसाहित्यकारांनी केवळ पुरस्कारावर समाधान न मानता मुलांना भविष्यात काय पाहायचं आहे त्यावर लिखाण करणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी व्यक्त केलं. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन डॉक्टर स्वाती महाळंक, तंत्रसहाय्य आणि निवेदन सविता म्हसकर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.

वार्ताचित्र वृत्त विभागाने सादर केलेला हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकलात. सकाळचे 10:45 आणि 17 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीला हेमंत कुमार यांनी गायलेलं अनारकली या चित्रपटातलं राजेंद्र कृष्ण यांचं गीत, संगीत सी रामचंद्र.

कार्यक्रमात शेवटी लता मंगेशकर यांच्या स्वरात नौशेरवाने आदिल्ली या चित्रपटातलं परवेज शमसी यांचं हे गीत, संगीत सी रामचंद्र.

लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 11:25 झाली आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात जयदीप वैद्य यांनी गायलेला राग नटभैरव आता प्रसारित करत आहोत. त्यांना तबल्याची साथ अतुल कांबळे यांची तर हार्मोनियमची साथ लीलाधर चक्रदेव यांची आहे. ऐकूया जयदीप वैद्य यांनी गायलेला राग नटभैरव.

0: जयदीप वैद्य यांनी गायलेला हा होता राग नटभैरव. त्यांना तबल्याची साथ अतुल कांबळे यांची तर हार्मोनियमची साथ लीलाधर चक्रदेव यांची होती. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी मैफिल.
2: आप भी आइए.
1: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड. संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर.
2: हमको भी बुलाते रहिए.
1: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास. अगर है शौक मिलने का गीत गझल आणि सूफी मैफिल. अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित राहा. मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

0: श्रोते हो आकाशवाणीच्या पुणे केंद्रासोबत आपण आहात. सकाळचे 11:30 झाली आहेत. ऐकूया आम्ही.
1: श्रोतो हो आम्ही या कार्यक्रम मालिकेत आता ऐकूया सुप्रसिद्ध सिने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. सोबत असणार आहेत त्यांच्या आवडीची गाणी. आज भाग पहिला ऐकूया.

0: या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते. संजय भुजबळ
1: शोधो नमस्कार. आम्ही कार्यक्रमात प्रोमोमध्ये म्हणाल्याप्रमाणेच आम्ही या शब्दाला घट्ट चिकटून असलेली जोडी माझ्यासोबत आहे. ओळख करून देण्याची खरं एक पद्धत असते की आज आपल्यासोबत हे आहेत वगैरे, पण काय करू, या कार्यक्रमाचं शिरस्तच असं आहे की ही ओळख आलेल्या दोघा पाहुण्यांनी एकमेकांची करून द्यायची असते. म्हणून मी थेट तुम्हालाच विनंती करणार आहे की आधी कोण ओळख करून देणार.
2: मी देतो, कारण मी लेखक दिग्दर्शक आहे. आत्ता देऊळबंद 2 आता परीक्षा देवाची या सिनेमाचा माझ्या शेजारी बसलेली आहे माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी चित्रपटातली अभिनेत्री, जिचं नाव आहे स्नेहल प्रवीण तरडे. आणि ही फक्त

0: अभिनेत्री म्हणून नाही तर माझं सर्व काही म्हणून माझी खूप लाडकी आहे.
1: वा, मला वाटतं एका वाक्यात खूप मोठी ओळख सरांनी करून दिली. ताई तुम्ही पण एक व्यावसायिक ओळख आणि एक पर्सनल ओळख.
2: आकाशवाणी पुणे केंद्राच्या सर्व श्रोत्यांना माझा स्नेहल प्रवीण तरडेचा मनापासून नमस्कार. आज आम्ही या कार्यक्रमामध्ये माझ्यासोबत आहेत महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक आणि माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
1: ही झाली व्यावसायिक ओळख.
2: आलं ना एकाच वाक्यात मला माझे पती म्हणून म्हणायला त्यांना अभिमान वाटतो. अतिशय माझाही वैयक्तिक अतिशय लाडका लेखक आणि दिग्दर्शक आहे आणि अर्थात माझ्या जीवनाचा साथीदार आहे, या गोष्टीचा मला अभिमान आहे.
1: वा, तरी पण मी वाट बघत होतो ज्या तीन शब्दांची. प्रवीण सरांसाठी जे तीन शब्द तुम्ही नेहमी वापरता आणि त्यांची व्याख्या करता, हे कोण आहेत अशी ओळख करून देता.
2: मी वाक्य विसरले होतं, ते काय म्हणायचं मी तुला लिहिलं होतं तुझ्यासाठी काहीतरी. मऊ मऊ काळजाचा
1: लोण्यासारखे मऊ काळजा
2: लोण्या
1: शेवट होत होते.
2: विशाल हृदयाचा निधड्या छातीचा विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा माझा पती प्रवीण विठ्ठल तरडे.
1: वा, तर बरं ही सगळी ओळख एकमेकांना तुम्ही ओळखता अशी होती का ओळखून आहात अशी होती?
0: नाही नाही, ओळखतो अशी होती, कारण अजूनही आम्ही एकमेकांना ओळखून अजिबात नाहीयेत, कारण ओळखून असणं वेगळं आणि ओळखणं वेगळं.
1: नक्कीच, तर म्हणूनच एक खूप मोठा पट आज उलगडणार आहे. अगदी पट म्हटलं की सुरुवात कुठे करावी, शेवट कुठे करावा, अशी एक संभ्रमावस्था व्हावी इतका मोठा तुमचा पट आहे. पण आता निमित्तानंच जर करायची म्हटलं तर निमित्त हे आहे की एक प्रवास तुमचा सुरू झाला होता मोटरसायकलवर. प्रवीण सर आणि आपण नाटक करत असताना आम्ही खूप वाचलं आणि तुमच्या तोंडून ऐकलं की आम्ही मोटरसायकलवर एकत्र फिरायचो आणि तिथून आमची मैत्री झाली आणि पुढे नातं झालं. त्यावेळेस स्नेहलताई मागे बसायच्या, आज ते पुढे बसलेत. तुमचंच कॅरेक्टर त्यांच्या मागे बसलंय आणि तेही स्वामींचं कॅरेक्टर आहे. हा सगळा प्रवास आपण उलगडणार आहोत, पण या कार्यक्रमाच्या शिरस्त्याप्रमाणेच जुन्यात जुनी ओळख तुमची की सगळ्यात आधी आमचं इथे संबंध आला होता.
0: माझी आणि स्नेहलची सगळ्यात जुनी ओळख म्हणजे मी एक चंप्र देशपांडेंचं नाटक बसवत होतो सामसूम, आणि त्या सामसूम नाटकासाठी मला हिरोईन हवी होती. आणि मी बरेच दिवस चांगली मुलगी कोणीतरी मिळावी म्हणून प्रयत्न करत होतो. तर माझे मित्र आहेत मिलिंद शिंत्रे, ते मला म्हटले अरे सामसूम नाटक जर तुला हिरोईन हवी असेल तू त्या लच्छीच्याच कॅरेक्टरसाठी बघतोय का? म्हटलं हो. आणि मग मिलिंद शिंत्रेंनी मला पहिल्यांदा हिचं नाव सांगितलं आणि हिला फोन करून सांगितलं की एक प्रवीण तरडे म्हणून लेखक दिग्दर्शक आहे, नवीन आहे मुलगा, त्याला नाटक बसवायचं आहे सामसूम, तर तो तुला भेटेल भरतनाट्य मंदिरला.
1: ओके.
0: म्हणून मी त्या दिवशी भरतनाट्य मंदिरच्या दारामध्ये कुणीतरी मिलिंद शिंत्रेंनी पाठवलेली एक मुलगी भेटायला येणार आहे म्हणून हिची वाट बघत थांबलो होतो. आणि एक स्कूटीवरनं पोरगी आली, सगळं पुणेरी पोरगी असती तसं सगळं बांधलेली. आणि मग ते सगळं काढून ती जवळ आली, नमस्कार आपण का प्रवीण तरडे? म्हटलं हो हो मीच प्रवीण तरडे, तुम्ही स्नेहल का? तिथली हो मी स्नेहल, मला मिलिंद सरांनी पाठवलंय. आणि मग ही पहिल्यांदा मी जे तिला पाहिली ती माझी पहिली ओळख.
1: पुणेरी मुलगी असं त्यांनी उल्लेख केला, काय कशी होती पुणेरी मुलगी? त्यांनी ते शॉर्टमध्ये घेतलं अगदी.
2: आठवणींचा विषय निघालाय म्हणून आता आठवणींमध्ये आकाशवाणीच्या मी जास्त रमलेली आहे. आत्ताच नुकताच हा इथला म्हणजे वातावरण बघून मला माझ्या शाळेची आठवण आली. मी मोठ्या गटात असताना पहिल्यांदा आकाशवाणीमध्ये आले होते आणि तेव्हा आमच्या बाई आम्हाला सगळ्यांना घेऊन आल्या होत्या आणि आम्ही एक छोटंसं नाटक इथे वाचन त्याचं केलं होतं की सगळे जंगलातले प्राणी पुण्यातले सगळे प्राणी मिळून ठरवतात की आपण मुंबईला राणीच्या बागेत जाऊ आणि मग तिथे त्या प्राण्यांचा अनुभव कसा असतो, मग मुंबईचं वातावरण किती दमट आणि किती घामट असतं, सगळे वैतागतात आणि मग ते परत पुण्याला येतात, असं ते एक सुंदर नाटक होतं. आणि अशा ते नाटक वाचायला आम्हाला घेऊन आल्या होत्या बाई, तर त्याची आठवण मला खूप ताजी होते. शिवाय आकाशवाणीवरती आपण नेहमीच

0: शाळेचं वेळ असायची ठरलेली सकाळची, संस्कृत बातम्या झाल्या संपल्या की शाळेला जायला निघायचं, तर त्या आठवत आहेत म्हणजे अजूनही. इयम आकाशवाणी संप्रतिवार्ता श्रूयंताम, प्रवाचक बलदेवानंद सागर, वार्ता. हे सगळं इतकं डोक्यात येतं ना, तर अशा आठवणींचा आता पूर यायला लागलाय. मी आता याची आमची प्रत्यक्ष ओळख प्रवीणनी सांगितली, पण मी आधी त्याला ओळखत होते दयाच्या माध्यमातून. सगळ्यांना माहिती आहे प्रवीणचा मित्र म्हणून माहिती आहे आता दया, पण दया आणि मी आम्ही एका कॉलेजचे आहोत आणि दया आम्हाला सिनियर होता, तर तो आमची नाटकं वगैरे बसवायचा, आम्हाला घेऊन जायचा, चांगली चांगली नाटकं बघायला घेऊन जायचा. तर मी 11वीत असताना दया आम्हाला एकांकिका बघायला घेऊन गेला होता. अवगुंठन नाव होतं त्या एकांकिकेचं, जी लिहिली होती प्रवीणनी आणि त्याचं दिग्दर्शन पण त्यांनीच केलं होतं. आणि त्याआधी माझा आणि नाटकांचा किंवा एकांकिकाचा काही म्हणजे असा मी पाहिलेले नव्हतं नाटक किंवा काही. आणि तर मला असं वाटलं, मी पूर्ण ती एकांकिका पाहिली आणि मला असं वाटलं की तो जो काम करतो आहे मुख्य भूमिकेत जो आहे, सुकृत खुडे नाव होतं त्याचं, प्रवीणचं मित्र आहे,
1: मोठा लॉयर आहे,
0: तर मला वाटलं की तोच प्रवीण विठ्ठल तरडे, म्हणजे त्याचं नाटक आहे, तो काम करतोय म्हणजे त्याचं नाटक आहे.
2: ओके.
0: मग नंतर कळलं की नाही, प्रवीण तरडे वेगळा आहे. तर मी त्याला ओळखत होते तशी, पण प्रत्यक्ष भेट जेव्हा प्रवीणनी सांगितली तशी झाली.
2: ओके. चला या सगळ्या गप्पांच्या मधून मधून तुमची आवडीची गाणी पण आपल्याला पेरायची आहेत, तर पहिला नंबर कुणाचा, कुणाचं गाणं घेऊयात आणि कुठलं?
1: साहजिकच पहिला मान घरच्या लक्ष्मीचा, त्यामुळे त्यांना मान पाहिला.
2: थोडस गाण्याच्या आस्वादनासह पहिलं गाणं कुठलं ऐकूयात?
0: श्री विष्णूंपासून सुरुवात करूया, नारायणा रमारमणा.
2: ओके. नक्की. पुन्हा मी म्हणाल्याप्रमाणे प्रत्येक गाणं निवडताना एक विचार आपल्या डोक्यात असतो, खूप अनेक गोष्टी त्याला चिकटलेल्या पण असतात. या गाण्याविषयी काय, हे निवडताना काय भाव होता?
0: मी स्वभावाने जरा धार्मिक आहे, त्यामुळे मला अशी देवाची गाणी भजन असं आवडतं. आणि हे नाट्यगीत आमच्या ज्या नाटकामध्ये नाटकाने आम्हाला पुरुषोत्तम करंडक मिळवून दिला, प म्हणजे पाठांतर असं नाव होतं त्याचं, तर त्याच्यामध्ये आम्ही एक म्युझिक पीस म्हणून हे गाणं वापरलं होतं. तर त्याला एक थोडंसं एक आठवणींची झालरपण आहे.
2: ऐकूया आपण.

0: सर, आम्ही आम्ही म्हणत असताना ताईंनीमध्ये एक मी आणलं. मी धार्मिक आहे, आपण नाही आहात का?
1: नाही नाही नाही, म्हणजे काय तिच्यामुळं जास्त झालो आहे. मुळात आमच्या घरात वारकरी परंपरा आहे, सगळे वारकरी संप्रदायातील मंडळी आहेत. आई वडिलांचं नाव, वडिलांचं नाव विठ्ठल, आईचं नाव रुक्मिणी आहे. त्यामुळं धार्मिक असणं हे काय मॅन्डेटरी नाही आहे, पण मी मनापासून खूप देव मानतो. आणि जे काही आपल्या आयुष्यात चांगलं घडतं त्याचं श्रेय मी देवाला आणि आई वडिलांना देतो नेहमीच.
0: नक्कीच. तरी देऊळ बंद पहिला त्यावेळीच जर थोडंसं पडद्यामागचं कथानक जर बघितलं, तरी आपल्याच म्हणण्यानुसार की फार तो ते दिवसही नसतात फार देवदेव करण्याच्या असं म्हणूयात आपण, पण तरीही दैवयोगानं तो सिनेमा तुमच्याकडे आला. ती पण एक कथा तुम्ही खूप छान सांगता, ऐकायला आवडेल आम्हाला.
1: नाही, कसं आहे माहिती का, सुरुवातीच्या अगदी स्ट्रगलच्या काळामध्ये आपण अनेक ऑप्शन शोधत असतो ना, की मला इकडनं काम येईल, मला तिकडनं काम येईल, मग ते काम आलं की माझं चांगलं होईल, भलं होईल, करिअर सुरू होईल. तसं मी खरं तर मुळशी पॅटर्न हा सिनेमा आधी लिहिला होता, पण त्याला समहू निर्माता मिळतच नव्हता, कारण मराठीत तोपर्यंत असे मारामारीचे असं ॲग्रेसिव्हली व्यक्त होणारे सिनेमे आलेच नव्हते, त्यामुळं त्याला निर्माता मिळत नव्हता. अचानक एक दिवस निलेश कोंडाळकर नावाचा माझा मित्र आहे, जो आत्ता नगरसेवक आहे, स्वीकृत नगरसेवक आहे पुण्यात, तर तो आला. मला म्हटला, अरे माझे एक जवळचे आहेत कैलास वाणी म्हणून आमचे, तर त्यांना ना काहीतरी करायचं आहे ते तुमच्या क्षेत्रातलं, डॉक्युमेंटरी डॉक्युमेंटरी म्हटला होता तो.
0: ओके,
1: मी म्हटलं चला डॉक्युमेंटरी, तर डॉक्युमेंटरी सुरुवात तर होईल. म्हणून मी त्याच्याकडं गेलो आणि त्या वाणी साहेबांना भेटलो आणि त्यांनी प्रपोजल दिलं. मला, मी लगेच मुळशी पॅटर्नचं स्क्रिप्ट काढलं. ते म्हटले नाही नाही नाही, मला असं काही करायचं नाहीये सिनेमा, मी ज्यांना मानतो त्या माझ्या स्वामींवरती मला सिनेमा करायचा आहे. तर स्वामी म्हणजे, तर त्यांच्या मागं स्वामी समर्थांचा फोटो होता. तर मी म्हटलं यांच्यावर करायचं आहे का? हो. आता ना तोपर्यंत मी काही देव असा इतकं नाही का, रोज नमस्कार पूजा अर्चा असं काही मानत नव्हतो तेवढं. तर जेव्हा ते म्हटले की नाही यांच्यावर करायचं आहे, मी म्हटलं हो करू की 100% करू. तर तुम्ही ओळखता का ते म्हटले यांना? म्हटलं हो ओळखतो की, आता नाही म्हटलो तर काम जाईल ही भीती, त्यामुळे म्हटलं हो ओळखतो. आणि मी काय असा नास्तिक नव्हतो जे देवाला नावं ठेवतात, नास्तिक म्हणजे की रोज पूजा अर्चा नमस्कार असं काही होत नव्हतं. आणि मी ते म्हटले चला दुसऱ्या दिवशी आपल्याला जायचं आहे. म्हटलं कुठं? ते म्हटले दिंडोरीला नाशिकला, आमचे तिथं गुरुजी आहेत गुरुमाऊली, त्यांना ते ऐकवायचं आहे तुमची गोष्ट, तुम्ही काहीतरी छान गोष्ट तयार करा. म्हटलं हो हो करतो. आणि मी घरी येऊन झोपलो, कारण दिवसभर खूप काम झालं. मग मी माझे आणि माझे सहकारी प्रणित कुलकर्णी जे नाही आहेत करोनाच्या काळात ते गेले, जे माझ्याबरोबर दिग्दर्शक होते, लेखक दिग्दर्शक देऊळबंदला पहिला. तर प्रणित आणि मी, प्रणित म्हटलं मी सकाळी तुला घ्यायला येतो, ते लोक येणार आहेत आपल्याला घरी यायला, तू लिहितोयस ना गोष्ट? म्हटलं हो मी लिहितो गोष्ट. प्रणित म्हटलं बघा तू लिहितोयस ना, मग मी काय विचार नाही करत.

0: हो म्हटलं डोंट वरी, मी लिहितो. झोपलो, काही रात्री लिहिलं नाही, सकाळी पुन्हा उठलो तर ती लोकं आलेली गाडी घेऊन. मला आठवतंय आपले जे खासदार आहेत पिंपरी चिंचवडचे, आप्पा बारणे, श्रीरंग बारणे साहेब,
1: श्रीरंग.
0: ते स्वतः आणि त्यांची टीम सगळी. तर मी बसलो गाडीत, म्हटलं जाऊ दे प्रणित, म्हटलं झाली का गोष्ट? म्हटलं नाही रे, मी झोपून गेलो. पण म्हटलं डोंट वरी ना, नाशिकला 4-5 तास लागतात, तर होईल, काहीतरी सुचेल. म्हटलं बघा नाही तर तिथं येलो राहत आहे. आणि बसलो गाडीत, विचार करू लागलो तर मला ओमेटचा उलटी होते. मला गाडीत बसले
1: गाडी
0: आणि त्यात मागं बसवलं होतं. प्रतिमा काय आपल्याला कोण ओळखते, व मागं टाकलं होतं कुठल्या तरी सीटवर. तर मी ते उलटी होण्याच्या टेन्शनने मी गेलो झोपून. थेट नाशिक आल्यावरच उठलो, म्हणजे त्या लोकांनीच उठवलं. तर नाशिक, प्रणित म्हटलं झालं, काही सुचलं का? म्हटलं सुचलंय, डोंट वरी म्हटलं, छान सुचलंय. आता तिथं खूप रांगा होत्या, म्हटलं रांगेत गेल्यावर तरी आपल्याला 1-1.5 तासाने मिळणार. मी हे विसरलोच की आपण खासदार साहेबांबरोबर आहे. रांगेत उभं राहिलो, म्हटलं सुचेल आता 1-1.5 तास. एकदम लोक पळत आली, चला चला चला, माऊलींनी बोलवलंय. अरे म्हटलं का बोलवलं? पहिल्यांदा मला कुणीतरी रांगेत न थांबू दिला तर राग यायला लागला. डायरेक्ट बसवलं, म्हटलं चला आता एवढे मोठे गुरुजी आहेत, गुरु माऊली आहेत, वेळ लागेल ना यायला. म्हणून बसलो, म्हटलं विचार करायला लागलो तर समोरच ते. चला म्हटलं, चला हे आल्यावर आता खासदार साहेब, 2-4 मंत्री ह्या लोकांशी बोलतील ना आधी, आपल्याला कोण विचारतंय, तोपर्यंत विचार करू. विचार करायला लागलो तेवढ्यात ते गुरुमाऊलींचं पहिलं वाक्य होतं, चला आले का ते लेखक
1: पहिलंच.
0: तर मी म्हटलं हा, कळलं की तुम्ही काहीतरी गोष्ट लिहिली आहे, चला सुरू करा. अरे म्हटलो काय लोक असतात माझ्या मागच लागली आहेत. तर म्हटले हा चला ना सुरू करा. तर म्हटलं हो छान गोष्ट झाली आहे, प्रणित दादा माझ्याकडे बघतोय. त्याला कळलं याचं काही तयारी नाही आहे. म्हटलं अरे मला तरी सांगायचं ना, मग मी नसते का लिहिली? म्हटलं अरे दादा झाली आहे गोष्ट, हा चला सांगा. त्यांनी दुसऱ्या कोणाची चौकशी पण नाही केली होत्या गुरुमाऊलींनी,
1: वेळच नाही.
0: आता परीक्षा देवाची नाव आत्ता आहे सिनेमाचं, पण तेव्हा चालू होती माझी. आणि मी म्हटलं हा काय असतं, एक ना नास्तिक असतो. आता म्हटलं आपल्यापासूनच करू सुरुवात. तो असतो शास्त्रज्ञ, तो असतो अमेरिकेत राहत. पण होतं काय, आपल्या देशामध्ये ना खूप मोठं संकट येतं, आतंकवादी हल्ले होणार असतात, आणि ते थांबवण्यासाठी जी एक यंत्रणा पाहिजे. बरं त्यावेळी सगळं ते कसाब वगैरे झालेलं समुद्रमार्गे, ते होईल. आणि मी बोलू लागलो, मी बोलत गेलो, आणि जो तुम्ही सिनेमा पाहता तो मी 1 सेकंदही न थांबता त्या दिवशी बोललो.
1: बापरे.
0: आणि प्रणित दादाला म्हटलं तुझ्या लक्षात येतंय ना मी काय बोलतोय? तो म्हटलं डोंट वरी, तू बोलत राहा.
1: ओके.
0: आणि जो तुम्ही सिनेमा पाहता मी तो त्या दिवशी बोललो, स्वामींनी माझ्याकडनं करवून घेतला आणि सिनेमा आला. अशी ती गोष्ट.
1: वा, किती कंगोरत या गोष्टीला, किती थेट स्वामींच्या आशीर्वादाचे धागे जुळलेले आहेत, त्याचा प्रत्यय आपल्याला सिनेमा बघताना नक्कीच येतो. ताईकडे वळण्यापूर्वी तुमच्या आवडीचं एक गाणं.
0: साहजिकच माझ्या आवडीचं गाणं त्याच सिनेमातलं, प्रणित कुलकर्णी आज जरी आपल्यात नसला तरी परमेश्वराचा त्याच्यावर इतका मोठा आशीर्वाद होता की त्यांनी पेन घेतला की जे लिहून व्हायचं ते उत्तम व्हायचं. देऊळबंदची सर्व गाणी त्यांनी लिहिलीत, मुळशी पॅटर्नची सर्व गाणी त्यांनी लिहिलीत, सरसेनापती हंबीररावची गाणी त्यांनी लिहिलीत. तर त्या प्रणितदादांनी देऊळबंदच्या पहिल्या भागासाठी लिहिलेली जी अंगाई, जातो दूर जवळही येतो लाटांचा पाळणा, हे माझं सर्वात आवडतं गाणं आहे.

0: वाद खरं तर अंगाई म्हटलं की काहीतरी शेवटाकडे गेल्यासारखं वाटत होतं, पण एक कलाकार म्हटलं की हे असंच आहे, त्याचं आयुष्य कुठंही कुठल्याही मुद्द्याला सुरू होऊ शकतं आणि कुठेही थांबू शकतं त्या त्या कलेच्या अनुषंगानं. तई अंगाईपर्यंत आपण थोडंसं उशिरा जाऊ तुमच्या स्वतःच्या अंगाईपर्यंत, पण पुन्हा थोडंसं तुमच्या बालपणात जात म्हणा किंवा सरांचंही बालपण मला ऐकायला आवडेल, जरी तुमची उशिरा भेट झाली असली तर निश्चितच आपण नंतरच्या सगळ्या सहचारातून एकमेकांविषयी जाणून घेत असतो की बेस काय आहे वगैरे. तसे तुम्हाला सर लहानात लहान काय माहीत झालेत?
1: मला एवढं माहिती आहे की तो सुट्ट्यांमध्ये गावाला जायचा, त्याच्या गावाकडच्या आठवणी सांगतो तो, की कसं वडिलांबरोबर मग शेती करायचो आम्ही, या सगळ्या आठवणी तो सांगत असतो. त्याच्या कॉलेजच्या शिक्षकांनी मला काही त्याच्या आठवणी सांगितल्या होत्या. आम्ही एका कार्यक्रमासाठी त्याच्या कॉलेजमध्ये गेलो होतो, त्यात तो प्रमुख पाहुणा म्हणून होता आणि मी गेले होते त्याच्यासोबत. तेव्हा कॉलेजचे त्याचे शिक्षक भेटले होते आणि ते म्हणाले की तो फार म्हणजे डेंजर होता कॉलेजमध्ये असताना, पण डेंजर कसा, अन्यायाविरुद्ध लढणारा असा डेंजर असतो ना, की जर कॉलेजमध्ये कोणी मुलींची छेडछाड करणारा असेल तर हा आणि त्याचे मित्र सगळेजण असे चेन वगैरे घेऊन

0: कॉलेजच्या गेटवर थांबायचे आणि जर कोणी छेडछाड करताना दिसलं तर त्याला मारायचे वगैरे असा होता. ते अशा सगळ्या आठवणी मला माहिती आहेत
1: अच्छा,
0: त्याच्या.
1: म्हणजे मुळशी पॅटर्न वगैरे त्यावेळेपासून डोक्यात
2: हो
1: आणि आचरणात होते
2: हो मी
1: चांगल्या
2: खूप
1: अर्थानं अर्थात,
2: खूपच जरा एकदम अग्रेसिव्ह होतो.
1: अगदीच अगदीच. वा, एकूण काय तर जीवनातल्या त्या त्या टप्प्यांवर खऱ्या अर्थानं तुम्ही जीवन जगलाय, कारण हे टप्पे पुढे बदलत तुम्ही दिग्दर्शक म्हणून हे प्रसंग पडद्यावर उभे करू लागलात आणि त्याचे समाजावरचे परिणामही तुम्ही एका अर्थानं दिग्दर्शित करू लागलात. एवढा मोठा हा आयुष्याचा स्पॅन आहे, म्हणून या एवढ्या मोठ्या स्पॅनला एखादा भाग किंवा एखादा तासही पुरणार नाही आहेत. आपल्या ह्या गप्पा खूप लांबपर्यंत चालणार आहेत. आजच्या कार्यक्रमाची वेळ मात्र इथे संपत आली आहे, पुढच्या भागात नक्की भेटूया. तर शोध हो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध सिने लेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण विठ्ठल तरडे आणि त्यांची सुविद्य पत्नी लेखिका गीतकार दिग्दर्शक अभिनेत्री स्नेहल प्रवीण तरडे यांच्याशी गप्पा. आज आपण ऐकला भाग पहिला, पुढच्या भागासाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: आम्ही श्रोते हो हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकला 378.78 meters अर्थात 792 kilohertz. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

बजेटनं श्रोते हो, आज मंगळवार. तुम्ही सगळेजण अगदी आपुलकीनं वाट बघत असाल की सुखदा, रोहित आणि शर्वरी यांच्या नेमक्या गप्पा कुठल्या विषयावर रंगल्यात. बोला म्हणजे बाहेर उन्हाळा आहे हे मला मान्य आहे, खूप गरम होतंय, पण त्यांच्या देखील अशा छान गरमागरम खुमासदार गप्पा मारायला तुम्ही देखील आतुरतेनं वाट बघत आहात. चला तर मग अजिबात वेळ न दवडता ऐकूया स्मिता गानू जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर.

0: मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया तर आपुलकी या घरात.
1: अरे वा सुखदा, काय ग आज एकदम छान साडी वगैरे तयार झाली आहेस.
2: छान छान साडी म्हणजे फक्त साडीच छान का? मी छान नाहीये का?
1: नाही ग नाही ग नाही ग, तसं नाही तसं नाही, तू छान आहेसच. ते काय आता रोज रोज सांगायचं. आणि मुख्य म्हणजे तुझा चॉईस मस्त आहे एकदम.
2: थँक्यू. माझा चॉईस मस्त आहे असं म्हटल्याबद्दल.
1: हे बघ, गोष्ट साधी सरळ सोपी आहे. तू मला जीवनाचा साथीदार म्हणून निवडलंस, इथेच तुझा छान चॉईस निर्विवाद सिद्ध झालेला आहे.
2: म्हणजे माझ्या या चॉईस बद्दल तू बोलत होतास? होय.
1: हा म्हणजे हा वन ऑफ युअर बेस्ट चॉईसेस असं म्हणू शकतो.
2: सगळं चांगलं तेवढं कसं स्वतःला लावून घेतोस रे तू?
1: कारण तू कधीच चांगलं म्हणत नाहीस. बरं, आता विषय होता तुझ्या सुंदर दिसण्याचा आणि तुझ्या साडीचं प्रयोजन काय हा. पण सुखदा, थांब एक मिनिट. ही साडी काय ग, ही मी कधी बघितली नव्हती. नवीन घेतलीस की काय? हा, कुठे घेतलीस? म्हणजे सेल बिल मध्ये?
2: अरे हो. ऐक जरा, ही साडी तू बघण्याचा प्रश्नच नाही, कारण ही माझी साडी नाहीच आहे मुळी.
1: येस, म्हणजे बघ माझं किती बारीक लक्ष असतं तुझ्याकडे, आणि तू म्हणतेस की मला काही माहितीच नसतं, मला काही पर्वाच नाही वगैरे.
2: तुला काही माहीत नसतं ही वस्तुस्थिती आहे. या खेपेला फॉर अ चेंज तुझं म्हणणं खरं ठरलंय की ही साडी माझी नाहीये, त्यामुळे तू बघितलेली नाहीये.
1: कोणाची आहे? कोणाची?
2: तर ती माझ्या आईची आहे.
1: हो काय ग, पण आईची साडी कशासाठी आणलीस? एकीकडे म्हणायचं त्या कपाटभर साड्यांचं काय करायचं म्हणून, आणि हे असं कोणाकोणाच्या साड्या नेसायला घेऊन यायचं, हे काय तुझं गणित मला कळत नाही.
2: एक मिनिट रोहित, ही काही कोणाकोणाची साडी नाहीये,
1: मग
2: माझ्या आईची साडी आहे.
1: यु मीन माहेरची साडी?
2: पण म्हणून ही साडी नेसून मी काही मुळेमुळे रडणार वगैरे नाहीये, उलट मला छान प्रसन्न वाटतंय.
1: हो, ते दिसतंच चेहऱ्यावरून. पण माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर.
2: आईची साडी नेसायला कोणतंही कारण लागत नाही, मात्र ती नेसली की हसण्याचं खुश होण्याचं कारण आपोआप मिळतं.
1: हो, साहित्यिक आणि सेंटिमेंटल.
2: अजिबात सेंटिमेंटल नाही, पण तू कोणत्याही बाईला विचार, आपल्या आईची साडी नेसणं म्हणजे जणू काही आईच्या मायेची ऊब मिळणं.
1: हो, हे मात्र खरं आहे. आपली शर्वरी सुद्धा नाही का नेहमी आईच्या साड्या नेसायला घेऊन जाते.
2: आणि अरे गंमत म्हणजे एरवी ह्या मुली कॉर्पोरेट मध्ये फॉर्मल कपड्यात असतात.
1: पूर्वी खूप स्ट्रिक्ट होतं हे प्रकरण. फॉर्मल कपड्याचे सुद्धा केवढे नियम असायचे.
2: आणि रंगांच्या बाबतीत सुद्धा काय तर म्हणे न्यूट्रल कलर असावेत.
1: पण हल्ली ड्रेस कोड बऱ्यापैकी शिथिल झालेले आहेत, म्हणजे सिम्पल सलवार कमीज वगैरे चालतं. काही काही ऑफिसेस मध्ये ठराविक दिवशी टी शर्ट सुद्धा चालतात म्हणे. पण ते शर्वरीचं तू काय सांगत होतीस?
2: हा, तर शर्वरी आईच्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि भाव खाते, कारण आईच्या साड्यांचा चॉईस भन्नाट आणि हाय क्लास आहे.
1: हे बघ, साड्याच नाही एकूणच आईच्या सगळ्याच बाबतीमध्ये चॉईस रंगसंगती जबरदस्त असते.
2: आणि बऱ्याच लोकांचं मानणं असतं की खूप महागातली वस्तू म्हणजे भारी वस्तू, पण आई अगदी साधी सुती साडी सुद्धा किती छान पद्धतीने नेसतात. तो काय तो तुझा शब्द काय त्यासाठी?
1: एलिगंट. एलिगंट,
2: हा. एलिगंट, मोहक आणि अभिरुची पूर्ण.
1: क्या बात है.
2: म्हणजे साधी वस्तू सुद्धा तुम्ही कशी प्रेझेंट करता यावर त्या वस्तूचं किंवा गोष्टीचं सौंदर्य आणि कल्पकता हे दिसून येतं.
1: आणि मग शर्वरी त्या साड्या नेसून ऑफिसला जाते आणि मग
2: ऑफिस मधल्या कलिग्स तिला हमखास विचारतात, ही मम्मीची साडी आहे ना?
1: आणि मग तिला रागच येत असेल.
2: इथेच चुकता तुम्ही पुरुष मंडळी
1: का?
2: अरे आईची साडी असं छान लेबल मिळालं की उलट ती प्राऊड वगैरे असं काय ते फील करून घेते.
1: आणि आईची साडी मिरवते असंच म्हणायचंय ना तुला?
2: रोहित तुला गंमत सांगते, अरे साडी नसल्यावर स्त्रीचं दिसणं साडीवर अवलंबून नसतं, तर ती स्त्री ती साडी कशी कॅरी करते यावर अवलंबून असतं.
1: हो हो, मला वाटलं नेसली साडी झालं काम, पण त्यामागे एवढं हे सगळं लॉजिक वगैरे असतं मला माहित नव्हतं बुवा.
2: साडी नेसल्यानंतर कुणी अवघडून वावरतात, कुणी अगदी सहज असतात ना, या सहजतेमध्येच खरं सौंदर्य दडलेलं असतं.
1: बरं बरं बरं, आता तू तुझी दडलेली गोष्ट सांगून टाक बरं. म्हणजे ते आईची साडी का बरं आणलीस ते? नाही मगाशी तू म्हणालीस की त्याला काही कारण लागत नाही वगैरे, तरी पण कुछ तो बात होगी असं वाटतं.

0: मला
1: बात वगैरे काही नाही. मागच्या रविवारी मदर्स डे साठी आईला ही साडी सरप्राईज म्हणून आणली होती. तू हैदराबादला गेला होतास ना म्हणून तुला दाखवता आली नाही. आणली तशी लगेच तिला देऊन आली.
0: अच्छा, मदर्स डे म्हणजे मातृदिन
1: इंटरनॅशनल.
0: हा, मे महिन्यात असतो ना हा दिवस.
1: हा, मे महिन्यातला दुसरा रविवार. मला माहिती आता तू म्हणशील की हा काही आपला सण नव्हे,
0: तिकडचा.
1: हा, परदेशात आलेलं फॅड आहे.
0: पण आई हे बघ काय म्हणजे मी टीका करणारा माणूस आहे हे तुझं म्हणणं बरोबर आहे. आला असेल परदेशातून हा दिवस, पण एका चांगल्या कारणासाठी साजरा केला जातो की नाही झालं तर मग.
1: दॅट्स लाईक अ गुड ह्युमन बिंग. अगदी बरोबर. फक्त आपल्या देशातला नाही म्हणून एखाद्या दिवसाच्या आनंदावर बोट ठेवणं हे काही फारसं योग्य नाही.
0: आणि आपण सुद्धा नाही का मातृदेवो भव पितृदेवो भव असं म्हणतोच ना. मग या निमित्ताने हीच भावना व्यक्त करायची.
1: अगदी. म्हणजे आपण श्रावण अमावस्येला मातृदिन आपल्याकडे करतोच साधा. आणखी एक तू की नाही, खरं म्हणजे छान सोपं करून टाकलं सगळं. तर मी आईला साडी आणि ब्लाऊज पीस आणि फॉल असं सगळं दिलं.
0: अगं हे पण तू सगळं घरी करतेस ना, हे फॉल बिल लावणं वगैरे.
1: मुलगी कोणाची आहे मी? माझ्या आईचीच ना. साडीला फॉल लावणं म्हणजे आईचं आवडीचं काम. तासा भरात लावते ती फॉल आणि तो सुद्धा परफेक्ट मस्त नीट नेटका.
0: आणि आई साहेबांचे हेच गुण आपल्यात आले आहेत मॅडम जी.
1: असे नाही, आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा इतरांना जास्त कळतं असं मला वाटतं. पण आईची टापटीप माझ्याही कामातून जर दिसत असेल तर तो आईचाच गौरव आहे.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. पण तरी सुद्धा सुखदा एक विचारतो म्हणजे तू कधीपासून हे डेज वगैरे साजरे करायला लागलीस ग?
1: पुन्हा आपण तिथेच येतो. अरे सणवार कशासाठी किंवा हे डेज वगैरे कशासाठी? तर
0: मज्जा करण्यासाठी, गोडधोड खाण्यासाठी निमित्त. आणि अर्थशास्त्रात म्हणतात ना तसं, अर्थकारणाला म्हणजेच बाजाराला चालना देण्यासाठी.
1: हे हेतू आहे तसं. पण आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे या निमित्ताने चार नातेवाईक किंवा शेजारी पाजारी जमावेत, विचारांची देवाणघेवाण व्हावी, कुणाला काही मदत हवी असेल तर केली जाते इतकं.
0: हो, आणि कुणाला थँक यू वगैरे म्हणायला एरवी संकोच वाटत असेल तर या निमित्ताने ते म्हणता यावं. थोडक्यात कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा दिवस. बरोबर की नाही?
1: अगदी बरोबर.
0: आणि तुझा आवडता फंडा, त्या त्या ऋतू प्रमाणे निसर्गाशी जवळीक साधणं किंवा संस्कृती जपणं.
1: हे तर नक्कीच खरंय. हा म्हणजे आता हेच बघ ना, अधिक महिन्यात जावयाला खास बोलावून.
0: थांब, बेल वाजली, बघूया कोण आहे.
2: हा बापरे, गरम आहे. गरम असं मी आता अजिबात म्हणणार नाहीये.
1: हा,
2: कारण असं म्हणून ना आणखीन गरम व्हायला लागत.
0: अरे हे काय नवीनच ऐकतोय मी. मग काय म्हणणार आहेस तू? वा काय मस्त चिडडे म्हणून वगैरे.
2: दादा तू ना, पण दादा एक मिनिट हा, तुझ्याकडे मी नंतर बघते. पण ही मा काय, बहारों की राणी, ख्यालों की मलिका, कोण आहे कोण इथे?
1: शर्वरी का ग, काही बोलतेस का तू?
2: बर मग काय म्हणू. हा, तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया. हे सुखदा, मॉडर्न किंवा आजच्या भाषेत म्हणायचं तर टवका दिसेस. टवका.
1: अगं ए, तुझ्या जिभेला काही हाड? हा, गप्प बसा, काय शब्द वापरतेस तू.
0: शर्वरी थँक्यू. म्हणजे मला सुद्धा असंच काहीतरी म्हणायचं होतं, म्हणजे टवका वगैरे असा नेमका शब्द मला सापडत नव्हता ग.
1: बास बास हा रोहित, आता तुम्ही दोघं काही ते टवका बिवका असलं काहीतरी नको उगाच, म्हणजे असलं काही बोलू नका. आईची साडी नसल्यामुळे माझं मला छान वाटतंय हे मात्र नक्की.
2: येस, मला वाटलंच की ही तुझी साडी नक्कीच नाही. पण भारी आहे बरं का साडी, एकदम मस्त आहे.
1: थँक्यू. तू पण येऊन जा एखादा नेसायला. एवढं शांत कूल वाटतंय ना या गर्मीमध्ये सुद्धा. छान सफेद आणि आकाशी रंग दोन्हीही थंडावा देणारे.
0: हे घ्या बहिणाबाई, तुम्ही पण हा थंडावा घ्या. ताज गारेगार लिंबू सरबत.
2: वा वा वा दादा असावा तर असा. बरं का, मी की नाही एक निरोप सांगायला आली आहे. म्हणजे हे काम मी फोनवर करू शकले असते.
0: पण तुला इथे येण्यासाठी काहीतरी कारण हवं असतं ना.
2: सुखदा याला ना गप्पा बसायला सांग, नाहीतर.
1: शर्वरी हे बघ तू असं कर, तू फक्त माझ्याशी बोल. हा, कसला निरोप आणि कुणाला द्यायचा आहे?
2: ते अधिकाचं वाण द्यायचं वगैरे आई म्हणत होती, पण मोहितने या वाण वगैरे किंवा काहीही वस्तू देण्या घेण्याला साफ नकार दिलाय.
0: वा वा वा क्या बात. म्हणजे चला माझ्या नकाराला आणखी एक भक्कम आधार मिळाला तर.
2: हो, तर तू सुद्धा नाही म्हणणार हे मला ठाऊक.

0: लवकरच होतं. मग आम्ही एक प्लॅन बनवला.
1: काय काय काय?
2: अरे वा, कसला प्लॅन केलात ग तुम्ही?
0: अधिक महिना साजरा करायला म्हणून आपण सगळे कुठेतरी छोटीशी 4 दिवसांची ट्रिप करूया. कसं वाटलं?
1: पण मग ते माझे 33 अनारसे, जावयाची पूजा, चांदीची वाटी वगैरे वगैरे वगैरे.
2: रोहित उगाच आपलं काहीतरी. आज सकाळी तर आपण म्हणत होतो नाही का की जावयाचा मान म्हणजे लेकीचा सुद्धा मान असतोच ना.
1: नाही नाही, म्हणजे लेकीचा मान हा जावयाचा मान असं तुला म्हणायचंय का? आईची साडी नेसल्यामुळे असेल असेल असेल. वा वा वा, म्हणजे आमच्या मानात तुम्ही परभारे स्वतःला सुद्धा मोजून घेत आहे.
2: अरे केव्हाही आपला उल्लेख लेख जावई असाच होतो की नाही? जोड शब्द.
1: अगदीच अगदीच. आई बाबा किंवा रेवाच्या सुद्धा बोलण्यात नेहमी रोहित सुखदा असं जणू काही जोड नाव असावं असं आपलं नाव येतं.
2: आणि आपण सुद्धा नेहमी शर्वरी मोहित असा एकत्रच उल्लेख करतो की नाही?
1: नक्कीच नक्कीच. पण ते जाऊ दे, अधिक बिधिक बाजूला ठेव. वाण घ्यायचं नाही म्हणून आम्ही येतच नाही असं तू आईला म्हणाली नाहीस ना?
2: नाही रे, मला माहितीये माझ्या आईबाबांकडे जायला माझ्यापेक्षा तू जास्त उतावीळी असतोस.
1: नाही पण काही नवीन वस्तू घ्यायची असेल, काही उपकरण वापरताना अडचण आली तर ते पहिला फोन मला करतात म्हणून.
2: हो बरोबर.
1: आणि त्यामुळे तुला हेवा वाटणं माझा स्वाभाविक आहे.
2: अरे
1: थोडी जेलसी होते हो की नाही सांग.
2: होते खरी थोडी थोडी, पण ना मला की नाही तुझं कौतुक सुद्धा वाटतं. कधी कधी तर मी विसरून जाते की तू त्यांचा मुलगा नव्हे जावईयेस, एवढं तुमचं नातं अकृत्रिम आहे.
1: वा वा, काय परफेक्ट शब्द वापरलायस, अकृत्रिम. झकास. आणि म्हणूनच सुखदा, म्हणजे तुझे हे सगळे जे गुण आहेत ना त्यामुळे तुम्हाला आवडतं.
2: वा वा वा वा, मस्का बटर पुरे आता
1: बरं राहिलं नाही करत. पण मग प्लॅन काय आहे? म्हणजे पुरुष मंडळींना नामोहरम करण्याचा काही प्लॅन झालाय का शर्वरी?
0: हो सांगते. मी काय म्हणते सुखदा, तूच सांग ना.
1: ओ माय गॉड, म्हणजे सुखदा तुला हा कट आधीच माहिती होता? म्हणजे नामोहरम वगैरे करणं हे तुला माहिती होत?
2: नाही रे, उलट त्याच पुरुषाचं कौतुक करण्याचं आम्ही ठरवलंय. म्हणजे आम्ही आपल्या 3 कुटुंबांची मिळून एक झक्कास ट्रीपच ठरवून टाकली.
0: हो ना, आधी आम्ही महाबळेश्वर ठरवत होतो, पण आता गेस व्हॉट, मी असं म्हणेन गेस वेअर, कुठे जाते ओळख ओळख.
1: आता महाबळेश्वर नाही तर मग कुठे?
0: थेट सोमनाथला जातोय आपण. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाच्या अमृत महोत्सवात सहभागी व्हायला.
1: शपथ. बियॉन्ड इमॅजिनेशन. कसला भारी प्लॅन आहे. पण मला सांग, सगळ्यांना जमणार आहे का ग?
2: जमावच लागेल, म्हणजे त्याचा सोहळा काय तो झाला, पण वर्षभरात आपण जाऊ शकतो ना केव्हाही. लवकरच वर्षभर म्हणजे उगाच वेळ नाही घालवायचे. रेवा शर्वरी वर्क फ्रॉम होम म्हणजे वर्क फ्रॉम सोमनाथ करतील.
0: मोहितने तिथेच आसपास साईट व्हिजिट ऍडजस्ट करून घेतलीये. मुक्ताला शाळेला सुट्टीच आहे आणि दोन्ही आई बाबा मंडळींना सुट्टीचा काही प्रश्नच नाही.
1: व्हॉट अबाउट मी? मी काही रिकाम तिकडे आहे का? समजा त्याच आठवड्यात माझं काही महत्वाचं काम निघालं तर तुम्हाला माझं शेड्यूल तरी माहितीये का?
2: तुला आठवतं का रोहित, मागच्या रविवारी जेवताना मी सहज गप्पांमध्ये तुला पुढच्या महिन्याच्या टूर किंवा महत्वाच्या मीटिंग आहेत का वगैरे विचारलं होतं.
1: ते यासाठी होत तर? अगं पण ते अगदी आपलं कसं कॅज्युअल बोलणं चालू होत.
2: तुझ्यासाठी कॅज्युअल नाही का ग?
0: हो तुझ्यासाठी कॅज्युअल होत, पण त्यातून आमचा गुप्तहेर बातम्या खणून काढत होता.
1: तुम्ही बायका ना खरंच, म्हणजे अशा शातीर असता कल्पनाच येत नाही. मी आपला भाबडेपणाने सरळ सरळ उत्तर देत होतो.
0: दादा तू तरी हे बऱ्यापैकी शांतपणे ऐकून घेतलंस. मोहित तर उडालाच, आणि त्याला ही खबर दिली कोणी माहितीये का?
1: कोण?
0: आपल्या साटोबाई मुक्ताई.
2: अगं बाप लेकीचं नातं असंच असतं, मुली आपली सिक्रेट्स पहिली बाबाकडे शेअर करतात.
1: आणि लग्न झालेल्या मुली आपल्या आई वडिलांशी मेतकूट जमवून जावयाचा बकरा करतात, त्याचं काय?
0: ए दादा काही बोलू नकोस. अरे बकरा कसला, आम्ही तर तुमचा सन्मान आणि सत्कार करतोय.
1: सगळं तुम्हीच ठरव आणि त्याला गोंडस नाव द्या. सन्मान सत्कार चालायचंच.
2: कौतुक अरे.
1: बरं ते जाऊ द्या, आपण ट्रीपला जातोय त्याबद्दल आणखी काय गुप्त खल वगैरे केलेत का तुम्ही?
0: हा सांगते सांगते ना, पण सुखदा त्याआधी माझा एक फक्त छोटासा प्रश्न आहे. मुळात हे अधिक मास प्रकरण आहे तरी काय, म्हणजे त्यावरून आपली आज एवढी चर्चा झाली.
1: म्हणजे हिला हेच मुळात माहित नाहीये, सांगून टाकलं.
2: प्रकरण वगैरे काही नाही ग, वैदिक काळापासून सौर कालगणना आणि चांद्र कालगणना अशा कालगणनेच्या 2 पद्धती चालू होत्या. वैदिक ऋषींना हे लक्षात आलं की चांद्र आणि सौर कालगणना यांचा एकमेकांशी

0: मेळ जुळण्यासाठी काही दिवसांचा फरक राहतोय त्यात.
1: म्हणजे आपले ऋषीमुनी किती ग्रेट होते बघितलंस ना, पुढे काय झालं?
0: हा, तर हे अंतर भरून काढण्यासाठी मग दर 3 वर्षांनी कालगणनेमध्ये 30 दिवस अधिक घेण्याची पद्धत सुरू झाली. तोच हा अधिक मास.
2: पण त्यात जावयाचा संबंध येतोच कुठे?
1: अरे जावयाचा संबंध म्हणजे जिथे कमी तिथे जावई देतो हमी, कळलं? म्हणून जावयाला मस्का मारण्याची पद्धत रूढ झाली, कळलं का तुला?
0: काही या रोहित तुझं. बरं शर्वरी, ट्रीप साठीचं कॉन्ट्रीब्युशन तुला ऑनलाईन ट्रान्सफर करू ना.
2: भाई ग, त्या 2 सिनियर मोस्ट जोडप्यांपुढे खर्च हा शब्द उच्चारू नकोस.
0: का?
2: कारण अगं, ट्रीपचा सगळा खर्च तुमचे आणि आमचे आई बाबा करणार आहेत असं त्यांनी ठणकावून सांगितलंय.
1: अरे हे हे हे हे मात्र टू मच आहे, याला काय अर्थ आहे?
0: राहू दे रे, त्यांचा आनंद त्यात आहे असं म्हणायचं. मग अधून मधून करू द्यावं त्यांना, बाकीच्या गोष्टींमध्ये आपण या ना त्या रूपाने भरपाई करू.
2: ए म्हणजे आपण लहान मुलांचं मन राखायला त्यांच्या होला हो म्हणतो, पण शेवटी आपल्याला हवं तेच करतो असंच ना?
0: खरे, आपले आई वडील एका टप्प्यानंतर आपली मुलंच होऊन जातात ना शर्वरी. मग त्यांना मुलांसारखं जपायचं, त्यांचं मन राखायचं आणि त्यांना आवडतील अशा गोष्टी करायच्या शक्यतो.
2: येस,
1: सुखदा सुखदा. अगं नको ना एवढं इमोशनल बोलूस. अगं आपण सुद्धा 60-70 वर्षाचे झालो ना की आपली मुलं सुद्धा असाच विचार करतील का ग आपल्या?
2: अरे बापरे, आता कोण इमोशनल होतंय? हा
0: चला चला, तो उगाच आपली मस्करी करत असतो ग. चला आता वास्तवात येऊया.
1: हो हो, वास्तवात यायचं म्हणजे ही मांजर माझ्याशी पुन्हा भांडायला सुरुवात करणार.
2: अरे असं म्हणतात की ज्यांचं एकमेकांवर जास्त प्रेम असतं ती माणसं जास्त भांडतात.
1: अजिबात नाही, कुठेतरी काहीतरी ऐकतेस वाचतेस आणि इथे माझ्यावर ती फिलॉसॉफी फेकतेस.
0: थांबा दोघेही, तुम्ही पुन्हा सुरू होणार का रे? कुणीतरी एकाने गप्प बसा.
1: मला गप्प बसायचं?
0: अगदी देवासारखं बसा, शांत.
2: ऐकत नाही अजिबात.
1: नाही नाही नाही, तू तू ह्या ह्या भांडखोर मुलीला तू आधी सांग.
2: मी नाही भांडखोर, ह्या दुष्ट माणसाला सांग तू.
1: अरे
2: अरे नाही, थांबा.

मंडळी आताच आपण ऐकत होतात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, याचं लेखन केलं होतं स्मिता गानू जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: नमस्कार श्रोतेहो, आपलं आरोग्य दर्पणमध्ये मनापासून स्वागत आहे. मंडळी, हवामानात होणारा बदल असो किंवा इतर अनेक गोष्टींमुळे वाढणारा ताण असो, या आणि अशा अनेक कारणांमुळे तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. मग अशा वेळेस हॉस्पिटलची पायरी चढण्याची वेळ येते. मग डॉक्टर अंडर ऑब्झर्वेशन ठेवतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या इतकीच आपुलकीनं काळजी घेतात त्या म्हणजे प्रशिक्षित परिचारिका. वेळेवर औषधपाणी बघणं, औषधांना मिळणाऱ्या रिस्पॉन्सची दखल नोंदवून ठेवणं, या आणि अशा बऱ्याच गोष्टी परिचारिका रुग्णसेवेत असताना करत असतात. आज आहे जागतिक परिचारिका दिवस. आजच्या दिवसाचं औचित्य साधून आज आपण परिचारिका अर्थात नर्स यांचं आयुष्य नेमकं कसं असतं, त्यांना कोणत्या कोणत्या प्रश्नांना किंवा परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, या सगळ्याविषयी जाणून घेणार आहोत. आज आपल्या स्टुडिओमध्ये आम्ही आमंत्रित केलेलं आहे अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना. नमस्कार उमाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: त्या ऑगस्ट 1990 ते जुलै 1993 पर्यंत विद्यार्थी परिचारिका म्हणून कार्यरत होत्या आणि त्यानंतर जानेवारी 1994 पासून आतापर्यंत अधिपरिचारिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांचा ऑपरेशन थिएटरमधला कामाचा अनुभव जवळपास 20 वर्षांचा आहे. अगदी सुरुवातीला तुम्हाला मला विचारावं असं वाटतं की हे क्षेत्र तुम्ही का निवडलं किंवा काय असं घडलं की हेच चित्र निवडावं असं वाटलं?
1: खर तर क्षेत्र निवडायचं म्हणजे त्यावेळेला जेव्हा स्टुडंट म्हणून जॉईन व्हायचं होतं तेव्हा खर तर जॉब ओरिएंटेशन किंवा करिअर ओरिएंटेशन असं काही नव्हतं, तेव्हा तेवढं काही कळत नव्हतं. पण माझ्या घरामध्ये काही 2-3 जणी आहेत ज्या परिचारिका होत्या त्यावेळेला कार्यरत, त्यांच्याकडे बघून किंवा पेशंट रुग्णांची सेवा म्हणजे काय असतं किंवा एक तो युनिफॉर्म, युनिफॉर्मचं एक अट्रॅक्शन होतं, सफेद वस्त्र पर कभी न लग्ने देंगे असं सर्व ते एक मनाला असं भावून जाणार होत. त्यामुळे असं होतं की स्वच्छ आणि शुभ्र गोष्टी ज्या मनापासूनही शुभ्रता आणतील आणि रुग्णांची सेवा करतील त्याच्याकडे थोडं आकर्षित होऊन हा जॉब निवडण्याचं हे केलं. त्यामुळे म्हणजे तसं म्हटलं तर त्यासाठी नर्सिंग कडे आलो. पुढे जाऊन त्याच्यामध्ये काय चेंजेस असणार, काय करावं लागणार हे तेव्हा काहीच माहित नव्हतं, पण ह्याचं अट्रॅक्शन म्हणून नर्सिंगला जॉईन झालो. खरं तर हा प्रश्न आम्हाला जेव्हा नर्सिंग जॉईन करताना इंटरव्ह्यू झाला त्यावेळी विचारला होता.
0: बर.
1: की काय तुम्ही नर्सिंगला का आलात, म्हणजे काय यावं असं वाटलं, पण तेव्हा असं हे नव्हतं की काय उत्तर द्यावं. पण घरामध्ये आमच्या आहेत नर्सेस म्हणून आम्ही त्यांना बघून आम्ही आलो असं होतं. पण आज हे असं वाटतंय की त्यावेळेला आपण आलो ही काळाची गरज होती, कारण घरातील परिस्थिती तशी खूप चांगली नसल्यामुळे इन्कम सोर्स हा लगेच चालू होईल किंवा अशा दृष्टीने नर्सिंगकडे आलो.
0: आणि विद्यार्थी दशेत तुम्ही होतात अगदी सुरुवातीच्या काळात 1990 मध्ये, तर तेव्हाचे अनुभव कसे होते?
1: 90

0: मध्ये आम्ही आलो. खरं तर इथे आले तेव्हा मी डहाणू दापचरी सारख्या एका छोट्याशा खेड्यातून इथे आले. जेव्हा हॉस्पिटलमध्ये आले त्यावेळेला एक मनात एक भीती होती की बापरे शहर आहे एवढं मोठं, इंग्लिश एकदम फ्लुएंटली बोलणारी लोक आहेत, आपला ह्याच्यात निभाव लागेल का, आपण हे करू शकू का, अशी थोडी शंका होती. हॉस्टेलला राहायचंय, 3 वर्ष पूर्ण घर लांब आहे, सोडून सर्वांना सोडून हॉस्टेलमध्ये राहायचंय, हॉस्टेलमध्ये ऍडजस्ट होईल का, या गोष्टी मनात होत्या. पण ठीक आहे की जॉईन झालो त्याच्यानंतर सर्व हळूहळू ते सुधारत गेलं. आणि जेव्हा स्टाफ म्हणून नर्सिंग ट्रेनिंग पूर्ण झालं आणि स्टाफ म्हणून जॉईन झालं तेव्हा मात्र असं वाटलं की आता जबाबदारी आहे, की आता आपल्याला जबाबदारीने काम करायचं आहे. स्टुडंट होतो तेव्हा आपल्याला सिनियर कोणीतरी पाठीशी घालणारे होते, शिक्षक होते की जे आपल्याला शिकवतील आणि चुका आपल्या माफ होतील, पण आता होणार नाहीये. आता आपण जे करायचंय ते मनापासून आणि जबाबदारीने करायचंय याची जाणीव मात्र तेव्हा झाली.
1: इथे जबाबदारी एक वाढली,
0: म्हणजे वाढली आणि ती जाणीव खरं झाली की आता आपण ऍज अ स्टाफ म्हणून जॉईन होतोय, तर मग ही जबाबदारी आहे आपली की आपले रुग्ण हे आपली जबाबदारी आहे आणि त्यांची सेवा करणं हेच आपलं कर्तव्य आहे, त्या दृष्टीने ते करायचंय, ही जाणीव तेव्हा झाली.
1: अरे वा, जेव्हा परिचारिका म्हणून तुम्ही हॉस्पिटलमध्ये सायन हॉस्पिटलमध्ये तुम्ही रुजू झाला तो पहिला दिवस तुम्हाला आठवतोय का आज?
0: हो आठवतो, तेव्हा पहिला दिवस आठवतो.

0: अट्रॅक्शन होतं की हा आज आम्ही परिचारिका म्हणून जॉईन झालो, किंवा एक म्हणजे ती एक वेगळीच भावना होती किंवा एक कर्तव्याची जाणीव झाली. त्यामुळे ते काय म्हणता येईल की आपण काहीतरी पुढे पाऊल टाकतोय आणि ते कर्तव्य आपल्याला पार पाडायचंय ह्याची जाणीव नक्कीच झाली.
1: वा क्या बात आहे. आणि आज जवळपास 30-32 वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. या 30-32 वर्षांमध्ये कोणकोणते बदल तुम्हाला अनुभवायला मिळाले, पाहायला मिळाले? म्हणजे आपण बघतोय की मेडिकल सायन्स हळूहळू पुढे जात चालले, म्हणजे जे 5 वर्षात होत नव्हतं ते आता आपण होताना बघतोय. हा तुमचा अनुभव तर खरंच खूप मोठा आहे, तर काय सांगाल?
0: 30-32 वर्षाच्या काळामध्ये खूप गोष्टी बदलल्या. म्हणजे जसं मेडिकल सायन्स पुढे गेलं त्याच्यामध्ये जशा सोयी सुविधा आणि उपचारांच्या पद्धती वाढल्या तसेच आजारही वाढलेले दिसतात, की नवीन नवीन आव्हानं आलेली दिसतात. की जेव्हा मेडिसिन याच्यामध्ये त्वरित डायग्नोस करण्याची यंत्रणाच आली, किंवा पूर्वी मॅन्युअली चार्टिंग आणि ह्याची जागा आता इलेक्ट्रिक हेल्थ रेकॉर्ड्सनी घेतली, मॅन्युअल बीपी अपरेटसची जागा मोठमोठ्या व्हेंटिलेटर्स आणि लहान मुलांसाठीचे इन्क्युबेटर्स किंवा मॉनिटर्स ज्याच्यावरती तुम्ही पेशंटचं सर्व काही मॉनिटर एका मॉनिटरवर तुम्ही सर्व गोष्टी एका वेळी
1: बघू
0: शकता, मॉनिटर करू शकता, लक्ष ठेवू शकता. या कितीतरी गोष्टी बदलल्या. तसं प्रगत ह्याच्यामुळे प्रगत तंत्रज्ञानामुळे ऑपरेशन्स कमी वेळामध्ये अतिशय अचूक ह्यांनी ऑपरेशन्स करता, लॅप्रोस्कोपी सारख्या गोष्टी आल्या, रोबोटिक सर्जरीज चालू झाल्या, त्यामुळे मॅन्युअली गोष्टींचा जो वर्कलोड होता तो हळूहळू कमी होताना दिसतो. दुसरी गोष्ट की जनरल नर्सिंग करण्यावर इतकी वर्ष फक्त भर होता, आता ऑन्कॉलॉजी, क्रिटिकल केअर किंवा स्पेशलायझेशन इन ऑपरेशन थिएटर्स किंवा निओनेटॉलॉजी यासारखी स्पेशलायझेशन नर्सिंगमध्ये सुद्धा आली आणि तीही लोक करण्यासाठी आता प्रवृत्त झाली आहेत, किंवा त्याकडे लोकांचा कल आहे की आपल्याला हे स्पेशलायझेशन करायचंय. किंवा नर्सिंगमध्ये डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता काही गोष्टी जर का अंमलात आणायच्या त्याच्यात सुद्धा नर्सिंगच्या लोकांचा विचार घेतला जातो. इथपर्यंत गोष्टी बदलल्या. किंवा ते जरी झालं तरी सुद्धा आता दुसऱ्या गोष्टी अशाही आहेत की एनएबीएच आणि जेआयसी सारखी हे आली, मानांकनं मिळायची आहेत, हॉस्पिटलला मिळाली पाहिजे, त्यामुळे रुग्णसेवेच्या सुरक्षा आणि कामाच्या प्रोटोकॉल्समध्ये बदल झाले, त्यामुळे रुग्णांची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीने किंवा सुसूत्रता त्याच्यामध्ये आली. दुसरी गोष्ट जेव्हा आपण तसं ह्या गोष्टी जशा चांगल्या आहेत तशा बदलणाऱ्या अजून गोष्टी म्हणजे की नैसर्गिक म्हणण्यापेक्षा तरुणांमधले वाढते म्हणजे वाढते आजार, जे मानसिक आजार वाढले, वृद्धापकाळातले आजार वाढलेले दिसतात.

0: दुर्धर आजार खूप प्रमाणात वाढले, म्हणजे खूप गोष्टी जितक्या चांगल्या जशा झाल्या तशा हे झाल्या, आजाराचं प्रमाण वाढलं. कारण त्याच्यामध्ये कसं आहे की ह्या
1: सगळ्या गोष्टींमुळे
0: असं की बैठे जॉब झाले लोकांचे, किंवा हालचाली कमी झाल्या, व्यायामाचं किंवा हे करणं कमी झालं, खाण्यापिण्याच्या हे बदलल्या, त्यामुळे आजाराचं प्रमाण जितकं वाढलं, जितके मेडिसिन आणि हे, त्यामुळे अजून दुसरी गोष्ट अशी झाली की छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक मेडिसिन स्वतःच्या मनाने घ्यायला लागली, गुगलवर सर्च करून घ्यायला लागले, त्यामुळे त्याचे दुष्परिणामही त्याचे तितकेच दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी या 30-32 वर्षात खूप प्रमाणात बदललेल्या दिसल्या. म्हणजे ज्या आम्ही जॉईन झालो तेव्हा त्याच्यापेक्षा आता कितीतरी गोष्टी खूप चांगल्याही झाल्या आणि खूप त्याचे दुष्परिणामही त्याच पद्धतीने दिसतात.
1: बरोबर. तुमचा ऑपरेशन थिएटर मधला जो अनुभव आहे तो जवळपास 20-21 वर्षांचा आहे, तर त्याविषयी जरा सांगा ना आम्हाला, तिथलं वातावरण एकंदर, किंवा तुमच्या शिफ्ट ड्युटी असतात तिकडच्या.
0: ऑपरेशन थिएटरमध्ये काम करताना पहिली गोष्ट अशी आहे की तुम्ही सतर्क असायला पाहिजे आणि तुम्ही कॉन्फिडंट असायला पाहिजे. कारण कुठल्याही प्रकारची सर्जरी जेव्हा आपण तिथे जातो तेव्हा त्याला लागणारी साहित्य सामग्री किंवा स्टरलायझेशन, कारण आपण ऑपरेशन थिएटर हे पूर्णतः निर्जंतुक असणं गरजेचं असतं, त्यामुळे त्याच्या स्टरलायझेशनकडे जितकं चांगलं लक्ष दिलं जाईल तितका पेशंटचा आउटपुट चांगला मिळतो. कारण तुम्ही जर ऑपरेशन थिएटरमध्ये जर जंतुविरहित काही जंतू आणि ह्याच्यामध्ये काही असेल तर ते तुम्ही ओपन थिएटरमध्ये त्यांनी इन्फेक्शन किंवा हे तर ते कंट्रोल करणं जास्त महत्वाचं असतं, त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायला लागतं. दुसरी गोष्ट, सतर्क असायला पाहिजे, कारण ऑपरेशन जेव्हा चालू असतं तेव्हा त्यावेळी त्याच्या व्यवस्थित साधन सामुग्री जर तुमच्याकडे माहिती नसेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या गोष्टी शोधेपर्यंत किंवा हे करेपर्यंत पेशंटच्या अॅनेस्थेशियाची वेळ वाढू शकते. म्हणजे तुम्ही सतर्क असायला पाहिजे, तुम्ही घेतलेला काउंट इन्स्ट्रुमेंट म्हणा किंवा त्याच्यासाठी लागणारे स्पंजेस ह्या काउंट तुम्हाला व्यवस्थित ठेवता आला पाहिजे, त्या सर्जरीबद्दल तुम्हाला माहिती असायला पाहिजे. पेशंट तोच जो पेशंट घेतलाय, एकाच नावाचे अनेक पेशंट रुग्णालयात असतात, तर तोच पेशंट तुम्ही बरोबर घेताय की नाही ही खातरजमा करण्याची सवय हाताला असायला पाहिजे की पेशंट आलाय त्याचं पूर्ण नाव तोच आहे का, त्याची साईड जे ऑपरेट करायची ती साईड बरोबर आहे का, हेही बघणं तितकंच महत्वाचं असतं. त्यामुळे ऑपरेशन थिएटरमध्ये काम करणं आणि आयसीयू आणि जनरल वॉर्डमध्ये काम करणं ह्याच्यात खूप फरक आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे ऑपरेशन थिएटरचं हे खूपच वेगळंच असतं की ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही खूप वेगळ्या गोष्टी करता की असिस्ट करणं, त्याबद्दलची माहिती असणं. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी की पोस्ट ऑप पण पेशंट आपण जाऊन की ऑपरेशन झालं बाहेर आला म्हणजे आपली जबाबदारी संपली नाही, त्याचं जे काही पार्ट रिमूव्ह केले जातात किंवा ज्याची नोंद ठेवणं व्यवस्थित किंवा त्याचे हिस्टोपॅथ गेले की नाही, सॅम्पल्स बरोबर गेले की नाही, ही तितकीच जबाबदारी. कारण त्या सॅम्पल्सच्या रिपोर्टवरती त्या पेशंटची ट्रीटमेंट अवलंबून असते की तुम्ही ऑपरेट केलं आणि सोडून दिलं जाऊ दे सॅम्पल असं नाही चालत, तर ते जास्त त्या गोष्टी खूप जागरूकतेने आणि जबाबदारीने पार पाडाव्या लागतात.
1: नक्कीच नक्कीच. आणि या ऑपरेशन थिएटर इतकं जबाबदारीचं ते म्हणजे आयसीयू वॉर्ड.
0: हो, आयसीयूमध्ये तुम्हाला जास्त सतर्क राहावं लागतं कारण तुमचा डायरेक्ट पेशंटशी संबंध येतो. कारण पेशंट 10 पेशंट जेव्हा आयसीयूमध्ये आहेत आणि 2 स्टाफ आहेत त्यावेळेला त्यांना सगळ्यांचेच मॉनिटर लक्ष ठेवायचे आहेत की कोण कोणाच्या मॉनिटरवर चेंजेस होत आहेत, कोणाला काय डॉक्टर्स आहेत, पण त्यांनी हे केलं तर प्रत्येकाला ड्रग्ज इन्फ्युजन पंप्सनी जातात, तर मग इन्फ्युजन पंप कुणाचा संपलाय का, कुठला अलाराम वाजतोय. म्हणजे आयसीयूमध्ये असणाऱ्या मुली इतक्या सतर्क असाव्या लागतात की त्यांना इकडे तिकडे बघायची फुरसतही मिळत नाही. आणि ते सतर्कता त्यांची असावीच लागते, तरच तुम्ही आयसीयूमध्ये सुसूत्रता ठेवून आणि व्यवस्थित सर्वांकडे की एकाच पेशंटकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं म्हणून बाकीचे दुर्लक्षित होतील असं नाही चालणार.
1: जीवाशी खेळ,
0: जीवाशी प्रत्येक आपण एका जीवाशी खेळ खेळतो, तर ते
1: अगदी खरं आहे तुम्ही म्हणताय ते. आणि याबरोबर आहे महत्वाचा तो म्हणजे जनरल वॉर्ड, त्याबद्दल काय सांगाल? इथे खूप प्रमाणात असतात. कारण
0: जनरल वॉर्ड मधली गोष्ट अजून वेगळी, कारण जनरल वॉर्ड मध्ये येणारे पेशंट त्याबरोबर सरकारी हॉस्पिटल असल्यामुळे त्याच्यावर येणारी नातेवाईकांची संख्याही जास्त असते, मग तुम्हाला त्यांनाही कंट्रोल करायचं असतं. येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे तुम्हाला ते वर्गीकरण करता आलं पाहिजे की कुणाला आधी ट्रीटमेंटची गरज आहे आणि ज्याला पहिली ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्याबरोबर

0: हे केलं तरी सुद्धा दुसऱ्या पेशंटला असं नको वाटायला की त्याच्याकडे लक्ष देतात आणि आम्ही दुर्लक्षित होतोय. तर ती क्वालिटी तुमच्यामध्ये ऍज अ नर्स असायला पाहिजे की येणाऱ्या नातेवाईकांना सुद्धा तुम्ही व्यवस्थित. त्यावेळेला सगळेच लोक तणावात असतात कारण त्यांचा पेशंट असतो, तर पेशंटला सुद्धा त्याच्या भाषेमध्ये त्याला समजेल असं व्यवस्थित जर सांगितलं की हे उपचार तुमच्यावर होणार आहेत आणि ह्या उपचाराने तुम्हाला ह्या गोष्टी होतील, तर तुम्ही त्याचे काही साईड इफेक्ट होऊ शकतात ते जर का तुम्ही व्यवस्थित पेशंटला समजावून सांगितलं तर पेशंट उपचारासाठी तयारही होतो आणि सहकार्यही करतो. मग ती क्वालिटी तुमच्यामध्ये असायला पाहिजे. तसंच नातेवाईकांना सुद्धा तुम्ही धीर देणं किंवा त्यांच्याबरोबर प्रेमाने बोलणं किंवा हॉस्पिटलचे काही प्रोटोकॉल्स त्यांना समजावून सांगणं ते किंवा हॉस्पिटलचे काही नियम न मोडता त्यांना न दुखावता तुम्हाला त्यांना हँडल करता आलं पाहिजे. हे सर्व जर तुम्हाला जमत असेल तर जनरल वॉर्डमध्ये काम करणं सोपं जातं आणि नाहीतर ते मॅनेज करणं
1: कठीण होऊन बसतं. ऑपरेशन थिएटर असेल, आयसीयू वॉर्ड असेल किंवा जनरल वॉर्ड असेल, या तिन्ही ठिकाणी परिचारिका म्हणून काम करताना पेशन्स लेवल खूप हायेस्ट लेवलला खरंतर
0: पेशन्स हा महत्वाचा मुद्दा आहे सगळ्याच ठिकाणी. कारण जनरल वॉर्डमध्ये तो जास्त जाणवतो कारण आयसीयू मध्ये कसं होतं की पेशंट बरोबरच आपल्याला फक्त डील डायरेक्टली रिलेटिव्ह बरोबर डील नसतं करायचं. जनरल वॉर्डमध्ये तुम्ही पेशंट पण आहे आणि बाजूला रिलेटिव्ह पण आहे, त्यामुळे ते हे करणं खूपच कठीण असतं आणि त्याच्यासाठी तुम्हाला पेशन्स आणि पेशंटला समजून घेणं किंवा त्याला समजावणं ह्या दोन्ही कला अवगत असायला.
1: तर अगदी प्रेमानं त्यांना हाताळावं
0: लागतं त्यांचं, कारण प्रत्येक पेशंट हा भावनिक दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या सर्व पेशंट भिन्न असतात, त्यामुळे त्यांना कुठल्या पद्धतीने हे करायचं ती त्यांची हिस्ट्री घ्या किंवा त्यांच्याकडून ती माहिती काढून घ्या, पण ती कशा पद्धतीने घ्यायची तेही कळलं तर ते पेशंट आपल्याशी बोलू शकतात किंवा बोलतात
1: बरोबर.
0: तर ते केलं की सुरळीत काम करता येतं नाही तर.
1: आणि ही नॅक आय थिंक अनुभवातूनच
0: ती मिळते, त्यामुळे आपण जितकं पेशंट बरोबर बोलत राहू किंवा त्यांची माहिती काढण्याची एक कला असते की आपण असं प्रश्न जर पेशंट विचारले काय तुमचं आर्थिक हे किती आहे तर असं काही सांगणार नाही आहे, पण ते कसं काढायचं त्यांच्याकडून किंवा आपण त्यांची माहिती कशी गोळा करायची ही एक तुम्हाला अनुभवातूनच येणारी गोष्ट आहे.
1: बरोबर आहे.

0: मंडळी, आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि सायन हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या अधिपरिचारिका उमा कानिटकर यांना आज आपण आमंत्रित केलेलं आहे. तर आज जागतिक परिचारिका दिन आहे आणि दरवर्षी याची काही ना काहीतरी खास थीम असते, तर काय आहे ही थीम आणि त्याबद्दल काय सांगाल?
1: जागतिक परिचारिका दिन हा आधुनिक सुश्रुषा शास्त्राच्या जनक मानल्या जाणाऱ्या फ्लॉरेन्स नाइटिंगल यांचा जन्मदिवस म्हणून मानला जातो. 12 मे 1820 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आठवणीत आणि त्यांनी केलेल्या रुग्णसेवेच्या सन्मानार्थ हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. इंटरनॅशनल नर्सिंग काउन्सिलनी 1965 पासूनच हा दिवस साजरा करायला सुरुवात केली, पण ऑफिशियल 1974 मध्ये 12 मे हा दिवस परिचारिका दिन म्हणून डिक्लेअर करण्यात आला. तर त्याचं ह्यावर्षीचं प्रत्येक वर्षी त्याची काहीतरी थीम असते. ह्यावर्षीची थीम आहे अवर नर्सेस अवर फ्युचर, एम्पॉवर्ड नर्सेस सेव्ड लाईव्स.
0: हो बरं. आणि खरं तर अशीच परिस्थिती तुम्हाला अनेकदा अनुभवायला होते की त्या तुम्हाला परिस्थितीला तोंड द्यावं लागतं, मग ते नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतरही वेळेस तुम्हाला.
1: हो.
0: तर काय सांगाल, तुम्हाला असा कधी अनुभव आला होता का?
1: आम्हाला अनुभव म्हणजे मला स्टुडंट लाईफमध्ये, मी थर्ड इयर स्टुडंट असतानाच आठवतं की आम्ही नैसर्गिक आपत्ती असं नाही म्हणता येणार, पण बाहेर काही राईड्स झाले आणि बाहेरचं येणारी लोक किंवा स्टाफ येणारे सर्व बंद झाले, त्यामुळे आम्ही रुग्णालयात थर्ड इयर असल्यामुळे आम्ही सिनियर म्हणून पूर्ण हॉस्पिटलची जबाबदारी ऍज अ सिनियर म्हणून आमच्यावरती आली, किंवा आम्हाला ते प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आमच्याबरोबर ज्युनियर दोन दोन देऊन वॉर्ड मॅनेज करायला सांगण्यात आलं. कारण तेव्हा बाहेरून येण्यासारखी कर्फ्यू होते, बाहेरून येण्यासारखी परिस्थिती नव्हती. काही असं बरेच वेळा होतं, त्यावेळेची परिस्थिती तरी सुद्धा आता असंही होतं की पावसामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी जमलं, ट्रेन बंद झाल्या आणि बाहेरून येणाऱ्या स्टाफ येऊ शकत नाही. मग ज्या आतमध्ये आहेत डबल ड्युट्या करतायत त्यांच्याबरोबर असेल त्या परिस्थितीमध्ये असेल तितक्या स्टाफमध्ये ते करावंच लागतं. म्हणजे असं नाही की आम्ही म्हणू शकत की नाही नाही आम्हाला स्टाफ नाहीये तर आम्ही मॅनेज कसं करणार. तर त्यामुळे ती हे स्टुडंट लाईफ पासूनच आम्हाला सुरुवात होते की हा आपल्याला हे करायचंय आणि ते केलं पण जातं. की खरं तर ते असं एक स्टुडंट लाईफमध्ये असं होतं की आपल्यावरती जबाबदारी, म्हणजे असं वाटतं की हा आपण शिकलो म्हणजे आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळतं किंवा नवीन जबाबदारी पेलण्याची ताकद होते किंवा एक सवय होते की जी आम्हाला पुढे जाऊन त्याचे खूप फायदे झाले. आणि मोठ्या सरकारी रुग्णालयात असल्यामुळे त्या गोष्टी वारंवार घडतात किंवा मोठे ऍक्सिडेंट, एखाद्या ठिकाणी आग लागली.

0: एकत्र येणारे पेशंट, मास कॅज्युअल्टीज, हे हँडल करण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये ते रुग्ण हँडल करण्याची एक सवय किंवा क्षमता वाढली असं म्हटलं तरी चालेल.
1: बर. आणि नैसर्गिक जेव्हा आपत्ती येते तेव्हा पण असंच तुम्हाला अनुभव येतो का?
0: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी काय होतं की अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये आता मागे जसा कोकण रेल्वेला ऍक्सिडेंट झाला, कोकण रेल्वेच्या ऍक्सिडेंट मधले बहुतेक पेशंट एका पूर्ण ह्याच्यातले बोगीतले सर्व पेशंट आमच्याकडे आले. ती अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती, दरड कोसळली आणि ऍक्सिडेंट झाले, रोड ऍक्सिडेंट झाले, ट्रेन ऍक्सिडेंट झाले, त्याचे सर्व पेशंट येतात. ज्या वेळेला अशी आपत्ती येते आणि रुग्णालयात खूप मोठ्या संख्येने पेशंट येतात त्यावेळी मात्र त्यांची वर्गवारी करावी लागते की आधी कोणाला ट्रीटमेंटची गरज आहे, डॉक्टरांशी बोलून मेडिकल वैद्यकीय दृष्ट्या ज्याला आधी गरज आहे त्याच्याकडे आधी कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, किंवा येणाऱ्या त्यांच्याबरोबर येणारे नातेवाईक तणावामध्ये असतात त्यांना हँडल करावं लागतं. कारण बऱ्याच गोष्टी डॉक्टर जरी असले तरी ते वेगळ्या ह्याच्यामध्ये काम करत असतात, त्यावेळेला फर्स्ट एड देऊन आपण काय रुग्णांचं हे करू शकतो, किंवा रक्तस्राव होतोय तो थांबवता येतो, किंवा फ्रॅक्चर आहे त्याला इमोबिलाइज करता येतं की जोपर्यंत ऑपरेशन होत नाही तोपर्यंत पेशंटला अजून त्रास होत नाही, किंवा बऱ्याच वेळा असं होतं की मर्यादित अचानक आलेली पेशंटची संख्या वाढल्यामुळे मर्यादित संसाधन असतात ज्याच्यामध्ये उपकरणांची किंवा औषधांची कमतरता त्यावेळी भासू शकते अचानक आलेल्या ह्याच्यामुळे. अशा वेळी उपलब्ध संसाधनाचा पुरेपूर वापर करून आपण पेशंटला जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे उपचार किंवा आराम कसा देऊ शकतो ह्याकडे लक्ष द्यावं लागतं. आणि अशा गोष्टी सरकारी रुग्णालयामध्ये होतात, त्याची तीव्रता बघावी लागते, पेशंटची त्यांचे भाषिक अडथळे कुठल्याही ह्याच्यातून लोक आलेली असतात आणि भाषिक अडथळे दूर करा, त्यांना समजावून घ्या किंवा समजावून सांगा, आपण त्यांना समजून घेतोय ही भावना जेव्हा त्यांच्या मनात निर्माण होते त्यावेळेला ते कामामध्ये शांततेने आपल्याला काम करता येतं किंवा पेशंट उपचारासाठी तयार होतात. त्या सर्व गोष्टी जेव्हा मास कॅज्युअल्टीमध्ये येते त्यावेळेला कराव्या लागतात आणि त्याच दृष्टीने हँडल केल्या तर आपण व्यवस्थितपणे काम करू शकतो, पेशंटला उपचारही चांगल्या पद्धतीने मिळू शकतात.
1: अगदी खरं आहे. आणि हा जॉब कसा आहे की चॅलेंजिंग आहे, पुढच्या क्षणाला काय होणार ह्याची खात्री नसते,
0: कारण प्रत्येक पेशंटची मानसिक स्थिती वेगळी असते, प्रत्येकाची समजून घेण्याची कपॅसिटी वेगळी असते, किंवा बरेच पेशंट सर्वच उपचारांना तुम्हाला तयार होतील किंवा तर त्यांना ते समजावून सांगणं गरजेचं असतं, किंवा त्यांच्या भाषेमध्ये जेव्हा त्यांना आपण सोप्या सरळ शब्दामध्ये सांगतो की तुम्हाला ह्या उपचाराने ह्या गोष्टी तुमच्या होणार आहेत किंवा ह्या डायग्नोस ह्या टेस्ट केल्यामुळे तुमचे ह्याचा डायग्नोस होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते सहजरित्या उपचार घेणं किंवा करणं सोपं जाईल किंवा त्यांनी तुम्हाला जास्त फायदा होऊ शकतो हे त्यांना समजावून जेव्हा सांगितलं जातं तेव्हा पेशंट ऐकतात. नाही असं नाहीये. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा पेशंट हे ऐकतात आणि त्यांच्यामध्ये त्यावेळेला पेशंट ते सहकार्य करतातही आणि समोरून सांगतातही की हो आम्ही तुमच्या केलेल्या ह्याच्याबद्दल समाधानी आहोत किंवा आम्हाला तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स दिला किंवा आम्ही तुमचं ऐकल्यामुळे आज आमची प्रकृती सुधारली हे सांगणारेही पेशंट असतात. तर असं जेव्हा फीडबॅक पेशंटकडून मिळतो तेव्हा मात्र आपण केलेल्या कामाचं काहीतरी समाधान आपल्याला मिळतं, किंवा ऑपरेशन थिएटरमधून बाहेर आलेला पेशंट चार दिवसांनी खूपच चांगला झालाय, मी खूप छान आहे, माझं ऑपरेशन छान झालं असं जेव्हा तो सांगतो त्यावेळी आपण केलेल्या 10 तासाची सर्जरी असली आणि आपण उभं राहिलोय खूप 10 तास स्टँडिंग ड्युटी केली पण त्यावेळेला ते सांगणं जे असतं त्यांनी तो क्षीण सगळा निघून जातो आणि ते जे एक समाधान असतं ते खूप वेगळं असतं.
1: खरंय खरंय. हे सगळं करत असताना शिफ्ट ड्युटीज तुम्हाला कराव्या लागतात आणि हे करताना म्हणजे फक्त हॉस्पिटल पुरतं ते मर्यादित नसतं, ते घरच्यांना सुद्धा तुम्हाला सांभाळून घ्यावं लागतं आणि तेही तुम्हाला सांभाळून घेणार हे असणं खूप गरजेचं
0: आहे. त्यामुळे कसं आहे की जेव्हा आम्ही नर्सिंग प्रोफेशन स्वीकारलंय हे घरच्यांशी व्यवस्थितपणे बोला, त्यांचं आपल्या कामाच्या वेळांप्रमाणे कुटुंबाचंही एक नियोजन केलं की बाबा आमची ह्या वेळेला ही ड्युटी आहे, ह्या वेळेला ही, तर आम्हाला ह्या वेळेला आम्ही घरात नसणार तर ह्या वेळेला हे काम तुम्ही बघा, आम्ही जेव्हा परत येऊ तेव्हा आम्ही, असं जेव्हा तुम्ही नियोजनबद्ध व्यवस्थित हे करता तेव्हा घरातली लोक सुद्धा तुम्हाला पाठिंबा देतात किंवा सहकार्य करतात. खूप फॅमिली आहेत की ज्या खूपच म्हणजे पॉझिटिव्ह असतात की तुम्ही एक चांगलं काम करताय त्यामुळे तुम्ही त्या दृष्टीने घरामध्ये मुलांना आम्ही सांभाळू किंवा आम्ही बघू असं म्हणणारी लोक सुद्धा आहेत, किंवा ज्यांच्या घरात आता कोणी नाहीच आहे तर त्यांचा हे प्रश्न वेगळा आहे, त्यांना थोडं चॅलेंज जास्त किंवा अडचणी

0: जास्त येऊ शकतात, पण त्याची एक सवय असते आणि ती स्वीकारलेला जॉब आहे, आपल्याला शिफ्ट करायची आहे ही एक मानसिकता तयार झालेली असते, त्यामुळे ते आपण म्हणजे ते सहजपणे होऊन जातं.
1: बरोबर. आणि हा जॉब असा आहे की घरी एखादा दुःखाचा प्रसंग घडला असेल किंवा काही एखादा हॅपी मुवमेंट जिकडे आपण असणं सुद्धा तितकंच मस्ट आहे, पण हे सगळं बाजूला सारून किंवा तिथे एक 5-10 मिनिटं थांबून मग पुन्हा त्या ड्युटीला उपस्थित राहणं, आणि ड्युटीला नुसतं उपस्थित नाही तर ते सगळं डोक्यातनं काढून आहे त्या गोष्टीला महत्व देणं समोरच्या.
0: बरोबर आहे. त्यासाठीच घरच्यांचा पाठिंबा आणि त्यांना ती त्यांचीही मानसिकता त्या दृष्टीने तयार करणं हे जास्त महत्वाचं आहे. तेव्हा त्या गोष्टी होतात की त्यांनाही माहिती आहे की आज घरामध्ये लक्ष्मीपूजन आहे तरी पण तिला कामावर जायचंय, कारण आम्ही लक्ष्मीपूजन घरात केलं पण पेशंट आमचे असेच राहणार आहेत जर आम्ही घरी बसलो तर. त्यामुळे पेशंटची सेवा हे सुद्धा एक लक्ष्मीपूजन असल्यासारखंच आहे.
1: खरं
0: हे जेव्हा घरातली लोक समजतात त्यावेळेला तो ताण मनावर येत नाही आणि आपण तणावरहित आपली ड्युटी करू शकतो.
1: बरोबर.
0: घरातल्यांची मानसिकता आणि त्यांचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे.
1: आणि घरात लहान मुलं असतात मग त्यांना समजून घेणं
0: हो, त्यांना तेच की घरातले जेव्हा घरात असणारे मेंबर जेव्हा आपल्याला सहकार्य करतात त्यावेळी त्या गोष्टी आपोआप होतात की तू जाणार आहेस तर तू मुलांची काळजी करू नको, मुलांना आम्ही बघू. माझ्या घरची परिस्थिती असं म्हटलं तर माझी मुलगी मी 15 दिवसाची माझ्या सासूबाईंकडे सोडून मी आलेली आहे विरारवरून. मग 15 दिवसाच्या ती 15 दिवसाची असल्यापासून त्यांनी तिला सांभाळली, तर त्यांचा सपोर्ट होता किंवा घरच्यांचा सपोर्ट होता म्हणून आपण हे पुढेपर्यंत करू शकतो.
1: बरोबर.
0: तर त्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत तितक्याच, कारण शिफ्ट ड्युटीमध्ये तुम्हाला रात्री 10 तास तुम्ही बाहेर असता, रात्रीच्या वेळी मुलांना सांभाळणं किंवा आम्ही सेकंड शिफ्ट करून रात्री विरारला आम्ही 12-12 वाजता घरी पोहोचायचो तोपर्यंत मुलांना सांभाळणं, याच्यासाठी घरच्यांचा सपोर्ट खूपच महत्वाचा आहे.
1: अगदी खरं आहे. आणि हे सगळे चॅलेंजेस तुम्ही स्वीकारले आणि एकीकडे त्या सगळ्या रुग्णांचे त्यांच्या नातेवाईकांचे सुद्धा मूड तसेच तुम्हाला सांभाळावे लागतात. आज गेली 30-32 वर्ष तुम्ही या सेवेमध्ये आहात, आज मागे वळून बघताना तुम्हाला कसं वाटतंय?
0: मागे वळून बघताना म्हटलं तर असं वाटतंय की हो, आपण जे स्वीकारलं ते आपण प्रामाणिकपणे आणि खूप चांगल्या पद्धतीने केलंय असं जाणवतं. कारण आता पेशंटकडे बघितलं की एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर पेशंटच्या वागण्यातून किंवा त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल आदर आहे, ते जाणवतं. कारण आता येणारी लोक ही जास्तीत जास्त पेशंट हे सुशिक्षित आहेत, त्यामुळे गुगलवरती सर्व बघून येतात. त्यांना डायग्नोस कळला की ते गुगल करतात, त्यांचे संभ्रमात असतात की गुगलवर विश्वास ठेवायचा की देतात ट्रीटमेंटवर विश्वास ठेवायचा, असं संभ्रम तो संभ्रम आपल्याला दूर करायचा आहे किंवा आपण जे सांगतो ते त्यांना पटलं पाहिजे आणि ते पटतं ते आपल्याला त्यांच्या वागण्यातून कळतं. तर ते मागे वळून बघताना असं वाटतं की हो, जरी म्हणजे ती ही एक चांगली गोष्ट आहे की लोकांना आपल्याबद्दल काहीतरी आदर आहे किंवा एक रिस्पेक्टेड जॉब आहे आणि लोक तितका रिस्पेक्ट देतात ही आहे, ते बघून असं मागे वळून पाहताना असं वाटतं की जे आपण स्वीकारलंय ते खूपच चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यात आपण काही चूक केली आहे किंवा आपण आणि ते आपल्या मनाला कुठेतरी असतं की आपण प्रामाणिकपणे काम करतो.
1: खरंय खरंय. एक परिचारिका म्हणून काम करताना आज इतक्या वर्षांचा तुमच्याकडे अनुभव आहे, असा एखादा क्षण की ज्याने मनाला खूप मोठा दिलासा मिळाला?
0: असं दिलासा मिळाला म्हटलं तर असं आहे की 32 वर्ष आम्ही या ह्याच्यामध्ये, पण आता जेव्हा आपण ह्या परिस्थितीमधून लहान मुलांना घरी सोडलं, त्यांना कोणाच्याही जीवावर असं सोडून आलो किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणी सांभाळणारं नाही त्या बेबी सिटिंगमध्ये, पण आज इतक्या वर्षानंतर जेव्हा आपण मुलांकडे बघतो तेव्हा ते एक आहे की आपण इतक्या खडतर ह्याच्यातून ड्युट्या अशा शिफ्ट ड्युट्या करून आणि हे करून तरी सुद्धा आपण मुलांना एक चांगलं वळण लावलं, चांगलं शिक्षण देऊ शकलो, ते आज त्यांच्या पायावर स्वतःच्या उभे आहेत. हे हाही एक आनंद वेगळा आहे की ते एक समाधान आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी अचीव्ह केलं, की आपण स्वीकारलेला जॉबही आपण प्रामाणिकपणे केला आणि तितकीच घरची जबाबदारी पण प्रामाणिकपणे पाळली.
1: अगदी खरं आहे. आणि
0: म्हणजे ते एक मोठं समाधान आहे. त्यामुळे आताचं नंतरचं हे आपण की बाबा आता मुलं मोठी झाली तर आपण आपल्यासाठी जगावं असं वाटायला लागलं.
1: खरंय खरंय. आणि आज तुम्ही इतक्या पेशंट्सना हाताळलं, त्यांच्या नातेवाईकांना समजून घेतलं आणि तुमचा इतका छान अनुभव तुम्ही आज आम्हाला इथे येऊन सांगितलात, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: एक

0: एक बोलायचं होतं, मला भविष्यामध्ये वैद्यकीय क्षेत्राकडून एक अपेक्षा आहे की प्रत्येक व्यक्तीच्या जेनेटिक रचनेनुसार त्यांना औषधोपचार दिले जावे, जेणेकरून त्याचे दुष्परिणाम कमी होतील. आणि दुसरी गोष्ट की आरोग्य सेवा या सामान्यातील सामान्य लोकांनाही परवडतील अशा कराव्यात, की जेणेकरून सर्व लोकांना, सर्व प्रकारच्या आजारांना, सामान्य लोकांना सुद्धा त्याची ट्रीटमेंट घेता येईल आणि त्याचा त्यांना उपयोग होईल.
1: निश्चितच निश्चितच. खूप खूप धन्यवाद.
0: थँक्यू.

मदन श्रोता आताचा पण ऐकत होतात आरोग्य दर्पण हा कार्यक्रम आणि याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. माझ्या सहकारी चेतना सुहिता आणि सादरकर्ते दीपक केसावलेकर सर यांच्यासह मी मधुलिका कोशे नेरूरकर आपल्या सगळ्यांचा इथेच निरोप घेते. पुन्हा आपली भेट उद्या दुपारी 12 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

0: श्रोते वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच एआयआर मराठी या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून दुपारचा
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरती. दुपारचा 1 वाजलाय. एनसीआरटीद्वारा प्रायोजित कार्यक्रम आता ऐकूया उमंग.

श्रोत्याहो, NCERT द्वारा प्रायोजित उमंग हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आपण ऐकला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोत्याहो, दुपारचा 1:30 वाजतोय. सुरुवातीला राष्ट्रीय मराठी बातमीपत्र मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर म्हणजे 1:40 वाजून धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकणार आहात.

ആകാശവാണി മുംബൈ. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजयांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 30 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्रं नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी यंदा ही परीक्षा दिली होती. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गौहत्तीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याची चिन्ह आहेत. पक्षातल्या एका गटानं मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सीव्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचं पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा

अण्णाद्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला असून या प्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याआधी पश्चिम बंगाल पोलीस या प्रकरणाचा तपास करत होते. राज्य सरकारनं विनंती केल्यामुळे हा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर 2 दिवसांनी रथ यांची हत्या झाली होती. या प्रकरणी तपास पथकानं काल उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 3 जणांना अटक केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्यानं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमांद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्ज, ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्काराचं स्वरूप प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात मोदी शुक्रवारी युएईमध्ये पोहोचतील. तिथे त्यांची अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट नियोजित आहे. दोन्ही नेते द्विपक्षीय मुद्द्यांवर, विशेषतः ऊर्जा सहयोग तसंच परस्पर स्वारस्य असलेल्या प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर आपले विचार मांडतील. या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात प्रधानमंत्री नेदरलँड्समध्ये राजे विल्यम अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार असून त्यानंतर ते रॉब जेटन यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. आपल्या स्वीडन दौऱ्यात स्वीडिश समकक्ष क्रिस्टलसन यांच्यासह प्रधानमंत्री द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. चौथ्या टप्प्यात सोमवारी प्रधानमंत्री नॉर्वेमध्ये 3 भारत नॉर्डिक शिखर बैठकीमध्ये सहभागी होतील. भारताच्या प्रधानमंत्र्यांची नॉर्वेला ही 43 वर्षातली पहिली भेट असेल. आपल्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात प्रधानमंत्री इटलीचे राष्ट्रपती सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. अलीकडेच झालेल्या भारत युरोपियन संघ मुक्त व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर भारताची युरोपसोबतची भागीदारी अधिक दृढ होण्यास या दौऱ्यामुळे मदत होईल असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नकार दिला आहे. 2020 त्यांच्या शेतावरून मोठी रक्कम चोरीला गेली होती. या प्रकरणावरून त्यांच्यावर भ्रष्टाचार, करचोरी, नैतिकता असे बरेच आरोप होऊन आता महाभियोग चालवला जात आहे. श्रीलंकन सरकारनं सायबर गुन्हेगारांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून या अंतर्गत आतापर्यंत 200 परदेशी नागरिकांना अटक केली आहे. अटक केलेल्यांमध्ये 173 भारतीय तर 25 नेपाळी नागरिकांचा समावेश असल्याची माहिती श्रीलंकेच्या पोलिसांनी आज दिली. भारतामध्ये

0: तिसऱ्या शतकात विकसित झालेल्या द्विमान अंक पद्धतीच्या आधारे आज जगाचा कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राचा प्रवास होत असल्याचा दावा परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी केला आहे. ते न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात गणितातील भारताचं योगदान या विषयावरच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करत असताना बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सनं पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्जनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सनं हे लक्ष्य 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. चीनच्या युनान प्रांतातल्या एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत 5 जणांचा मृत्यू झाला तर 2 जण जखमी झाले आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून त्याचा तपास सुरू आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा शर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये अण्णा द्रमुकच्या 30 आमदारांचा गट मुख्यमंत्री जोसेफ विजय यांना पाठिंबा देण्याच्या तयारीत. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचं राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई 1:40 झालेले आहेत. प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. शेतकऱ्यांना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी. धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत निर्देश. जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी केलं धुळे जिल्ह्यातल्या नागरिकांना स्वगणना करून घेण्याचं आवाहन. आणि आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळवण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनानं सुरू केला प्रकाशवाटा हा उपक्रम. या होत्या गेल्या महिनाभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव आणि नंदुरबार जिल्ह्याचे प्रतिनिधी निलेश पवार.
3: धुळे जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या तयारीची सुरुवात झाली आहे. या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे रासायनिक खतांची विक्री करताना लिंकिंगची सक्ती केल्यास कठोर कारवाई करावी असे निर्देश धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ शोभा बच्चाव, आमदार मंजुळा गावित, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप आदी उपस्थित होते. रासायनिक खते कीटकनाशकांचा वापर कमी करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. बनावट बी बियाणे खते कीटकनाशक निविष्ठाधारकांवर वेळोवेळी कारवाई करावी. खतांचा काळाबाजार होणार नाही यासाठी कृषी विभागाने दक्षता बाळगावी. 15 जून पर्यंत जिल्ह्यातील 100% अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी आदी सूचना सुद्धा त्यांनी दिल्या आहेत. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांमधून मदत मिळू न शकलेल्या पात्र आणि गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आधार ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीकोनातून जिल्हा कक्षाची स्थापना करून सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत केलेल्या सुधारणांमुळे मदत वितरणाचा वेग लक्षणीयरित्या वाढला आहे. 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 या कालावधीत धुळे जिल्ह्यातील 252 रुग्णांना सुमारे 2,19,65,000 रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे. केंद्र शासनातर्फे 16व्या जनगणनेला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र दिनापासून राज्यात पहिल्या टप्प्यात स्वगणनेच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असून 15 मे पर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे. पहिल्या टप्प्यात नागरिकांची स्वगणना सुरू आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी स्वगणनेचा ऑनलाईन अर्ज भरून दिला. या स्वगणना प्रक्रियेत जिल्ह्यातील नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. धुळे जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोबाईल किंवा संगणकावर स्वगणना करून घ्यावी, त्याचा अहवाल सादर करावा, तसेच जिल्हा स्वगणनेत राज्यात अग्रेसर राहण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे अशा सूचनाही जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते यांनी दिल्या आहेत. प्रकाश वाटा.

0: या उपक्रमाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांकडे वळविण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने पथदर्शी पाऊल उचलले आहे. आदिवासी विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांच्या संकल्पनेतून प्रकाशवाटा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील 100 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि तयारी करून देण्यात येणार आहे. यासोबतच 10वीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अशाच पद्धतीने निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी निवासी सुविधा मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील निवडक आश्रमशाळांची निवड करण्यात आली आहे. त्यात कुठली, नंदुरबार, नवापूर येथील ढोंग सांगळी यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन ते प्रशासन, पोलीस, बँकिंग आदी क्षेत्रात करिअर करण्यासाठी प्रेरित होतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ मिताली शेट्टी यांनी व्यक्त केला आहे. वाढत्या उन्हाचा प्रकोप पाहता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून नंदुरबार जिल्ह्यातील 62 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात केंद्र सुरू करण्यात आले आहेत. यासोबतच जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात मुबलक औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील मुख्यालयीच राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. आवश्यक काम असल्यासच नागरिकांनी दुपारच्या सत्रात घराबाहेर पडण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर जिल्हा रुग्णालयात देखील सुसज्ज असा उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आकाशवाणी जिल्हा वार्तापत्रासाठी धुळ्याहून मी नितीन जाधव.
1: याबरोबरच धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: श्रोतेव, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्सवर दुपारचे 1:45 वाजतायत. वेळ झाली द नेक्स्ट वेव्ह या कार्यक्रमाची.
3: द नेक्स्ट वेव्ह, द नेक्स्ट वेव्ह.
2: रिव्हॉल्वर राणी या चित्रपटातलं पहिलं गीत गरिमा अनेजा यांनी गायलेलं, संगीत संजीव श्रीवास्तव यांचं.

फाइंडिंग फॅनी या चित्रपटातलं मुख्तियार अली यांनी गायलेलं आणि लिहिलेलं हे गीत, संगीत मथिया डुप्लेसी यांचं.

टोटल सिपैया या चित्रपटातलं अली जफर यांनी गायलेलं आणि स्वरबद्ध केलेलं हे गीत, मूळ रचना आहे बाबा बुल्ले शाह यांची.

0: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता, सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गझल आणि सूफी महफिल। अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा आणि आपणही नक्की उपस्थित रहा। मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह।

श्रोते हो, आपण सगळेच आपल्या आयुष्याच्या शर्यतीमध्ये धावत आहोत, वेळेशी स्पर्धा करतोय स्वप्न पूर्ण करण्यासाठी. पण या सगळ्या गोंधळात आपल्या शरीरामध्ये काहीतरी शांतपणे घडतंय, एक दबाव जो हळूहळू वाढत जातोय अगदी आपल्याही नकळत. जाणून घेऊया हायपर टेन्शन याविषयी मंगळवार दिनांक 12 मे रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळेत हृदय विकार तज्ज्ञ डॉक्टर अनुजा मुळे यांच्याशी संवाद साधूया आणि आपल्या शंकांचं निरसन करून घेऊया. ध्वनी मुद्रणासाठी फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 किंवा 6. नक्की फोन करा, हायपर टेन्शन या विषयी जाणून घेण्यासाठी सहभागी व्हा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

मोहन कानन यांच्या स्वरात क्वीन या चित्रपटातली अन्विता दत्त यांची ही रचना अमित त्रिवेदी यांनी स्वरबद्ध केली होती.

0: झोप बीप आता काहीही नाही.
1: अगो बाई,
0: रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
2: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोपा काढायला? अरे
3: आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
4: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
3: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादरकर्त्या गौरी लागू.

मलाल या चित्रपटासाठी श्रेया घोषाल यांनी गायलेलं हे गीत आणि संगीत ए एम तुराज आणि प्रशांत इंगोले यांचं.

सॉल्ट ब्रिज या चित्रपटातलं शुभमिता यांनी गायलेलं हे गीत आता आपण ऐकणार आहोत. गीत आणि संगीत अभिजित देवनाथ यांचं.

द नेक्स्ट वेव कार्यक्रमात शेवटी दबंग 3 या चित्रपटातलं शबाब साबरी दिव्या कुमार यांनी गायलेलं हे गीत, संगीत साजिद वाजिद यांचं.

0: अगर है शोक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या सुवर्णमयी वर्षानिमित्त आपल्यासाठी एक अविस्मरणीय गीत गझल सूफी महफिल
1: आप भी आइए।
0: या खास कार्यक्रमात आपल्या भेटीला येत आहेत गायक राजेश दातार, मृण्मयी पाठक, राहुल श्रीवास्तव आणि सावनी लाड, संवादक डॉक्टर सुनील केशव देवधर।
1: हमको भी बुलाते रहिए।
0: शब्दांची कोमलता

सुरांची मोहकता आणि सुरेल भावविश्वाचा एक सुंदर प्रवास, अगर है शौक मिलने का, गीत गजल आणि सूफी महफिल अनुभव घ्या या सुंदर संगीतमय कार्यक्रमाचा, आणि आपणही नक्की उपस्थित रहा मंगळवार दिनांक 12 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता MES बालशिक्षण मंदिर सभागृह मयूर कॉलनी कोथरूड पुणे इथे. अगर है शौक मिलने का आकाशवाणीच्या 90व्या वर्षानिमित्त आकाशवाणीचा एक सुरेल नजराणा.

0: The next wave. The next wave.
1: द नेक्स्ट वेव हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून श्रोते हो आपण ऐकलात. दुपारचे 3 वाजतात. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई अमिता बडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार असून मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेश पत्र जारी करण्याचे वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाज माध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी वार्षिक बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी अॅप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनीवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र महाराष्ट्र

सायबर विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांना सरनाईक यांनी पाठवलं आहे. राज्यात गेल्या काही महिन्यांपासून विविध ऍप्सच्या माध्यमातून कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाच्या नियमांचं पालन न करता प्रवासी वाहतूक सुरू आहे. विशेषतः रॅपिडो सारख्या संस्थांच्या अनधिकृत बाईक टॅक्सींचं प्रमाण वाढत असून ही बाब सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 3 विवाहित मुलं, 2 विवाहित मुली, सुना, नातवंड, जावई असा परिवार आहे. अनेक सहकारी सूतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजप नेते हिमंत बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नोग, अतुल बोरा आणि चरण बोरा या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. तमिळनाडूमध्ये अण्णा द्रमुक पक्षात फूट पडल्याचं चिन्ह आहे. पक्षातल्या एका गटानं टीव्हीकेचे नेते मुख्यमंत्री जोसेफ विजय यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगन यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. दुपारी विजय यांची भेट घेऊन पाठिंब्याचे पत्र देणार असल्याचं या नेत्यांनी सांगितलं. वेलुमणी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करत असल्याचं पत्रही त्यांनी काल विधानसभेच्या काळजीवाहू अध्यक्षांना दिलं. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याच्या अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलिनास्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी पलिनीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. टीव्हीके सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं आहे. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. केंद्र आणि राज्य सरकारं, केंद्रशासित प्रदेश आणि स्वयंसेवी संस्थांमध्ये सेवा देणाऱ्या नोंदणीकृत नर्सेस, मिडवाईव्स, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईव्स आणि लेडी हेल्थ व्हिजिटर यांना हे प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केले जातात. या पुरस्कारांचं स्वरूप प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं आहे. देशात इंधन पुरवठ्याची कोणतीही समस्या नसल्याचं पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज स्पष्ट केलं. पश्चिम आशियातली परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारनं एलपीजी उत्पादन दररोजच्या 35 ते 36 हजार टनांवरून 54 हजार टन इतकं वाढवलं आहे असं ते म्हणाले. नवी दिल्लीतल्या सीसीआय वार्षिक व्यापारी शिखर परिषदेत ते बोलत होते. देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. प्रधानमंत्री मोदी यांच्या काटकसरीच्या आव्हानाकडे सावधगिरीचा इशारा म्हणून पाहिलं पाहिजे आणि पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे देशावर परकीय चलनाचा ताण येऊ नये यादृष्टीनं उपाययोजनांचा विचार केला पाहिजे असं पुरी म्हणाले. लातूरमध्ये व्हीएस पॅन्थर्स युवा संघटनेच्या वतीनं 7वा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्यात 35 वधूवरांचे विवाह झाले. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्याचं वितरण करण्यात आलं.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना

0: गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. काल धरमशाला इथं झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने पंजाब किंग्सचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पंजाब किंग्सनं निर्धारित 20 षटकात 5 गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या होत्या. दिल्ली कॅपिटल्सने हे लक्ष्य 19 षटकात 7 गड्यांच्या मोबदल्यात 216 धावा करत पूर्ण केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हेमंत बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आम्ही बोलत आहोत. दुपारचे 3:10 झाली आहेत. आमचं पहिलं प्रसारण आता इथेच समाप्त करतो. 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आपण पुन्हा भेटणार आहोत 4:58 आमच्या दुसऱ्या सभेत. तोपर्यंत नमस्कार.

0: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजलेत. मी सावनी खाडीलकर या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या आपल्या दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या सभेत सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, घोड्याच्या टापांचा मंद लयबद्ध आवाज, वाऱ्यावर हलकेच डुलणारा टांगा आणि त्या प्रवासात अलगद उमळणारं प्रेम. जुन्या हिंदी चित्रपटात घोडागाडीच्या तालावर अनेक प्रेमगीतं रंगली, कधी खट्याळ, कधी हळवी, तर कधी मनाच्या अगदी जवळ येणारी. आजच्या कार्यक्रमात टापांच्या त्या लईवर स्वार झालेल्या प्रेमाच्या सुंदर छटा खुलवणाऱ्या काही अजरामर गीतांचा प्रवास अनुभवूया.

हे गीत होतं बाप रे बाप चित्रपटातलं, आशा भोसले आणि किशोर कुमार यांच्या स्वरात. गीत होतं जान निसार अख्तर यांचं आणि संगीत ओ पी नय्यर यांचं. यानंतर ऐकूया नया दौर चित्रपटातलं गीत, आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. गीतकार साहिर लुधियानवी, संगीतकार ओ पी नय्यर.

पुढचं गीत आहे मोहम्मद रफी यांच्या स्वरात, गीतकार साहिर लुधियानवी, संगीतकार ओ पी नय्यर, चित्रपट तुमसा नहीं देखा.

यानंतर ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरात हावडा ब्रिज चित्रपटातलं गीत, गीत हसरत जयपुरी यांचं आणि संगीत ओ पी नय्यर यांचं.

यानंतरचं गीत आहे छोटी बहन चित्रपटातलं, लता मंगेशकर आणि सुबीर सेन यांच्या स्वरात. गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन.

कार्यक्रमात पुढे ऐकूया सावन की घटा चित्रपटातलं गीत आशा भोसले यांच्या स्वरात, गीत SH बिहारी यांचं, संगीत OP नय्यर यांचं.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया शारदा यांच्या स्वरात शैलेंद्र यांचं गीत, संगीत शंकर जयकिशन यांचं, चित्रपट सूरज.

0: या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आजच्या कार्यक्रमात घोड्यांच्या टापांच्या लईवर स्वार झालेल्या प्रेमाच्या सुंदर छटा खुलवणाऱ्या काही अजरामर गीतांचा प्रवास आपण अनुभवला. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:28 झाली आहेत.
1: ओला कचरा वेगळा, सुका कचरा वेगळा, एक छान सवय स्वतःला बदला.
2: ओला वेगळा खतासाठी, सुका वेगळा पुन्हा वापरण्यासाठी. शिस्त लावू थोडी, धन्यवाद देईल पुढची पिढी.
3: दोन डबे घरात ठेवू, ओला सुका वेगळा करू. स्वच्छ घर, स्वच्छ शहर, सौंदर्यात घालू भर.
1: मग
3: मग काय,
1: स्वतः पासून सुरुवात कर.
0: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 5:30 काही क्षणातच मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत कार्यक्रम युववाणी. यामध्ये वेगवान जगात तरुण राहण्याची कला याविषयी आज माहिती ऐकणार आहोत. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे.

मंडळी, आजचं जग वेगानं धावतंय. प्रत्येक क्षणाला काहीतरी बदलतंय. मोबाईलच्या स्क्रीनवर येणाऱ्या नोटिफिकेशन पासून ते करिअरच्या स्पर्धेपर्यंत, नात्यांच्या बदलत्या व्याख्यांपासून ते स्वतःला सिद्ध करण्याच्या धावपळीपर्यंत प्रत्येक गोष्ट जणू सतत पुढे पळते. या वेगवान जगात तरुण असणं ही फक्त वयाची अवस्था राहिलेली नाही, तर ती एक वेगळी मानसिकता बनली. आजचा तरुण स्वप्न पाहतो, संघर्ष करतो, स्वतःला शोधतो, कधी हरवतो, कधी पुन्हा उभा राहतो. आणि या सगळ्या प्रवासात सर्वात महत्वाचा प्रश्न असा उरतो, या इतक्या वेगवान जगात स्वतःला हरवू न देता स्वतःचं अस्तित्व जपत मन जिवंत ठेवत तरुण राहण्याची कला नेमकी काय आहे? आणि म्हणूनच आजच्या या विशेष कार्यक्रमात आपण ह्याच विषयावर मन मोकळेपणानं बोलणार आहोत. द आर्ट ऑफ बीइंग यंग इन अ फास्ट वर्ल्ड, म्हणजेच वेगवान जगात तरुण राहण्याची कला. ही फक्त प्रेरणादायी गोष्ट नाहीये, ही प्रत्येक तरुणाच्या आयुष्याची एक कहाणी आहे. मित्रांनो, आजची तरुणाई खूप हुशार आहे. त्यांच्याकडे माहितीचा महासागर आहे. एका क्लिकवर जग त्यांच्या हातात येतं. पण माहिती वाढली तशी मनातील शांतता कमी झालीय. पूर्वी माणसं एकमेकांना भेटून बोलायची, आज चॅटिंग मध्ये संवाद होतो. पूर्वी एखाद्या स्वप्नासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली जायची, आज प्रत्येक गोष्ट लगेच मिळावी अशी अपेक्षा तयार झालीय. इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट मेसेज, इन्स्टंट फेम, इन्स्टंट सक्सेस, या सगळ्या इन्स्टंट संस्कृतीत संयम मागे पडताना दिसतो. पण खर तर आयुष्याची सुंदरता ही स्लो मुमेंट्स मध्ये असते. सकाळचा शांत सूर्यप्रकाश, मित्रांसोबत मनमोकळं हसणं, आईनं विचारलेलं जेवलीस का हे वाक्य, एखाद्या जुन्या गाण्यात अचानक सापडलेली आठवण, पावसातला वाफाळत्या चहाचा कप, पुस्तकांच्या पानांमधला सुगंध, हे क्षण आपल्याला जिवंत ठेवतात. वेगवान जगात टिकून राहण्यासाठी माणसानं स्वतःच्या मनाला वेळ देणं शिकायला हवं. आज अनेक तरुण स्वतःला सतत इतरांशी तुलना करताना दिसतात. सोशल मीडियावर कुणाचं परदेशातलं शिक्षण दिसतं, कुणाचा स्टार्टअप दिसतो, कुणाचं परफेक्ट रिलेशनशिप दिसतं, तर कुणाचं फिटनेस ट्रान्सफॉर्मेशन दिसतं. आणि मग नकळत स्वतःचं आयुष्य कमी वाटायला लागतं. पण आपण विसरतो की सोशल मीडिया ही संपूर्ण आयुष्याची गोष्ट नसते, ती फक्त निवडक क्षणांनी सजवलेली झलक असते. खरं आयुष्य फिल्टर शिवाय जगावं लागतं. तिथे संघर्ष असतो, अपयश असतं, गोंधळ असतो, रडणं असतं, पण त्यातही पुन्हा उभं राहणं असतं. आणि हेच खरं तर तरुणपणाचं सौंदर्य. तरुण असणं म्हणजे फक्त वयानं लहान असणं नाही, तरुण असणं म्हणजे नवीन गोष्ट शिकण्याची तयारी असणं, चुका करूनही पुन्हा प्रयत्न करण्याचं धैर्य असणं, परिस्थिती कितीही कठीण असली तरी आशा जिवंत ठेवणं, जग बदलू शकतं हा विश्वास मनात बाळगणं. आज मानसिक आरोग्य हा खूप महत्वाचा विषय बनलाय. स्पर्धा, अपेक्षा, करिअरचा ताण, नात्यांमधला गोंधळ, भविष्याची भीती, या सगळ्यांमुळे अनेक तरुण आतून थकलेत. काही वेळा बाहेरून हसणारी माणसं आतून खूप तुटलेली असतात. त्यामुळे स्वतःच्या भावनांना मान्यता देणं खूप गरजेचं आहे. रडणं कमजोरी नाहीये, मदत मागणं ही कमजोरी नाहीये, किंवा थकल्यावर थांबणं ही कमजोरी नाहीये. उलट स्वतःला समजून घेणं ही खरी मोठी ताकद आहे. आपल्या समाजात अनेकदा यशाची एकच व्याख्या तयार केली जाते, मोठी नोकरी, भरपूर पैसे, प्रसिद्धी म्हणजे यश. पण प्रत्येकाचं यश वेगळं असू शकतं. कुणासाठी घरच्यांना आनंदी ठेवणं यश असतं, तर कुणासाठी स्वतःच्या आवडीचं काम करणं यश असतं, तर कुणासाठी शांत झोप लागणंही यश असतं. वेगवान जगात स्वतःचा वेग ओळखणं खूप महत्वाचं आहे. प्रत्येक जण एकाच वेळेला फुलत नाही. काही फुलं सकाळी उमलतात तर काही संध्याकाळी, पण प्रत्येक फुलाचं सौंदर्य वेगळं असतं. मंडळी, तुमच्या आमच्यासारख्या आजच्या तरुणाईकडे कल्पनाशक्ती आहे, ऊर्जा आहे, बदल घडवण्याची क्षमताही आहे. म्हणूनच इतिहासात प्रत्येक मोठ्या

परिवर्तनामागे तरुण शक्ती उभी राहिलेली दिसते. समाज सुधारणा असो, विज्ञान असो, कला असो किंवा देशनिर्मिती, तरुणांनीच नवीन दिशा दिली. पण बदल घडवण्यासाठी स्वतःच्या मनातली संवेदनशीलता जपावी लागते. आज माहिती भरपूर आहे पण समजून घेणं कमी होत चाललंय. आपण पटकन प्रतिक्रिया देतो पण ऐकून घेणं विसरून जातो. वेगवान जगात संवेदनशील राहणं ही सुद्धा एक कला आहे.

मित्रांनो, आज अनेक तरुण करिअरच्या मागे धावताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. झोप अपुरी असते, जेवण वेळेवर होत नाही, सतत स्क्रीन समोर वेळ जातो. पण लक्षात ठेवायला हवं की थकलेलं शरीर आणि थकलेलं मन मोठी स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. योग्य झोप, संतुलित आहार, व्यायाम, चालणं, थोडा शांत वेळ, या साध्या गोष्टी जीवनाला स्थिरता देतात. काही वेळा आयुष्यात अपयश येतं, परीक्षेत नापास होणं, नोकरी न मिळणं, रिलेशनशिप तुटणं, आर्थिक अडचणी येणं, या गोष्टी तरुण मनाला हादरवतात. पण प्रत्येक अपयश आपल्याला काहीतरी शिकवत असतं, कारण अपयश हा शेवट नसून ती नवीन सुरुवातीची तयारी असते. जगातील अनेक यशस्वी लोकांना सुरुवातीला अपयश आलं होतं, पण त्यांनी स्वतःवरचा विश्वास सोडला नाही आणि म्हणूनच ते आज प्रेरणादायी ठरलेत. मित्रांनो, आजच्या पिढीकडे एक मोठी ताकद आहे, शिकण्याची तयारी. इंटरनेटमुळे आज कोणतीही गोष्ट शिकणं शक्य झाले. नवीन भाषा, नवीन कौशल्य, संगीत, डिझाईन, लेखन, फोटोग्राफी, कोडिंग अशा भरपूर संधी उपलब्ध आहेत. फक्त प्रश्न एवढाच आहे की आपण त्या संधींचा उपयोग कसा करतो. वेगवान जगात सतत स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं आहे, पण त्याच वेळी स्वतःची ओळख हरवू न देणंही त्याहून महत्वाचं आहे. आज अनेक तरुण स्वतःच्या आवडीनिवडी शोधतायत. कुणी प्रवासातून स्वतःला शोधतं, तर कुणी संगीतामध्ये, कुणी लेखनात, तर कुणी समाजकार्यात. हे खूप सकारात्मक चित्र आहे, कारण स्वतःशी जोडलेलं राहणं ही मानसिक आरोग्यासाठी मोठी गरज आहे. कधी कधी थोडा एकांतही गरजेचा असतो. सतत आवाजात राहणाऱ्या मनाला शांततेची सवय हवी असते. स्वतःसोबत वेळ घालवणं, डायरी लिहिणं, पुस्तक वाचणं, समुद्रकिनारी बसणं, चालत जाणं, या गोष्टी मनाला नव्यानं उभं करतात. मित्रांनो, वेगवान जगात ब्रेक घेणंही तितकंच आवश्यक आहे. मशीनलाही विश्रांती लागते, मग मनाला का नाही. आजच्या काळात करिअरच्या अनेक वाटा खुल्या झाल्यात. पूर्वीसारखी फक्त काही मोजकी क्षेत्र उरलेली नाहीत, त्यामुळे स्वतःच्या क्षमतेनुसार वाट निवडणं शक्य आहे. पण त्या निवडीसोबत मेहनत, सातत्य आणि संयमही आवश्यक असतो. एका रात्रीत यश मिळाल्यासारखं दिसत असलं तरी त्यामागे अनेक वर्षांचा संघर्ष असतो. त्यामुळे स्वतःच्या प्रवासाचा आदर करायला शिकायला हवं. आजच्या तरुणाईनं आर्थिक शहाणपणही शिकायला हवं. पैसे कमावणं जितकं महत्वाचं आहे, तितकंच ते योग्य प्रकारे वापरणंही महत्वाचं आहे. बचत, नियोजन, जबाबदारी या गोष्टी भविष्यासाठी आधार देतात. तसंच डिजिटल जगात स्वतःचं संरक्षण करणंही गरजेचं आहे. फेक माहिती, ऑनलाईन फसवणूक, ट्रोलिंग, नकारात्मकता या गोष्टींपासून सावध राहणं आवश्यक आहे. ही पिढी स्वतःसाठी जगत नाही, तर समाजासाठीही विचार करते, आणि म्हणूनच ही पिढी वेगळी आहे. मंडळी, तरुणपणाचं खरं सौंदर्य म्हणजे उत्सुकता. नवीन सूर्योदयाकडे आशेनं पाहणं, पडूनही पुन्हा उठणं, स्वतःच्या स्वप्नांवर प्रेम करणं आणि इतरांचं आयुष्यही थोडं सुंदर करण्याचा प्रयत्न करणं. कधी कधी जीवन खूप गोंधळलेलं वाटतं, काहीच समजत नाही, सगळे पुढे गेलेले दिसतात आणि आपणच मागे राहिलोय की काय असं वाटायला लागतं. पण प्रत्येक माणसाचा वेळ वेगळा असतो. स्वतःची तुलना थांबवून स्वतःचा प्रवास स्वीकारणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आपण तरुणाईनं एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे, ती म्हणजे तुम्ही अपूर्ण असलात तरी सुंदर आहात, तुम्ही संघर्ष करत असलात तरी सक्षम आहात.

तुम्ही हरवल्यासारखं वाटत असलात तरी तुमच्यात क्षमता आहे. फक्त तुमच्या स्वप्नांना वेळ द्या, तुमच्या मनाचं ऐका, स्वतःवर प्रेम करा, अपयशाला घाबरू नका. कारण प्रत्येक यशस्वी व्यक्ती कधीतरी नवखी होती, घाबरलेली होती, गोंधळलेली होती. या वेगवान जगात स्वतःचा श्वास ऐकू येणं, स्वतःचा आवाज ओळखू येणं आणि स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहणं हाच तरुण राहण्याचा खरा मार्ग आहे. कारण तरुणपण म्हणजे फक्त सेल्फीज, ट्रेंड्स किंवा फॅशन नाहीये, तर तरुणपण म्हणजे आशा, धैर्य आणि जिद्द आहे. काळ बदलत राहील, तंत्रज्ञानही बदलेल, जगाचा वेगही वाढेल, पण मनातली स्वप्न जिवंत ठेवणारी माणसं कधी सरवत नाहीत. म्हणून धावा पण स्वतःला हरवू नका, स्वप्न पहा पण स्वतःवर प्रेम करायलाही विसरू नका, यश मिळवा पण मन शांत ठेवणाऱ्या गोष्टी जपा. कारण शेवटी आयुष्य ही स्पर्धा नाहीये, तर तो अनुभवांचा प्रवास आहे आणि त्या प्रवासात तरुण राहणं हीच सर्वात सुंदर कला आहे. तर मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण सध्या घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलीकर. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: युववाणी हा कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी तसंच एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवते. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद. श्रोते हो, संध्याकाळचे 6 वाजतात. काही क्षणातच हिंदी समाचार आणि 6:05 इंग्रजी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

7 वाजता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू वृत्तविशेष. 7:30 वाजता माझं घर माझं शेत कार्यक्रमात जागतिक वनस्पती आरोग्य दिनाच्या अनुषंगाने सेंद्रिय शेत आणि वनस्पतींचे आरोग्य याविषयी डॉ रणजित निंबाळकर, सहाय्यक प्राध्यापक मृदाशास्त्र विभाग विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेशखिंड पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. कृषीवाणी या सदरात खरीप पूर्व विहीर पुनर्भरणाचे नियोजन याविषयी माहिती आणि त्यानंतर बाजारभाव. 7:15 वाजता कार्यक्रम एक कलाकार, 9:15 वाजता स्पॉटलाइट, 9:30 मनी टॉक आणि 9:45 मंथन हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. रात्री 10:00 वाजता रवींद्रनाथांच्या सहवासात या नभोनाट्याचा भाग 5वा, मूळ लेखन मैत्रेयी देवी, मराठी अनुवाद विलास गीते, आकाशवाणी रुपांतर आशा साठे, सादरकर्त्या गौरी लागू. रात्री 10:30 वाजता नादब्रह्म कार्यक्रमात दीपशिखा श्रीवास्तव यांचं गायन, राग बिहाग, तबला साथ श्रीकांत भावे, हार्मोनियम साथ लीलाधर चक्रदेव. उद्या म्हणजे 13 मे 2026 पहाटे 5:55 गिरवाणवाणीमध्ये स्वामी ब्रह्मानंद रचित हरिशरणाष्टकम, सादरकर्त्या कविता खरवंडीकर, 6:05 प्रभातवंदन, 6:25 चिंतन या सदरात द्वारकानाथ लेले यांचे विचार. सकाळी 6:30 वाजता कार्यक्रम रूपरेषा, 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुजम्मिल पटेल, 6:40 कृषीवाणी या सदरात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला, 6:45 आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात फ्रोझन शोल्डर याविषयी मणके विकारतज्ञ डॉ अतुल ढेपे यांनी दिलेली माहिती, सादरकर्ते सदानंद कांबडी. सकाळी 6:50 परिसर या कार्यक्रमात घरगुती सौर ऊर्जा उपकरणे आणि वापर याविषयी माहिती, लेखन आणि निवेदन धनंजय मुदगिलकर. या दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची असेल, आम्ही ते मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. उद्या सकाळी 7:00 वाजता आजचा विचार, 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:40 आणि 8:40 भावधारा. सकाळी 9:00 वाजता मराठी चित्रपट संगीत. 9:30 वाजता रुपेरी मुकुटाचे मानकरी कार्यक्रमाचा भाग 42वा, त्यामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या 50 वर्षांच्या कारकिर्दीत 13 प्रादेशिक भाषांमधून सुमारे 150 चित्रपटांची निर्मिती करून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये झळकणारे सुरेश प्रोडक्शनचे सर्वेसर्वा आणि 2009 सालच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित चित्रपट निर्माते दिग्दर्शक डॉ डी रामनायडू यांच्या कारकिर्दीचा आढावा, लेखिका नीता कुलकर्णी, सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. सकाळी 10:00 वाजता ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 विशेष वार्तामध्ये पुण्याच्या नवनियुक्त महापौर मंजुषा नागपुरे यांच्याशी डॉ स्वाती महाळंक यांनी केलेला वार्तालाप. सकाळी 10:30 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 11:00 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कल्याणी देशपांडे यांचं सतारवादन, राग अहिर भैरव, तबला साथ शंकर कुंभार. उद्या सकाळी 11:30 वाजता कार्यक्रम आम्ही, त्यामध्ये सिनेलेखक दिग्दर्शक अभिनेता प्रवीण तरडे आणि त्यांची पत्नी अभिनेत्री दिग्दर्शक स्नेहल तरडे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा भाग 2, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात माइंड योगच्या संस्थापिका रुपाली पाटील यांची मुलाखत, माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन या नावाची. सखी विश्व कार्यक्रमात संवादात्मक कार्य, सहभाग प्राची परांजपे आणि सुनीता कुलकर्णी, लेखन प्राची परांजपे, सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन, निर्मिती आकाशवाणी पुणे केंद्राची असेल. दुपारी 1:00 वाजता NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 1:40 नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 1:45 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 2:30 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अश्विनी गोखले यांचं गायन, राग मदमाद सारंग. उद्याच्या सायंकालीन प्रसारणात संध्याकाळी 5:00 वाजता हिंदी चित्रपट संगीत. 5:30 वाजता युववाणी कार्यक्रमात रंग माझा वेगळा या सदरात अभिव्यक्ती पुणे या संस्थेचे युवा नाट्यकर्मी प्रणव भोसले आणि हेमांगी काकडे यांच्याशी आरती गाढवे यांनी साधलेला संवाद, सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रम रूपरेषा. संध्याकाळी 6:30 वाजता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू क्रीडा विश्व, यामध्ये ऐकणार आहोत महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीयल अँड ऍग्रिकल्चरल क्रीडा उद्योग विकास विभागाचे उपक्रम याविषयी याच संघटनेचे चेअरमन सुनील वालावलकर आणि सदस्य क्षितिज वेदक यांच्याशी साधलेला

0: संवाद संध्याकाळी 6:15 अर्थविशेष मुंबई केंद्रावरून, उद्या संध्याकाळी 7:30 माझं घर माझं शेत कार्यक्रमात सोयाबीन बियाण्याची गुणवत्ता व उगवण क्षमता तपासण्याचे महत्व आणि पेरणीपूर्वी लक्षात घ्यायच्या बाबी याविषयी डॉ संतोष जायभाय कृषी विद्यावेत्ता व वैज्ञानिक सोयाबीन सुधार प्रकल्प आघारकर संशोधन संस्था पुणे यांची वहिदा शेख यांनी घेतलेली मुलाखत. कृषीवाणी या सदरात हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आणि त्यानंतर बाजारभाव. सादर करते धीरज केदारी. रात्री 7:15 एक कलाकार हा कार्यक्रम, 9:15 स्पॉटलाइट, 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील. उद्या रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीत आणि 10:30 नादब्रह्म कार्यक्रमात प्रमोद गणोरकर यांचं गायन. राग मारू विहाग, तबला साथ श्रीकांत भावे, हार्मोनियम साथ लीलाधर चक्रदेव. त्याचबरोबर आमची सर्व प्रादेशिक आणि राष्ट्रीय बातमीपत्र नेहमीच्या वेळात प्रसारित आणि सहक्षेपित केली जातील. ही होती आजच्या उर्वरित आणि उद्या दिवसभरातल्या कार्यक्रमांची रूपरेषा.
1: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे. माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
3: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा
4: मराठी चित्रपटसृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30, पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30. आम्ही सादर करते संजय भूषण.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: झोप बीप आता काहीही नाही
5: अगो बाई,
4: रात्रभर आपण नुसत्या गप्पा
6: मारायच्या. आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
7: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बर.
8: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
7: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मेला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
8: 101 उमा सदन.
9: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:20 होत आहेत. काही क्षणातच दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत संस्कृत समाचार.
10: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका वंदना कश्यपः. आदौ मुख्य वार्ताः. राष्ट्रीय परीक्षा संस्थया अस्मिन् मासस्य तृतीये दिनांके

नमस्कार श्रीतो, मंडळी, आजच्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मी कैलास शिंदे अगदी मनापासून स्वागत करतो आहे. आज कार्यक्रमात जागतिक रेड क्रॉस आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या अनुषंगानं ज्युनियर अँड यूथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूयात. श्रद्धा, नमस्कार. अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आमच्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आज आमच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आमंत्रित केलं आहे डॉक्टर शंतनू गोखले यांना. डॉक्टर गोखले हे ज्युनियर अँड यूथ रेड क्रॉसचे अध्यक्ष आहेत. 8 मे हा जागतिक रेड क्रॉस दिवस आणि याच दिवशी जागतिक थायलेसेमिया दिवस हा

0: पूर्ण देशभर आणि जगभर पाळण्यात येतो. त्या अनुषंगानेच आजच्या आपल्या या चर्चेचं आयोजन आपण केलेलं आहे. सर नमस्कार आणि आमच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत. सर रेडक्रॉस स्थापना केव्हा आणि कधी झाली याबाबत आपल्याला काय सांगता येईल?
1: निश्चित, थोडं इतिहासात जावं लागेल. रेडक्रॉसची स्थापना 1859 साली झाली. अर्थात ह्या ही स्थापनेचं मूळ कारण एक युद्धच होतं आणि हे युद्ध होतं ते एका बाजूला ऑस्ट्रिया हा देश होता आणि दुसऱ्या बाजूला फ्रान्स आणि इटली या दोन्ही देशांमध्ये लढाई होती. आणि हे एक शेवटचं असं युद्ध होतं जिथे त्या त्या देशाचे राजे लोक सेनापती म्हणून युद्धभूमीवरती उपस्थित होते. एकूण साधारण दोन्ही बाजूचे सैनिक मिळून 300,000 लोक ह्या युद्धात सहभागी झालेले होते. आणि युद्ध बरंच भीषण झालं. यात किमान 40,000 लोक खूप गंभीररित्या जखमी तरी झाले किंवा गेले. आता इथे त्यांना ज्या वेदना होत होत्या, त्रास होत होता, हे बघायला एक व्यक्ती होती आणि ती म्हणजे जॉन ऑनरी दुनांत. हा एक स्वित्झर्लंडचा नागरिक होता. त्याच पंचक्रोशीत अजून एक गाव होतं कॅस्टिलियनी. तर तिथे तो त्याच्या बँकिंगच्या व्यवसायानिमित्त आलेला होता.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी हे युद्ध आणि त्यात जखमी झालेले सगळे सैनिक, त्यांना होत असलेल्या वेदना ह्या सगळ्या पाहिल्या, त्याचं हृदय द्रावले.
0: हो, हो, हो.
1: आणि कुठेतरी एक जाणीव झाली की अरे आपण काहीतरी
0: त्यांच्यासाठी काहीतरी करायला हवं.
1: आणि तिथे खरं हे रेडक्रॉसचं बीज
0: पेरलं
1: गेलं. आणि मग 1862 साली 14 राष्ट्र एकत्र आली.
0: अच्छा.
1: आणि त्यांनी येऊन ऍक्च्युली पहिली रेडक्रॉसची सुरुवात केली.
0: अच्छा.
1: 1862 साली. आणि त्यानंतर 1864 साली जिनिव्हा कन्व्हेन्शन. तर जी पहिली जिनिव्हा कन्व्हेन्शन आणि जे काही पहिले युद्धात पाळायचे नियम ह्याची सुरुवात तिथपासून सुरू झाली.
0: अच्छा. या संघटनेची जी मूलतत्व जी आहेत तर ती मूलतत्व कोणती आहेत आणि कोणत्या बाबींना प्राधान्य दिले जातं?
1: खूप छान प्रश्न आहे हा. कारण हा रेडक्रॉसची जी मूलतत्व आहेत त्याच्यातला सगळ्यात पहिलं मूलतत्व म्हणजे मानवता, म्हणजे ह्युमॅनिटी.
0: बरोबर.
1: ओके. आणि ह्याच्यासाठी आमची भूमिका एकच असते की शत्रू राष्ट्र असू दे, मित्र राष्ट्र असू दे, आपण जे काम करतो, जे कार्य करतो हे पहिल्यांदी मानवतेच्या भूमिकेतून केले,
0: मानवासाठी
1: केलं पाहिजे. आणि म्हणूनच तुम्ही बघू नका की तो शत्रू राष्ट्राचा आहे का, तो जखमी व्यक्ती आहे, त्या जखमी व्यक्तीला मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. त्याच्यानंतरचं आमचं हे आहे इम्पार्शालिटी. इम्पार्शालिटी म्हणजे निष्पक्षपणे काम करणे. कोणाच्या बाजूनी जास्ती झुकतं माप द्यायचं, याच्या बाजूनी द्यायचं, आम्हाला त्याच्याशी काहीही नाही. जी व्यक्ती समोर येईल त्याची मदत करणे. त्याच्यानंतर अजून एक त्याच लाईनीत आहे म्हणजे इंडिपेंडन्स, म्हणजे आम्हाला बाकी कोणी इन्फ्लुएन्स करू शकत नाही,
0: हस्तक्षेप नसावा.
1: तर ते एक फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर आहे अर्थात स्वयंसेवा, म्हणजे व्हॉलंटरी सर्व्हिस. त्यामुळे रेडक्रॉसचे स्वतःचे सुद्धा एम्प्लॉईज असतात पण त्यांचा मुख्य भर हा कायम व्हॉलंटरी सर्व्हिस आणि व्हॉलंटियर्स वरतीच आहे. आणि आम्ही अनेक कामं करतो ही आमच्या व्हॉलंटियर्स म्हणून. ते व्हॉलंटियर्स कोणी असतात? कॉलेजचे विद्यार्थी असतात, कधी कधी ते मोठे यशस्वी डॉक्टर्स असतात किंवा खूप मोठे काही उद्योगपती पण असतात. आमच्याला व्हॉलंटियर काम करायला सर्व तरेचे लोक आहेत.
0: याला जोडून सर तुम्हाला मी विचारेल की बऱ्याचदा संभाव्य आपत्तीला तोंड देण्यासाठी किंवा त्याची पूर्वतयारी असेल, त्या संदर्भातलं प्रशिक्षण असेल, पुनर्वसन असेल किंवा क्षमतावर्धन असेल, तर हे या स्वयंसेवकाचं कसं केलं जातं यावर सांगायला थोडंसं.
1: हा, तर त्याच्यासाठी आम्ही अनेक प्रकारची प्रशिक्षण शिबिर घेतो. तर त्यात एक प्रशिक्षण शिबिर असतं ते म्हणजे प्रथम उपचार, फर्स्ट एड ज्याला म्हणतो आपण. अजून एक आहे ते आहे CPR वरती, म्हणजे कृत्रिम श्वासोच्छ्वास देणे. नेहमी आमची शिबिर ह्या प्रशिक्षणासाठी चालू असतात आणि आम्ही वेगवेगळ्या संस्थांसाठी हे प्रशिक्षण करतो. आम्ही आमची पण कंडक्ट करतो आणि माझं कळकळीने विनंती आहे लोकांना की तुम्ही ह्या चळवळीत सहभागी व्हा आणि हे प्रशिक्षण घ्या. आणि ह्या प्रशिक्षणाचा उपयोग काय आहे, कारण तुम्हालाही माहित नाही की कधी केव्हा आपत्ती येईल, आपत्ती कधीच सांगून येत नाही. आणि पण जर तुम्हाला

0: तुम्ही प्रशिक्षित जर असाल
1: असाल
0: तर
1: तर तुम्ही लोकांना मदत करू
0: नक्की,
1: शकता. आणि
0: अरे नक्की, म्हणजे मदत करण्यापेक्षा एखाद्याचं मोलाच्या क्षणी तुम्ही जर ती मदत केली तर एखाद्याचा जीव
1: जीव
0: देखील
1: वाचू
0: जो
1: शकतो.
0: आहे तो वाचू शकतो, जे आहे
1: आणि
0: ते.
1: मदतीत बरेचदा कसं असतं, वेळ हा खूप महत्वाचा असतो.
0: बरोबर आहे.
1: त्यामुळे जितक्या लवकर ती मदत होऊ शकते ती महत्वाची. आणि प्रशिक्षणावरती का भर, कारण प्रशिक्षण जेव्हा देतो ना तेव्हा
0: हो
1: खूप काही काही लहान लहान गोष्टी असतात
0: बरोबर आहे.
1: ज्या
0: हा
1: आपल्याला तशा कळत नाही. वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण देतो.
0: सर, मला कसं विचारायचं होतं की रेड क्रॉसच्या मुख्य कार्यपद्धतीतला एक महत्वाचा घटक रक्तपेढ्या किंवा साठवण केंद्र, याबाबत थोडीशी आपण चर्चा करूयात.
1: आमच्यासाठी एक मोठं उद्दिष्ट आहे, कारण संस्थेचे मूळ सुरुवातच युद्धापासून
0: बरं.
1: झालेली आहे,
0: हो
1: त्यामुळे रक्ताची आवश्यकता ही आहेच. आणि शांततेच्या काळात सुद्धा लोकांना काही ना काहीतरी
0: हो
1: होतच
0: अन्य
1: असतं,
0: कारणांसाठी आवश्यक पडतं ते
1: त्यासाठी
0: तर.
1: रक्ताची गरज आहे. कुठलीही शस्त्रक्रिया करायची असली तरी
0: हो
1: रक्ताची आवश्यकता
0: बरोबर.
1: लागते. त्यामुळे एक मोठा उपक्रम, आणि हा जागतिक स्तरावरती जो रेडक्रॉसनी घेतलेला आहे, तो म्हणजे रक्तदानासाठी प्रोत्साहन देणे आणि रक्तदान करणे, लोकांना शिबिरं भरवणे.
0: आयोजित करणं
1: आणि
0: बरोबर.
1: ह्या शिबिरांसाठी जो प्रोटोकॉल फॉलो केला जातो तो अगदी पूर्ण, जी पद्धत आहे त्याला, जो प्रोटोकॉल आहे तो आम्ही फॉलो करतो. असं कुठेतरी रस्त्यावरती रक्तदान शिबिर घेतलं
0: आयोजित करूया.
1: असं होत नाही. त्यासाठी प्रॉपर जागा असते
0: बरं.
1: आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. पुण्याची जी आमची रेडक्रॉस संस्था आहे, इंडियन रेडक्रॉस सोसायटी पुणे डिस्ट्रिक्ट ब्रांच, आम्ही पण रक्तदान शिबिरं वेगवेगळ्या संस्थांमार्फत करून घेतो. आम्ही शाळा कॉलेजेसमध्ये प्रामुख्याने रक्तदानासाठी प्रयत्न करतो आणि काही कंपनीजमध्ये पण प्रयत्न करतो. आता 21 मेला आम्ही एक रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे, ते पुण्यातील आपल्या टाटा मोटर्समध्ये.
0: बर बर
1: आणि तेव्हा आमची अपेक्षा आहे की बरेच
0: बर
1: लोक
0: हे
1: रक्तदान
0: स्थळ
1: करतील.
0: कुठे आहे आणि वेळ काय असेल?
1: चिंचवडला आहे,
0: बर
1: सकाळी 11 वाजता.
0: बर. सर, रेड क्रॉसच्या मार्फत रुग्णसेवा किंवा मदत केली जाते, प्रशिक्षण दिलं जातं, तर याबाबत काय सांगाल?
1: तर आता आमची पुण्याची जी रेडक्रॉसची शाखा आहे, तर आम्ही ह्या संदर्भात बरीच आरोग्यसेवा रुग्णांसाठी देतो. प्रामुख्याने आमच्याकडे नेत्रचिकित्सा आहे, जिथे मोतीबिंदू शस्त्रक्रिया होते आणि अजून काही वेगवेगळ्या शस्त्रक्रिया ज्या डोळ्याशी संबंधित आहेत त्या करतो. त्यासाठी आमच्याकडे नेत्रतज्ज्ञ आहेत आणि ते येऊन ही शस्त्रक्रिया करतात. आम्ही जी शस्त्रक्रियेला जे शुल्क लावतो ते खूप कमी आहे. आणि काही जे अति गरीब गटातील रुग्ण असतात,
0: बरं.
1: ज्याला आपण केशरी रॅशन
0: शिधापत्रिका वगैरे.
1: शिधापत्रिकेहूनच्या खालचे किंवा दारिद्र्य रेषेखालील
0: हो
1: जे रुग्ण आहेत,
0: हा
1: तर त्यांना तर आम्ही विनाशुल्क सुद्धा ही शस्त्रक्रिया करून देतो.
0: बरं.
1: त्यामुळे माझी लोकांना विनंती आहे की तुम्ही या सोयीचा निश्चित फायदा घ्या आणि लोकांना त्याबद्दल सांगा की अशा ठिकाणी अतिशय रास्त दरात, किंवा तुमच्या घरी कोणी कामाला व्यक्ती आहे ज्यांना परवडत नाही, तर त्यांना तुम्ही रेडक्रॉसच्या आमच्या रास्ता पेठ मध्ये केंद्र आहे आणि कॅम्प मध्ये, कॅन्टोन्मेंट मध्ये, लष्कर भागात महात्मा गांधी रस्ता म्हणजे मेन स्ट्रीट वरती एक केंद्र आहे, तर तिथे त्यांना जरूर पाठवा. तिथे त्यांची ही मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही अतिशय अल्पदरात होईल.
0: अच्छा.
1: त्याच्या पलीकडे आम्ही अजून सुद्धा बरीच सेवा देतो. सोनोग्राफीची सेवा आहे,
0: बर.
1: एक्सरेची सेवा आहे,
0: अच्छा.
1: दंतचिकित्सा करतो आणि त्यातले जे अजूनही वरचे भाग आहेत म्हणजे दंतरोपण,
0: अच्छा.
1: डेंटल इम्प्लांट्स, ते सुद्धा आमच्या इथे होतात.
0: बर.
1: ह्याच्या व्यतिरिक्त रक्त तपासणी, रक्त चाचणी, मधुमेहासाठी समुपदेशन
0: बर.
1: आणि रेग्युलर, ज्याला आरोग्य भाषेत सेवेच्या भाषेत म्हणतात ओपीडी,
0: बर.
1: ती सुद्धा आमच्या इथे चालते.
0: बर.
1: त्यामुळे लोकांनी कुठले प्रकारचा आजार हे असले तर जरूर तुम्ही रेडक्रॉसच्या केंद्रात यावे. आमच्या इथे तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत, बरेचसे डॉक्टर्स आमचे मानद तत्वावरती काम करतात, पण ते आहेत पुण्यातले प्रतिथयश डॉक्टर्स आणि त्यांना सुद्धा रेडक्रॉस बरोबर प्रेम आहे आणि त्यांना रेडक्रॉसशी संलग्न व्हायला आवडतं, कारण ही एक प्रकारची मानवतेला सेवा
0: बरोबर
1: आहे
0: सेवा आहे.
1: आणि म्हणून ते आमच्या इथे आवर्जून येतात. आणि ही सेवा आमच्याकडे सर्व प्रकारची.
0: सर मला हे विचारायचं की या तर तुमच्या अनेक रुग्णांसाठी

0: साठी सेवा आहेत, पण आपला कार्यक्रम मुख्यतः आपल्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे. तर आमच्या या कार्यक्रम ऐकणाऱ्या ज्येष्ठ नागरिक मंडळींसाठी काही विशेष तुमचे उपक्रम आहेत का, किंवा त्यांच्या व्याधींच्या संदर्भामध्ये, त्यांच्या चाचण्यांच्या संदर्भामध्ये, किंवा त्यांच्यावरती उपचार करण्यासाठी काही वेगळं किंवा काही विशेष तुम्ही काही केलेले आहे का, तर याबाबत सांगा ना.
1: जरूर. तर ज्येष्ठ नागरिकांमध्ये हल्लीच्या काळात एक समस्या म्हणजे मधुमेह.
0: बरोबर.
1: तर आमच्याकडे मधुमेहावरती तज्ज्ञ आहेत आणि मधुमेहावरती सुद्धा पूर्ण उपचार पद्धती, त्याबद्दलचे समुपदेशन, त्याबद्दल नंतर जे द्यायची औषधं असतात ही सर्व उपलब्ध आहेत. तर त्याचा ज्येष्ठ नागरिकांनी जरूर फायदा घ्यावा. त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा अजून काही सोनोग्राफी किंवा रक्त तपासणी, कारण जनरली ज्येष्ठ नागरिकांना दर 6 महिन्यांनी रक्त तपासणी करून घ्या. तर आमच्या महात्मा गांधी रस्ता लष्कर भागामध्ये आणि रास्ता पेठमध्ये दोन्हीकडे तुम्ही येऊन तुमचं रक्त देऊन त्याची रक्त तपासणीचा रिपोर्ट घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या सेवा, दंत चिकित्सा तीही महत्वाची आहे. ज्येष्ठ नागरिकांना त्याचीही आवश्यकता असते अधिक प्रमाणात, कारण दंतरोपणी करायचं असतं हल्ली, किंवा कवळी बसवून घ्यायची असली, किंवा काही दात काढायचे असतात. ह्या सगळ्याची आम्ही सोय केलेली आहे. डोळे, मोतीबिंदू हाही एक ज्येष्ठ नागरिकांसाठीचाच कायमचा प्रश्न असतो, त्याची पण आमच्याकडे शस्त्रक्रिया मगाशी म्हटल्याप्रमाणे होते. तर त्यासाठी त्यांनी जरूर ह्या सगळ्या सोयींचा फायदा घ्यावा, कारण ज्येष्ठ नागरिकांचं बरेचदा उत्पन्नाचंही साधन असतं. तर त्यामुळे आमच्या इथे जी ह्या सोयी आहेत त्या अति अल्प दरात आहेत, त्यामुळे त्यांनी त्याचा जरूर फायदा घ्यावा.
0: तर इथे एक विचारायचं होतं की विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्यानं अस्थिव्यंग किंवा हाडांच्या संदर्भामध्ये, किंवा कधी कधी वय झाल्यामुळे फ्रॅक्चर होणं किंवा अशा पद्धतीच्या अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, तर या संदर्भामध्ये आपल्याकडे काही मदत उपलब्ध आहे
1: जरूर
0: का?
1: किंवा खूपच छान प्रश्न विचारला तुम्ही.
0: आपल्याला काय सांगताय?
1: जरूर जरूर. तर आमच्या इथे मगाशी म्हटल्याप्रमाणे अस्थिरोग तज्ज्ञ तर आहेतच. तुमचं काही फ्रॅक्चर झालं वगैरे तर त्या बाबतीत तर ते तुम्हाला मदत करू शकतात. पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक आम्ही आमच्या इथे सोय ती म्हणजे फिजिओथेरपीची. आणि त्या फिजिओथेरपी आमच्या इथे प्रशिक्षित फिजिओथेरपिस्ट आहेत आणि ते फिजिओथेरपीसाठी लागणारी जी काही इक्विपमेंट आहे ती सुद्धा आम्ही सुसज्ज आहोत. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना खरं सांगायचं तर खूपदा फिजिओथेरपीची आवश्यकता असते, कारण तुमच्या शरीराचं संचलन होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट आहेत जे त्यांना ही मदत जरूर करू शकतात. अँब्युलन्स सेवाही आम्ही प्रोव्हाइड करतो.
0: क्रमांक आपल्याला सांगता येईल अँब्युलन्स सेवेसाठीचा जो आहे तो?
1: आमचा नंबर आहे 83 80 03 4 1 3. पुन्हा एकदा सांगतो, 83 80 03 1 4 1 3.
0: अच्छा सर, इथे आणखी एक मला विचारायचं होतं की अनेक रुग्णांना सेवा देताना रुग्णसेवेचा दर्जा हा रेड क्रॉस कसोशीनं पार पाडत असतं, याबाबत सांगा ना.
1: आम्ही रुग्णांना जितकी मदत करता येईल आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्ती लागते मदत, त्यामुळे आमचे जे रुग्णवाहिकेचे जे ड्रायव्हर्स आहेत आणि जे मदतनीस आहेत ते पूर्ण प्रशिक्षित आहेत. त्यांना ज्येष्ठ नागरिकांबरोबर ना काय काय गोष्टी अवघड जातात, कुठे मदत लागते याची पूर्ण जाणीव आहे आणि ते तितक्याच संवेदनेने त्यांची मदत करतात.
0: सर, आपण आपल्या चर्चेच्या प्रारंभीच्या जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा आपण जागतिक रेडक्रॉस संघटनेचे आंतरराष्ट्रीय उपक्रम या संदर्भामध्ये चर्चा केली होती, पण पुण्यातली आपली जी रेडक्रॉस संघटना आहे, संस्था आहे, तर त्यांचे वर्षभरात जे वेगवेगळे उपक्रम होतात तर त्याबाबतही आपण थोडीशी चर्चा करूयात ना.
1: जरूर जरूर. तर आमची संघटना जी आहे पुण्यातली, आम्ही आमची संघटना आहे, उपक्रम खूप मोठ्या प्रमाणावर करतोय. एक म्हणजे पुण्यात आम्ही स्कूल फॉर हिअरिंग इम्पेअर्ड, म्हणजे ज्यांना लहान मुलांना ऐकू येत नाही त्याच्यासाठी आम्ही शाळा उघडली आणि त्या शाळेत मुलांना कुठलंही शुल्क भरावं नाही लागत. इतकं आम्ही ही जी मुलं आहेत त्यांच्यासाठी काम करतोय की त्यांना शाळेत येण्यासाठी सुद्धा त्रास असतो, म्हणून आम्ही त्यांच्यासाठी रिक्षाची सोय केलेली आहे.

0: पैसे आम्ही देतो. पण तुम्ही शाळेत या, शिका. म्हणजे काय की जरी आज या मुलांत एक व्यंग असलं
1: हो
0: तरी सुद्धा त्या मुलांनी पुढे समाजात पूर्ण
1: हो
0: सक्रियपणे भाग घेता
1: घेत
0: आला
1: नाही
0: पाहिजे.
1: पाहिजे
0: आणि
1: बरोबर.
0: त्या दृष्टीने आमची शाळा खूप प्रयत्न करते.
1: बरोबर.
0: आणि म्हणून आता आम्ही लुल्लानगरला अनेक लोकांच्या मदतीने शाळा लुल्लानगरमध्ये सुरू झाली, स्थलांतरित झाली. आणि आम्ही त्या शाळेचं नाव डॉक्टर सायरस पुनावाला स्कूल
1: बर
0: फॉर हिअरिंग इम्पेअर्ड आहे.
1: हो हो
0: आणि त्या अनुषंगाने हेही सांगतो, जर तुमच्या माहितीत मुलं
1: कोणी
0: असली
1: असेल हो
0: ज्यांना ऐकायचा
1: हो
0: त्रास आहे आणि त्यामुळे एक प्रकारचं कर्णबधिर असल्यामुळे
1: हो
0: मुकेपणा येतो,
1: हो मुख
0: तर ते
1: होऊ
0: टाळण्यासाठी तुम्ही मुलांना आमच्या शाळेत जरूर पाठवा. आणि त्याचं कुठलीही फी नाही आहे शाळेला.
1: बर बर
0: आणि त्या मुलांना एक प्रकारचं आम्ही कौशल्य
1: हो
0: देण्याचा प्रयत्न
1: प्रयत्न
0: करतो.
1: करतो सर. आपल्या संघटनेच्या माध्यमातून रेडक्रॉस दिवस हा 8 मेला आपण पाळतोय आणि याच दिवशी योगायोगानं जागतिक थायलेसेमिया दिवस
0: दिवस आहे.
1: तोही आहे, तर याबाबत आपण काय सांगाल? आणि जागतिक थायलेसेमिया दिवसाच्या निमित्तानं किंवा या आजाराच्या निमित्तानं याच्या प्रचारासाठी पुणे संघटना कशा पद्धतीनं काम करते?
0: फार छान प्रश्न आहे. हा एक योगायोग आहे. रेडक्रॉस दिन हा 8 मे आहे कारण हेनरी दुनॉन जे आमचे संस्थापक होते त्यांचा तो वाढदिवस, म्हणून तो 8 मेला रेडक्रॉस दिवस आहे. आणि थॅलेसिमिया दिवस आहे तोही 8 मे आहे. तर ते सायप्रस नावाचा जो एक भूमध्य सागरातला एक देश आहे, तर तिथे एक व्यक्ती तिथले उद्योगपती एक होते, तर त्यांचा मुलाला थॅलेसिमिया होता. आणि त्या मुलाला थॅलेसिमिया झाल्यामुळे त्यांनी खूप रस घेतला या थॅलेसिमिया सोसायटीला मध्ये. आणि त्या मुलाच्या स्मृती प्रत्यर्थ 8 मे त्या मुलाचा वाढदिवस होता. म्हणून थॅलेसिमिया ही हा एक ज्याला आपण म्हणतो जेनेटिक ब्लड डिसऑर्डर, म्हणजे अनुवंशिक रक्त आजार आहे, रक्ताचा आजार आहे. ह्याला कारण म्हणजे काय की अनुवंशिकपणे आपल्या रक्तात थॅलेसिमिया मायनर असू शकतो. कधी कधी काय होतं, दोन थॅलेसिमिया मायनर्स हे यांचं जेव्हा लग्न होतं आणि जे मूल होतं त्यांचं, तर ते थॅलेसिमिया मेजर व्हायची शक्यता असते.
1: बर
0: थॅलेसिमिया मेजर म्हणजे काय होतं की त्या मुलात आपल्या रक्ताचं जे म्हणतो आपण हिमोग्लोबिन असतं, हिम म्हणजे लोह आयन आणि ग्लोबिन म्हणजे हा साधारण अगदी साध्या भाषेत सांगायचं तर प्रोटीनवर प्रथिनाचा भाग आहे. आणि तो प्रथिनाचा भाग आहे तो प्राणवायू आपल्या शरीरात सगळीकडे नेतो आणि लोहाचा तर आपल्याला शरीराला गरजच असते. तर होतं काय की रक्तात लोह साठत जात.
1: अच्छा बर.
0: आणि ह्या प्राणवायू कमी होईल
1: हो हो
0: तर ग्लोबिनचं प्रमाण कमी आणि
1: लोहाचं प्रमाण
0: जास्ती व्हायला लागतं. आणि त्यामुळे जो स्पेशली थॅलेसिमिया मेजर आहे त्याला मग त्याची पुढची काही गोष्टी करता येत नाही. म्हणजेच काय होतं की तो त्यांची वाढ कमी होते, बुटके राहतात, त्यांना सारखं ब्लड ट्रान्सफ्युजन करावं लागतं, चेहरा असा कायम थकावट होते, मुलींमध्ये सुद्धा पूर्ण वाढ होत नाही, मासिक पाळी येत नाही किंवा वेळेवर होत नाही आणि भयंकर माणसात शक्ती नसल्याचं अशक्तपणा खूप येतो. त्यामुळे त्या मुलाची वाढ होत नाही. आणि म्हणून आपण त्याच्यासाठी उपाय एकच आहे, म्हणजे ते रक्त सारखं बदलत राहणं, म्हणजे ब्लड ट्रान्सफ्युजन करणं. आज अशा प्रकारच्या टेस्ट उपलब्ध आहेत जे गर्भनिदानमध्येच करू शकतात, थॅलेसिमिया मेजरचं निदान करू शकतो.
1: ओके ओके.
0: म्हणून आम्ही एक अभियान हाती घेतलेले आणि ते म्हणजे थॅलेसिमिया टेस्टिंग. म्हणून आमचं काय म्हणणं आहे की आमची सर्व महाविद्यालयांना आणि सर्व युनिव्हर्सिटीजला विद्यापीठांना ही एक विनंती आहे की तुम्ही आम्हाला एक संधी द्या, आम्ही तुमच्या इथे येतो, थॅलेसिमियाचं प्रबोधन करतो, अवेअरनेस सेशन करतो आणि त्यानंतर आम्ही टेस्टिंग करतो. तर एक तर आम्ही तुम्हाला सांगू, त्याच्याबद्दलचं जे काउन्सिलिंग आहे, प्रबोधन करणं आहे, ते आम्ही तुम्हाला देऊ. त्यामुळे एक इंग्रजीत म्हणे, इग्नोरन्स इज ब्लिस. ऍक्च्युअली अज्ञानात सुख नाही, नॉलेज इज पॉवर. तर त्यामुळे तुम्ही एकदा तुम्हाला कळलं

0: की अरे थॅलेसमिया आपण आहोत
1: हो
0: मायनर,
1: हां
0: तर मग तुम्ही त्या दृष्टीने सगळी काळजी घेऊ शकता.
1: बरोबर आहे. हां
0: म्हणजे मी
1: हो
0: तुम्हाला जर सांगितलं अमिताभ बच्चन,
1: हो
0: जॅकी श्रॉफ,
1: हां
0: राणी मुखर्जी
1: बरं
0: आणि
1: हां
0: तुम्हाला सांगतो पीट सॅम्प्रस,
1: बरं अच्छा
0: आता हे सगळे
1: हां
0: थॅलेसेमिया मायनर आहेत.
1: बरं पण आता ते एकदम छान
0: काय
1: धट्टकट्टे आणि छान
0: थट्टेकट्टे
1: समाजामध्ये राहते.
0: पीट
1: हो
0: सॅम्प्रस तर कितीतरी त्यांनी टेनिसच्या स्पर्धा
1: हो
0: जिंकलेला
1: जिंकले
0: माणूस आहे.
1: बरोबर
0: अमिताभ बच्चन तर आज
1: हो
0: वयाच्या 80व्या 82व्या वर्षी
1: शोधू
0: अगदी
1: सक्रिय
0: पूर्ण
1: आणि
0: सक्रियपणे काम करतात. त्यामुळे तुम्हाला माहिती असणं अतिशय आवश्यक
1: आवश्यक
0: आहे
1: आहे.
0: आणि ती जर माहिती असली तर तुम्ही पुढची काळजी आपोआपच घ्यायला लागता.
1: बरोबर
0: म्हणून आमचं म्हणणं आहे की आम्हाला विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना आमची विनंती आहे की आम्हाला तुमच्या इथे येऊ दे, आम्ही एक थोडंसं प्रबोधन करू आणि मग टेस्टिंग करू, म्हणजे तुमच्याच विद्यार्थ्यांना आपोआपच कळेल.
1: यंदाच हे रेडक्रॉस दिनाचं ब्रीदवाक्य आहे की माणसातली माणुसकी ही जिवंत ठेवण्यासाठी कशा पद्धतीने आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे, तर याबाबत आपण काय सांगतो.
0: हो म्हणजे आता किपिंग ह्युमॅनिटी अलाईव्ह हे आमचं ब्रीदवाक्य आहे, माणसाची माणुसकी जिवंत ठेवणे. कित्येकदा तुम्ही बघाल कोणीतरी रस्त्यात अपघात होतो,
1: हो हो
0: लोक बघतात पण म्हणतात नको कशाला,
1: हो
0: जाऊ दे
1: हो
0: मी पळून जातो.
1: बरं
0: आणि तिथे आमचं म्हणणं आहे अरे माणुसकी ठेवा, जा मदत करा
1: हो
0: आणि विचारा, जर शक्य असलं तर त्या व्यक्तीला रुग्णालयात पोहोचवा, काय जी और प्रथमोपचार करा. कधी कधी खूप साधा प्रथमोपचारात सुद्धा काही त्या व्यक्तीचा प्राण वाचू शकतो, तर ती माणुसकी आपण विसरलो नाही पाहिजे. आणि कुठेतरी आपण बघतो हल्ली की आपण ते विसरलोय.
1: तर यंदाच्या जागतिक रेडक्रॉस दिनाच्या अनुषंगानं या ब्रीदवाक्याप्रमाणे माणसातली माणुसकी जिवंत ठेवण्याचा संस्था तर प्रयत्न करतायत, पण आपण सर्वजण म्हणून हा प्रयत्न करूयात. आणि आज आमच्या या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर शंतनू गोखले आपण आलात आणि या चर्चेमध्ये सहभागी झालात, त्यासाठी आकाशवाणी पुणे केंद्राच्या वतीनं आपले मनकपूर्वक आभार. आभारी आहोत. धन्यवाद.
0: धन्यवाद. मला पण खूप आनंद वाटला आणि मी आकाशवाणीचा ऋणी आहे की त्यांनी आम्हाला रेडक्रॉस संस्थेला ही संधी दिली रेडक्रॉसच्या कामाबद्दल माहिती देण्याची. आणि ज्येष्ठ नागरिकांना माझी विनंती आहे आणि आव्हान आहे की आपल्या वैद्यकीय समस्या वगैरे तर तुम्ही आमच्या रेडक्रॉसच्या पुण्यातील रास्तापेठमधलं केंद्र किंवा महात्मा गांधी रस्त्यावरील केंद्राला जरूर भेट द्या आणि ह्या सर्व सुविधांचा फायदा जरूर घ्यावा, हीच माझी तुम्हाला विनंती. धन्यवाद.
1: धन्यवाद सर. मंडळी, आजच्या आपल्या अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ज्युनियर अँड युथ रेड क्रॉस संस्थेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉक्टर शंतनू गोखले यांची कैलास शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. सादरकर्ते होते विनायक मोरे. ही पुणे केंद्राची निर्मिती होती. याबरोबरच आजच्या कार्यक्रमात मी आता आपला निरोप घेतोय. नमस्कार.

श्रुते हो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 6:55 झाली आहेत. काही क्षणातच म्हणजे संध्याकाळी ठीक 7 वाजता मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू प्रादेशिक बातम्या.

प्रणव हरिदास आणि सहकाऱ्यांनी गायलेलं स्वच्छ भारत अभियान गीत आपण आताच ऐकलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी मध्यम लहरी 537.6 MHz तसंच 558 KHz. त्याचप्रमाणे AIR मराठी DTH उपग्रहवाहिनी आपण ऐकत आहात. यानंतर ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रादेशिक बातम्या. तत्पूर्वी हा संदेश.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली

0: वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एनटीएनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 चे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रँचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल. विद्यार्थ्यांनी भरलेलं परीक्षा शुल्क परत केलं जाईल आणि पुन्हा होणाऱ्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतंही अतिरिक्त शुल्क घेणार नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुन्हा होणारी परीक्षा निपक्ष पद्धतीने होईल असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. राज्यात पंढरपूर आणि सातारा इथं माजी सैनिकांसाठी एकात्मिक कल्याण केंद्र उभारण्याला आज राज्यपाल जिष्णू देववर्मा यांनी मान्यता दिली. माजी सैनिकांचं पुनर्वसन आणि पुनर्स्थापनेसाठी विशेष निधी समितीची 50वी बैठक आज राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत लोकभवन इथं झाली. या बैठकीत माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी विविध महत्वपूर्ण प्रस्तावांनाही मान्यता देण्यात आली. माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणं, पुनर्स्थापना उपक्रमांना संस्थात्मक पाठबळ देणं, माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आरोग्यविषयक गरजांची पूर्तता करणं, निधीच्या योग्य आणि पारदर्शक वापरावर देखरेख ठेवणं हा या समितीचा उद्देश आहे. जनतेच्या सुरक्षेसाठी सातत्यानं कार्यरत असलेल्या पोलिसांना घरं मिळावीत यादृष्टीनं राज्य सरकारनं घरबांधणी अग्रिम म्हणून 1,768 कोटी रुपये मंजूर केले आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळाकडे आलेल्या प्रस्तावांसाठी 5,459 पोलिसांच्या घरांसाठी ही रक्कम देण्यात येणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नियोग, अतुल बोरा आणि चरण बोरू या चार आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. पश्चिम आशियातलं युद्ध संपण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली.

0: मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकावर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1,00,000 रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचे प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. नवा आयकर कायदा 2026 हा करदात्यांना केंद्रस्थानी ठेवून बदलता काळ आणि डिजिटल युगाचा विचार करून तयार केला आहे, असं प्रतिपादन मुंबई विभागाचे प्रधान आयकर आयुक्त आलोक कुमार यांनी आज केलं. या कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या प्रारंभ 2026 या कार्यक्रमात ते बोलत होते. आत्मनिर्भर भारत हा या कायद्यामागचा विचार असून विकसित भारत 2047 ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीनं एक सक्षम करप्रणाली तयार करायचा याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सुतगिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 85 झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. प्रख्यात आंबेडकरी विचारवंत आणि साहित्यिक डॉ प्रशांत खरात यांचं आज नागपुरात निधन झालं. 1 मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल केलं. डॉ प्रकाश खरात यांनी संपूर्ण आयुष्य फुले आंबेडकरवादी विचारसरणी, साहित्य चळवळ तसंच मराठी साहित्याचा अभ्यास आणि समृद्ध साहित्य निर्मितीसाठी समर्पित केलं. त्यांच्या निधनाबद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना होणार आहे. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियमवर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरु होईल. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. हवामान. गेल्या 24 तासात मराठवाड्यात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात उल्लेखनीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द. पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांचं नाव कारकुनी चुकीमुळे राहिल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं स्पष्टीकरण. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण. सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. आणि चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातील अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवते. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखे द्रव पदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड, तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा,

0: अखंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
2: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागतो.
1: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मे ला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं।
0: ग्रंथांना गुरु मानू, वाचन संस्कृती जागवू,
1: वाचन चळवळ वाढवू।
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल।
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल।
2: पुस्तकातली
3: आम्ही मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे। माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे।
4: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे।
5: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची।
4: निधड्या छातीचा, विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा।
6: मराठी चित्रपट सृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30। आम्ही सादर करते संजय भुजबळ।
7: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
8: आकाशवाणी
7: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
8: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी।
9: मध्यम लहरी 378°7.8 meters अर्थात 792 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। संध्याकाळचे 7:15 काही क्षणातच ऐकूया वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून।

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्व स्वागत. जगातील सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज या देशाच्या जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनापेक्षा अधिक असल्याचं एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीतून स्पष्ट झालं आहे. या स्थितीवर मात करण्यासाठी अमेरिकेकडे काय पर्याय उपलब्ध आहेत, भारताची याबाबतची काय भूमिका आहे, अशा विविध पैलूंवर ज्येष्ठ अर्थतज्ञ दीपक घैसास यांच्याशी केलेली चर्चा ऐकूया.

0: जागतिक स्तरावर सर्वात मोठी आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेवरील कर्ज हे देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नापेक्षा अधिक झालं आहे, याची कारण मीमांसा काय कराल?
1: अमेरिकेचं राष्ट्रीय कर्ज त्याच्या एकूण देशांतर्गत उत्पन्नाच्या म्हणजे GDP याच्यापर्यंत May 26 जी आकडेवारी आली आहे त्याच्याप्रमाणे साधारण 101% ते 119% याच्या दरम्यान पोहोचलेलं आहे आणि ही ऐतिहासिक कर्जवाढ म्हणायला लागेल. कारण प्रमुख त्याची कारण मात्र अशी आहेत की एक तर साहजिक उत्पन्न आणि खर्चामधील तफावत आहे आणि सरकारचा खर्च GDP चे कारण 23.3% आहे आणि उत्पन्न 17.5% फक्त आहे आणि तफावत भरून काढण्यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात कर्ज घ्यायला लागतं, त्यामुळे ते कर्जाची मुख्य झालेली आहे. व्याज आतापर्यंत जे आहे की साधारण 32 ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी म्हटल्यानंतर 34 ट्रिलियन डॉलरचं कर्ज, याचा अर्थ साधारण 1 ट्रिलियन डॉलर पर्यंतच फक्त व्याजाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर आहे आणि तोच साधारण 2026 पर्यंत हा व्याजाचा परतावा त्यांना साधारण GDP च्या 4% होणार आहे आणि ही मला वाटतं कोणत्याही इकॉनॉमी करता 4% GDP च्या व्याज देणं हे खूप खर्चिक बाब असते. तिसरी गोष्ट महत्वाची आहे की लोकसंख्या जी आहे अमेरिकेची ती साधारण आता एजिंग होते, म्हणजे बेबी बुमर होती पिढी ती आता निवृत्त होतीये, त्यामुळे त्यांना सोशल सिक्युरिटी आणि मेडिकेअर आताची बहुतेक सगळी अध्यक्षीय निवडणुका या मेडिकेअरवर आधारित असतात की तुम्ही काय काय योजना करताय, पण त्याचा खर्च मात्र म्हणजे मेडिकल इन्शुरन्स म्हणा या सगळ्याचा खर्च एजिंग पॉप्युलेशनमुळे म्हणजे वृद्ध होणाऱ्या पॉप्युलेशनमुळे त्यांच्यावर खूप मोठा बोजा पडतोय आणि आरोग्य सेवांच्या वाढत्या किमतीमुळे सरकारला या योजनांसाठी अधिक निधी द्यावा लागतोय, तो या कर्जातून उभा केला जातोय. पुढचं म्हणजे कर कपात करायला त्यांनी सुरुवात केली होती, कारण राजकीय कारणांसाठी म्हणा 2017 टॅक्स अँड जॉब्स ऍक्ट म्हणून त्यांचा जो नवीन आला होता त्याच्यामध्ये कॉर्पोरेट आणि वैयक्तिक कराचा महसूल खूप प्रमाणात कमी झाला आणि त्यामध्ये COVID-19 आलं आणि त्यामध्ये आता युक्रेन रशिया आणि मध्य पूर्वतलं युद्ध या सगळ्या कारणांमुळे हा कर्जाचा बोजा अमेरिकन इकॉनॉमीवर दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय.
0: सध्याच्या इराण विरुद्ध सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम म्हणून अमेरिकेचे कर्ज वाढलं आहे असं वाटतं का? या स्थितीमुळे अमेरिकेसमोर आता नवं संकट उभं राहिलं आहे असं म्हणता येईल का?
1: इराणच्या युद्धामुळे आणि आपण आता जे बघतोय की साधारण 20% पूर्ण जगातली ऑइल सप्लाय हा या त्या हॉर्मुझच्या आखातातून होतो की जो सध्या इराणने बंद केलाय आणि त्यामुळे नॅचरली तेलाचा साठा जगात पुरवला जात नाहीये आणि त्यामुळे जी $60-70 पर्यंत किंमत होती ती साधारण दुप्पट होऊन $120 प्रति बॅरल एवढी किंमत झाली आहे. त्यामुळे अर्थात जगभराच्या इकॉनॉमीमध्ये तेलाचा भाव अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलाय आणि तेलाचे भाव वाढले की पेट्रोल डिझेल गॅस या सगळ्यांचे भाव वाढून मग महागाईच्या चक्रात प्रत्येक इकॉनॉमी पडत असते आणि त्यामुळे जास्ती करून याचा दुष्परिणाम युरोपमध्ये जास्त जाणवतो आणि या इमर्जिंग इकॉनॉमीज आहेत त्याच्यामध्ये जाणवतो. त्यामुळे अमेरिकेला सध्या कर्जातून कर्ज अशी त्यांची परिस्थिती झाली आहे, कारण युद्धासाठी अतिरिक्त निधी नसल्यामुळे नवीन कर्ज काढण्याची एक बाब सतत तिथे डिस्कस केली जाते आणि त्यांना तसं करायला लागणार आहे आणि ते जर का झालं तर साधारण 2026 अखेरपर्यंत हा 101-119% आपण जो म्हणत होतो GDP च्या कर्जाचा बोजा आहे तो एकंदर पुढे जाऊन 125% जायची शक्यता आहे आणि तो इराणच्या युद्धामुळे त्याचा खूप मोठा फटका लष्करी आव्हान जरी त्यांना वाटत नसलं तरी आर्थिक ओझं मात्र ते ठरत आहे असं मला स्वतःला वाटतं आणि अमेरिकन नागरिकांच्या राहणीमानात आणि भविष्याच्या सामाजिक योजनांमध्ये योजनांवर जे निधी असतात म्हणजे सोशल सिक्युरिटी ज्याला आपण म्हणतो त्या निधीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेवटी या युद्धाचे परिणाम आपल्या रोजच्या जीवनात होऊ शकते अशी एक भीती इकॉनॉमिस्टनाच नाही तर अमेरिकन जनतेला सुद्धा आता वाटायला लागली आहे.
0: यापूर्वी 1940-1950 दशकात अमेरिकेचा GDP देशाच्या एकूण कर्जापेक्षा कमी झाला होता, त्याची कारण काय होती आणि त्याचा अमेरिकेवर काय परिणाम झाला होता?
1: 1940 सुमारा जर का आपण बघितलं तर त्या दशकात म्हणजे साधारण सेकंड वर्ल्ड वॉरचं दशक म्हणता येईल त्याला, तर दुसऱ्या महायुद्धाचं अर्थव्यवस्थेवर सगळ्यांचाच परिणाम झाले आणि त्याला सुद्धा शस्त्र विमान जहाजं यांच्या बनवण्यामध्ये बराचसा पैसा खर्च होत होता आणि त्यावेळेला जर का संरक्षण खर्च बघितला 1940 मधला तर GDP च्या जनतेम तो 1.7% होता की जो 1945 पर्यंत तो साधारण 37% गेला, म्हणजे एवढ्या प्रमाणात त्यांनी संरक्षणावर खर्च करायला सुरुवात केली आणि अर्थात त्याकरता त्यांनी युद्धरोखे म्हणजे वॉर बॉन्ड्स ज्याला म्हणतो ते जनतेकडून मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलं आणि वॉर बॉन्ड्सच्या माध्यमातून त्यांनी नागरिकांना देशाच्या युद्धाच्या प्रयत्नांना पैसा पुरवायला सांगितलं त्यांनी आणि

0: त्याच्यामुळे अमेरिकेवर परिणाम काय झाले तर पोस्ट वॉर इकॉनॉमी याच्यामध्ये आर्थिक तेजी आली. पण युद्ध संपल्यानंतर अमेरिकन अर्थव्यवस्थेने वेगळाच वेग घेतला. कारण जपान आणि युरोप हे सगळं उद्ध्वस्त झालेलं असताना अमेरिका उत्पादक शक्ती म्हणून मोठ्या प्रमाणात उभारणीस आली आणि त्यामुळे त्यांच्या जीडीपी त्याला वेगाने वाढत घेतला. लोकसंख्या त्याला बघितली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याला अमेरिकन लोकसंख्या वेगाने वाढत होती कारण मायग्रंट्स बरेचसे तिकडे येत होते. त्यामुळे घरांची मागणी वाढली, वस्तूंचा खप वाढला आणि त्यामुळे कर महसूल अमेरिकन इकॉनॉमीचा वाढला. एक तिथे जीआय बिल म्हणून जे आलं त्याच्यामुळे माजी सैनिकांना शिक्षण आणि घरांसाठी कर्ज मिळायला लागले. पण त्यामुळे काय झालं की एकंदर अर्थव्यवस्था विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आणि काही प्रमाणात जी महागाई वाढली त्याचा फायदा इकॉनॉमीला असं झाला. कारण महागाई ही नेहमी कॅलोस्ट्रॉसारखी असते की ती एका प्रमाणात वाढली तर त्याच्या शरीराला हवी असते ती, पण त्याच्या प्रमाणाबाहेर वाढली तर मला शरीराला त्रास व्हायला लागतो. तर त्याप्रमाणे 46 किंवा 50 जर का तुम्ही बघितलं तर अमेरिकन कर्ज हे कारण त्याच वेळेला सुरू झालेलं ते 119% होतं आणि 1955 पर्यंत त्यांनी 60% खाली आणलं होतं.
1: अमेरिकेच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नापेक्षा राष्ट्राचा एकूण कर्ज वाढल्याचा जागतिक स्थितीवर काय परिणाम होऊ शकतो?
0: माझ्या मते अमेरिकेत व्याजदर वाढले की त्याचा परिणाम अर्थात इतर सगळ्या देशात होतो. त्यामुळे जागतिक स्तरावर जसं भारत आहे किंवा ब्राझील आहे, ब्रिक्स कंट्री आहे, त्यांच्यावर सुद्धा हा व्याजदराचा मोठा परिणाम होईल. त्यामुळे विकसनशील देश आपण ज्यांना म्हणतो त्याचं चलनाचं मूल्य घसरेल. जो परिणाम आपल्याला आता दिसतोय की 94-95 पर्यंत रुपयाचा डॉलरचा भाव रुपयामध्ये गेलाय, हे जर का झालं तर अर्थात त्यामुळे एकंदर इकॉनॉमीचा बोजवारा म्हणता येणार नाही पण खूप प्रेशर खाली ती इकॉनॉमी आहे. त्याच्याबरोबरच मला वाटतं जागतिक महागाई एक मोठ्या प्रमाणात व्हायची शक्यता आहे. कारण अमेरिकन कर्जाच्या संकटामुळे जर का अमेरिकेत त्यांनी नोटा छापायला ठरवलं की जसं त्यांनी पूर्वी एकदा केलं होतं 1-4 वर्षापूर्वी तर डॉलरचं मूल्य कमी होत जाईल आणि ते कुंकवत झाला जर का डॉलर तर सोन्याच्या किमती वाढतील आणि सोन्याच्या किमती वाढत गेल्या आणि भाव वस्तूंचे डॉलरमध्ये न ठरवता पूर्वी जसं सोन्यामध्ये व्हायचे तसे व्हायची शक्यता. आणि आपण ते बघतोय की सोन्याचे भाव आता जगात गेला पोचलेत आणि माझ्या मते ते सोन्याचे भाव आणखीन याच्यापेक्षाही वाढत राहतील जर का अमेरिकन इकॉनॉमी सावरता आली नाही त्यानंतर. आणि याच्याशिवाय त्यांची इकॉनॉमी प्रॉब्लेम मध्ये आल्यानंतर अर्थात अमेरिका जी मदत करते बऱ्याचशा देशांना म्हणजे युनो म्हणा किंवा जागतिक बँक म्हणा किंवा नॅटो म्हणा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जे आहे या गरीब देशांसाठी काम करणाऱ्या लोकांना संस्थांना जी आर्थिक मदत केली जाते ती मला वाटतं कापायला ऑलरेडी सुरुवात केली आहे आणि त्याचाही परिणाम त्याच्यावर होईल. आणि आतापर्यंत आपण जे अमेरिकेमध्ये गुंतवणूक केली सेफ हेवन म्हणत होतो ती आता ते सेफ हेवन राहणार नाही आणि ज्यातून शेअर बाजार त्याच्यावर परिणाम होतो आणि तो दिसतोय आता. आणि कदाचित 1929-30 मध्ये जे एक महामंदी ग्रेट डिप्रेशन आलं होतं तर त्या तशी परिस्थिती निर्माण होते की काय अशी एक भीती बहुतेक अर्थतज्ञांना वाटते. त्यामुळे भविष्यात जर का बघितलं तर शेअर बाजार मोठ्या घसरण्याची शक्यता आहे, सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे आणि कदाचित डॉलरचा डॉमिनन्स जो आहे करन्सी म्हणून तो जाऊन त्याला एक अल्टरनेट शोधायची शक्यता किंवा एक बायलॅटरल म्हणजे दोन देशांच्या व्यवहारमध्ये डॉलर ऐवजी आपापल्या चलनामध्ये करायची एक प्रथा निर्माण जर का झाली तर त्यामुळे त्याला एक लॉंग टर्म धोका डॉलर करता आणि अमेरिकन इकॉनॉमी करता शक्यता याची. आणि त्यामुळे जगात एक साधारण मल्टीपोलार आर्थिक व्यवस्था तयार होऊ शकेल आणि ती व्यवस्था लागू होत असताना त्याचे जे फायदे तोटे जे असतील त्याच्याशी लढा हा बहुतेक इकॉनॉमीजना देशातल्या द्यायला लागेल. त्यामुळे तो धोका आहे किंवा भारतासारख्या देशाला सुद्धा काही संधी मिळू शकतात त्याच्याकडे आपल्या इकॉनॉमीजने किंवा सरकारने लक्ष देणं जरुरी आहे.
1: सध्याच्या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी अमेरिकेसमोर काय पर्याय आहेत?
0: अमेरिकेकडे उपाय करणं अत्यंत जरुरी आहे एकतर, परंतु त्यांनी जे टॅरिफ सारखं जे अस्त्र वापरायचा प्रयत्न केला इकॉनॉमी सुधारण्यासाठी मला सुद्धा वाटतं की ते टॅरिफ म्हणून जे अस्त्राचा वापर केला तो संपूर्णपणे फसला आहे. आणि अमेरिकन कोर्टाची बातमी आली की त्यांनी 10% जे टॅरिफ ठेवलं होतं सरसकट ते त्यांनी इलिगल ठरवलं त्यामुळे ते त्याला कंपल्सरी पाठी घ्यायला लागणार आहे. आणि त्यामुळे अमेरिकेसारख्या देशाला सध्या मला वाटतं डेफिसिट फायनान्सिंग कमी करून इतर खर्चांना कपात लावून आपलं जास्ती आणखीनचं कर्ज न घेता आणि कुठच्याही देशात जाऊन युद्ध न करण्याची जर का त्यांनी काळजी घेतली कारण माझ्या मते त्याचा टू मेक अमेरिका ग्रेट असं त्याचं जे एक धोरण आहे आता सदस्यांचं त्याच्यामध्ये इराण सारखी युद्ध मला वाटतं बसवा कामा नाही बसत नाहीत, परंतु हे शेवटी राजकारण आहे आणि प्रत्येकाचे इगोज त्याच्यामध्ये येतात. पण हे सगळे बाजूला सारून जर का जेन्युइनली अमेरिकेला प्रयत्न करायचे असतील तर त्यांनी परिसरातही युद्ध थांबवून आपले लष्करी बेस सगळीकडे आहेत त्यांच्यावर नियंत्रण आणून अमेरिका प्रत्येक देशात जाऊन आर्थिक जी लुलबुळ करते ती कमी करून आपल्या इकॉनॉमीवर जर का कॉन्सन्ट्रेट केलं तर त्याचा फायदा मला वाटतं त्यांना होईल. त्यामुळे विचारपूर्वक चांगल्या इकॉनॉमीचा सल्ला घेऊन

0: जर का काम केलं तर मला वाटतं अमेरिका परत वरती येऊ शकेल.
1: भारत किंवा अन्य देश अमेरिकेतील या स्थितीकडे कसं पाहतात?
0: विकसनशील देशांसाठी भारतासारख्या किंवा इव्हन चायनासारख्या सुद्धा आपल्या देशात महागाई रोखण्यासाठी व्याजदराकडे जास्त लक्ष द्यायला लागेल आणि आपल्याकडे मला वाटतं आरबीआय सारखी जी ऑर्गनायझेशन आहे ती त्याच्याकडे लक्ष देऊन असते आणि व्याजदराचा उपयोग ते अतिशय चांगल्या तऱ्हेने करू शकतात. त्यामुळे

0: करू शकतात. त्यामुळे ग्लोबल इन्फ्लेशन आणि कंट्री इन्फ्लेशन या दोघांचे जे काही दुष्परिणाम होऊ शकतात ते टाळण्याचं मात्र काम आता प्रत्येक देशाला करणं जरुरी आहे. आर्थिक मदतीत जे कपात होईल त्याच्यामुळे एक फायदा भारतासारख्या देशाला होईल की आता आपल्याला लोकांना जाऊन मदत करता येईल आणि त्याच्यामुळे गुडविल चांगली वाढवता येईल. एस्पेशली एज्युकेशन किंवा एन्व्हायरमेंट सस्टेनेबल एनर्जी या क्षेत्रांमध्ये मला वाटतं भारतासारख्या देशाला खूप चांगला आता स्कोप आहे. हे करता आलं आपल्याला तर मला वाटतं रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण व्हायची शक्यता आहे. भारतातलं मॅन्युफॅक्चरिंग मेक इन इंडिया आपण जो कॅम्पेन करतोय त्याच्याकरता चांगली परिस्थिती निर्माण होऊ शकते. आणि इतर देशांमध्ये किंवा अमेरिकेसारख्या देशांमध्ये जर का गुंतवणुकीला जास्त स्कोप नसेल किंवा गुंतवणूकदारांचा कॉन्फिडन्स नसेल तर तो पैसा भारतामध्ये इन्व्हेस्ट होण्याची शक्यता आहे. ह्या माझ्या मते जास्त मोठ्या संधी आहेत. पण त्याचबरोबर भारताची इकॉनॉमी तेवढी नसली तरी सुद्धा थोड्याफार प्रमाणात अमेरिकन एक्सपोर्टवर अवलंबून असले तर ते एक्सपोर्ट करण्याची शक्यता आहे. आणि परकीय चलनाचा आपला साठा आहे त्याचा आपोआप व्हॅल्यू कमी होत राहील त्यामुळे त्याच्याकरता सुद्धा त्यांनी एक परकीय चलनाचा साठा कोणत्या चलनात ठेवायचा याच्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष देणं जास्त महत्वाचं आहे. तीन, त्याचप्रमाणे स्वतःच्या करन्सीचा म्हणजे युआनचा जास्तीत जास्त वापर करायचा प्रयत्न करेल. चीनकडे अमेरिकन ट्रेझरी बॉन्डचा मोठा साठा आहे त्यामुळे चीन जपान या सगळ्या देशांनी जर का हे अमेरिकन बॉन्ड विकायला सुरुवात केली तर माझ्या मते शस्त्रांनी जी साधता येणार नाही ते सगळं या चीन आणि जपानने बॉन्ड विकून त्यांना अमेरिकेवर दबाव टाकण्याचा चान्स मिळू शकेल आणि त्याच्यामुळे अमेरिकन इकॉनॉमीला होणारे डॅमेज फार मोठ्या प्रमाणात असेल. माझ्या मते सर्वात वाईट परिस्थिती युरोपाची आहे कारण युरोप बऱ्याचशा संरक्षणामध्ये अमेरिकेवर अवलंबून होता आणि जर का तो नॅटोचा खर्च त्यांनी कमी केला तर युरोपियन देशांना सर्वात मोठा धोका असा की त्यांना जीडीपीचा बराचसा पैसा हा त्यांच्या संरक्षणासाठी खर्च करायला लागेल आणि नॅचरली त्यामुळे जे राजकीय किंवा आर्थिक आणि मार्केट इफेक्ट हे मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. त्यामुळे माझ्या मते भारताला खूप चांगली संधी उपलब्ध होऊ शकते फक्त आपली पावलं योग्य तऱ्हेने योग्य दिशेने आणि जपून टाकायला पाहिजे.
1: श्रोते हो, कोणत्याही देशाच्या आर्थिक आरोग्याचं द्योतक म्हणजे त्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पादन असतं. आज जागतिक आर्थिक महासत्ता असलेल्या अमेरिकेचं कर्ज या देशाच्या जीडीपीपेक्षा अधिक आहे. मात्र या स्थितीतून सावरण्यासाठी अमेरिकेकडून योग्य कार्यवाही होणं आवश्यक आहे तरच जागतिक स्तरावर येऊ घातलेलं आर्थिक संकट टाळता येईल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन अमिता बडे.

श्रोते हो आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता ऐकूया शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम माझं घर माझं शेत.

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 22 वैशाख शके 1948 अर्थात 12 मे 2024. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया हवामानाचा अंदाज. येत्या 18 तारखेपर्यंत कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे. तसंच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रमात ऐकूया जागतिक वनस्पती आरोग्य दिनाच्या अनुषंगाने सेंद्रिय शेती आणि वनस्पतींचे आरोग्य याविषयी डॉ रणजित निंबाळकर, सहाय्यक प्राध्यापक मृदाशास्त्र विभाग, विभागीय कृषी संशोधन केंद्र, गणेशखिंड पुणे यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आज 12 मे जागतिक वनस्पती आरोग्य दिन. आपल्या शेतामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची पीक घेतो. या पिकांमध्ये पानं आली, त्यांचे खोड आले, त्यांचे फळ आले, त्यांचे फूल आलेत. आपल्या पिकामध्ये येणारे वेगवेगळे रोग किंवा त्यामध्ये येणारी कीड आपण त्यांचं जेव्हा नियंत्रण करत असतो त्यावेळेला त्यांच्या आरोग्याचा विचार करूनच या सगळ्या गोष्टींचा आपण प्रभावीपणे उपचार करत असतो. आणि या उपचारातूनच त्यांचं आरोग्य टिकवणं हा एक मूळ उद्देश आपल्या डोळ्यापुढे असतो. जागतिक वनस्पती आरोग्य दिनाच्या निमित्तानं आज आपण सेंद्रिय शेती आणि वनस्पतींचं आरोग्य या विषयावर बातचीत करणार आहोत. ही बातचीत होणार आहे डॉक्टर रणजित सिंह निंबाळकर यांच्यासोबत. डॉक्टर रणजित सिंह निंबाळकर हे सहाय्यक प्राध्यापक आहेत विभागीय कृषी संशोधन केंद्र गणेश खिंड या ठिकाणी. नमस्कार सर.
1: नमस्कार.
0: सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आपल्या शेतकरी बांधवांना आपण जागतिक वनस्पती आरोग्य दिनाच्या निमित्तानं सेंद्रिय शेती आणि वनस्पतींचं आरोग्य हे कसं परस्परांशी संबंधित आहे आणि वनस्पतींचं आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपण काय काय प्रयत्न करू शकतो तर याबाबत बोलणार आहोत. तर पहिला प्रश्न असा आहे की वनस्पतींचं आरोग्य राखण्यासाठी सेंद्रिय शेती ही महत्वाची आहे का?
1: सर्वप्रथम शेतकरी बांधवांना जागतिक वनस्पती आरोग्य दिनाच्या शुभेच्छा. आणि आपण आता जसं म्हटलं मॅडम की वनस्पतींचं आरोग्य राखणं यासाठी सेंद्रिय शेती महत्वाची आहे का, तर ही खरंच खूप महत्वाची आहे. कारण सध्या शेतकरी कसं करतो की वनस्पतींचं फक्त किंवा पिकांचे उत्पन्न वाढण्यासाठी जास्तीत जास्त रासायनिक खतांचा वापर, त्यानंतर जास्तीत जास्त रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतो. त्यामुळं ते वनस्पतीचं जे किंवा पिकांचं जे उत्पन्न आहे ते वाढतंच, परंतु जे काही तुमचे मातीची जी उगवण क्षमता आहे, सुपीकता आहे, ती पूर्णपणे कमी होती. यामुळे हे जे रासायनिक खतं किंवा रासायनिक कीटकनाशकं वापरले जातात यांचे जे काय अवशेष आहेत ते आपल्या जमिनीमध्ये तसेच राहून जमिनीची सुपीकता कमी होते, जमिनीचे जे काही भौतिक गुणधर्म आहेत ते कमी होत जातात. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपण आत्ता पिकाचं उत्पन्न आपलं चांगलं आलं, पुढच्या हंगामामध्ये जर तेच पीक जर घेतलं किंवा दुसरे पिकं घेतले तर त्याचं उत्पन्न हे निश्चित कमी होतं. का? तर आपण शिफारशीत खत मात्रेपेक्षा जी रासायनिक खतांची मात्रा आहे ती खूप वाढवलेली असते म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांनी. तर त्यासाठी आपल्याला हे जे काही जमिनीचा पोत म्हणा किंवा जमिनीची सुपीकता ही वाढवण्यासाठी सेंद्रिय शेतीकडे वळणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आपण सेंद्रिय शेतीमध्ये जे काही वेगवेगळे सेंद्रिय खतं म्हणा किंवा सेंद्रिय कीटकनाशकं वापरतो यांचा वापर करणं सध्या काळाची गरज आहे, जेणेकरून आपल्या मातीची सुपीकता ही निश्चितच वाढेल आणि उत्पन्नात सुद्धा वाढ निश्चित होईल.
0: बरोबर. मातीची सुपीकता टिकून राहिली तर आपलं पीक चांगलं येणार, पीक चांगलं आलं तर उत्पन्न वाढेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वनस्पतींचं आरोग्य जे आहे ते आपल्याला चांगल्या पद्धतीनं दिसून येईल. सर, सेंद्रिय शेतीची नेमकी व्याख्या आपण काय सांगाल?
1: आता शेतकरी बांधवांसाठी सेंद्रिय शेतीची व्याख्या करणं म्हणजे सरळ साधी गोष्ट म्हणजे की कुठल्याही रासायनिक खतांचा किंवा कुठल्याही रासायनिक कीटकनाशकांविरहित जी शेती केली जाते ती म्हणजे सेंद्रिय शेती. यामध्ये आपल्याला पूर्णपणे सेंद्रिय पदार्थांचा वापर करणं गरजेचं आहे. तर ही म्हणजे तुमची व्याख्या झाली सरळ भाषेमध्ये सेंद्रिय शेतीची व्याख्या.
0: बरोबर. कोणकोणते फायदे आपल्याला या सेंद्रिय शेतीत मिळतात?
1: आता सेंद्रिय शेतीमधला सर्वात महत्वाचा जो फायदा आहे किंवा आपण उद्देश म्हणूयात की सेंद्रिय शेतीचा उद्देश सर्वात महत्वाचा म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवणे. जमिनीची सुपीकता वाढवली म्हणजे तुम्ही कुठलंही पीक घ्या ते तुमच्या जमिनीशिवाय दुसरी कुठं घेता येणार नाही. आता हायड्रोपोनिक्स वगैरे ज्या गोष्टी आल्यात त्या आपण करू शकतो, चांगल्या आहेत त्या, परंतु त्याच्याने जे उत्पन्न मिळणार आहे त्याच्याने आपण प्रत्येकाचं पोट भरू शकत नाही. त्यासाठी आपल्याला जमीन महत्वाची आहे आणि त्यामुळं सेंद्रिय शेतीचा मुख्य उद्देश हाच आहे की जमिनीची सुपीकता वाढवणे. त्यानंतर पिकांमधलं जे काही पोषक तत्व आहे ते टिकून ठेवणे, पिकांचं निरोगीपणा वाढवणे, त्यानंतर तुमचे जे काही पर्यावरणाचं जे प्रदूषण आहे ते कमी करणे. म्हणजे पर्यावरणाचे प्रदूषण म्हणजे नेमकं कसं की आपली जमिनीची जी काही आत्ता मी सांगितलं की अवशेष काही जमिनीमध्ये राहतात आणि जमिनीमधलं जे काय आता समजा तुम्ही युरिया जास्त प्रमाणात वापरला तर

0: युरिया म्हणजे आपण नत्रासाठी वापरतो, नत्र म्हणजे नायट्रोजन, नायट्रोजन म्हणजे नायट्रेट जातं, NO3- हा घटक त्या जो आहे अन्नद्रव्य तो मुळांद्वारे पीक घेतं, ते पिकासाठी सर्वात महत्वाचं आहे. परंतु हे जे नत्र आहे ना, ह्याचं लिचिंग होत असतं, म्हणजे ते पाण्याबरोबर खाली जात असतं, जमिनीत जात असतं.
1: बरं,
0: जर तुम्ही युरियाचा जास्त वापर केला, युरिया खताचा जास्त वापर केला, तर हे नत्र म्हणजे नायट्रेट तुमचं पाण्याबरोबर जमिनीत खाली जाणार आणि आपला जो पाण्याचा स्रोत आहे त्याच्यामध्ये ते नायट्रेट मिक्स होणार, आणि नायट्रेट जास्त मिक्स झालं पाण्याच्या स्रोतमध्ये आणि ते आपल्या पिण्यामध्ये आलं तर ते आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
1: अच्छा,
0: म्हणून हे जे प्रदूषण आहे हे रोखण्यासाठी, हे मी एक उदाहरण सांगितलं तुम्हाला, हे रोखण्यासाठी आपल्याला तो जो जास्त वापर आहे तो कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवणं गरजेचं आहे. म्हणजे हा एक मुख्य उद्देश सुद्धा आहे किंवा मुख्य फायदा म्हणू शकतो आपण सेंद्रिय शेतीचा आहे. त्यानंतर सेंद्रिय शेतीमध्ये आपण सेंद्रिय खतांचा वापर करतो, रासायनिक खतं कमी करतो, त्यामुळे जे काही शेतकऱ्यांचा जो खर्च आहे तो सुद्धा कमी होत असतो. आणि आताच म्हटलं तसं कुठलाही अवशेष त्या पिकामध्ये किंवा जमिनीत राहत नसल्यामुळे आपले जे ग्राहक आहेत त्यांना हे सुरक्षित अन्न सुद्धा भेटतं. तर हे सर्वात महत्वाचे सेंद्रिय शेतीचे फायदे आहेत.
1: बरोबर. वनस्पतींचं आरोग्य हा आपला विषय आहे आजचा. जेव्हा शेतामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतो, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती आपल्या शेतामध्ये असते, म्हणजे एक कडधान्य पीक आहे, त्यानंतर ऊस पीक आहे, फळबागा आहेत, किंवा आपण गळीत धान्य जे म्हणतो किंवा तेलबियांचं पीक आहे, तर या सगळ्या पिकांच्या दृष्टीने वेगवेगळ्या निविष्ठांचा वापर करावा लागतो का सेंद्रिय शेती करत असताना?
0: हो, निश्चितच. कारण सेंद्रिय शेतीमध्ये कसं आहे की आपण रासायनिक खतं आणि रासायनिक कीटकनाशक वापरणार नाही, तर त्याच्या बदल्यात आपल्याला काय वापरलं पाहिजे, तर सेंद्रिय खतं जे तुमचं अन्नद्रव्य पुरवण्याचं काम करतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जमिनीची सुपीकता वाढवतं. सुपीकता म्हणजे जमिनीचे जे भौतिक गुणधर्म आहेत आणि जैविक गुणधर्म आहेत. जमिनीचे तीन गुणधर्म असतात, भौतिक, रासायनिक आणि जैविक. तर सेंद्रिय खतांमुळं जमिनीचे भौतिक आणि जैविक गुणधर्म वाढले जातात. तर त्यामध्ये कसं आहे की पाणी धरून ठेवायची क्षमता जमिनीची वाढवणे, जमीन भुसभुशीत होणे, जमिनीची पोरोसिटी वाढणे, जेणेकरून हवा खेळती राहून जमिनीचे जे काही अन्नद्रव्य आहेत जमिनीतली आपण जे टाकणार आहोत ते त्या पिकांच्या मुळापर्यंत जातात. आता जे सेंद्रिय खतं जे आपण वापरणार आहोत त्यामध्ये आपण शेणखत वापरतो, त्यानंतर कंपोस्ट खत वापरतो, त्यानंतर पाचटाचं कंपोस्ट म्हणून आहे ते सुद्धा वापरतो, हिरवळीचे खतं वापरतो. आणि हे जे खतं आहेत हे खतं वापरल्यामुळं तुमच्या जमिनीचे भौतिक गुणधर्म वाढतात. आता शेणखत आणि गांडूळ खतामुळं तुमच्या जमिनीतले जे काय सेंद्रिय कर्ब आहे तो वाढला जातो, आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळं तुमच्या जमिनीमधले जे काही सूक्ष्म जीव आहेत त्यांची संख्या सुद्धा वाढली जाते, कारण त्यांना खायला अन्न भेटतं कर्ब, आणि त्यामुळे तुमच्या जमिनीची जी काय ती जमिनीची सुधारणा सुद्धा होते. आता शेणखत वगैरे जे आहे त्या शेणखतामध्ये सुद्धा आपले नत्र, स्फुरद, पालाश यांचं प्रमाण सुद्धा अतिशय चांगल्या प्रमाणात असतं. म्हणजे 0.80% नत्र, 0.65% स्फुरद आणि 0.88% पालाश हे शेणखतामध्ये असतं. त्यामुळे आपण प्रत्येक पीक घेताना शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही शेणखत टाकू शकता किंवा कंपोस्ट खत टाकू शकता, पहिली नांगरट झाल्यानंतर ते टाकू शकता, त्यानंतर पाष्टाचे कंपोस्ट टाकू शकता, किंवा एखादं पीक लावण्या अगोदर जमीन मोकळी असते त्यामध्ये आपण हिरवळीचे खतं घेऊ शकतो. ताक, देंच्या, चवळी या प्रकारचे हिरवळीचे खतं घेऊन आपण ते 45 दिवसाचं पीक असतं ते घेऊन तिथंच जमिनीमध्ये गाडलं तर त्यामुळं आपल्या जमिनीला साधारणतः 2000 ते 3000 किलो सेंद्रिय कर्ब मिळतो. तसंच साधारणतः 50 ते 60 किलो नत्र भेटतात. त्यामुळं हे हिरवळीचे खत जे आहे हे सुद्धा आपण घेऊ शकतो, हे सर्वात महत्वाचं आहे. आणि याबरोबरच मग आता आपण हिरवळीचे खतं किंवा हे झाले आपले सेंद्रिय खतं, पण याच्याने आपलं जमिनीचं भौतिक गुणधर्म वाढवणार, पण जमिनीचं जैविक गुणधर्म वाढवण्यासाठी आपल्याला जैविक खतं सुद्धा आहेत जे आपल्याला वापरणं गरजेचं आहे. जैविक खतामध्ये तुमचं ॲझिटोबॅक्टर येतं, ॲसिटोबॅक्टर येतं, फॉस्फरस सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया येतात, त्यानंतर पोटॅशियम सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया येतात, ब्ल्यू ग्रीन आल्गी, हे सर्व जर आपण एकत्रितपणे वापरलं तर जमिनीचे भौतिक आणि जैविक गुणधर्म सुधारून पिकांची वाढ निश्चितच होते आणि जमिनीची सुपीकता सुद्धा टिकून राहते.
1: वा, जेव्हा आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या निविष्ठांचा वापर करणार असू, तर या सगळ्यांची माहिती असणं गरजेचं आहे की कुठल्या निविष्ठांपासून आपल्या पिकाला कुठल्या कुठल्या प्रकारचे फायदे मिळणार आहेत.

0: आणि त्यापासून आपली जमीन कशी सुरक्षित राहणार आहे. पुढचा प्रश्न असा आहे सर की जेव्हा आपण सेंद्रिय शेती करणार आहोत त्यावेळेला आपल्या वनस्पतींमध्ये जर का एखादं कीड आले किंवा रोग दिसून आला तर त्याच्या नियंत्रणासाठी कोणकोणत्या उपाययोजना आपण केल्या पाहिजे.
1: हो बरोबर आहे, कारण जमिनीमध्ये एखादं पीक घेतो तर पिकाचं जे जास्तीत जास्त नुकसान होतं ते नुकसान हे आपल्या किडीमुळं किंवा एखाद्या रोगामुळं होतं. तर आपल्याकडं आत्ता शेतकरी जे आहेत ते भरपूर रासायनिक कीटकनाशकं बुरशीनाशकं वापरतात, परंतु त्याचा परिणाम असा होतो की त्याचे अवशेष जे राहतात म्हणजे जेवढं कीड मारण्यासाठी किंवा ह्याच्यासाठी लागतं तेवढं आहे, बाकीचं जास्त मारल्यामुळं ते अवशेष जमिनीत राहतात आणि जमिनीची जी काही सुपीकता आहे ती कमी होते आणि त्याचा आपल्या आरोग्यावर सुद्धा परिणाम होतो. ते खाल्ल्याने कॅन्सरचं प्रमाण सुद्धा वाढतं. म्हणजे पंजाब वगैरे अशा राज्यांमध्ये या कीटकनाशकांचा जास्त वापर केल्यामुळं तिथं कॅन्सरचं प्रमाण एवढं वाढलंय की तिथं आपण कॅन्सर ट्रेन म्हणून एक ट्रेनच जास्त जात असती. तर हे आपल्याला कमी करण्यासाठी सेंद्रिय शेतीमध्ये जे आहे कीड नियंत्रणाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यामध्ये आपण दोन आहेत की जैविक उपाय आणि वनस्पतीजन्य उपाय, हे असे दोन आहेत. त्यामध्ये जैविक उपाय जो आहे त्यामध्ये आपण बॅक्टेरिया म्हणजे बॅसिलस थुरंजेनेसिस हे वापरतो, यामुळं जे आपल्या आळी किंवा बोंड आळी आहे यांचं नियंत्रण केलं जातं. त्यानंतर ट्रायकोडर्मा म्हणून बुरशीजन्य आहे, यामुळं मातीतले जे बुरशीजन्य रोग आहेत याचं नियंत्रण केलं जातं. त्यानंतर विषाणू आहे NPV म्हणून, न्यूक्लिअर पॉलिहेड्रोसिस व्हायरस, यामुळं आर्मी वर्म व आळी यांचं नियंत्रण केलं जातं, ह्या ज्या कीड आहेत त्यांचं. आणि आपण म्हणजे शेतकऱ्यांचे जे आपण म्हणतो मित्र कीड त्याला भक्षक कीटक पण म्हणतात, त्यामध्ये लेडीबर्ड बीटल आहे, क्रायसोपरला आहे, ह्या ज्या आहेत ह्या अफिड्स आणि थ्रिप्स ज्या आहे यांचं नियंत्रण केलं जातं. हे आहे आपले जैविक उपाय म्हणजे कुठल्याही कीड नियंत्रणासाठी. आणि वनस्पतीजन्य उपाय म्हणजे एखाद्या वनस्पतीपासून आपण कीटकनाशक तयार करणं म्हणजे जे पूर्णपणे सेंद्रिय असणार आहे. तर त्यामध्ये आपले निम अर्क किंवा निम तेल आहे, निंबोळी वगैरे यापासून तयार केलं जातं. तर हे रस शोषणारे जे कीटक आहे यांच्यावरती अतिशय प्रभावी आहे. त्यानंतर लसूण अर्क, गोमूत्र फवारणी हे सुद्धा नैसर्गिक प्रतिबंधक म्हणजे आपली जी सेंद्रिय शेती आहे तसंच आपण नैसर्गिक शेती पण म्हणतो, त्यामध्ये गाईचं जे गोमूत्र आहे त्याला खूप जास्त महत्व आहे, ते सुद्धा आपण वापर करू शकतो. त्यानंतर मिरची आणि तंबाखू अर्क हे सुद्धा आहे, हे जे आहे हे काही जे कीटक असतात रस शोषणारे कीटक असतील किंवा पानांवरती असणारे त्यासाठी हे अतिशय चांगलं आहे. यानंतर पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे कीड नियंत्रणासाठी तो म्हणजे यांत्रिक व सांस्कृतिक उपाय. तर यामध्ये आपण फेरोमन ट्रॅप जे शेतकऱ्यांना माहिती आहेत की फेरोमन सापळे आपण लावतो जे नर कीटकांना आकर्षित करून त्यांचं जे काही प्रजनन आहे ते कमी करतात जेणेकरून कीटकांची संख्या कमी होते. त्यानंतर पिवळे निळे चिकट सापळे असतात त्याच्याने अफिड्स आणि व्हाईट फ्लाय जे आहेत हे त्याला चिकटून त्याचं नियंत्रण केलं जातं. त्यानंतर पीक फेरपालट करणं म्हणजे हा आपला सांस्कृतिक उपाय एक होऊ शकतो की पीक फेरपालट जास्त केली तर जे कीड नियंत्रण आहे ते पण होतं. आणि रोगमुक्त बी वापरणं किंवा बियाणं वापरणं आणि वेळेवर पाणी व्यवस्थापन करणं हे सुद्धा त्याच्यामध्ये येतं.
0: सर पुढचा प्रश्न असा आहे की वनस्पतींच्या आरोग्यावर होणारा चांगला जो परिणाम म्हणतो आपण तो कशाद्वारे केला जातो किंवा कसा होतो तो.
1: यामध्ये कसं आहे की वनस्पतींवरती चांगला परिणाम म्हणजे काय तर वनस्पतींचे उत्पन्न वाढणे आणि उत्पन्न कशा पद्धतीने वाढणे की कुठल्याही प्रकारचा अवशेष त्यामध्ये न राहता एक चांगल्या प्रकारचं आपल्याला पीक आहे ते मिळणं जे आपण पुढे आपल्या ग्राहकांना देऊ शकतो. तर त्यासाठी आपलं जे काय तुम्ही सेंद्रिय खत वापरणार तर त्यामुळे तुमची जमिनीचे गुणधर्म भौतिक गुणधर्म सुधारतात. मग ते वनस्पतीच्या आरोग्य तर ते आरोग्य चांगलं होण्यासाठी काय करणार की वनस्पतींनी जे अन्नद्रव्य मुळांद्वारे शोषून घेतात आणि प्रकाश संश्लेषणामध्ये त्या अन्नद्रव्यांचं अन्नात रूपांतर करतात म्हणजे अन्न करण्याची प्रक्रिया जी आपल्याला माहिती आहे. तर हे जे आहे याचा जो दर आहे किंवा रेट म्हणतो आपण हा वाढला जातो आणि त्यामुळं वनस्पतींचं वाढसुद्धा चांगली होती. त्यामुळं हा जो परिणाम आहे हा सर्व ह्या वनस्पतींवर दिसून येतो.
0: चांगला परिणाम दिसून येतो. बरोबर सर, आता जेव्हा आपण विचार करतोय की वनस्पतींचं आरोग्य चांगलं राखावं, आपण आपल्या आरोग्य राखण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाययोजना करत असतो, औषध उपचार करत असतो किंवा

0: एक आपली जीवनशैली तयार करत असतो. तर असं काही आहे का की वनस्पतींचं आरोग्य टिकवण्यासाठी कुठली तरी एक शैली असावी, मार्गदर्शक असावं, जे शेतकऱ्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे? आपण काय सांगाल याविषयी?
1: आता यामध्ये आपण बघू शकतो की आत्तापर्यंत आपण जे सर्व बघितलं की आपण सेंद्रिय खतांचा वापर करणं गरजेचं आहे, त्यानंतर सेंद्रिय जे काही आपले कीटकनाशक आहे त्यांचा वापर करणं गरजेचं आहे. तर यामध्ये आपण हे एक अजून करू शकतो की जे आपण पीक घेणार आहे त्याचं जे बियाणं घेणार आहे, बी घेणार आहे, ते रोगमुक्त असणं गरजेचं आहे. त्यानंतर आपण आहे ना पिकांची फेरपालट करणं खूप गरजेचं आहे. जर पिकांची आपण फेरपालट केली तर जे तुमचे रोग पडणारे आहेत त्या पिकांवरती किंवा कीड पडणारी आहे ती कमी होते. त्यानंतर जे जमिनीतून समजा एखादं पीक आहे ते जमिनीतून एकच अन्नद्रव्य घेत असेल, तुम्ही सारखे तेच पीक घेतलं तर त्या जमिनीतून ते अन्नद्रव्य पूर्णपणे नष्ट होऊ शकतं, तर ते आपण फेरपालट करणं गरजेचं आहे. तर आता आपण आहे ना साधारणतः एक ठरवून दिलेलं असतं की या पिकानंतर समजा फेरपालट करायचे तर दुसरं पीक हे घ्या. तर अशा पद्धतीचे काही आहेत की आता महाराष्ट्रामधलंच आपण जर विचार केला, हवामान आणि जमिनीचा जर प्रकाराचा विचार केला तर काही पिकांची फेरपालट जी आहे ती आपण मी आता सांगू शकतो की आता तुमची जी ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो आपण, काळी जमीन ज्यामध्ये कापूस पट्टा आहे विदर्भ मराठवाड्यामध्ये ही जास्त आहे, तर त्यामध्ये आपण पीक फेरपालट करताना जर कापूस या हंगामात घेतला तर पुढच्या हंगामात आपण हरभरा घेऊ शकतो, त्याच्यानंतर ज्वारी घेऊ शकतो, सोयाबीन घेऊ शकतो, अशी फेरपालट करू शकतो. किंवा याला दुसरा पण पर्याय असा आहे की कापूस घेतला तर गहू घेऊ शकतो, उडीद घेऊ शकतो, सूर्यफूल घेऊ शकतो. ही काळी जमीन जी एकदम काळी जमीन म्हणतो आपण तशी. आता हलकी जमीन असती, आपला पुणे जिल्हा आहे किंवा सोलापूर अहमदनगर यामध्ये थोडीशी हलकी जमीन आहे, तर तिथं आपण जे काही पीक फेरपालट करताना ज्वारी, हरभरा, भुईमूग, बाजरी अशा पद्धतीने पिकांची फेरपालट करू शकतो. आणि ज्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता चांगल्या पद्धतीने आहे म्हणजे कोकण म्हणा किंवा पश्चिम महाराष्ट्राचा सातारा कोल्हापूर साईडचा जो पट्टा आहे यामध्ये आपण तांदूळ, भुईमूग, ज्वारी, उडीद अशा पद्धतीने पिकांची फेरपालट करू शकतो. आणि आपल्या पुण्यामध्ये भाजीपाला किंवा नगदी पीक ऊस हवं खूप जास्त प्रमाणात घेतलं जातं, तर तिथं आपण टोमॅटो, हरभरा, मका, कांदा अशा पद्धतीची पिकांची फेरपालट करू शकतो. तर हे अशा पद्धतीने पिकांची जर फेरपालट आपण केली तर जे काय तुमचं कीड आणि रोगांचं प्रमाण आहे हे अतिशय कमी होऊन आपल्याला उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ दिसून येते.
0: म्हणजे एकूण काय तर ती जीवनशैली जशी आपण आपली सांभाळली आहे तशी शेताची देखील एक शैली आहे आणि त्या शैलीमध्ये फेरपालटीला फार महत्व आहे. पीक फेरपालट करणं फार आवश्यक आहे जेणेकरून आपल्या जमिनीमध्ये योग्य पद्धतीनं पीक घेता येईल. सर, एक महत्वाचा प्रश्न असा आहे की वनस्पतींचं आरोग्य जेव्हा आपण या विषयावर बोलतोय तर रासायनिक खतांचा वापर कमी करायचा आहे आणि सेंद्रिय खतांचा वापर आपल्याला वाढवायचा आहे, पण एकदम हे काही झटक्यात होणारं काम नाही आहे. तर हा जो बदलाचा काळ आहे हा बदलाचा काळ कसा सांभाळला पाहिजे शेतकऱ्यांनी?
1: हा खूप महत्वाचा प्रश्न आहे की डायरेक्ट आपण रासायनिक खतांवरून सेंद्रिय खतांवर किंवा सेंद्रिय शेतीवर डायरेक्ट डायव्हर्ट होऊ शकणार नाही किंवा डायरेक्ट त्याच्यावर जाऊ शकणार नाही. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे की एक आमच्या मृदविज्ञानामध्ये एक साधी कन्सेप्ट आहे INM, इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट, म्हणजे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन. तर यामध्ये काय केलं जातं की रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खतांचा एकात्मिकरित्या वापर करून वनस्पतीचं जे काय पिकांचं जे उत्पन्न आहे ते वाढवलं जाऊ शकतं. म्हणजे समजा आता पिकाला गरज आहे तुमच्या 100-50-50 असा डोस आहे एखाद्या पिकाचा, म्हणजे 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश पाहिजे असेल तर आपण 100 किलो नत्र पूर्णच्या पूर्ण युरियाने न देता त्यामध्ये आपण शेणखत, गांडूळ खत, हिरवळीची खत हे वापरू शकतो. म्हणजे 50% आपण युरियाने दिलं आणि उरलेलं 50% किंवा 75% युरियाने आणि 25% हे शेणखत आणि हे टाकून जर आपण नत्राची जर त्याची मात्रा आहे त्यांना पुरवली तर ते जमिनीचं जे काय गुणधर्म पण वाढले जातात, भौतिक गुणधर्म, जमिनीची सुपीकता टिकवली जाते आणि मूळ जो उद्देश आहे पिकाचं उत्पन्न हे सुद्धा वाढलं जातं. त्यामुळं एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन हा सुद्धा खूप महत्वाचा घटक आहे आणि शेतकऱ्यांनी तो समजून घेणं आणि त्याप्रमाणे तयारी करणं, वापरणं खूप गरजेचं आहे.
0: यातनं असंच कळतं आहे सर की जेव्हा आपल्याला बदलाकडे वळायचं असेल तर टप्प्याटप्प्याने वळणं अपेक्षित आहे. एकूण या सगळ्याच प्रवासामध्ये आपल्याला सेंद्रिय शेतीकडे वळताना वनस्पतींची काळजी घ्यायची आहे, आपलं जमिनीचं आरोग्य राखायचं आहे.

0: शेतामध्ये उत्पन्न देखील घ्यायचं आहे, तर यासाठी आपल्याला या टप्प्यांचा वापर करणं गरजेचं आहे. आज जागतिक वनस्पती आरोग्य दिनाच्या निमित्तानं आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि सेंद्रिय शेती त्याचसोबत आपल्या वनस्पतींचं आरोग्य कसं राखता येईल याविषयीची महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. आपल्या शेतकरी बांधवांना या माहितीचा नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण आलात यासाठी आकाशवाणीच्या वतीनं खूप खूप आभार व्यक्त करते. धन्यवाद सर.
1: धन्यवाद.
2: आता कृषीवाणी या सदरात ऐकूया खरीप पूर्व विहीर पुनर्भरणाचे नियोजन याविषयी माहिती.
3: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, खरीपाच्या सुरुवातीला म्हणजे जून मध्ये पाऊस पडून त्याचा ऑगस्ट पर्यंतचा खंड पडू शकतो. अशा परिस्थितीत पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचं संवर्धन करायला हवं. पावसाचं पाणी जमिनीमध्ये मुरवायला हवं. अनेक वेळा पावसाचं प्रमाण कमी होणं, पावसाचा खंड पडणं किंवा पावसाचं असमान वितरण होणं अशा परिस्थितीत खरीप पिकांचं होणारं नुकसान टाळण्यासाठी योग्य नियोजन करणं अत्यंत गरजेचं आहे. मान्सूनमध्ये पडणारं पावसाचं पाणी जमिनीत भूपृष्ठाखाली खोलवर जमिनीच्या काही थरांमध्ये मुरतं आणि साठून राहतं. अशा पाण्याच्या साठ्याला आपण भूजल असं म्हणतो. विहिरीद्वारे हा भूजल साठा पिण्यासाठी आणि शेतीसाठी आपण वापरतो. काही प्रमाणात औद्योगिक गरज यातनं आपली भागवली जाते. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. भूपृष्ठावर असलेले जलसाठे कमी पडत असल्यामुळे भूजल साठा वापरण्याचं प्रमाण वेगानं वाढत आहे. ज्या प्रमाणात भूजल साठ्यात नैसर्गिकरित्या वाढ होते त्यापेक्षा जास्त प्रमाणात भूजल साठा उपसला जात आहे. परिणामी भूजल पातळी दिवसेंदिवस खोल जात आहे. भूजल साठ्याचा वाढण्याचा नैसर्गिक वेग कमी असल्यानं कृत्रिमरित्या हा वेग वाढवण्याचे विविध उपाययोजना करणं गरजेचं आहे. खरीप हंगाम मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. त्यामुळं जमिनीतील ओलाव्याचं संवर्धन, आच्छादन आणि पीक फेरपालट करून प्रभावी पाणी व्यवस्थापन तंत्राचा अवलंब महत्वाचा ठरतो. पाण्याचा अपव्यय टाळल्यास पिकांना पाण्याची उपलब्धता वाढू शकते. पावसाच्या पाण्याचं जतन करण्यासाठी उतारावर बंधारा बांधणं, चर खोदणं आणि नाला बंधारा उभारणं हे पारंपरिक उपाय फायदेशीर ठरतात. याशिवाय भूजल पुनर्भरणाच्या माध्यमातून विहिरीचा पाण्याचा साठा वाढवल्यास सिंचनाची समस्या उद्भवत नाही. त्यासाठी पावसाळ्यात विहिरीच्या काठावर किंवा शेततळ्याच्या जवळ शोषखड्डे तयार करून गाळण यंत्रणा वापरून पाणी जमिनीत जिरवणं, नाला विहीर आणि बोअरवेलच्या भोवती पुनर्भरण चर खोदून पाणी जमिनीत मुरवणं, घराच्या छतावरील पाणी किंवा शेतावरील वाहून जाणारं पाणी शोषखड्ड्यात जमा करणं असे उपाय करता येतात. पुनर्भरणापूर्वी गाळण यंत्रणा वापरावी जेणेकरून विहीर किंवा कूपनलिकेमध्ये गढूळ पाणी जाणार नाही. मान्सूनच्या पावसाचं पाणी विहिरीत सोडणं म्हणजे विहीर पुनर्भरण होय. यासाठी ओढा किंवा नाल्यातून वाहणारं पाणी याचा वापर करता येतो. महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी विहीर पुनर्भरणासाठी केलेल्या काही शिफारशी अशा आहेत. विहीर आणि ओढ्याच्या अंतरामध्ये दोन स्वतंत्र खड्डे घ्यावेत. पहिला खड्डा 3 मीटर लांब, 3 मीटर रुंद आणि 1 मीटर खोल घ्यावा. दुसरा खड्डा पहिल्या खड्ड्यापासून 3 मीटर अंतरावर घ्यावा. दुसरा खड्डा 2 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद आणि 2 मीटर खोल घ्यावा. पहिल्या खड्ड्याच्या मध्यभागी एक आडवे छिद्र घेऊन हा खड्डा PVC 6 इंच पाईपद्वारे दुसऱ्या खड्ड्यास जोडावा. पहिला खड्डा दगड गोट्यांनी भरून घ्यावा. अधिक कार्यक्षमतेसाठी दुसऱ्या खड्ड्याच्या तळाशी 45 सेंटीमीटर जाडीचा खडीचा थर भरावा. त्या थरावर 45 सेंटीमीटर जाडीचा वाळूच्या चळीचा थर भरावा. त्यानंतर 45 सेंटीमीटर जाडीचा बारीक वाळूचा थर भरून त्यावर 15 सेंटीमीटर जाडीचा विटांच्या चुऱ्याचा थर भरून घ्यावा. हा खड्डा तळापासून 4 इंच PVC पाईपद्वारे विहिरीशी जोडावा. ओढ्यातील पाण्यातील पालापाचोळा, कचरा इत्यादी 3 मीटर लांब, 3 मीटर रुंद आणि 1 मीटर खोली असलेल्या पहिल्या खड्ड्यात स्थिरावतील आणि कणविरहित पाणी पाईपद्वारे 2 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद आणि

0: 2 मीटर खोल असलेल्या दुसऱ्या खड्ड्यात जाईल. दुसऱ्या खड्ड्यातून गाळलेलं स्वच्छ पाणी विहिरीत पाईपद्वारे जाऊन विहिरीचं पुनर्भरण होईल. तर शेतकरी बंधू भगिनींना अशा प्रकारे खरीप पूर्व विहीर पुनर्भरणासाठीचं नियोजन करावं.
1: श्रोते हो, आता ऐकूया महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ यांच्याकडून आलेले पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे शेतमालाचे घाऊक बाजार भाव. सर्व भाव रुपयात असून क्विंटलसाठीचे आहेत. महिको बाजरी आवक 518, सरासरी दर 3350. शरबती गहू आवक 426, सरासरी दर 5400. मालदांडी ज्वारी आवक 717, सरासरी दर 5850. लाल मका आवक 3, सरासरी दर 2650. हिरवा मूग आवक 41, सरासरी दर 9200. डाळिंब आवक 860, सरासरी दर 8500. हरभरा आवक 45, सरासरी दर 6450. उडीद आवक 5, सरासरी दर 9850. फ्लावर आवक 52, सरासरी दर 800. कोबी आवक 29, सरासरी दर 600. केळी आवक 18, सरासरी दर 1500. चिक्कू आवक 151, सरासरी दर 3000. संत्री आवक 30, सरासरी दर 5500. मोसंबी आवक 100, सरासरी दर 4500. हे होते काही बाजार भाव. आणि याबरोबरच माझं घर माझं शेत हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: झोप बीप आता काहीही नाही, रात्रभर आपण नुसत्या गप्पा मारायच्या.
5: आम्ही एवढी रजा टाकून तुझ्या वाढदिवसाला आलोय, ते काय झोप काढायला?
6: अरे आज उमा सदन मधली मंडळी कोणाच्या तरी वाढदिवसासाठी जमली आहेत. मस्त धमाल गप्पा दंगा करतायत. कोण कोण आहेत आणि कोणाचा वाढदिवस आहे ऐका बरं.
7: बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू.
6: काय समजलं का कोण कोण आहेत आणि काय काय करतायत ते? नाहीच का अजून? मग त्यासाठी नक्की ऐका तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 14 मे ला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 वाजता पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादरकर्त्या गौरी लागू.
7: 101 उमा सदन.
8: श्रोते हो, सध्या राज्यात तसंच देशातल्या अनेक भागांमध्ये उष्णतेची तीव्र लाट जाणवते. वाढतं तापमान आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे आपण सर्वांनी काही सोप्या पण महत्वाच्या उपाययोजना अंगीकारणं गरजेचं आहे. दुपारी 12 ते 4 या वेळात शक्यतो घराबाहेर पडणं टाळा. अत्यावश्यक काम असल्यास बाहेर जाताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. हलके सैल आणि सुती कपडे परिधान करा. शरीरातील पाण्याचं प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. लिंबू पाणी, ताक,

0: नारळ पाणी यासारखे द्रवपदार्थ नियमित घ्या. संतुलित आणि हलका आहार घ्या. जड तेलकट आणि तिखट पदार्थ टाळा. लहान मुलं, वृद्ध व्यक्ती आणि आजारी लोकांची विशेष काळजी घ्या. उष्माघाताची लक्षणं जसं की चक्कर येणं, डोकं दुखणं, उलट्या होणं हे जाणवल्यास त्वरित वैद्यकीय मदत घ्या. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हीच आपली जबाबदारी आहे. सुरक्षित रहा, थंड रहा आणि इतरांनाही याबाबत जागरूक करा. धन्यवाद.
1: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
2: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पोषाख लागू.
1: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हाके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
3: ऐकला का हा आवाज? हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
4: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
5: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
4: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
5: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
4: खरंच, मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
6: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
7: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
8: आकाशवाणी,
7: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणे
8: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी
0: श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:05 होत आहेत. काही क्षणातच राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
9: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपर फुटीचा तपास सीबीआय करणार. नाशिकमध्ये एका आरोपीला अटक. तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी, राजकीय उलथापालथींना वेग. सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ. चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने गौरव. आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, सेन्सेक्स 1450 अंकांनी घसरला. देशभरात विविध केंद्रांवर 3 मे रोजी घेतलेली वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट यूजी 2026 परीक्षा रद्द केल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं आज जाहीर केलं. परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका फुटल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे. या प्रकरणी सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयच्या विशेष पथकांची स्थापना करण्यात आली असून त्यांना तपासासाठी विविध ठिकाणी पाठवण्यात आलं आहे. ही परीक्षा पुन्हा होणार आहे, मात्र त्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. फेरपरीक्षेच्या तारखा तसंच नव्यानं प्रवेशपत्र जारी करण्याचं वेळापत्रक लवकरच अधिकृत माध्यमातून जाहीर केलं जाईल. या प्रकरणाच्या चौकशीसाठी सीबीआयला सर्व आवश्यक कागदपत्र नोंदी दिल्या जातील, तसंच तपासात पूर्ण सहकार्य केलं जाईल असं एन

0: एनं म्हटलं आहे. नीट ही परीक्षा एमबीबीएससह वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी घेतली होती. सुमारे 23 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणात नाशिक पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी हा नाशिकमध्ये इंदिरानगरचा रहिवासी आहे. या अटकेविषयी नाशिक शहर झोन 1 चे पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण म्हणाले.
1: सकाळी राजस्थान पोलिसांमार्फत एका आरोपीला ताब्यात घेण्याची विनंती आली होती. त्याप्रमाणे त्या आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. अशी माहिती मिळते की ते नीट प्रकरणातील तो आरोपी आहे आणि या आरोपीला सध्या युनिट 2 क्राईम ब्रांचच्या पथकाने ताब्यात घेतलेला आहे. या आरोपीला ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचं पथक येणार आहे. पथकानंतर त्या आरोपीला त्यांच्या ताब्यात देण्यात येईल.
0: नीट यूजी 2026 प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातील दोषींना अटक करून त्यांना तुरुंगात पाठवलं जाईल असं राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक अभिषेक सिंह यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: हमने इस मैटर को सीबीआई को इंक्वायरी को दिया है और हम इस तरह के जितने लोग खुराफात किए हैं उनको जेल भेजेंगे ताकि बच्चों का भविष्य किसी भी प्रकार से एडवर्सली प्रभावित न हो. इसके साथ ही हमने यह भी कहा कि बच्चों के लिए हम दोबारा परीक्षा कराएंगे जो कि एकदम फेयर तरीके से होगी, जिसमें किसी भी तरह की अनियमितता नहीं होगी. हमने एनटीए के ऊपर जिम्मेदारी लेते हुए यह भी निर्णय लिया कि हम जो अगली परीक्षा दोबारा कराएंगे उसके लिए कोई एडिशनल फीस नहीं चार्ज करेंगे और हमने जो पहली बार जो परीक्षा कराई थी उसके लिए जो फीस ली थी उसको भी हम रिफंड करेंगे.
0: तमिळनाडूमध्ये टीव्हीकेचे नेते आणि मुख्यमंत्री जोसेफ विजय यांचं सरकार उद्या बहुमत चाचणीला सामोरं जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय उलथापालथींना वेग आला आहे. अण्णा द्रमुक पक्षातल्या एका गटानं विजय यांच्या पक्षाला पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केला आहे. एसपी वेलुमणी आणि सी व्ही षणमुगम यांच्या नेतृत्वाखाली हे 30 आमदार एकत्र आले आहेत. पाठिंब्याचं पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्षांना सोपवलं आहे. पक्षाच्या उर्वरित 17 आमदारांनी अण्णा द्रमुकचे सरचिटणीस ई के पलानीस्वामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे. द्रमुकच्या साथीनं सरकार स्थापन करण्याचा पलानीस्वामी यांचा प्रयत्न असल्याचा आरोपही या आमदारांनी केला आहे. मात्र पक्ष संघटनेच्या सचिव आर एस भारती यांनी हे आरोप फेटाळले आहेत. दुसरीकडे एएमएमके पक्षाचे आमदार एस कामराज यांनीही विजयांना पाठिंबा दर्शवला आहे. या निर्णयाबद्दल पक्षानं त्यांना निलंबित केलं आहे. दरम्यान मद्रास उच्च न्यायालयानं टीव्हीकेचे आमदार श्रीनिवासा सेतुपती यांना बहुमत चाचणीत सहभागी होण्यापासून रोखलं आहे. तिरुपट्टूर मतदारसंघातून ते 1 मत अधिक मिळवून विजयी झाले आहेत. द्रमुकच्या उमेदवारानं त्यांच्या या विजयाला आव्हान दिलं होतं. त्यावर मद्रास उच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला सेतुपती यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे आणि उद्या या याचिकेवर सुनावणी होणार आहे. टीव्हीके पक्षाचे आमदार जेसीडी प्रभाकर यांची तमिळनाडू विधानसभा अध्यक्ष म्हणून तर रविशंकर यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. ज्येष्ठ भाजपा नेते हिमंता बिस्वा सर्मा यांनी आज आसामचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेतली. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली. गुवाहाटीमध्ये झालेल्या या शपथग्रहण समारंभात रामेश्वर तेली, अजंता नेओग, अतुल बोरा आणि चरण बोरो या 4 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि रालोआ प्रणित शासन असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्री यावेळी उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसनं केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवलेल्या कार्यकारिणीच्या यादीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांची नावं नसल्याचं उघड झाल्यानं गदारोळ निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे 29 एप्रिलला पाठवलेल्या या यादीत सरचिटणीस म्हणून पार्थ पवार आणि चिटणीस म्हणून जय पवार यांच्या नावाचा समावेश आहे. मात्र कारकुनी चुकीमुळे हे पत्र पाठवलं असून लवकरच त्यात दुरुस्ती केली जाईल असं पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी समाजमाध्यमाद्वारे कळवलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या 15 परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या उज्ज्वला महादेव सोयम यांचा पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात आदिवासी भागांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणं, स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध तसंच नक्षलग्रस्त भागात आणि आपत्ती काळात गर्भवती स्त्रियांसाठी केलेल्या आरोग्य सेवेसाठी सोयम यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रमाणपत्र, 1 लाख रुपये रोख पारितोषिक आणि आरोग्य योद्ध्यांनी केलेल्या अमूल्य सेवेबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतीक असलेलं पदक असं या पुरस्काराचं स्वरूप आहा.

0: पश्चिम आशियातलं युद्ध संपवण्याच्या बाबतीत असलेली अनिश्चितता, कच्च्या तेलाचे वाढलेले दर यामुळे आजही देशातल्या शेअर बाजारात मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 1456 अंकांची घट झाली आणि तो 74,559 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 436 अंकांची घसरण नोंदवत 23,380 अंकांवर बंद झाला. माहिती तंत्रज्ञान बांधकाम उद्योगातले समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. परकीय चलन विनिमय बाजारात रुपया आज 35 पैशांनी घसरला, त्यामुळे एका डॉलरसाठी 95.63 रुपये मोजावे लागत होते. भारत येत्या 14 आणि 15 तारखेला ब्रिक्स परिषदेत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचं यजमानपद भूषवणार आहे. या बैठकीचं अध्यक्षपद परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर भूषवतील. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्ली इथं बातमीदारांना याबाबत माहिती दिली. या बैठकीत ब्रिक्स परराष्ट्र मंत्री तसंच सदस्य आणि भागीदार देशांचं शिष्टमंडळ प्रमुख सहभागी होतील. या बैठकीदरम्यान ब्रिक्स सदस्य देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हिताच्या जागतिक आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारपासून संयुक्त अरब अमिरात, नेदरलँड्स, स्वीडन, नॉर्वे आणि इटली या 5 देशांच्या 6 दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याबाबतही जयस्वाल यांनी माहिती दिली.
1: संयुक्त अरब अमिरात दौरे के दौरान भी ऊर्जा सुरक्षा पर बातचीत होगी. जिस प्रकार का हमारी उनसे साझेदारी चल रही है, कैसे इसको और व्यापक किया जाए ताकि हम अपने जो ऊर्जा सुरक्षा हमारी है उसको हम मजबूत कर सके. इसके अलावा जो 4 अन्य देश हैं, नॉर्डिक समिट होने वाला है, नॉर्वे की यात्रा है, स्वीडन की यात्रा है, इटली की यात्रा है, नेदरलैंड्स की यात्रा है, यहां पर भी ये देश में से नवाचार के बहुत बड़ा केंद्र है. इनोवेशन इकोसिस्टम में भारत में बहुत काम हो रहा है और क्लीन एनर्जी टेक्नोलॉजीज में ये लोग और ग्रीन ट्रांजिशन में काफी आगे हैं. तो इन सभी मुद्दे पर हमारी बातचीत होगी और वो सब साझेदारी जो विकसित भारत की तरफ हमको ले आता है उसे कैसे मजबूत किया जाएगा.
0: देशात एप्रिल महिन्यात ग्राहक किंमत निर्देशांकात किंचित वाढ झाली असून महागाई निर्देशांक 3.48% पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 3.4% होता. सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज ही माहिती जाहीर केली. मंत्रालयानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिलमध्ये ग्रामीण भागातला किरकोळ महागाई दर 3.74% राहिला, तर शहरी भागातला महागाई दर 3.16% नोंदवला गेला. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी मैदानावर गुजरात टायटन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांचा सामना सुरू आहे. सनरायझर्स हैदराबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा गुजरात टायटन्सच्या 8 षटकात 2 बाद 56 धावा झाल्या होत्या. सोलापूरचे माजी खासदार गंगाधरपंत कुचन यांचं आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. अनेक सहकारी सूत गिरण्यांच्या उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं. 1980 आणि 1985 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत ते काँग्रेस पक्षाकडून निवडून आले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द, पेपरफुटीचा तपास सीबीआय करणार, नाशिकमध्ये एका आरोपीला अटक, तमिळनाडूमध्ये जोसेफ विजय सरकारची उद्या बहुमत चाचणी, राजकीय उलथापालथींना वेग, सलग दुसऱ्यांदा हिमंता बिस्वा सर्मा यांनी घेतली आसामच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ, चंद्रपूरच्या उज्ज्वला सोयम यांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव, आणि शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण, सेन्सेक्स 14.5 अंकांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. आता ऐकूया कार्यक्रम एक कलाकार.
3: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
2: एक कलाकार या कार्यक्रमात मी सावनी खाडीलकर आपलं स्वागत करते. श्रोते हो, हिंदी चित्रपटसृष्टीत नायक, खलनायक, संगीतकार, गायक अशा कितीतरी व्यक्तिमत्वांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. पण काही कलाकार असे असतात की त्यांची केवळ पडद्यावर एंट्री झाली तरी चेहऱ्यावर आपोआप हसू फुलतं. आजचा आपला कार्यक्रम अशाच एका कलाकारावर, ज्यांनी विनोदाला केवळ करमणुकीचं माध्यम न ठेवता त्याला कथानकाचा अविभाज्य भाग बनवलं. बस कंडक्टर म्हणून आयुष्याची सुरुवात करणारा हा माणूस पुढे भारतीय चित्रपटसृष्टीतला अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेता ठरला. आजच्या कार्यक्रमात जाणून घेऊया अजरामर विनोदी अभिनेता जॉनी वॉकर यांच्याविषयी. सुरुवात करूया त्यांच्या एका अफलातून गाण्यानी, स्वर गीतादत्त आणि मोहम्मद रफी यांचा, गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार ओ

0: अरे वाह वाह वाह वाह वाह,
1: अरे ना ना ना ना ना,
0: अरे वाह।
2: 11 नोव्हेंबर 1926 इंदौरमध्ये एका एकत्र कुटुंबात जन्म झाला बदरुद्दीन जमालुद्दीन काझी यांचा. पुढे हेच नाव संपूर्ण देशाला परिचित झालं जॉनी वॉकर म्हणून. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची विलक्षण आवड होती. वयाच्या 10व्या वर्षी त्यांनी शाळेच्या एका नाटकात शिक्षकाची भूमिका केली होती. त्या नाटकातला एक मोठा संवाद त्यांनी पुढे एका मुलाखतीत वयाच्या 77व्या वर्षी बिनचूक म्हणून दाखवला. स्मरणशक्ती, निरीक्षणशक्ती आणि अभिनय यांचा हा संगम त्यांच्यात लहानपणापासूनच होता. घरची परिस्थिती मात्र फारशी चांगली नव्हती. कुटुंब मोठं होतं, त्यामुळे रोजगारासाठी ते मुंबईत आले. त्यांच्या वडिलांनी एका मित्राला सांगितलं, याला काहीतरी नोकरी मिळवून दे. त्या मित्रांनी विचारलं, बस कंडक्टरचं काम करशील का? जॉनी वॉकर यांनी नंतर एका मुलाखतीत सांगितलं की मी लगेच हो म्हटलो, कारण त्यानिमित्ताने मला मोठ्या मोठ्या लोकांची घरं, मुंबईची दुनिया जवळून पाहायला मिळणार होती. कार्यक्रमात आता ऐकूया त्यांच्या मिस्टर अँड मिसेस 55 चित्रपटातलं गीत, गीता दत्त आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात, गीतकार मजरू सुलतानपुरी, संगीतकार ओपी नय्यर.

जॉनी वॉकर यांच्या आयुष्यात निर्णायक ठरली ती गुरुदत्त यांच्याशी झालेली भेट. एकदा बस डेपोमध्ये मित्रांच्या आग्रहाखातर त्यांनी दारुड्याची नक्कल करून दाखवली. त्याचं कौतुक कोणीतरी गुरुदत्त यांच्याकडे केलं. त्यांचा तो अभिनय पाहून गुरुदत्त अक्षरशः थक्क झाले. इतक्या सहजतेने नशेतल्या माणसाची लकब उभी करणारा कलाकार त्यांनी पहिल्यांदाच पाहिला होता. गुरुदत्त यांनी त्यांना आपल्या बाजी या चित्रपटात संधी दिली आणि तिथूनच सुरू झाला हिंदी चित्रपटसृष्टीतला एक नवा अध्याय. पूर्वी हिंदी चित्रपटांमध्ये विनोदी पात्र हे कथानकात मध्ये मध्ये येणारा भरणा म्हणून वापरलं जायचं. पण बाजीनंतर चित्र बदलू लागलं. विनोदी कलाकार हा कथानकाचा महत्वाचा भाग असू शकतो हे जॉनी वॉकर यांनी सिद्ध करून दाखवलं. पुढे तर अनेक चित्रपटांमध्ये त्यांच्यावर एक स्वतंत्र गाणं असणं ही जवळजवळ परंपराच झाली. ऐकूया असंच एक गाणं CID चित्रपटातलं. मोहम्मद रफी आणि गीतादत्त यांच्या स्वरात, गीतकार बजरू सुलतानपुरी आणि संगीतकार ओपी नय्यर.

0: तिच्या.
1: मुंबईच्या धावपळीचं, तिच्या मोहाचं आणि तिच्या संघर्षाचं इतकं अचूक चित्रण फार थोड्या गाण्यांमध्ये असेल. जॉनी वॉकर यांचं टायमिंग अफलातून होतं. विशेष म्हणजे पडद्यावर कायम मद्यधुंद भूमिका करणाऱ्या या कलाकाराने खऱ्या आयुष्यात मद्याला कधीही स्पर्श केला नाही. प्रत्यक्षात अगदी साधं, शिस्तबद्ध आणि समाधानी जीवन ते जगले. ते स्वतः एकदा म्हणाले होते, माझं खरं बोलणं, चालणं, वागणं हे पडद्यावरच्या व्यक्तिरेखेपेक्षा पूर्ण वेगळं आहे. कलेत स्वतःला पूर्णपणे झोकून देणं म्हणजे काय याचं ते उत्तम उदाहरण आहेत. ऐकूया त्यांच्या चोरी चोरी चित्रपटातलं गीत मोहम्मद रफी यांच्या स्वरात. गीतकार हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन.
2: लेफ्ट राइट डिबरी टाइट.

0: गोला भात नहीं है डर की, ऑनलाइन क्लियर, ऑनलाइन क्लियर,
1: लाइन क्लियर बाय।
2: लोकांना हसवणारे कलाकार अनेकदा आतून अत्यंत संवेदनशील असतात. जॉनी वॉकर यांच्या बाबतीतही हे तितकंच खरं आहे. मोठं कुटुंब, संघर्षमय सुरुवात, आर्थिक अडचणी, हे सगळं त्यांनी जवळून पाहिलं. पण या कठीण काळाने त्यांच्या स्वभावात कटुता आणली नाही. त्यांच्या आयुष्यावर नूर मोहम्मद चार्ली यांचा मोठा प्रभाव होता. चार्लीची कॉमेडी पाहून त्यांना विनोदाच्या दुनियेत काहीतरी मोठं करायची प्रेरणा मिळायची. विनोदात त्यांनी स्वतःची वेगळी शैली निर्माण केली. त्यांनी कधीही स्वस्त विनोदाचा वापर केला नाही, म्हणूनच त्यांच्या भूमिका आजही जुन्या वाटत नाहीत. ऐकूया त्यांचं आणखी एक धमाल गाणं प्यासा चित्रपटातलं, मोहम्मद रफी यांच्या स्वरात, गीतकार साहिर लुधियानवी, संगीतकार सचिन देव बर्मन.
3: माले,

प्यासासारख्या गंभीर चित्रपटातसुद्धा जॉनी वॉकर यांची उपस्थिती चित्रपटाला वेगळीच ऊब देते. गुरुदत्त आणि जॉनी वॉकर यांचं नातं हे केवळ दिग्दर्शक आणि कलाकार इतकंच नव्हतं. गुरुदत्त यांना जॉनी वॉकर यांच्या अभिनयातली सहजता फार आवडायची, त्यामुळे त्यांच्या चित्रपटांमध्ये जॉनी वॉकर हे कायमच एक महत्त्वाचं अस्तित्व राहिले. त्यांच्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य, बोलण्यातली लकब आणि निरुपद्रवी खोडकरपणा यामुळे ते प्रेक्षकांच्या मनात कायमच घर करून राहिले. ऐकूया त्यांच्या आणखी एक चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरात. गीतकार शेवेन रिझवी, संगीतकार ओपी नय्यर. चित्रपट बहारे फिर भी आएंगी.

0: श्रोतेहो नमस्कार. रवींद्रनाथ टागोर साहित्यातील नोबेल पुरस्कार मिळवणारे भारतीय विश्वकवी, रवींद्र संगीताचे निर्माते, शांतिनिकेतनची स्थापना करणारे शिक्षण तज्ज्ञ, समाज सुधारक, देशभक्त आणि उतारवयात एक चित्रकार अशीही ख्याती असलेले रवींद्रनाथ टागोर आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यातल्या 3-4 सुट्ट्या त्यांनी मैत्रेयी देवी यांच्या घरी मंगपू ह्या ठिकाणी घालवल्या. मैत्रेयी देवी ह्या त्यांच्या मित्राची मुलगी. मैत्रेयी देवी यांना गुरुदेवांबद्दल असीम आदर आणि भक्तिभाव. गुरुदेवांच्या सहवासातील प्रत्येक क्षण त्यांना जपून ठेवावासा वाटला. त्यातून मंगपू ते रवींद्रनाथ हे एक सुंदर पुस्तक तयार झालं. ह्या महाकवीच्या सहवासाची ही कहाणी विलास गीते यांनी मराठीत आणली रवींद्रनाथांच्या सहवासात. आज ऐकूया भाग 5. मूळ लेखन मैत्रेयी देवी, मराठी अनुवाद विलास गीते, आकाशवाणी रूपांतर आशा साठे. रवींद्रनाथांच्या सहवासात.
1: या या गुरुदेव.
2: हे सिमंतिनी, हे मैत्रेयी, अखेर मी आलो आहे. कितव्यांदा आलो आहे बरं इथे सांग बरं.
1: अशी मोजदाद नाही करायची आपल्या माणसांनी. आराम करा, निवांत रहा इथे.
2: बरं बरं बरं. सुट्टी सुरू झाली नाही का माझी?

सुधाकांत बाबू कलकत्त्याला परत गेले होते. जेवण झाली होती. सारं घर शांत होत. आवाज न करता मी कवींच्या खोलीत प्रवेश केला. कवी आराम खुर्चीत बसले होते. पायावर शाल पांघरलेली होती. हात मांडीवर जुळवलेले. दुपारचं ऊन त्यांच्या रेशमी केसांवर उतरलं होतं. डोळे अर्धोन्मिलित होते. फक्त एक पाय नेहमीच्या सवयीनुसार हालत होता. त्यांच्या भोवती गंभीर शांततेचं वलय होतं.

त्यांच्या हिमाच्छादित पर्वतासारख्या भव्य शांत आकृतीचा माझ्या मनावर आगळाच परिणाम झाला. माझ्या डोळ्यात अश्रू आले. हा चंचल उन्मन सुदराची ओढ असलेला प्रवासी माझ्या घरी आलाय. मला शब्दही उच्चारू नये असं वाटत होत. किती वेळ त्यांना पाहत होते.

0: पण नेहमीच असं घडे. ते क्षणात आमची चाहूल लागून आमच्या जगात प्रवेश करत. जणू मघाचे ते खरे नव्हतेच. आत्ताही तसंच झालं.
1: कोण मैत्री? ये संपलं का तुझं लेखन?
0: हो.
1: सकाळी सकाळी काय काय एवढं लिहित होतीस? पत्रलेखन चाललंय की काय कोणाला?
0: नाही, पत्र कुणाला, पत्रलेखन नव्हतं चाललेलं माझं.
1: मग? हां, आठवलं. डायरी लेखन चाललं होतं नाही तुझं? ए, तुझी डायरी जरा इकडे दे बरं, बघू तरी एवढं काय लिहिलंयस त्यात. हे काय, अशी गप्प कायस?
0: नाही, नको.
1: अच्छा, म्हणजे मला दाखवण्याजोगं नाही असं काही आहे का त्यात?
0: नाही, तसं खाजगी असं काहीच नाही आहे त्यात.
1: अगं मग तुला ती डायरी दाखवायची एवढी लाज का वाटते? चल बघू, आधी ती डायरी आण.
0: गुरुदेव, तुम्ही लिहिलीत कधी डायरी?
1: डायरी? नाही बुवा, म्हणजे काय लिहायचं धाडसच होत नाही मला. त्यापेक्षा मागचं मागं सारं वाहून गेलेलं बरं असं वाटत राहतं. मैत्रेयी, मागचे गेलेले दिवस असे धरून थोडेच ठेवता येतात का ग आपल्याला?
0: पण जेव्हा त्या दिवसांच्या फक्त अंधुक्ष आठवणी राहतात तेव्हा त्या अनुभवामध्ये परत प्रवेश करता येतो.
1: नाही बुवा, मी नाही कधी तसं करत. ज्या मार्गावरून एकदा प्रवास केला ते मी आपलं मागच्या मागे सोडून देतो.
0: का पुन्हा परतीचा प्रवास करण्याची तुमची इच्छा नसते?
1: अजिबात नाही. म्हणजे कसं आहे की त्यात एक प्रकारचा खाजगीपणा असतो, गुप्तपणा असतो, नाही का? त्याची जाहिरात अशी छतावर उभं राहून आरडाओरडा करून द्यायची नसते. खूपदा रोजनिशीतल्या गोष्टी लिहिणाऱ्या व्यक्तीपुरत्याच असतात. आणि एकदा लिहिल्या की त्या हातातून गेल्या.
0: पण आपण लिहिलेली रोजनिशी इतरांना कोण देत आहे?
1: हो, पण आपण उद्या मरणारच नाही, किंवा जे सोम्यागोम्यांसाठी लिहिलेलं नाही ते त्यांच्या हाती पडणारच नाही, याची काही शाश्वती आहे का? जाऊ दे, झालं. हे आपलं ना उगाचच भरकटणं होतंय. तू आपलं मला लिहिलेलं दाखवायला हरकत नाही, कारण मी काही सोम्या गोम्या नाही हे तरी मान्य आहे ना तुला मैत्री? त्या मावशीबाई आल्या बघ. मावशी, तुम्ही सांगा, मी कोणी सोम्या गोम्या नाही आहे ना?
2: सोम्या गोम्या? तुम्हाला कोण तसं म्हणते?
0: बरं तर, संध्याकाळी माझी वही मी तुमच्या खोलीत आणून ठेवीन. माझी डायरी या भगभगत्या प्रकाशात आपले विचार दुसऱ्याला कसे सांगणार?
1: मावशी, आता सांगा मी काय करू या भगभगत्या प्रकाशात?
2: चित्र काढा.
1: चित्र?
2: ही बघा, तुमच्यासाठी मी एक भेट आणली.
1: काय काय भेट आहे?
2: ही रंगपेटी आणि हे कुंचले.
0: मावशींनी कागद सुद्धा आणलेत. वा वा वा, आता खरंच चित्र काढा, रंगवा.
1: मावशी, पण अहो हे तैलरंग दिसत आहे.
2: हो.
1: नाही म्हणजे मी तैलरंगात अजून काम केलेलं नाही आहे ना.
2: मग आता करा की? मला चित्र हवीत.
1: कळलं मला.
2: म्हणजे
1: गाण्याला कंटाळलात तुम्ही माझ्या? पण तुम्हाला माहिती नाही हो, चित्रकलेत ना मी अगदी अडाणी माणूस आहे.
2: ते काही नाही, आज तुम्ही चित्र काढणार म्हणजे काढणार.
1: मावशी अहो, कुठल्या संकटात टाकताय तुम्ही मला? मैत्री, तुझ्या डायरीत काय लिहिणार आहेस माझ्या चित्रांबद्दल?

0: चित्रकलेसाठी उपयोग केला होता. देशविदेशात त्यांची चित्रकार अशी ख्याती झाली होती आणि आता मावशींचा मान राखत त्यांनी तैलरंगात चित्र काढायचं फारच मनावर घेतलं. जडदिशी त्यांनी चेहऱ्याची बाह्यरेषा काढली. मग खूप प्रयत्नानंतर मावशींचीही मदत घेत ते चित्र पूर्ण झालं. तरीही त्याला खास कवींचा असा टच होता. त्या दिवशी ते आम्हाला गोष्ट वाचून दाखवणार होते, पण त्यांना एकाग्रता साधणं कठीण जात होतं कारण आमच्या गुरख्याच्या मुलाला विंचू चावला होता. दुसऱ्याच्या दुःखांनी वेदनेनी त्यांना भरून येई, तो त्यांचा स्वभावच होता. आम्ही कथा ऐकायला जमलो पण योग आला नव्हता. आज तुम्ही आम्हाला कथा वाचून दाखवणार आहात ना मावशी? या ना, ऐकायचंय ना.
1: हो हो, आले आले.
2: हो, दाखवतो ना. अरे हो, पण आलू बाबू.
3: काय?
2: त्या गुरख्याच्या मुलाला विंचू चावला होता, त्या मुलाला आता कसं वाटतंय हो? पाहिलं का?
3: अहो गुरुदेव, थोडा त्रास होणारच, होईल कमी.
2: अरे पण म्हणून चौकशी करायला नको का की आपलं स्वस्थ बसून राहायचं?
0: अहो किती काळजी करता, रोज जंगलात जाणारी माणसंही कितीतरी वेळा विंचू चावतात, बरे होतात.
2: हो, मलाही एकदा विंचू चावला होता, म्हणून ती वेदना काय असते हे मला ठाऊक आहे मैत्रेयी.
3: तुम्हाला झालेला वृश्चिक दंशाची गोष्ट मी अनेकांना सांगितली.
0: हो, आश्चर्यच वाटलं मला ते ऐकून.
2: आश्चर्य तर मलाही वाटलं, म्हणजे काय झालं, पुन्हा काही तसा अनुभव मला आलेला नाही.
1: मग सांगा ना तीच गोष्ट आता. आलू बाबू, तुम्ही तरी सांगा बरं.
3: त्याचं कसं झालं, कवींना कलकत्त्याला घरी एकदा तळमजल्यावर झोपायला लागलं. त्या खोलीत फारसा कुणाचा वावर नसायचा. तिथे आसरा घेऊन असलेल्या विंचवाला कवींना भेटावं असं वाटलं. असह्य वेदना व्हायला लागल्या आणि मग मात्र.
1: अरे रे, औषध होतं का लावायला तेव्हा काही?
3: अहो औषध तरी कुठे शोधायचं, सारे जण झोपलेले. आपल्याला वेदना होत आहेत म्हणून इतरांना झोपेतून उठवणं कवींकडून होणार आहे थोडीच.
1: म्हणजे गुरुदेव, तुम्ही तशाच वेदना सहन करत राहिलात?
3: विचार करत राहिलेत ते विचार.
2: आलू बाबू, चेष्टा नाही या खरंच. मावशी, वेदना वाढू लागल्या तशी एकाच विचारावर मी मन केंद्रित केलं.
1: कोणत्या?
2: म्हणजे बघा, विंचू कुणाला चावलाय, कुणाचा आहे तो पाय? तो पाय म्हणजे मी आहे का? हा देहधारी रवींद्रनाथ कोण आहे? मी आणि हा वेदनेने तळमळणारा देह हे एक नाहीच.
0: मावशी, म्हणजे असं चिंतन करत देहापासून अलग होण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
1: खरंच,
2: जेव्हा जेव्हा तो देह म्हणजे मी नव्हे हे पूर्णपणे जाणवू लागलं, तेव्हा आपले देहाशी असलेले बंध तुटले आहेत असं जाणवलं मला. आणि तुम्हाला सांगतो, त्याच क्षणी माझ्या वेदना थांबल्या.
3: आणि दुसऱ्या दिवशी बोटावर वृश्चिक दंशाची खूण मात्र राहिली, बाकी काही नाही.
1: आई दुर्गा माते, काय हे अद्भुत.
3: अहो केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर वेदना बोध नष्ट करता येणं हे मात्र खरंच अद्भुत.
1: खरंच.
2: हां, पण मावशी, नंतर अनेकदा प्रयत्न करून सुद्धा मला तसा काही अनुभव आला नाही. नाहीतर तुम्ही मला सगळेजण चमत्कारी बाबा वगैरे समजाला.
1: नाही
0: नाही नाही, तसं काही नाही समजत आम्ही.
2: आलू बाबू.
3: गुरुदेव.
2: त्याला तुम्ही नीट औषधं घ्यायला सांगितलेत ना?
3: हो हो.
1: तरी पण गुरुदेव, तुम्हाला नमस्कारच केला पाहिजे.
2: हां, नमस्कार चमत्कार आता काही नको. पण
0: काय?
2: पण म्हणजे आपला आत्मा जर अजेय अमर असेल तर आपल्या दैनंदिन क्षणिक सुखदुःखापासून मला असं वाटतं नेहमीच तो दूर ठेवायला हवा. अशा लहान सहान दुःखामध्ये तो विचलित होता कामा नये. नेहमी माझ्यातील मोठ्या मीचा विजय व्हायला हवा.
1: मला काही खूपसं कळलं नाही, पण म्हणजे लहान मीला कसलेही कितीही विंचू चावू देत, पण विजय मोठ्या मीचा झाला पाहिजे. तो जागा असला पाहिजे, असंच काहीतरी ना. मैत्री, तू आपलं लिहून ठेव आणि नंतर मला समजावून सांग.
0: बर.
2: चला, तेव्हा एकदा त्या मुलाला आधी बघून येऊया आणि मग निवांत कथा वाचन करू.

0: आणि अशा या कवींबद्दल लोकांमध्ये खूप अफवा पसरवल्या गेल्या होत्या. भोवतीच्या जगाचं या कवीला भान नाही, ते एका काचेचाच घुमट असलेल्या काचेच्या खोलीत ऐश करत राहतात वगैरे वगैरे. एकदा मी त्यांना सहज गमतीने म्हटलं, कुठे हरवलात? तुमच्या त्या काचेच्या खोलीत तर जाऊन बसला नाहीत ना?
1: हो तर, काचेच्या खोलीत बसून मी केवळ कल्पनेच्या भराऱ्या मारतो, नाही का? ए, मला एक शंका आहे, या अशा अफवा तूच तर पसरवत नाहीस ना?
0: अहो, काचेच्या खोलीचं मी गमतीने म्हणाले. तुमच्याबद्दल लोक ज्या अफवा पसरवतात त्याचा मलासुद्धा त्रासच होतो.
1: माझ्या कानापर्यंत काय काय अफवा येतात. मला बंगाली खेड्यांबद्दल म्हणे काहीही माहिती नाही. मी फक्त एक श्रीमंत जमीनदार असून त्या पातळीवरच लेखन करतो.
0: तुमच्या कांतीचं रहस्य काय
1: काय?
0: तुम्हाला तरी माहिती आहे? अफवा अशी आहे की तुम्ही नियमितपणे डाळिंबाचा रस घेता आणि प्रत्येक जेवणानंतर तुम्हाला स्पॅनिश वाईनचा एक पेग लागतो.
1: काय सांगतेस काय? अगं, पण या अफवेचा तुझ्या आतिथ्य बुद्धीवर काही परिणाम झालेला दिसत नाही. तू मला आपला रोज तो भोपळ्याचा रस देत असतेस. तू माझ्या कथा वाचल्यास ना, मी पाहिलेल्या खेडं ना खरं त्यात आहे. तेच दिवस आठवत होतो मी. आमच्या पद्माबोटीतून मी गावोगाव जायचो, कितीतरी माझ्या कथेतल्या व्यक्तिरेखा तिथल्याच आहेत.
0: तुम्ही तुमच्या कथा हल्ली विसरत चाललात. मला सगळ्या आठवतायत लख. मला सांगा बरं, योगमाया कोण ते?
1: योगमाया? थांब, मला जरा आठवू दे. है ती योगमाया कुठली? महामाया आहे ती.
0: नाही नाही, ती राजीवची महामाया नाही. मी म्हणतीये ती जीवितो मृतमधली योगमाया.
1: हां हां ती होय. मैत्रेयी, ती गोष्ट कशी सुचली माहिती आहे का तुला?
0: कशी?
1: एकदा कलकत्त्याला अनपेक्षितपणे खूप पाहुणे आले घरी.
0: हां,
1: माझं अंथरूण बाहेर वरांड्यात तिथे घातलं होतं. मी खूप वेळ खोलीत काम करत होतो आणि नंतर वरांड्याकडे अंथरुणाकडे वळलो. खूप रात्र झाली होती. रात्रीचे 2 ठोके कानावर पडले. अंधार, मध्येच एखादा उजेडाचा पट्टा, लांबवर सावल्या आणि एका कल्पनेनी मला एकदम असं झपाटलं. म्हणजे बघ की जणू जणू आत्ताचा मी हा आत्ताचा मी काही यापूर्वीचा मी नाही.
0: म्हणजे?
1: म्हणजे म्हणजे असं की पूर्वीचा मी आणि आत्ताचा मी ह्याच्यामध्ये ना अंतर पडलंय. आणि मग वाटलं, जर मी आत्ता आत जाऊन माझ्या बायकोला उठवलं आणि म्हटलं, हे बघ, हा मी काही तो मी नाही जो तुझा पती होता, तर काय होईल?
0: तुम्ही खरंच तसं म्हणालात?
1: नाही नाही, तसं म्हणालो नाही. अगं, तसं म्हणालो असतो ना तर तिनं सगळं घर गोळा केलं असतं, कल्लोळ उडवून दिला असता. तर मी काही तसं केलं नाही, सरळ जाऊन अंथरुणावर अंग टाकलं. पण त्या कल्पनेने माझ्या मनात ठाण मांडलंच होतं. मग त्या कथेनं मूळ धरलं, जीवितो मृत कथा. कुणीतरी स्त्री अशी भटकते भान विसरून, म्हणजे आपण जणू काही दुसऱ्याचा.
0: ही तुमच्या मनातली कल्पना, पण तुम्ही जे कथारूप दिलं त्याला, ती वाचून मला खूप अस्वस्थता वाटली. ती योगमाया जिवंत आहे यावरच कोणी विश्वास ठेवत नाही. शेवटी तिला आपण जिवंत व्यक्ती आहोत हे सिद्ध करण्यासाठी मरावं लागतं.
1: अलीकडे मला माझ्याच कथा नीट आठवत नाहीत हे थोडंफार खरं आहे बरं का? आता रोज एक कथा वाचली पाहिजे.
0: खरंच, मावशी तर आल्या दिवसापासून म्हणतायत कथा वाचा म्हणून. तुमची समाप्ती कथा त्यांना ऐकायची, चित्रांगदा त्यांना तुमच्या तोंडून ऐकायची.
1: समाप्ती, ती समाप्तीमधली मुलगी पद्माबोटीवर होतो ना तेव्हाच दिसली होती.
0: हां हां.

0: म्हणजे ती नियमित घाटावर यायची बरं का, 10-11 वर्षाची, कडेवर कुणाला तरी अशी घेऊन यायची. बंगाली मुलीमध्ये क्वचित दिसणारा धीटपणा आणि अवखळपणा तिच्यात होता. माझ्याकडे अशी टक लावून बघायची. नंतर एक दिवस अशीच वधूवेशात सासरी चाललेली मी तिला पाहिली. किती रडली, किती रडली असेल ती तुला सांगू. आणि आयाबायांना बोलताना ऐकलं, असली खट्याळ पोर सासरी कशी वागते आणि तेही तिला कसे वागवतायत कोणास ठाऊक. मला उगीचच त्या मुलीबद्दल काळजी वाटत होती, वाईटही वाटत होतं. म्हणजे हे सगळेजण मिळून एका चंचल हरिणीला असं बंदिवान करून टाकतायत असं वाटत होतं.
1: म्हणजे तिचा तो पती तो तुमच्या कल्पनेतला इतका समजूतदार, कळीचं फुलात रूपांतर होण्याची वाट पाहणारा वगैरे?
0: हो.
1: गुरुदेव, मला ना खरंच तुम्हाला प्रणाम करावा असा वाटतोय.
0: हे आता मला एक सांग, मावशीना वाचून दाखवायला कुठली कथा योग्य होईल? मास्टर मोशाय, एक खरी खुरी भूतकथा.
1: मग तर काय, महादेवपासून सगळ्यांना अलभ्य लाभ.

0: कवी कोणतंही काम असलं स्वतःचं, तरी मुद्दाम कोणाला बोलवत नसत, मलाही. असं का करता असं म्हटलं तर म्हणत, जे मिळालंय ते मी स्वीकारतो, पण कशासाठीही मी धसमुसळेपणा करत नाही, काहीही ओरबाडून घेत नाही. हेच माझ्या जीवनाचं तत्वज्ञान आहे, अस्वीकार नाही आणि ओरबाडणंही नाही, हेच त्यांचं तत्व. मला ते आपणहून काहीच कर असं म्हणणार नाहीत हे मला माहिती होतं, म्हणून एक दिवस निर्धाराने त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिले.
1: काय ग मैत्री, आज काय?
0: काहीतरी काम द्या ना मला.
1: खरंच तुला काहीतरी काम हवंय बरं का? खूप वेळ आहे तुझ्याकडे.
0: हो ना, अगदी नको इतका.
1: हे काम तू कर, म्हणजे माझ्या मृत्यूनंतर तुला जेव्हा वेळ असेल ना, तेव्हा तू शांतिनिकेतनमध्ये जात जा आणि तिथे काम कर.
0: मग आत्ता का नको?
1: आत्ता तू तिथे आलीस तर माझ्यासाठी येशील, कामासाठी नाही. हे बरं नव्हे ना मैत्री. आपल्या देशातल्या शिकलेल्या स्त्रियांनासुद्धा काम योग्य प्रकारे कसं करावं कळतच नाही. खरं म्हणजे खूप वेळ असतो त्यांच्याकडे, पण मन निष्क्रिय.
0: हल्ली स्त्रिया शिकतायत, पण आपल्या आवडीचं क्षेत्र मिळायला हवं ना त्यांना काम करायला.
1: स्वतःचा विकास करायचा असेल तर त्यांना आपापल्या वर्तुळातून बाहेर आलं पाहिजे ना. संधी मिळाली तरी त्या पुढे होत नाहीत, निरर्थक गप्पा करत नुसता वेळ घालवत असतात.
0: मग मला काय काम सांगाल तुम्ही?
1: तू महाभारत वाच. महासागर आहे तो अक्षरशः. महाभारताची कथा एक रूपक आहे बरं का. ती जरा माझी वही आण बरं, तुला मी नोट्स देतो. मला काही हे काम लवकर पूर्ण करता येईल असं दिसत नाही आहे. तू वाचायला सुरुवात कर, मग चर्चा करू आपण.
0: मी अभ्यास करून तुमच्याशी चर्चा करू?
1: हो, पण एक कर, आपलं मन पूर्व संस्कारापासून पूर्ण मुक्त कर. आता तू माझ्या पायाशी अशी जमिनीवर का बसलीस सांग.
0: मला आवडतं, मी बसते.
1: हो, पण त्यामुळे स्त्रीला योग्य मान देणं मला ठाऊक नाही असा लोकांचा समज होईल ना. तुम्ही साऱ्या पुरोगामी आधुनिक महिला आहात ना ग, स्वतःचा मान तुम्ही स्वतः नको का राखायला?
0: अहो, सेवा करणं दुसऱ्याची म्हणजे आपल्याच माणसाची, हा स्वभाव धर्म सोडायचा का स्त्रियांनी?
1: नाही असं मी नाही म्हणत, म्हणजे त्यामध्ये आनंद वाटत असेल, गुलामगिरी वाटत नसेल तर ठीक आहे ना, पण म्हणून तुम्ही स्वतःला दासी म्हणून घेऊ नका, एवढंच माझं म्हणणं आहे. हा देश सतींचा नाही तर सत्याचा असावा. तू पूर्ण चिंतन केल्यावर बोलू आपण कधीतरी.
0: बर, मग आत्ता काय गीतविधान आणू?
1: हो आण, आणि तुला

0: खरं म्हणजे नवीन आवृत्तीच दिली पाहिजे बरं का. तुझ्याकडच्या आवृत्तीमध्ये खूप मुद्रण दोष आहेत, जरा पेन दे बरं.
1: पेन घ्या, पण बाहेर मंडळी कविता ऐकायला जमली आहेत.
0: हो का, चला तर मग. खोलो खोलो द्वार राखियो नार, उघड उघड दार उघड.

ते कविता गात, कधी वाचत असत, लिहित असत, कधी ध्यान लावल्यासारखे स्वस्थ बसत, तेव्हा एखादं पेंटिंग मूर्त झालंय की काय असं वाटे. जिवंत व्यक्तीचं सारं चैतन्य त्यात असूनही त्यांचं अस्तित्व दूर असल्यासारखं वाटे. त्यांचं शरीर एका अद्वितीय आत्म्याला सामावून घेण्यासाठी परमात्म्यानं बनवलेलं सुंदर पात्र होतं. त्यांचं सौंदर्य केवळ त्यांच्या सरळ नाकात होतं का त्यांच्या चेहऱ्याच्या ठेवणीत, की तेजस्वी डोळ्यात, का गौरकांतीत? छे, ते शरीराच्याही पल्याडच्या तत्वाकडे निर्देश करणारं सौंदर्य होतं. त्यांनी सारा देश आपल्या गीतांनी, संगीतांनी भारून टाकला. त्यांचं संगीत आणि गीतांचा आशय आपल्याला अज्ञाताची ओढ लावतो. दुःखाचं रूपांतर ते अमृतात करत, आणि त्यांनी शब्दबद्ध केलेलं दुःख त्यांच्याच संगीतात ऐकताना तर वेदनेच्या पातळीवर जाणारा आनंद होईल.

0: हे त्यांच्याकडून ऐकताना अनिर्वचनीय वेदनेनं मन भरून आलं होतं. त्यांच्या संगतीत राहण्याचे जे थोडे दिवस आम्हाला लाभले त्या दिवसात आम्ही सर्वार्थाने जगलो. त्यांना पाहिलं नसतं तर मानवी अस्तित्व इतक्या असीम आनंदात नाहू शकतं हे आम्हाला समजलंच नसतं. त्यांच्या सान्निध्यात आम्ही नसतो तर आमच्या यौवनाला समृद्धी मिळाली नसती.
1: रवींद्रनाथांच्या सहवासात विलास गीते रूपांतरित या पुस्तकाच्या आकाशवाणी रूपांतरणाचा 5वा भाग श्रोतेहो आज आपण ऐकलात. आकाशवाणी रूपांतर केलं होतं आशा साठे यांनी. यातील भूमिका आणि कलावंत रवींद्रनाथ, चंद्रकांत काळे, मावशी अनुराधा जोशी, आलूबाबू हितेंद्र नाईक आणि मैत्रेयी मानसी मागीकर. गायन प्राची दुबळे. याशिवाय गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेल्या कवितेचाही समावेश आजच्या भागात केला होता. सादरकर्त्या होत्या गौरी लागू. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: आम्ही
1: मी लेखक दिग्दर्शक देऊळबंद 2 माझ्या शेजारी बसलेली आहे माझ्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकार करणारी माझी खूप लाडकी आहे स्नेहल प्रवीण तरडे.
2: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक माझे पती म्हणायला मला त्यांचा अभिमान वाटतो असे श्रीयुत प्रवीण विठ्ठल तरडे.
0: मी वाट बघत होतो जतीन शब्दांची.
2: निधड्या छातीचा विशाल हृदयाचा आणि लोण्याहूनही मऊ काळजाचा असा.

0: लोण्याहूनही मऊ काळजाचा असा।
1: मराठी चित्रपट सृष्टीतील या लक्ष्मी नारायणाच्या जोडीला भेटा आकाशवाणी पुणे केंद्रावरून दर मंगळवार आणि बुधवार सकाळी 11:30 पुणे विविध भारतीवरून बुधवार आणि गुरुवार दुपारी 2:30। आम्ही सादर करते संजय।

0: आपलं जीवन सुद्धा या झोक्यासारखंच नाही का, क्षणात वर क्षणात खाली. जीवनाचे सगळे रंग अनुभवताना रसिल्या सुरांनी आपले सदैव सोबत करणारी नको आणी.
1: जिथे जिथे आकाशवाणी तिथे तिथे गोड गाणी.
2: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 10:30 वाजलेत. आता ऐकूया नादब्रह्म या कार्यक्रमात दीपशिखा श्रीवास्तव यांचं गायन. राग बिहाग, तबला साथ श्रीकांत भावे, हार्मोनियम साथ लीलाधर चक्रदेव. विलंबित एकतालातल्या रचनेचे बोल आहेत तुम बिन चैन नहीं आवे. मध्यलयीतल्या तीन तालातल्या रचनेचे बोल आहेत मोरे मन के. आणि द्रुत तीन तालातल्या रचनेचे बोल आहेत लट उलझी सुलझा जा बालम.

0: श्रोते हो नाद ब्रह्म कार्यक्रमात आपण ऐकलत दीपशिखा श्रीवास्तव यांचं गायन. राग होता बिहाग, तबल्याची साथ केली होती श्रीकांत भावे यांनी आणि हार्मोनियम साथ केली होती लीलाधर चक्रदेव यांनी.
1: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी

0: संवाद धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशनसाठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परंजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
3: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
4: मध्यम लहरी 378.78 meters अर्थात 792 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 11 वाजतायत. काही क्षणातच हिंदी समाचार आणि 11:05 इंग्रजी समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

0: meeting on the 14th and 15th of this month. The meeting will be chaired by External Affairs Minister Dr. S. Jaishankar. Briefing media in New Delhi today, External Affairs Ministry spokesperson Randhir Jaiswal said during the meeting, the foreign ministers of BRICS member countries will exchange views on global and regional issues of mutual interest. In Maharashtra, 6 devotees were killed and around 15 others injured after a wall collapsed during a religious gathering in Jat Tehsil of district this afternoon. More than 300 devotees had gathered at the site when strong winds accompanied by heavy rain lashed the area. The injured have been admitted to hospitals in Jat and Sangli Civil Hospital for treatment. Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath has appealed to the people of the state for practical implementation of Prime Minister Modi's call. He urged citizens to reduce fuel consumption and avoid unnecessary purchase of gold. In IPL cricket, Gujarat Titans defeated Sunrisers Hyderabad by 82 runs at the Narendra Modi Stadium in Ahmedabad tonight, chasing a target of 169 runs. Sunrisers Hyderabad were all out for 86 runs in 14.5 overs. Earlier put into bat, Gujarat Titans posted 168 runs for the loss of 5 wickets in their allotted 20 overs. And that is the end of this news bulletin.
1: श्रोते हो, आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत. पुणे आणि परिसरासाठीचा हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त ऐकूया. येत्या 24 तासात पुणे शहर आणि परिसरात आकाश मुख्यतः निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 42 अंश सेल्सिअस तर किमान 26.30 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. तापमानाची ताजी नोंद अशी, कमाल 41.6 अंश सेल्सिअस तर किमान 26.3 अंश सेल्सिअस. हा होता हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी सावनी खाडीलकर आता आपला निरोप घेते. शुभरात्री. पुन्हा आपली भेट उद्या 5:45 आपल्या पहिल्या प्रसारण सभेच्या वेळी. जय हिंद.